0: मातीशी नातं शेतीशी बांधिलकी. कार्यक्रम शेत शिवार.
1: शेतकरी बांधवांनो, शेतीसाठी नवनवीन तंत्रज्ञान, आधुनिक पद्धती, पीक व्यवस्थापन, बाजारभाव आणि कृषी विषयक उपयुक्त माहिती जाणून घेण्यासाठी ऐका कार्यक्रम शेत शिवार.
0: रेडिओ नगर 90.4 FM या रेडिओ चॅनल वर दर रविवारी संध्याकाळी 6 वाजता जरूर ऐका शेत शिवार.
1: आपल्या शेतीसाठी, आपल्या प्रगतीसाठी रेडिओ नगर शेतकऱ्यांचा विश्वासू साथीदार.
0: रेडिओ नगर, आवाज आपल्या मातीचा, आपल्या माणसांचा.
2: शेतकरी दादा, भले भले गव्हाची ओंबी.

नमस्कार, मी शोभा पालवे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

पाण्याचा प्रत्येक थेंब मोलाचा, जणू अंश सोन्याचा, पाणी वाचवा, पाण्याचा पुनर्वापर करा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

कधी कधी मन हरवतं आणि जीवनाचा अर्थही हरवतो, पण त्या हरवलेल्या मनांना पुन्हा मार्ग दाखवते मानसग्राम। हा प्रकल्प बेवारस अवस्थेत फिरणाऱ्या स्किझोफ्रेनियाग्रस्त व्यक्तींसाठी एक आशेचा दिवा ठरला आहे। येथे फक्त उपचार नाहीत तर योग, ध्यान, संगीत, रोजगार प्रशिक्षण या सगळ्यातून नव्या आयुष्यांचं बळ दिलं जातं। मानसग्राम हे फक्त उपचार केंद्र नाही, ते आहे मानवतेचं विश्व। मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा 90 11 01 10 06।

कधी कधी मन हरवतं आणि जीवनाचा अर्थही हरवतो, पण त्या हरवलेल्या मनांना पुन्हा मार्ग दाखवते मानसग्राम। हा प्रकल्प बेवारस अवस्थेत फिरणाऱ्या स्किझोफ्रेनियाग्रस्त व्यक्तींसाठी एक आशेचा दिवा ठरला आहे। येथे फक्त उपचार नाहीत तर योग, ध्यान, संगीत, रोजगार प्रशिक्षण या सगळ्यातून नव्या आयुष्यांचं बळ दिलं जातं। मानसग्राम हे फक्त उपचार केंद्र नाही, ते आहे मानवतेचं विश्व। मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा 90 11 01 10

संध्याकाळची वेळ झाली ना की चहा हवाच असतो, आणि या चहा सोबत जर खूप साऱ्या गप्पा असतील तर? अशाच संध्याकाळच्या वेळेत गप्पांचे आणि गाण्यांचे रंग भरण्यासाठी येते आपली लाडकी मैत्रीण आर जे कोमल सांजरंग या शो मध्ये, सोमवार ते शनिवार संध्याकाळी 4 ते 7 या वेळेत। चला तर मग हातात चहाचा कप घ्या आणि निवांत बसा, ट्यून करा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

स्नेहालय संचलित सक्षमा प्रकल्प म्हणजे शिक्षण, रोजगार आणि आत्मसन्मानाचा सुंदर संगम. आणि बेडसाइड असिस्टंट नर्सिंग कोर्सेस द्वारे 18 ते 45 वयोगटातील युवक आणि युवतींना दिलं जातं मोफत प्रशिक्षण, निवास आणि रोजगाराची हमी फक्त 90 दिवसात. 8वी पास असलेले उमेदवार स्नेहालय आणि केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर रुग्णालयाच्या सहकार्यानं आरोग्य सेवेतील कुशल सहाय्यक बनतात. कारण स्नेहालय मानतो सक्षम बनणं म्हणजे स्वतःचं आणि समाजाचं भविष्य घडवणं. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 95 11 89 67 75.

संध्याकाळची वेळ झाली ना की चहा हवाच असतो, आणि या चहा सोबत जर खूप साऱ्या गप्पा असतील तर अशा संध्याकाळच्या वेळेत गप्पांचे आणि गाण्यांचे रंग भरण्यासाठी येते आपली लाडकी मैत्रीण आर जे कोमल सांज रंग या शो मध्ये सोमवार ते शनिवार संध्याकाळी 4 ते 7 या वेळेत। चला तर मग हातात चहाचा कप घ्या आणि निवांत बसा, ट्यून करा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

रसिक हो, दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर पुस्तकाच्या पानातून या खास कार्यक्रमात तुम्ही ऐकू शकाल आनंद योगी पुलं या पुस्तकाचं अभिवाचन. हे पुस्तक लिहिलं आहे नाधो महानोर यांनी, तर वाचक स्वर आहे अनिल सोमणी यांचा. चला तर मग तयार व्हा पुलं यांचा आनंद, विनोद आणि जीवनातील अनुभव जाणून घेण्यासाठी. दर रविवारी दुपारी 2 वाजता फक्त आणि फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर पुस्तकाच्या पानातून या शो

स्नेहालय संचलित स्नेहांकुर दत्तक विदान केंद्र, अनवरस, अनाथ, कुमारी माता, बलात्कारित महिला व मुलांचे कौटुंबिक पुनर्वसन स्नेहांकुर दत्तक विदान केंद्रामार्फत केले जाते. स्नेहांकुर दत्तक विदान केंद्रामार्फत आजपर्यंत 430 बालके विविध कुटुंबांमध्ये पुनर्वसित झाली. 297 कुमारी माता, बलात्कारित महिला व मुलींच्या पुनर्वसनाचे लक्षणीय कार्य केले आहे. माता व बालके यांच्या पुनर्वसनाला समान महत्त्व देणारे गंभीर आजारी मुले व बालके यांच्या पुनर्वसनाला दत्तक विधान केंद्र आहे. स्नेहालय संचलित स्नेहांकुर दत्तक विधान केंद्राशी संपर्क साधा. संपर्क क्रमांक 90110264181.

रेडियो नगर 90.4 FM आवाज सुनता।

इतिहासावर बोलू काही आजच्या या सदरामध्ये आपण जाणून घेणार आहोत पावनखिंडी विषयीची माहिती. मी आपला मित्र आर जे संजय. सिद्धी मसूदची प्रचंड फौज खिंडीवर येऊन थडकली. खिंडीवर बाजी आपल्या 300 मावळ्यांनीशी बांध घालून उभे होते. विजापुरी फौज खिंडीवर हल्ले चढवू लागली. हर हर महादेव करत मराठे ही हल्ल्यावर तुटून पडले. घोडखिंडीत प्रचंड रणकंदन सुरू होत. महाराज विशाळ गडाकडे धावत होते. गड अजून 4 कोस दूर होता. सिद्धी जोहरनं पन्हाळ्याचा वेढा मात्र आणखी नावळला. त्याला वाटलं, न जाणो अजूनही शिवाजी पन्हाळ्यावरच असला तर. महाराज विशाळगडाच्या पायथ्याशी आले. विशाळगडावर भगवा डौरानं फडकत होता. पण विशाळगडाच्या पायथ्याशी सुर्वे आणि पालवणकर यांचा विडा होता. मराठी माणसंही वास्तविक त्यांनी महाराजांना आणि त्यांच्या साथीदारांना म्हणायला पाहिजे होत की महाराज तुम्ही दमून आलात, सुखरूप गडावर जा, सिद्धी मसूदचा समाचार आम्ही घेतो. पण हे केवळ स्वप्नच. सूर्य माथ्यावर आला होता. महाराज आणि मावळे शत्रूशी लढत वर सरकत होते. कसही करून विशाळ गडावर पोहोचायचंच असा सर्वांचा निर्धार होता. खिंडीतून शत्रूला अजूनही बाजींनी वर येऊ दिलं नव्हतं. मसूदची ताज्या दमाची फौज हल्ले चढवत होती. बाजी फुलाजींचे आणि मावळ्यांचे देह रक्ताळले होते. अंगावर अनेक ठिकाणी जखमा झाल्या होत्या. बाजी दोन हातांनी तलवार घेऊन लढत होते. साक्षात शिवशंकराने त्यांच्या रूपानं तांडवच चालवला होता. पण इतका वेळ झाला तरी अजूनही तोफांचे बार आले नव्हते. बाजी लढतच होते. शत्रू खिंडीच्या खालीच होता. इकडे विशाळगडाच्या पायथ्याची अखेर महाराजांनी वेड्याची कोंडी फोडली. वाचलेल्या साथीदारांसह महाराज विशाळगडावर पोहोचले. बाजी लढत होते आणि कान विशाळगडाच्या दिशेनं होते. त्यांना तोफांच्या आवाजाची ओढ होती. संपूर्ण खिंड रक्ताळलेली होती. जीवाच्या आकांतानं बाजी आणि केवळ 300 साथीदारांनी खिंड थोपून धरली होती. एवढ्यात धाम धुम तोफेचे बार झाले. पहिला बाजी आनंदले, दुसरा तिसरा 5 बार झाले. महाराज विशाळ गडावर सुखरूप पोहोचले. बाजींना आनंद झाला. पण तेवढ्यात घात झाला. बाजीवर कुणाचा तरी सपकन खाव बसला. बाजी पडले. पण महाराज गडावर सुखरूप पोहोचल्याचा आनंद होता. आमचा राजा सुखरूप आहे, आम्ही गेलो तरी बेहतर, असेच विचार बाजींच्या मनात होते. अखेर बाजींची प्राणज्योत मालवली. मात्र चेहऱ्यावर समाधान ओसंडत होत. फत्ते झाली होती. सतत 12-14 तास चालून देखील बाजींनी आणि हिरडस मावळातील मावळ्यांनी घोडखिंड लढवली. जवळजवळ 6 तासांपर्यंत ते खिंडीत लढले. गजापूरची घोडखिंड पावन खिंड झाली. बाजींना उचलून घेऊन मावळे आडबाजूला पसार झाले. खिंड मोकळी झाली.

सिद्धी मसूदची फौज खिंड चढून गेली. बाजींच्या मृत्यूची बातमी कळल्यावर महाराजांना अतिशय दुःख झालं. बाजी आणि फुलाजी यांचे देह नंतर विशाळ गडावर आणून त्यावर अंत्यसंस्कार केले. आजही या दोन शूर वीर भावांची स्मारक आपल्याला विशाळ गडावर पाहायला मिळतात. पावनखिंड बघायची तर कोल्हापूरहून मलकापूर, गजापूर आणि तिथून चालत पावनखिंडीत जाता येतं. कोल्हापूर ते गजापूर चांगला रस्ता असून अंतर 60 किलोमीटर आहे. राज्य परिवहन मंडळाच्या गाड्याही या रस्त्यावर धावत असतात. पण मित्रांनो, खरं सांगू, 2-3 दिवसांची सवड काढली तर पन्हाळ्यावरून चालत पावनखिंड विशाळगडाकडे चला. पन्हाळ्यापासून 20 कोसांवर विशाळगड आणि 17 कोसांवर म्हणजे 34 मैलांवर ही खिंड दाट वृक्षराजीत एकांतात सह्याद्रीच्या कुशीत उभी आहे. याच वाटेनं महाराज, बाजी, फुलाजी आणि हिरडस मावळातील 600 मावळे नवे या वाटेने पराक्रम केला, निष्ठा केली, भक्ती केली. आजही आपण ही खिंड पाहिली की अंगावर रोमांच उभं राहील, अंगी निश्चयाचं बळ येईल. तर मग मित्रांनो, ही पावनखिंड बघण्यासाठी नक्की जा. इतिहासावर बोलू काही या सदरामध्ये अशीच माहिती मिळवण्यासाठी नक्की ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

मंडळी इतिहासावर बोलू काही या आपल्या रविवार विशेष शो मध्ये आपण पुण्यातील आरजे संजय गजानन हिरवे यांनी किल्ल्यांबद्दल सांगितलेली माहिती आपण ऐकलीत. आता वेळ झालीय तुमचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी. तोपर्यंत कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज.

बघून मर्द शिवा खान मनी घाबरले. केला शिवबाने गणी मी काव्याने हल्ला, शाहिस्ता बोलत से या तोबा या अल्लाह. केला

0: मातीशी नातं शेतीशी बांधिलकी. कार्यक्रम शेत शिवार.
1: शेतकरी बांधवांनो, शेतीसाठी नवनवीन तंत्रज्ञान, आधुनिक पद्धती, पीक व्यवस्थापन, बाजारभाव आणि कृषी विषयक उपयुक्त माहिती जाणून घेण्यासाठी ऐका कार्यक्रम शेत शिवार.
0: रेडिओ नगर 90.4 FM या रेडिओ चॅनल वर दर रविवारी संध्याकाळी 6 वाजता जरूर ऐका शेत शिवार.
1: आपल्या शेतीसाठी, आपल्या प्रगतीसाठी रेडिओ नगर शेतकऱ्यांचा विश्वासू साथीदार.
0: रेडिओ नगर, आवाज आपल्या मातीचा, आपल्या माणसांचा.
2: भले भले गावाची ओंबी वाऱ्याशी झोंबी कर.

स्नेहालय संचलित बालभवन, झोपडपट्ट्यांमधील बालकांचे आरोग्याचे प्रश्न असोत किंवा शिक्षण आणि महिला सक्षमीकरणाचे प्रश्न असोत, या सर्व प्रश्नांवर बालकांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय बालभवन. संपर्क क्रमांक 90110271. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

केज ला ठीक करा, न बंद करायला विसरू नका. कमी प्रवाहाचे नळ लावून घ्या, वॉशिंग मशीन पूर्ण भरून चालवा, शौच आणि नीच पीठ घरोघरी बनवा.

0: मुलांना शिकवा, महत्व सांगा, थेंब थेंब पाणी प्रत्येक घरात साठवण करा, जल संवर्धनासाठी पाऊल उचला, आजच मिळून सगळे शपथ घेऊया, पाणी वाचवूया, पाणी वाचवूया, पाणी वाचवूया.
1: आजच वाय वेस्ट YAWS ऍप डाउनलोड करा, परिवारासोबत पाण्याची बचत करा, दररोज पाण्याचा वापर नोंदवा, स्वतः जलसंवर्धक बना, इतरांनाही प्रेरणा द्या.
2: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार नगरकर, माझे नाव सौ उमा जोशी। तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: संध्याकाळची वेळ झाली ना की चहा हवाच असतो, आणि या चहा सोबत जर खूप साऱ्या गप्पा असतील तर? अशा संध्याकाळच्या वेळेत गप्पांचे आणि गाण्यांचे रंग भरण्यासाठी येते आपली लाडकी मैत्रीण आर जे कोमल सांजरंग या शो मध्ये सोमवार ते शनिवार संध्याकाळी 4 ते 7 या वेळेत। चला तर मग हातात चहाचा कप घ्या आणि निवांत बसा, ट्यून करा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।
1: उन्ना उन्ना।

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: चला भटकंतीला, रसिक हो नमस्कार। स्नेहालय संचलित रेडिओ नगर 90.4 एफएम वरील चला भटकंतीला या ट्रॅव्हल शो मध्ये मी आरजे कोमल आपलं सगळ्यांचं स्वागत करते। मंडळी, आजची भटकंती जरा खास आहे, कारण उद्या आपला लाडक्या गणपती बाप्पांचा आगमनाचा दिवस आहे। घराघरात साफसफाई सुरू आहे, कुठे बाप्पाच्या सजावटीची तयारी सुरू आहे तर कुठे आरतीची तयारी सुरू असेल तर कुठे मोदकांसाठीची यादी तयार झालेली असेल। आपल्याकडे गणपती बाप्पा म्हणजे फक्त 10 दिवसांचा सण नाहीये, गणपती म्हणजे घरात येणारा आपला एक पाहुणा, पाहुणा नाही घरचाच सदस्य। म्हणूनच आज आपण गणेश उत्सवाच्या निमित्तानं आपल्या

तर मंडळी चला आता आपल्या पहिल्या ठिकाणी पोहोचूया, सिद्धटेक इथे. कर्जत तालुक्यात भीमा नदीच्या परिसरात असलेलं सिद्धटेक हे महाराष्ट्राच्या गणेश भक्तांसाठी अत्यंत महत्वाचं स्थान आहे, कारण इथे विराजमान आहेत श्री सिद्धिविनायक, महाराष्ट्रातील अष्टविनायकांपैकी एक. अष्टविनायक यात्रेमध्ये सिद्धटेकचा क्रम दुसरा मानला जातो. आणि या मंदिराची सगळ्यात मोठी खासियत म्हणजे इथल्या गणपतीची सोंड उजव्या बाजूला वळलेली आहे. अष्टविनायकांमध्ये उजव्या सोंडेचा हा एकमेव गणपती आहे. मंडळी, गणपतीच्या वेगवेगळ्या रूपांबद्दल आपण अनेकदा ऐकतो, कुठे बाप्पा लंबोदर, कुठे मोरावर विराजमान, कुठे सिद्धिविनायक. पण भक्ताच्या मनात मात्र काहीही असो, भावना एकच असते, बाप्पा माझं विघ्न दूर कर. सिद्धटेकच्या मंदिरात गेल्यावर एकीकडे गणरायाचं दर्शन आणि दुसरीकडे भीमा नदीचा परिसर, त्यामुळे धार्मिक वातावरणासोबतच एक शांत प्रसन्न अनुभवही मिळतो. म्हणून गणेशोत्सवाच्या निमित्तानं जर तुम्ही एखादी छोटी धार्मिक भटकंती ठरवत असाल तर सिद्धटेक तुमच्या यादीत नक्की असू शकतं.

मंडळी, आता सिद्धटेकशी जोडलेली एक सुंदर धार्मिक कथा मी तुम्हाला सांगते. पौराणिक मान्यतेनुसार भगवान विष्णूंना एक प्रसंगी अडचणींचा सामना करावा लागला. त्यावेळी त्यांनी गणपतीची आराधना केली आणि गणरायाच्या कृपेनं त्यांना यश मिळालं. अशी श्रद्धा आहे. याच श्रद्धेमुळं इथल्या गणपतीला सिद्धिविनायक हे नाव मिळालं, अशी भक्तांची भावना आहे. पुढे काळाच्या ओघात या मंदिराचा विकास होत गेला. महाराष्ट्राच्या धार्मिक परंपरेमध्ये सिद्धटेकचं स्थान अधिकाधिक महत्वाचं होत गेलं. अहिल्यानगर जिल्ह्याच्या अधिकृत पर्यटन माहितीतही सिद्धटेकचा उल्लेख अष्टविनायक म्हणून करण्यात आला आहे. आपण संकटात असताना सर्वात आधी कोणाची आठवण काढतो? देवा हे काम नीट होऊ दे, बाप्पा माझं हे काम करून दे, गणराया घरात सगळं सुखात ठेव, हीच तर आपल्या श्रद्धेची गंमत आहे. देवाकडं आपण कधी मोठ्या गोष्टी मागत नाही, कधी फक्त एवढंच म्हणतो, बाप्पा माझ्या माणसांना सुखी ठेव. आणि कदाचित हीच भावना सिद्धटेकच्या गणरायाला भेट देताना प्रत्येक भक्ताच्या मनात असते. मंडळी, आपण अशीच भटकंती करणार आहोत, त्याआधी ऐकूयात बाप्पांचं हे छानसं गाणं.

मंडळी, तुम्ही सकाळी लवकर सिद्धटेकच्या दिशेने निघालात. रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी दिसणारा परिसर, मंडळी जर तुम्ही सकाळी लवकर सिद्धटेकच्या दिशेने निघालात ना, तर रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी दिसणारा परिसर, हळूहळू जवळ येणारं मंदिराचं ठिकाण आणि तिथे पोहोचल्यानंतर गणरायाच्या दर्शनासाठी लागलेली रांग, गणेशोत्सवाच्या दिवसात तर या सगळ्या वातावरणाला वेगळीच रंगत येते. मंदिरात पोहोचल्यानंतर सर्वात आधी जाणवतं ते या ठिकाणचं शांत धार्मिक वातावरण. मंदिरात श्री सिद्धिविनायकाचं दर्शन घेताना उजव्या सोंडेच्या या गणरायाचं रूप मनात साठवावं असं वाटतं. आणि हो मंडळी, सिद्धटेकला जाताना तुमच्या प्रवासात थोडा वेळ जास्त ठेवा, कारण भटकंती म्हणजे फक्त मंदिरापर्यंत पोहोचणं नाहीये. रस्त्यातल्या गप्पा, सोबतचा चहा, एखाद्या छोट्याशा दुकानातून घेतलेला नाश्ता आणि आपल्या माणसांसोबत घालवलेला वेळ, हे सगळं प्रवासाचाच भाग आहे. अहिल्यानगर जिल्हा प्रशासन आणि मंडळी सिद्धटेकला रस्त्यानं नियमित ST बस उपलब्ध आहेत आणि जवळची रेल्वे स्थानकं दौंड आणि अहिल्यानगर अशी आहेत. म्हणून प्लॅन करा, बाप्पांचं दर्शन घ्या आणि एक सुंदर आठवण घेऊन परत या.

चला तर मंडळी आता आपली भटकंती सिद्ध टेकून थेट आपल्या अहिल्यानगर शहरात घेऊन येऊया आणि आता भेटूया अशा गणरायाला ज्यांचं नावच आहे विशाल गणपती. हे अहिल्यानगर शहराचं ग्रामदैवत म्हणून ओळखलं जातं आणि नावाप्रमाणेच बाप्पाचं रूपही विशाल आहे. अहिल्यानगर जिल्हा प्रशासनाच्या माहितीनुसार या गणपतीची मूर्ती तब्बल 11 फूट उंच आहे. गणेशोत्सवाच्या काळात समोर एवढी मोठी गणेश मूर्ती, आजूबाजूला भक्तांची गर्दी, आरतीचा आवाज, फुलांची सजावट आणि गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषानं भरलेलं वातावरण खरंच त्या क्षणी आपल्याला जाणवतं की गणपती हा फक्त देव नाहीये तर आपल्या शहराच्या संस्कृतीचा एक भाग आहे. विशाल गणपतीच्या दर्शनाला जाणाऱ्या प्रत्येकाच्या मनात एक वेगळीच भावना असते. कुणी नवसासाठी येतं, कुणी कुटुंबासाठी प्रार्थना करतं, कुणी एखाद्या नवीन कामाची सुरुवात बाप्पाच्या दर्शनानं करतं आणि कुणी फक्त एवढ्यासाठी येतं बाप्पाला भेटून यायचंय म्हणून. खरंच या मंदिरात गेलं की खूप शांत वाटतं, छान अनुभव येतो. चला तोच अनुभव घेऊया एका गाण्यासोबत.

मंडई गणपती म्हटलं की आपल्या अहिल्यानगर शहरातल्या आठवणी जाग्या होतात. लहानपणी गणपतीच्या मंडपात जाणं, आरतीच्या वेळी मित्रमैत्रिणींसोबत उभं राहणं, प्रसादासाठी वाट पाहणं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बाप्पाच्या आगमनाच्या दिवशी घरात असलेला उत्साह. अहिल्यानगरचा विशाल गणपती हा या शहराच्या धार्मिक ओळखीशी जोडलेला आहे. म्हणूनच गणेशोत्सवाच्या निमित्तानं या मंदिराचा विषय निघाला की फक्त मंदिर आठवत नाही तर नगर शहरातला गणेशोत्सव आठवतो. आजकाल आपण सोशल मीडियावर बाप्पाच्या सजावटीचे फोटो, व्हिडिओ, रील्स सगळं पाहतोय, पण त्यातली खरी मजा कुठे आहे माहिती? आपल्या माणसांसोबत बाप्पा समोर बसण्यात. कुणी आरती म्हणतंय, कुणी टाळ्या वाजवतंय, एखादं लहान मूल पहिल्यांदा बाप्पाच्या मूर्तीकडे आश्चर्यानं पाहतंय. हे क्षण मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद करण्यापेक्षा मनात जपले तर आयुष्यभर लक्षात राहतात.

मंडई, आता जाऊयात पोहेगावचा श्री मयुरेश्वर गणपती पाहायला आणि त्याच्या दर्शनाला. कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव मध्ये असलेलं हे मंदिर स्थानिक भाविकांसाठी श्रद्धेचं महत्वाचं स्थान आहे. या गणपतीला नवसाला पावणारा गणपती म्हणून देखील ओळखलं जातं. आणि या मंदिराची सगळ्यात खास गोष्ट म्हणजे त्याच्याशी जोडलेली शमीच्या झाडाची आख्यायिका. स्थानिक श्रद्धेनुसार ज्या ठिकाणी आज मंदिर आहे तिथं पूर्वी रोहमारे कुटुंबाची शेती होती. त्या शेतात एक मोठं शमीचं झाड होतं. एका दिवशी त्या झाडाच्या बुंधाजवळ गणेशाची स्वयंभू पाषाण मूर्ती प्रकट झाली. यानंतर रोहमारे परिवारातील बाळाजी रोहमारे यांना गणपतीनं स्वप्न दृष्टांत दिला आणि त्या ठिकाणी मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यास सांगितलं, अशी स्थानिक आख्यायिका सांगितली जाते. मंडळी, ही कथा ऐकताना खरंच वाटतं ना, श्रद्धा ही किती साध्या गोष्टीतून जन्म घेते. एक शमीचं झाड, एक पाषाण मूर्ती आणि त्यातून निर्माण झालेलं एक श्रद्धास्थान. आजही मंदिरासमोर ते शमीचं झाड असल्याचा उल्लेख स्थानिक माहितीत आहे. आपण अशीच भटकंती करणार आहोत, त्याआधी ऐकूयात हे छानसं गाणं.

पोहेगावच्या मयुरेश्वर मंदिराची गोष्ट इथेच संपत नाही. या मंदिराशी स्थानिक लोकांच्या अनेक श्रद्धा आणि परंपरा जोडल्या आहेत. पोहेगाव सोबतच आजूबाजूच्या गावांमधील भाविक मोठ्या श्रद्धेनं या गणरायाच्या दर्शनासाठी येतात. अंगारकी संकष्टी चतुर्थी सारख्या विशेष दिवशीही इथं मोठ्या संख्येनं भाविक दर्शनासाठी येतात. आणि गणपतीच्या मंदिरात गेल्यावर आपल्याला सर्वात आधी आठवतो तो प्रसाद, मोदक, लाडू, नारळ आणि कधी कधी मंदिराबाहेर मिळणारा गरमागरम चहा. पण मंडळी, गणपतीच्या प्रसादाची खरी गोडी कुठे असते माहिती? तो म्हणजे आपल्या माणसांसोबत वाटण्यात. गणपती आपल्याला एकत्र आणतो. कुठल्याही घरातला गणपती असो किंवा गावाचं ग्रामदैवत असो, बाप्पाच्या निमित्तानं माणसं एकत्र येतात, जुन्या भेटी होतात, गप्पा होतात आणि नात्यांमध्ये पुन्हा एकदा गोडवा येतो. म्हणूनच गणेशोत्सव हा फक्त धार्मिक सण नाहीये, तो माणूस

मंडई, आज आपण अहिल्यानगर जिल्ह्यातील 3 गणेशस्थानांना भेट दिली आहे. सिद्धटेकचा सिद्धिविनायक, अष्टविनायक यात्रेतील महत्वाचं स्थान आणि उजव्या सोंडेचा गणपती, आपल्या शहराचं ग्रामदैवत आणि तब्बल 11 फूट उंच गणेशमूर्ती म्हणजेच अहिल्यानगरचा विशाल गणपती, शमीच्या झाडाखाली स्वयंभू गणेश मूर्ती प्रकट झाल्याच्या स्थानिक श्रद्धेशी जोडलेलं स्थान म्हणजे पोहेगावचा मयुरेश्वर. 3 ठिकाणं, 3 कथा, 3 वेगवेगळ्या परंपरा, पण बाप्पा मात्र एकच. आणि मला वाटतं हीच आपल्या गणेशोत्सवाची सगळ्यात सुंदर गोष्ट आहे. तुम्ही कुठल्याही गणपतीसमोर उभे राहा, मनापासून हात जोडले की आपल्या मनात एकच प्रार्थना असते, बाप्पा माझ्या आयुष्यातली सगळी विघ्न दूर कर आणि माझ्या माणसांना सुखी ठेव. म्हणून या गणेशोत्सवात फक्त मोठी आरास करण्यापेक्षा एक छोटासा संकल्प करूया, आपल्या घरात आनंद ठेवूया, आजूबाजूला स्वच्छता ठेवूया आणि आपल्या परंपरा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवूया. मंडळी, आजच्या चला भटकंतीची सफर इथेच थांबवूया. सिद्धटेकच्या सिद्धिविनायकापासून सुरुवात करून आपण अहिल्यानगरच्या विशाल गणपतीला भेट दिली आणि शेवटी पोहोचलो पोहेगावच्या मयुरेश्वर गणरायाकडे. आणि या 3 ठिकाणांमधून आपल्याला एक गोष्ट नक्की जाणवते, गणपती हा आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीत किती खोलवर रुजलेला आहे. गणपती येण्याआधी आपण घर साफ करतो, सजावट करतो, नवीन कपडे घेतो, मोदक करतो, पण या सगळ्यासोबत मनाचीही थोडी साफसफाई करूया ना. जुने राग बाजूला ठेवूया, एखाद्या नाराज माणसाशी पुन्हा बोलूया, घरच्यांसोबत थोडा वेळ घालवूया, कारण बाप्पाचं आगमन म्हणजे नवीन सुरुवात करण्याची एक सुंदर संधी. आणि आता सोमवारी म्हणजे उद्या जेव्हा आपल्या घरात बाप्पा विराजमान होतील तेव्हा पहिल्यांदा त्यांच्याकडे काही मागण्याआधी एवढंच म्हणूया, बाप्पा आमच्या घरात तुझ्यासोबत आनंद, प्रेम आणि समाधानही घेऊन ये. मंडई, भटकंती करत राहा, आजूबाजूच्या ठिकाणांना भेटी द्या. 10 दिवस गणपती आपल्याकडे येतोय, मजा मस्ती येणार आहे, उत्साह असणार आहे, त्याचबरोबर कोणाला त्रास होणार नाही याची काळजी देखील घ्या. पुन्हा भेटूयात पुढच्या रविवारी, तोपर्यंत नमस्कार.

नमस्कार, मी पत्रकार भूषण देशमुख। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प मी केला आहे। आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, त्वचा यासारखे विविध अवयव अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देऊ शकतात। तुम्ही ठरवा, आपलं शरीर जाळून त्याची राख करायची, जमिनीत गाडून त्याची माती करायची, की कुणाच्या तरी रूपानं आपली आठवण या भूलोकी कायम ठेवायची।

नमस्कार, मी चित्रकार अद्वैती सोळंकी. प्रत्येकाच्या अंगात एक कला असते, ती ओळखायची असते आणि जोपासायची असते. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता
1: नमस्कार बालमित्रांनो, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा. मी अर्जे वैशिली आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा संडे स्पेशल डब्बा ऐस पैस हा शो सुरू आहे. बालमित्रांनो, नुकताच आपण 5 सप्टेंबरला शिक्षक दिन हा मोठ्या उत्साहात साजरा केला. या दिवशी आपल्या शिक्षकांप्रती प्रेम आणि आदर व्यक्त केला. पण याच निमित्ताने काही विद्यार्थ्यांनी चक्क शिक्षकाची भूमिका साकारत वर्गात शिकवण्याचा अनुभवही घेतला. अशी शिक्षकांची भूमिका साकारणारी आणि शिक्षक हा नेमकं काय काय कार्य करतो ते आपल्याला ऐकवत आहे मनपा प्राथमिक शाळा गांधीनगर येथील विद्यार्थिनी देविका सुनील अल्हाट. चला तर मग आपण ऐकूया आपला शिक्षक हा कसा आहे.
2: माझे नाव देविका सुनील अल्हाट. माझ्या शाळेचे नाव मनपा प्राथमिक शाळा गांधीनगर वल्लेगाव. मी इयत्ता 4th मध्ये शिकते. आज मी तुम्हाला शिक्षक दिनानिमित्त काही बोलणार आहे. सुप्रभात, मी देविका. आज मी तुमच्या समोर एक प्राथमिक शिक्षिका म्हणून उभी आहे. अरे रे, सकाळचे 10 वाजले, शाळे

0: गणवेशाचे रजिस्टर पूर्ण करायचे आहे. एवढेच नाही तर शाळेचे 32 व 33 नंबरचे रजिस्टर, तक्रार पेटी रजिस्टर, कॅमेरा आणि शाळा व्यवस्थापन समितीचे रजिस्टर अद्ययावत ठेवायचे आहे. थांबा थांबा, यादी अजून संपलेली नाही. मुलांच्या मध्यान्ह भोजनाचे MDM नियोजन करणे, स्वयंपाकी आणि मदतनीस यांचा करारनामा पूर्ण करणे, त्यांची मागणी नोंदवणे आणि एप्रिल इंडेक्सची माहिती ऑनलाईन भरणे, ही सर्व कामे मलाच करायची आहेत. शाळेतील मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी स्काउट गाईडच्या याद्या तयार करून त्या ऑफिसला पोहोचवणे, इको क्लबचे काम पाहणे आणि शाळेदिंडीचे नियोजन करणे हेही माझे काम. विद्या समीक्षा केंद्र, VSK, विनोबा ऍप आणि खान अकॅडमी अंतर्गत डॉक्टर जयंत नारळीकर गणित विज्ञान अध्ययन समृद्धी कार्यक्रमासाठी विद्यार्थी आणि शिक्षकांची नोंदणी मला वेळेत पूर्ण करायची आहे. शाळेच्या कामाव्यतिरिक्त जनगणना आणि इतर राष्ट्रीय स्वरूपाची शेकडो कामे आम्ही शिक्षक जबाबदारीने पार पाडतो. तुम्हाला प्रश्न पडला असेल, जर एक शिक्षिका एवढी सगळी कामे, फाईल्स आणि रजिस्टर्स पूर्ण करण्यातच व्यस्त असेल तर ती मुलांना अधिक शिकवत असेल. पण इथेच तर खरी जादू आहे. ही शेकडो कामे करूनही जेव्हा मी माझ्या वर्गात पाऊल ठेवते आणि माझ्या विद्यार्थ्यांचे हसरे चेहरे पाहते, तेव्हा माझा सगळा थकवा कुठल्या कुठे पळून जातो. विद्यार्थ्यांच्या प्रत्येक हजेरीवर मी सरासरी मुले मुली काढते, उत्तम टाचन काढते आणि अध्ययन निष्पत्ती 100% पूर्ण व्हावी म्हणून मनापासून शिकवते. कागदपत्रे आणि रजिस्टर्स पूर्ण करणे ही आमची ड्युटी आहे, पण आमच्या विद्यार्थ्यांचे भविष्य घडवणे हे आमचे मिशन आहे. सर्व अडचणीवर मात करून हसतमुखाने ज्ञानदान करणाऱ्या माझ्या सर्व शिक्षक बंधू भगिनींना माझा कडक सॅल्यूट. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.
1: बालमित्रांनो, देविका सुनील अल्हाट ह्या विद्यार्थिनीने शिक्षक हा नेमकं कसा आहे व शिक्षकाची महत्वाची भूमिका काय आहे तिने ते आपल्याला ऐकवलं आहे. शिक्षक हा आपल्याला कसा घडवतो व शिक्षक कशा प्रकारे त्यांचे काम, त्यांचे भूमिका कसे पार पाडतात ते आपल्याला ऐकवलं आहे. शिक्षकांची भूमिका एक दिवस साकारताना या विद्यार्थ्यांना खूप अनुभव मिळाला. पण आपल्या शिक्षकांना हे काम दररोज करावं लागतं, म्हणूनच त्यांच्या मेहनतीची जाणीव ठेवणं आणि त्यांचा आदर करणं ही त्यांच्यासाठी खरी भेट आहे. देविका, तुझं मनापासून धन्यवाद. बालमित्रांनो, इथे वेळ झालेली आहे छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
2: स्नेहालय संचलित बालभवन, झोपडपट्ट्यांमधील बालकांचे आरोग्याचे प्रश्न असोत किंवा शिक्षण आणि महिला सक्षमीकरणाचे प्रश्न असोत, या सर्व प्रश्नांवर बालकांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय बालभवन. संपर्क क्रमांक 90110271. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

पृथ्वी आई थकली आता कुशीत नाही तिची सावली, अहिल्या नगरकरांनो सांगा माणूस की आपली कुठे हरवली। हे घोषवाक्य लिहिलं आहे निसर्ग प्रेमी श्री रामकृष्ण देवराम पाटील यांनी। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: वेलकम बॅक बालमित्रांनो, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी अर्जे वैशिल्य आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा संडे स्पेशल डब्बा आई स्पाईस हा शो सुरू आहे. बालमित्रांनो, नुकताच आपण 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिन हा उत्साहाने मोठ्या आनंदाने साजरा केला. पण शिक्षक दिन म्हणजे फक्त शिक्षकांना शुभेच्छा देणे किंवा भेटवस्तू देणे एवढंच नाही, तर आपल्या आयुष्याला योग्य दिशा देणाऱ्या शिक्षकांप्रती प्रेम, आदर आणि धन्यवाद व्यक्त करण्याचा दिवस असतो. तर बालमित्रांनो, या दिवशी तुम्हीही तुमच्या शाळेमध्ये शिक्षकांची भूमिका बजावली असेल. आपल्या सोबत आहे मुस्कान असिफ कुरेशी. ही क्षितिज बालभवन मधील विद्यार्थिनी आहे. तिने शिक्षक दिनानिमित्त कशा प्रकारे शिक्षकाची भूमिका बजावली, शिक्षक दिन हा आपण का साजरा करतो ते आपल्याला ऐकवत आहे. चला तर मग आपण ऐकूया.
1: नमस्कार, माझे नाव मुस्कान असिफ कुरेशी. माझे बालभवनाचे नाव क्षितिज बालभवन आहे. आज आपण 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिन साजरा करतो. भारताचे महान शिक्षक तंत्रज्ञ आणि भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. डॉक्टर राधाकृष्ण हे एक उत्कृष्ट शिक्षक आणि विद्वान होते. त्यांच्या शिक्षण क्षेत्रातील योगदानाचा सन्मान करण्यासाठी यांच्या जन्मदिवशी शिक्षक दिन साजरा करण्याची परंपरा सुरू झाली. शिक्षक म्हणजे केवळ पुस्तकातील ज्ञान देणारी व्यक्ती नाही, तर विद्यार्थ्यांना योग्य दिशा दाखवणारे मार्गदर्शक असतो. शिक्षक आपल्यातील गुण ओळखून ते विकसित करण्यासाठी प्रेरणा देतात. चांगले संस्कार, शिस्त, आत्मविश्वास आणि जीवनातील योग्य मूल्य शिक्षक बनण्यात शिक्षकांची महत्वाची भूमिका असते. आपल्या आयुष्यात आई वडिलांनंतर शिक्षकांचे स्थान अत्यंत महत्वाचे आहे. त्यामुळे आजच्या दिवशी आपण आपल्या सर्व शिक्षकांप्रती आदर, कृतज्ञ आणि प्रेरणा व्यक्त करतात.
0: बालमित्रांनो, आताच आपल्या सोबत होती मुस्कान असिफ कुरेशी. क्षितिज बालभवन ही क्षितिज बालभवन मधील विद्यार्थिनी आहे. शिक्षक दिन म्हणजे नेमकं काय व शिक्षकाची भूमिका काय असते हे आपल्याला तिने ऐकवलं आहे. यानंतर इथे वेळ झालेली आहे छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
2: स्नेहालय संचलित स्नेहाधार प्रकल्प विधवा, परित्यक्ता, बालमाता, कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिला या सर्व महिलांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय स्नेहाधार प्रकल्प. महिलांसाठी निवास, भोजन, कायदेशीर सल्ला व समुपदेशन. अधिक माहितीसाठी संपर्क 90 11 36 36 00. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

माझे नाव अखिलेश अदिनाथ शेडाळे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

0: レソール。
1: パワヌカレショール。
0: あれババショールないソールソールソール。

0: स्नेहालय संचलित मनोबल व्यसन मुक्ती आणि पुनर्वसन केंद्र,
1: शास्त्र शुद्ध पद्धतीने आणि कमी खर्चात व्यसन मुक्तीचे उपचार घ्या आणि व्यसन मुक्त व्हा. फक्त 30 दिवसाच्या निवासी उपचारांमधून महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र समूह कक्ष. अधिक माहितीसाठी संपर्क 92 73 93 57 89. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: वेलकम बॅक नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी अर्जे वैशल्य आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा संडे स्पेशल डब्बा ऐस पैस हा शो सुरू आहे. बालमित्रांनो, आताच आपल्या सोबत होती मुस्कान असिफ कुरेशी ही विद्यार्थिनी. यानंतर आपल्या सोबत आहे वैष्णवी सागर वाळुंज, क्षितिज बालभवन मधील विद्यार्थिनी आहे. तिने शिक्षकाची भूमिका बजावली आहे आणि तिला काय वाटते ते आपण ऐकूया.
1: माझे नाव वैष्णवी सागर वाळुंज, मी क्षितिज बालभवनाची विद्यार्थिनी आहे. प्रिय विद्यार्थ्यांना, आज आपण शिक्षक दिन साजरा करीत आहोत. भारतात दरवर्षी 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिन साजरा केला जातो. हा दिवस भारताचे महान शिक्षक स्वर्णिय आणि भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिवसानिमित्त साजरा केला जातो. धन्यवाद.
0: बालमित्रांनो, आताच आपल्या सोबत होती वैष्णवी सागर वाळुंज, ही आपल्या क्षितिज बालभवन मधील विद्यार्थिनी आहे. की शिक्षकाची भूमिका बजावत असताना तिला काय अनुभव आला व तिला कसं वाटलं ते आपण ऐकलं आहे. यानंतर इथे वेळ झालेली आहे छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. कुठे जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
2: आता आपली दुपार करा आणखी ताजी तवाणी,
3: कारण नव्यानं सुरू होतो एक कार्यक्रम थोड्या गप्पा थोडी गाणी.
2: सेलिब्रिटीजची माहिती, दिनविशेष, घटना, प्रसंग आणि विविध गाणी.
3: मनोरंजनात्मक माहितीपर वैविध्यपूर्ण, बहारदार आणि सुमधुर गाणी.
2: कार्यक्रम ऐकायला विसरू नका थोड्या गप्पा थोडी गाणी, फक्त रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमच्यावर. आरजे आदी सोबत सोमवार ते शनिवार दुपारी 2 ते 4 या वेळेत ऐकायला विसरू नका थोड्या गप्पा थोडी गाणी.

0: स्नेहालय संचलित बालभवन, झोपडपट्ट्यांमधील बालकांचे आरोग्याचे प्रश्न असोत किंवा शिक्षण आणि महिला सक्षमीकरणाचे प्रश्न असोत, या सर्व प्रश्नांवर बालकांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय बालभवन. संपर्क क्रमांक 90110271. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: ये चांद सा रोशन चेहरा

0: My name is Christian. I'm listening to Radio Nagar 90.4 FM. Avaz Limza.
1: वेलकम बॅक बालमित्रांनो, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी अर्जे वैशिल्य आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा संडे स्पेशल डब्बा आईस पाईस हा शो सुरू आहे. बालमित्रांनो, आताच आपण ऐकले आहे वैष्णवी सागर वाळुंज या विद्यार्थिनीने शिक्षकाची भूमिका बजावली आहे. यानंतर आपल्या सोबत आहे रिद्वी विक्रम पेटारे, ही विद्यार्थिनी परिस बाल भवन येथील आहे. हिने शिक्षकाची भूमिका बजावली आहे व तिला काय वाटते तिने ते आपल्याशी शेअर केलं आहे. चला तर मग आपण ऐकूया.
2: माझे नाव रिद्धी विक्रम पेटारे, मी परिस बाल भवनाची विद्यार्थिनी आहे. आज मी सोस्कर मॅडमची भूमिका केली. मी आज शिक्षक झाले होते. सूर्यगटाला मी आज पाढे शिकवले. मला पाढे शिकवता शिकवता खूप आनंद झाला. सर्वांना शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.
1: बालमित्रांनो, आताच आपल्या सोबत होते रिद्वी विक्रम पेटार, ही विद्यार्थिनी परिस बाल भवन येथील आहे. तिने कशा प्रकारे शिक्षकाची भूमिका पार पाडली व तिला काय वाटलं तिने आपल्याशी शेअर केलं आहे. यानंतर इथे वेळ झालेली आहे तुमचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया पुढील रविवारी. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी पत्रकार भूषण देशमुख। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प मी केला आहे। आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, त्वचा यासारखे विविध अवयव अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देऊ शकतात। तुम्ही ठरवा, आपलं शरीर जाळून त्याची राख करायची, जमिनीत गाडून त्याची माती करायची, की कुणाच्या तरी रूपानं

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता
1: वेलकम बैक मंडळी फरमाईशे गानो की या आपल्या संडे स्पेशल शो मध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आणि मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत. मंडळी, नागपूरहून स्नेहा म्हणते की मुलींना अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं आणि त्याचसोबत मुलींची सुरक्षा हा एक अत्यंत महत्वाचा विषय बनत चाललेला आहे. त्यामुळे त्यांना छपाक या चित्रपटाची आठवण झाली की त्यामध्ये ज्या मुलीवरती ऍसिड हल्ला झाला होता तर तिने सुद्धा त्रास सहन केला, मात्र तिने हार मानली नाही आणि पुन्हा एकदा आपल्या नव्या आयुष्याला सुरुवात केली. आणि याच प्रेरणादायी गाण्याची फरमाईश त्यांनी केलेली आहे. गाण्याचे बोल आहेत छपाक. तर नक्कीच मंडळी आपण ऐकूयात हे सुंदर असे गाणं. हे प्रेरणादायी गाणं आहे आणि खास करून हे मुलींना तुमच्यासाठी आहे, त्यामुळे हे नक्की ऐका, एन्जॉय करा, या गाण्यातून काहीतरी शिका आणि सुरक्षित रहा.

नमस्कार, मी पत्रकार भूषण देशमुख। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प मी केला आहे। आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, त्वचा यासारखे विविध अवयव अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देऊ शकतात। तुम्ही ठरवा, आपलं शरीर जाळून त्याची राख करायची, जमिनीत गाडून त्याची माती करायची, की कुणाच्या तरी रूपानं आपली आठवण या भूलोकी कायम ठेवायची।

वेलकम बॅक मंडळी. संडे स्पेशल शो आपला सुरू आहे तो म्हणजे आपला लाडका शो फरमाईश गणुकी. आणि आता पुन्हा एकदा आपल्या नगरमधूनच एक फरमाईश आलेली आहे आणि ही फरमाईश आहे अमन यांची. ते म्हणतात की पहिल्या प्रेमाची भावना व्यक्त करणारं गाणं मला ऐकायचंय. नक्कीच नक्कीच हे गाणं आपण नक्कीच ऐकणार आहोत. आणि त्यांनी तेरा होणे लगाहू या गाण्याची फरमाईश केली आहे. तर मंडळी नक्कीच अमनसाठी हे सुंदर असं गाणं आपण ऐकूया. या गाण्याला एन्जॉय करूयात. तर मंडळी ऐकूयात तेरा होणे लगाहू हे सुंदर असं गाणं.

आपल्या नगरचे श्रीकृष्ण दत्तात्रय कुलकर्णी घेऊन येत आहेत आपल्या मनातल्या सुंदर चिरंतन मराठी गाण्यांचा खास कार्यक्रम चिरंतन गाणी।

0: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते.
1: एखाद्या लैंगिक अत्याचारग्रस्त मुला मुलींचा आयुष्य तुम्ही वाचवू शकता.
0: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी.
1: 77700725505 किंवा 90110064695 या मोबाईल क्रमांकावर
0: आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत.
1: माहिती देणाऱ्याचं नाव उघड केलं जाणार नाही.
0: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

वेलकम बॅक मंडळी. फरमाईश आहे गानू की या आपल्या संडे स्पेशल शो मध्ये सर्वांचं स्वागत. आणि मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत. मंडळी, कोल्हापूरहून श्रद्धा म्हणते की हे गाणं माझ्या होणाऱ्या नवऱ्यासाठी आहे आणि प्लीज हे गाणं तुम्ही प्ले करा तर नक्कीच. आणि सर्वप्रथम तुम्हाला कॉंग्रॅच्युलेशन्स की तुम्ही आता एका नव्या आयुष्याला सुरुवात करत आहात आणि तुम्हाला आणि तुमच्या मिस्टरांना सुद्धा रेडिओ नगरतर्फे खूप खूप शुभेच्छा. तर हे खास गाणं गाण्याचे बोल आहेत कधी तू. तर मंडळी हे गाणं आपण एन्जॉय करूयात आणि ऐकत राहूयात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प, विधवा, परितक्ता, कुमारी माता, कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिलांना निवास, भोजन सुविधा, कायदेशीर सल्ला, समुपदेशन, गरजू शोषित महिलांना स्नेहाधार मदत करते. आज मितीस या प्रकल्पामध्ये 100 लाभार्थी लाभ घेतात. आतापर्यंत 1468 महिलांना अडचणीतून सोडवून त्यांना स्वघरी पाठवणे, विवाह पूर्ण सण करण्याचे काम या प्रकल्पाने केले. अहिल्यानगर प्रमाणेच पुणे येथेही स्नेहाधार प्रकल्प सुरू करण्यात आला. सुमारे 5000 चौरस फुटांचे पुनर्वसन संकुल सौ सुजाता आणि श्री गजानन रामराव देसाई यांनी आंबेगाव कात्रज येथे सहयोग म्हणून दिलेल्या जमिनीवर उभारले गेले. स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प अहिल्यानगर, संपर्क क्रमांक 90 11 36 36 00. स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प पुणे, संपर्क क्रमांक 90 11 36 72 00.

0: नमस्कार नगरकर, मी आसावरी नातू आणि तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: वेलकम बॅक मंडळी फरमाईशे गानो की यामध्ये सर्वांचं स्वागत आणि मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत तुमच्या साडी. मंडळी, आपल्या नगर मधून एक सुंदर फरमाईश आलेली आहे आणि आपल्याला ही फरमाईश ना अगदी 90s काळामध्ये घेऊन जाईल, आपल्याला त्या सर्व गोष्टी आठवायला मजबूर करेल हे गाणं. या गाण्याचे बोल आहेत लग जा गले आणि पूजाने सुद्धा तिच्या खास व्यक्तीसाठी या गाण्याची फरमाईश केली आहे. व्यक्तीचं नाव काही सांगितलेलं नाहीये, पण तिने सांगितलंय की हे गाणं मी त्यांच्यासाठी लावलंय, त्यांच्यासाठी तुम्ही वाजवताय हे त्यांना नक्कीच कळेल. त्याच्यामुळे पूजासाठी आणि खास करून आपल्या सर्वांच्या जुन्या आठवणींसाठी हे गाणं लग जा गले.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज सुनता
1: हाय हॅलो नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत फरमाईशे गानोकी या आपल्या लाडक्या संडे स्पेशल शो मध्ये. मंडळी, एक आगळी वेगळी फरमाईश आलेली आहे बरं का माझ्याकडे. मुंबईहून आदित्य यांच्याकडून फरमाईश आली की मला वेगळं काहीतरी ऐकायचंय. सध्या ते संस्कृत या विषयामध्ये स्पेशलायझेशन करत आहेत आणि त्यांना प्रिय करा हे संस्कृत गाणं ऐकायचं आहे. तर नक्कीच मंडळी, हे अतिशय सुंदर असं गाणं आहे आणि आपणही या गाण्याचा आस्वाद घेऊयात. आदित्य यांची ही सुंदर अशी फरमाईश, गाण्याचं नाव आहे प्रिय करा.

दोह्यातून प्रेम, समता आणि भक्तीचा मार्ग दाखवला. कबीरांचे दोहे, त्यांचा मराठी अनुवाद आणि अर्थ सांगणारं कबीरवाणी हे पुस्तक लिहिलं आहे मूळचे नगरचे रहिवासी असलेले आचार्य रतनलाल सोनग्रा यांनी. रेडिओ नगर 90.4 FM वरच्या सांजरंग शो मध्ये दर शनिवारी संध्याकाळी 5 वाजता कबीरवाणी पुस्तकाचं अभिवाचन सादर केलं जाणार आहे. तर ऐकायला विसरू नका कबीरवाणी रेडिओ नगर 90.4 FM वर. संत कबीरांचे विचार आत्मसात करूया, अज्ञानाचा अंधार दूर करूया.

इतिहासाच्या कुशीत वाढलेलं शहर, संस्कृतीचा सुगंध दरवळे दरदर, प्रगतीच्या वाटेवर निर्धार ठाम, माझं अहिल्यानगर माझा अभिमान, हे घोषवाक्य लिहिलं आहे शंकर पवार यांनी. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नमस्कार नगर, मी पूनम चौधरी पाटील आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: नमस्कार, माझं नाव साक्षी आहे. मी रोज गाणे तर खूप ऐकते, पण या गाण्यांमधलं मी जी रोज गाणी ऐकते त्याच्यातलं मला पिया ओरे पिया हे गाणं खूप आवडतं. माझं हे गाणं खूप फेवरेट गाणं आहे आणि दिवसातून मी 2-3 वेळेस तर हे गाणं ऐकते आणि मला असं वाटतंय की रेडिओमधून हे गाणं प्ले झालं पाहिजे. थँक्यू.

0: कधी कधी अंधार इतका दाटतो की आशेचा प्रकाश दिसेनासा होतो. पण या अंधारात 1989 साली अहिल्यानगरच्या काही संवेदनशील हृदयांनी पेटवलेली एक दिव्य ज्योत म्हणजेच स्नेहज्योत. देहव्यापारात अडकलेल्या आणि मानव तस्करीला बळी पडलेल्या महिला आणि मुलींना सोडवून त्यांचे पुनर्वसन करण्याचे कार्य स्नेहज्योत करत आहे. जिथे प्रेम आहे तिथे परिवर्तन आहे.
1: अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 90 11 36 36 00.

वेलकम बॅक मंडळी, फरमाईशे गानो की यामध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. आणि मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत. मंडळी, सोलापूरहून रोहितने पाठवली आहे ही खास फरमाईश. ते म्हणतात की लोक खूप टेन्शन घेतात, त्यामुळं थोडस रिलॅक्स व्हायला हवंय. आणि ते कृष्णाचे म्हणजेच आपल्या भगवान श्रीकृष्णाचे अतिशय मोठे भक्त आहेत. ते कायम आपल्या कृष्णाची आराधना करत असतात. आणि महाभारत ही सिरियल 2013 साली प्रसारित झाली होती. आणि या सिरियल मधलं एक सुंदर असं गाणं आहे, जीवनाचं मोल आणि जीवनाचा खरा अर्थ सांगणारं हे गाणं आहे. गाण्याचे बोल आहेत, व्यर्थ चिंता हे जीवन की. तर नक्कीच हे गाणं ऐका मंडळी, कारण या गाण्याचे बोल इतके सुंदर आहेत आणि इतके सोपे शब्द आहेत की यामध्ये आपल्या जीवनाचं सार आपल्याला कळून जाईल. तर सुंदर असं गाणं हे ऐकूयात, व्यर्थ चिंता हे जीवन की.

समाज सुधारक असलेले संत कबीर यांनी त्यांच्या दोह्यातून प्रेम, समता आणि भक्तीचा मार्ग दाखवला. कबीरांचे दोहे, त्यांचा मराठी अनुवाद आणि अर्थ सांगणारं कबीरवाणी हे पुस्तक लिहिलं आहे मूळचे नगरचे रहिवासी असलेले आचार्य रतनलाल सोनग्रा यांनी. रेडिओ नगर 90.4 FM वरच्या सांजरंग शो मध्ये दर शनिवारी संध्याकाळी 5 वाजता कबीरवाणी पुस्तकाचं अभिवाचन सादर केलं जाणार आहे. तर ऐकायला विसरू नका कबीरवाणी रेडिओ नगर 90.4 FM वर. संत कबीरांचे विचार आत्मसात करूया, अज्ञानाचा अंधार दूर करूया.

0: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते.
1: एखाद्या लैंगिक अत्याचारग्रस्त मुला मुलींचा आयुष्य तुम्ही वाचवू शकता.
0: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी.
1: 77700-27505 किंवा 90-11-02-64-95 या मोबाईल क्रमांकावर
0: आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत.
1: माहिती देणाऱ्याचं नाव उघड केलं जाणार नाही.
0: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

वेलकम बॅक मंडळी, फरमाइशे गानो की यामध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आणि मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत. मंडळी, आता फरमाइश आलेली आहे नाशिकहून प्रिया यांच्याकडून. त्या म्हणतात की माझी आई माझ्यासाठी सर्वस्व आहे, आई शिवाय माझं पानही हलत नाही. त्यामुळं आईची आरती हे सुंदर असं गाणं माझ्या आईसाठी प्ले करा. तर नक्कीच मंडळी, आईची भूमिका ही आपल्या आयुष्यामध्ये खूप महत्वाची असते आणि तिच्यावरचं प्रेम व्यक्त करण्यासाठी हे सुंदर असं गाणं आपल्या सर्वांसाठी आईची आरती.

कधी कधी मन हरवतं आणि जीवनाचा अर्थही हरवतो, पण त्या हरवलेल्या मनांना पुन्हा मार्ग दाखवते मानसग्राम। हा प्रकल्प बेवारस अवस्थेत फिरणाऱ्या स्किझोफ्रेनियाग्रस्त व्यक्तींसाठी एक आशेचा दिवा ठरला आहे। येथे फक्त उपचार नाहीत तर योग, ध्यान, संगीत, रोजगार प्रशिक्षण या सगळ्यातून नव्या आयुष्यांचं बळ दिलं जातं। मानसग्राम हे फक्त उपचार केंद्र नाही, ते आहे मानवतेचं विश्व। मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा 90 11 01 10 07।

नमस्कार, मी कोजागरी आणि मला घरमोरे परदेसिया हे गाणं, कलंक या मूवीमधलं गाणं जे आहे हे मला ऐकायला खूप आवडेल. हे गाणं श्रेया घोषालनी गायलेलं आहे आणि मला तिचा आवाज या गाण्यात पर्टिक्युलरली खूप आवडतो, त्याच्यामुळे मला हे गाणं ऐकायला आवडेल. थँक्यू.

स्नेहालय संचलित हिम्मत ग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र, निवासी संकुल, सौर ऊर्जा प्रकल्प, उद्योग भवन, भाज्या पिकवणारे अर्धा एकर जागेवरील पॉलीहाऊस, नीरा लागवड, शेती, डेअरी व अल्पभूधारक आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुला मुलींसाठी प्रगत कृषी प्रशिक्षण देणारे केंद्र हिम्मत ग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र, या प्रकल्पातील प्रशिक्षणाचा तुम्ही देखील लाभ घेऊ शकता. अधिक माहितीसाठी संपर्क 90111 24 90. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: श्रोते हो नमस्कार, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी हार्मनी द परफेक्ट ट्यून यामध्ये आज आपण ऐकणार आहोत आपल्याच नगरचे संगीतकार आणि तबला वादक धनंजय आणि गायिका कविता खरवंडीकर यांच्या आठवणी त्यांच्याच आवाजात. तसंच त्यांनी सादर केलेली काही गीतं आपण ऐकूयात.
2: नमस्कार रसिक श्रोते हो. रागभेद या सिरीजमध्ये या भागात आपण दोन जोड्यांचा विचार करणार आहोत, मुलतानी मधुवंती आणि त्याबरोबरच दरबारी आणि अडाणा. तर मुलतानीबद्दल आपण रागभावदर्शनमध्ये बंदिश आणि त्याच्यावरचं गीत सादर केलेलं होतं आधीच, तर त्याविषयी सांग आणि मधुवंती आणि मुलतानी कसा फरक.
3: आता श्रोते जेव्हा ऐकतील की मुलतानी आणि मधुवंती तर ही जोडी कशी काय, मुलतानी आणि तोडी अशी ही जोडी होऊ शकते.
2: स्वर समस्वर
3: समस्वर. पण याविषयी आपण तोडीच्या गंधाराविषयी मुलतानीच्या गंधाराविषयी असं आपण सगळं खूप व्यवस्थित बोललेलो आहोत आणि पुन्हा पुनरावृत्तीचा दोष नको म्हणून मधुवंती राग निवडला. तर मुलतानी आणि मधुवंतीमध्ये एक छोटासा फरक आहे तो मी आधी मुलतानीचं थोडंसं सांगितल्यानंतर मी गाते. मुलतानी हा परत असाच लोचदार स्वर लगाव असणारा राग आहे.

असा ह्याच्यामध्ये पंचम प्रबळ आहे. पुन्हा तीव्र मध्यमाचा जो मगासचा मुद्दा होता गेल्या एपिसोड मधला, तसंच तीव्र मध्यम आल्यावरती पंचम प्रबळ झाला.

सहसा जर बघितलं तर जी ख्यालाची सम असते ती षडजावर असते, पण हळदणकर काकांच्या ख्यालाचं पुन्हा वैशिष्ट्य वेगळं आहे. त्यांनी निषादावर

0: काय बंदी छे वा, मदत छे।
1: मुलतानी आणि मधुवंती ह्याच्यामध्ये मुख्य फरक हा आहे की मधुवंतीमध्ये ऋषभ दैवत हा शुद्ध लागतो, जो मुलतानीमध्ये कोमल आहे। म्हणजे कसं, सगळं
0: रूपच बदलून
1: जातात।

0: मधवंती म्हटल्यानंतर रश्मी उल्फतची आठवण येणार नाही असं नाहीच आहे. अचानकच माझा अगदी फ्लॅश झालं ते खरं सांगायचं.
1: बरोबर,
0: तुझंही आवडतं. आणि ते
1: आणि कधीतरी यार आला कोमल निषादाचा पण प्रयोग होतो बरं का.

0: आता सत्यशील काकांनी जी मला बंदिश शिकवली आहे मधुवंतीमध्ये, त्याच्यामध्ये तर कोमल निषादाचा बऱ्यापैकी वापर केलेला आहे आणि फार सुंदर बंदिश आहे.
1: सुंदर
0: गाते.

0: क्या बात है।
1: आता यानंतर आपण जी जोडी घेणार आहोत ते आहे दरबारी कानडा आणि अडाणा। हाही परीक्षेचा प्रश्न असू शकतो, असतोच। म्हणजे तर सुरुवातीला मी थोडस दरबारी विषयी गाऊनच दाखवते।
0: आधी मला वाटतं
1: की त्यामध्ये गंधाराचं स्थान, ऋषभाचं स्थान, दैवताचं स्थान कसं आहे आणि विशेषतः आग्रा गायकीमध्ये ह्याचा काय विचार केला गेलाय हे पण सांगते मी।

0: आता हे जर बघितलं तर गंधाराचा जो गंधाराचं जे आंदोलन आहे, आंदोलित गंधार आहे आणि त्याचं ऋषभाषी आंदोलन होतं, त्याच्यामुळे तो थोडासा उत्तरी गंधार आहे. सारे रे असा लागतो तो. आणि म्हणून आग्रा घराण्यामध्ये ग रे हे होत नाही, कारण तो मध्यमावरून ऋषभ आला की त्याचं स्थान बदलतं,
1: त्यामुळे गंधाराचं स्थान
0: बदलतं म्हणून.

आता हा दरबारी हा पूर्वांग प्रधान राग आहे, पुन्हा आंदोलनाचा ठेहरावाचा असा राग आहे, ते ह्याच्या विरुद्ध अडाण आहे. अडाण्याचे स्वर तेच आहे पण उत्तरांग प्रधान आहे. आणि ह्याच्यामध्ये असं गंधाराचं किंवा दैवताचं आंदोलन ह्याच्यामध्ये नाही. म्हणजे कसं,

0: जा असा तो चलता चंचल प्रकृतीचा राग आहे. आणि हा सुद्धा म्हणजे थोडासा त्याच्यामध्ये वीररस आहे आणि हा सगळा उत्तरांगात जास्ती गायला जातो. त्याच्यामुळे जेव्हा दरबारी मध्ये तुम्ही उत्तरांगात जाता तेव्हा ह्या रागापासून वाचवावं लागतं.
1: राग बिघड गया सोडवी तर म्हणायचंच असं
0: की दरबारीमध्ये. त्याच्यामुळे उत्तरांगात खूप विशेषतः तानांचं काम तर उत्तरांगात फार केलंच जात नाही. पूर्वांगामध्येच त्या ताना आमिर खान साहेबांचा दरबारी श्रोत्यांना आठवायला हरकत नाही. जर ऐकला नसेल तर तो तुम्ही जरूर ऐका. आता ह्या अडाणामध्ये एक विदुषी वीणाताई सहस्रबुद्धेंनी शिकवलेली एक चतरंग आणि त्याला जोडून असा एक तराणा आहे. हा जो चतरंग आहे, चतरंग म्हणजे काय, ज्याच्यात चार अंग येतात म्हणजे साहित्य, सरगम, तराण्याचे बोल आणि तबल्याचे बोल. हा चतरंग पंडित बलवंतराय भट यांनी भावरंग या नावाने बंदिशी केल्या त्यांचा आहे आणि त्याला जोडूनच हा

मंडई हार्मनी द परफेक्ट ट्यून यामध्ये आपण आज ऐकत होतात आपल्याच नगरचे संगीतकार आणि तबलावादक धनंजय आणि गायिका कविता खरवंडीकर यांच्या आठवणी त्यांच्याच आवाजात आणि त्याचबरोबर त्यांनी सादर केलेली काही गीतं आपण ऐकलीत. आता वेळ झालीये तुमचा निरोप घेण्याची. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय दर्जाचे खेळाडू, मार्गदर्शक, संघटक व क्रीडा तज्ज्ञ यांच्याशी ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर यांनी मारलेल्या गप्पा आपण ऐकू शकता दर गुरुवारी रात्री 9 वाजता क्रीडा झेप या कार्यक्रमात, आणि पुन्हा प्रसारण दर रविवारी रात्री 9 वाजता. त्यासाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

कधी कधी मन हरवतं आणि जीवनाचा अर्थही हरवतो, पण त्या हरवलेल्या मनांना पुन्हा मार्ग दाखवते मानसग्राम। हा प्रकल्प बेवारस अवस्थेत फिरणाऱ्या स्किझोफ्रेनियाग्रस्त व्यक्तींसाठी एक आशेचा दिवा ठरला आहे। येथे फक्त उपचार नाहीत तर योग, ध्यान, संगीत, रोजगार प्रशिक्षण या सगळ्यातून नव्या आयुष्यांचं बळ दिलं जातं। मानसग्राम हे फक्त उपचार केंद्र नाही, ते आहे मानवतेचं विश्व। मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा 90 11 01 10 07।

0: कधी कधी अंधार इतका दाटतो की आशेचा प्रकाश दिसेनासा होतो. पण या अंधारात 1989 साली अहिल्यानगरच्या काही संवेदनशील हृदयांनी पेटवलेली एक दिव्य ज्योत म्हणजेच स्नेहज्योत. देह व्यापारात अडकलेल्या आणि मानव तस्करीला बळी पडलेल्या महिला आणि मुलींना सोडवून त्यांचे पुनर्वसन करण्याचे कार्य स्नेहज्योत करत आहे. जिथे प्रेम आहे तिथे परिवर्तन आहे.
1: अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 90111 3480.

आपल्या नगरचे श्रीकृष्ण दत्तात्रय कुलकर्णी घेऊन येत आहेत आपल्या मनातल्या सुंदर चिरंतन मराठी गाण्यांचा खास कार्यक्रम चिरंतन गाणी।

स्नेहालय संचलित हिम्मतग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र, निवासी संकुल, सौर ऊर्जा प्रकल्प, उद्योग भवन, भाज्या पिकवणारे अर्धा एकर जागेवरील पॉलीहाऊस, नीरा लागवड, शेती, डेअरी व अल्पभूधारक आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुला मुलींसाठी प्रगत कृषी प्रशिक्षण देणारे केंद्र हिम्मतग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र या प्रकार

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता।
1: श्रोते हो नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा हक्काचा आवाज। आणि मी आरजे अनु तुमच्या सोबत आहे। पुस्तकाच्या पानातून या कार्यक्रमामध्ये सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत। आज आपण आनंदयोगी पुलं हे पुस्तक ऐकणार आहोत। या पुस्तकाचे लेखक आहे नाधो महानोर। या पुस्तकाचं अभिवाचन केलं आहे अनिल सोमणी यांनी। ऐकूया आनंदयोगी पुलं।
2: अभिवाचन आनंदयोगी पुलं भाग 9, लेखक नाधो महानोर, अभिवाचक स्वर अनिल सोमणी। आनंदयोगी पुलं भाग 9। महाराष्ट्र राज्याच्या साहित्य संस्कृती मंडळाच्या योजनांचा तपशील मी गोळा केला, त्या विविध योजनांवर सभागृहात चर्चा करीत गेलो, नवोदित साहित्यिकांसंबंधी बोललो, काही योजना होत्या त्या नीट केल्या, काही आधार घेऊन काही गोष्टींवर टीका केली। नाव नवोदिताला, खिरपत प्रस्थापिताला, असा माझा एक टीकात्मक लेख छापून आला। नंतर चूक माझ्या लक्षात आली। मी तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांची खाजगीत माफी मागितली। भाई म्हणाले, लोक जी कागदपत्र देतात ती खरे आहेत की नाही हे तपासून बघावं, उगा उत्साहात काही करू नये। त्यापेक्षा स्वस्त पुस्तक योजना, जुन्या चांगल्या दुर्मिळ पुस्तकांच्या आवृत्त्या, असं काही करून घेता येईल। श्री गोविंद तळवलकर, अरुण आठले, रामदास भटकळ असे आम्ही एकत्र 2-3 वेळा बसून गेल्या 500-700 वर्षातल्या निवडक महत्त्वाच्या पुस्तकांची यादी केली। 100 पुस्तकांचा संच लायब्ररीत व खाजगीतसुद्धा उपयोगी पडेल अशी काही पुस्तके मिळाली। त्या संचाची स्वस्त पुस्तके योजना तयार केली। योजना अनेकांना आवडली। भाई म्हणाले, गोडसे भटजींचं प्रवासवर्णन, गावगाडा असली पुस्तकं तुमच्या यादीत आहेत की नाहीत? ती होतीच। यादी पाहून भाई खुश झाले। पुन्हा 5-6 पुस्तकं सुचविली। महाराष्ट्र टाइम्समध्ये अशा पुस्तकांची यादी आम्ही दिली। मी नागपूरच्या अधिवेशनात 100 स्वस्त पुस्तके योजनेच्या ठरावावर चर्चा घडवून आणली। महाराष्ट्राची साहित्य लेणी असं या योजनेचं नाव होतं। सुंदर पुस्तकं, त्यावरलं माझं भाषण, मंत्र्यांनी योजना तशीच्या तशी स्वीकारली व ती साहित्य संस्कृती मंडळाकडे दिली। मला खूप खूप समाधान मिळालं। मात्र अजूनही ती योजना 20 वर्षे झाली तरी पडूनच आहे। नव्यानं हाती घ्यायची असं वृत्तपत्रात वाचलं। एकदा श्रीमती लता मंगेशकरांनी संगीत कला अकादमी महाराष्ट्रात मुंबईत करायचं ठरवलं। मला सोबत घेऊन 3 ऑगस्ट 1983 मुख्यमंत्री, महसूल मंत्री यांच्यासोबत दीर्घ चर्चा करून तपशील दिला। अंदाजे 10 कोटी रुपयांची ही योजना स्वतःला लता मंगेशकर करणार याचा आनंद महाराष्ट्रभर सर्वत्र दिसला। मुख्यमंत्र्यांनी जागा दिली, फक्त 2-3 महिन्यांनी ताब्यात मिळणार। मी प्रामुख्यानं भाईंशी व यशवंतराव चव्हाणांशी बोललो। भाई म्हणाले, हे जर खरं असेल तर याच्या इतकी चांगली गोष्ट महाराष्ट्रात अलीकडे नाही असं समजा। फार तर पुन्हा बाईंशी बोलून घ्या। मी कागद दाखविले, ते संपूर्ण माझ्याकडे सोपवलेलं होतं। भाई म्हणाले, सभागृहात चर्चा झालीच पाहिजे। संगीत कला अकादमीसाठी भाईंनी भरपूर विविध कप्पे, नवे मुद्दे दिले। ती कशी असावी याचा तपशील दिला। मी सभागृहात योजनेविषयी अगदी व्यवस्थित बोललो। दरम्यान नवे मुख्यमंत्री, महसूल मंत्री महाराष्ट्रात आले। 1 मे 1984 महसूल मंत्र्यांचं मला व लता दिदींना

त्यासाठीचे जुने कायदे नियम बदलवून नवे स्वीकारले. मरगळ आलेल्या माझ्या मनाला पुन्हा हुरूप आला. पाणी, शेती, हिरवे माळ, पडीक जमीन, झाडं, फळझाडं अशा नव्या योजनांचा तपशील व अधिकार घेऊन महाराष्ट्रभर फिरलो. कविता, संगीत यासारखीच ही नवनिर्मिती आहे, आनंददायी आहे, नवनिर्माणाचा आनंद व सुख देणारी आहे म्हणून सतत योजना घेऊन महाराष्ट्रभर भटकत राहिलो. भाई म्हणाले, आता थांबायचं नाही, तुम्ही तरुण आहात, थकायचं नाही. पाण्याच्या प्रश्नात चर्चा मोठी होते, प्रत्यक्ष काम करायला कोणीही तयार होत नाही. हे पुण्य खेड्यातल्या बरड शेतीसाठी हाती घ्यावं. पुन्हा पाणी पंचायत व पाण्याच्या योजनांसंबंधी भाई बोलले. त्या संबंधातली दोन पुस्तकं मला दिली. वृंदावन दंडवतेंनीही मला एका काळातून क्रांती हे पुस्तक दिलं. NCPA यामध्येही शेती, पाणी आलं. भाईंनी मग मोठ्या धरण योजना व अशा लहान लहान योजनांसंबंधी मला विचारलं. त्यांना सारं समजून घ्यायचं होतं. मी सांगितलं, पाण्याच्या प्रश्नात खालून वर जायला हवं. मोठी धरणं होताच खालच्या वरच्या लहान योजना बंद होतात, ती गावं पाण्याला कायमची वंचित राहतात. आठमयी का होईना पाणलोटासारख्या लहान योजना व्हायला हव्यात. पाणलोटा थोडा का होईना सामाजिक न्याय मिळतो, पुनर्वसन लागत नाही, जमीन जात नाही, कमी खर्च, कमी वेळ. भाई म्हणाले, मग मेधा पाटकर काय वेगळं सांगत आहे? तिचं हेच म्हणणं आहे आणि आता वाटतं तेच अधिक खरं आहे. एखाद्या प्रश्नावर असं इतकी लढणारी बाई माझ्या पाहण्यात नाही. मेधा लढते आहे. या तपशिलामुळे आमचा तिला आणखीनच पाठिंबा. भाई मग मेधा नर्मदामध्ये पार हरवून गेले. पाणी, पाणी आयोग दिवसभर चाललं. मराठी कविता रसिकांना वाचून दाखवायचा माझा छंद जुनाच होता. 1966 पहिल्यांदा माझा मित्र चंद्रकांत पाटील व मी एकत्र काही मराठी कवींच्या कविता अंबाजोगाईला वाचल्या होत्या. बालकवी नाग देशपांडे, बी रघुनाथ, लोकलेकर असे कवी जे लोकांसमोर फारसे नव्हते त्यांची कविता मी अधिक वाचत होतो. 1984 खेड्यातली मराठी कविता 1880-1980 असा 3 तासांचा काव्यवाचनाचा कार्यक्रम त्या काळातले 10-12 कवी घेऊन केला. जळगाव, नागपूर, हैदराबाद, सातारा, सांगली, कोल्हापूर, दिल्ली असे काव्यवाचनाचे बरेच कार्यक्रम भरगच्च गर्दीचे आणि प्रचंड प्रतिसाद देणारे झाले. त्या त्या ठिकाणच्या काव्यप्रेमींनी झोळीत निधी दिला. त्यातून पळसखेड या माझ्या लहान खेड्यात कवयित्री बहिणाबाई चौधरी सभागृह बांधलं गेलं. त्यापेक्षाही मराठी कविता रसिकांपर्यंत थेट पोहोचविण्याचं थोडं बहुत काम या निमित्तानं झाल्याचा आनंद मिळाला. भाई व सुनीताबाई कवितेचे खास प्रेमी, त्यांनाही माझी कल्पना कार्यक्रम फारच आवडले. त्यासाठी त्यांनी आणखी काही सूचना केल्या, त्यामुळे पुढे पुढे रंगत आली. भाई व सुनीताबाईंनी मिळून मर्ढेकर, आरती प्रभू, बाभ बोरकर यांच्या कवितेचं वाचन केलं. त्यातल्या अनेक कार्यक्रमांना मी समोर असायचो. मर्ढेकरांची कविता थेट रसिकांपर्यंत चांगल्या पद्धतीनं पोचवणं सोपं नाही, ते काम त्यांनी केलं. तसंच बोरकर, आरती प्रभू यांच्या कवितेचं सादरीकरणातलं आणि अभिनयातलं आवश्यक ते सगळं एकत्र काव्यवाचनात पाहणं हा फार मोठा आनंदाचा ठेवा मला मिळाला. 3 कवींचं कविता वाचन करण्यासाठी भाईंना सुनीताबाईंचाच खूप आग्रह होता. बाईंमुळेच कार्यक्रम झाले. धुळ्याच्या भाईंचा असा काव्यवाचनाचा कार्यक्रम जळगावचा, टिळकनगरचा, न्यूजर्सी अमेरिकेतला कितीतरी ठिकाणी मी त्यांच्यासोबत होतो. सगळा प्रवास मुक्काम कवितामय होऊन जायचा. कवितेचे जाहीर कार्यक्रम व रात्रीच्या मुक्कामात पुन्हा अनेक राहिलेल्या कविता, गीतं, चित्रपट गीतं, भजनं असं दिलखुलास चाललेलं. अशा कितीतरी अविस्मरणीय मैफिलीत मी भाईंबरोबर होतो. जळगावला राम आपटे व आमची मित्रमंडळी मिळून त्यांचा हसविण्याचा माझा धंदा असा प्रचंड हाऊसफुल्ल कार्यक्रम

0: झाला. आमच्याच बर्वे काणे मित्रमंडळानं घेतला असं आम्ही जाहीर केलं होतं. रात्री पुन्हा आरती प्रभू, बोरकर, कविता वाचनातले पु ल व सुनीताबाई मराठी कवितेचा इतिहास हळूहळू सांगणारे, जवळच्या मित्रांनी ठरवले तर भाई अडचणी असल्या तरी त्या कार्यक्रमासाठी होकार देत. एकदा भाईंशी मन मोकळ्या गप्पा मारायच्या असं ठरलं. भाई मुंबईत NCPAचं सगळं काही सांभाळत होते. खूपच लक्ष घालून भाईंनी तिथे देशविदेशातले नवे चित्रपट, नाटकं, कलेतली मोठी माणसं, कविता, बैठकीची लावणी, यमुनाबाई असं खूप केलं. अख्ख्या देशातली कला, ललित कला त्यांनी तिथे उभी केली. मुंबईत भाई फिरस्तीला कंटाळून जात. एकदा डॉक्टर अनिल काटदरे आणि डॉक्टर लता काटदरे यांनी त्यांना सांगितलं, महानोर नव्यानं लिहिलेलं पारू रॉबर्ट गिलचं अजिंठ्याचं खंड काव्य वाचणार आहेत. आमच्या घरी डॉक्टर काटदरे यांच्या घरी रात्री भाई NCPSलं सगळं सोडून आले. सुनीताबाई, भाई, श्रीपू भागवत, पाडगावकर, आणखी 5-7 मित्र. मी अजिंठा वाचला, नंतर कविता, गाणं भाईंना सुचवीत गेलो. उत्तर रात्रीपर्यंत भाईंची हिंदी मराठी गाण्यांची कवितेची मैफल रंगली असे अनेक प्रसंग आहेत. मवी राजाध्यक्ष विजयाबाई, अरुण व डॉक्टर शरदिनी डहाणूकरांच्या घरी, श्रीरंग आडारकरांच्या घरी, भाईंचे जे खास प्रेमी मित्र त्यांच्यासाठी भाईंनी कधीच नकार दिला नाही. त्यात भाईंना कधीच थकवाही वाटला नाही. उलट त्यामुळं भाई अधिक ताजेतवाने झालेले आम्हाला दिसत. 1984 अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळाचं संमेलन जळगावी झालं. बरीच भांडणं, वादावादी, कोर्ट कचेरी झाली. खूप त्रास झाला. ऐनवेळी मला साहित्य महामंडळाचं अध्यक्षपद दिलं गेलं. संमेलनाचे अध्यक्ष शंकरराव खरात झाले. निवडणुकीत कविवर्य बोरकर गल ठोकळ हरले. मी संमेलन माझ्या परीनं जाणत्या लोकांना आणि साहित्यिकांना घेऊन पार पाडलं. आधी व नंतर भाईंवर काही मंडळींनी पत्रकं काढून कुठे कुठे लिहून खूप मनस्ताप दिला. भाईंनी ते सगळं सोसलं, शांत बसले. सहनशीलतेची हद्द मी पाहिली. नुसत्या मोठ्या संमेलनातच महामंडळांना लक्ष घालावं हे बरोबर नाही. प्रादेशिक संमेलनही आपलीच आहेत अशी भूमिका घेऊन मी बोलत राहिलो. तसे काही कार्यक्रम हाती घेतले. श्रीत राम शेवाळकरांना विनंती केली, ती त्यांनी त्वरित मान्य केली. विदर्भ साहित्य संघाचं संमेलन महिन्यात घ्यायचं ठरलं, तेही मेहकरला. नाग देशपांडे यांना अध्यक्षपद देऊन गौरव करावा हा हेतू माझ्या मनात होता. मी त्याप्रमाणे केलं. भाईंना त्यांच्या मनस्तापातून बाहेर काढण्याचा हा एक मार्ग होता. मी भाईंना आणि सुनीताबाईंना विनंती केली, नागांसाठी मेहकरला आपण आलं पाहिजे. गैरसोय होणार होती तरीही विनंती केली. भाई, सुनीताबाई, मवी राजाध्यक्ष अशा मी मेहकरचं साहित्य संमेलन धमाल उडून साजरं केलं. नागांनी भाषण केलं, सगळ्यांनाच ते आनंददायी होतं. भाई सोयी गैरसोयीचा थोडाही लवलेश न बाळगता 2 दिवस खेड्यात थांबले. उद्घाटनाच्या भाषणात कवितेवर बोलताना भाई संपूर्ण नागांच्या कवितेतच रमले. कितीतरी कवितांच्या ओळींनी सगळी सभा भाईंनी व्यापून टाकली. कवितेवरचं प्रेम, आवडता कवी नाग, यापेक्षा भाईंना काय पाहिजे होतं? भाईंच्या मनावरची काजळी पुसण्यात मी थोडा तरी यशस्वी झालो. भाग 9 समाप्त. धन्यवाद.
1: श्रोते हो, पुस्तकाच्या पानातून या कार्यक्रमामध्ये आज आपण आनंदयोगी पुलं या पुस्तकाचं अभिवाचन ऐकलं. या पुस्तकाचे लेखक आहेत नाधू महानोर. या पुस्तकाचं अभिवाचन केलं होतं अनिल सोमणी यांनी. श्रोते हो, पुन्हा भेटूयात पुढच्या भागामध्ये पुढच्या रविवारी पुस्तकाच्या पानातून या कार्यक्रमात. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. समाज सुधारक असलेले संत कबीर यांनी त्यांच्या दोह्यातून प्रेम, समता आणि भक्तीचा मार्ग दाखवला. कबीरांचे दोहे, त्यांचा मराठी अनुवाद आणि अर्थ सांगणारं कबीरवाणी हे पुस्तक लिहिलं आहे मूळचे नगरचे रहिवासी असलेले आचार्य रतनलाल सोनग्रा यांनी. रेडिओ नगर 90.4 FM वरच्या सांजरंग शो मध्ये दर शनिवारी संध्याकाळी 5 वाजता कबीरवाणी पुस्तकाचं अभिवाचन सादर केलं जाणार आहे. तर ऐकायला विसरू नका कबीरवाणी रेडिओ नगर 90.4 FM वर. संत कबीरांचे विचार आत्मसात करूया, अज्ञानाचा अंधार दूर करूया.

आपल्या नगरचे श्रीकृष्ण दत्तात्रय कुलकर्णी घेऊन येत आहेत आपल्या मनातल्या सुंदर चिरंतन मराठी गाण्यांचा खास कार्यक्रम चिरंतन गाणी।

माझे नाव गुगळे सम्यक नितीन. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

कधी कधी मन हरवतं आणि जीवनाचा अर्थही हरवतो, पण त्या हरवलेल्या मनांना पुन्हा मार्ग दाखवते मानसग्राम। हा प्रकल्प बेवारस अवस्थेत फिरणाऱ्या स्किझोफ्रेनियाग्रस्त व्यक्तींसाठी एक आशेचा दिवा ठरला आहे। येथे फक्त उपचार नाहीत तर योग, ध्यान, संगीत, रोजगार प्रशिक्षण या सगळ्यातून नव्या आयुष्यांचं बळ दिलं जातं। मानसग्राम हे फक्त उपचार केंद्र नाही, ते आहे मानवतेचं विश्व। मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा 90 11 01 10 06।

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज तुमचा।
1: नमस्कार श्रोते हो, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा हक्काचा आवाज। श्रोते हो, लेखक अपुल्या भेटीला या विशेष कार्यक्रमामध्ये आज आपल्या सोबत आहेत आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील डॉक्टर बाळासाहेब मच्छिंद्र वाहुरवा, तामसवाडी तालुका नेवासा जिल्हा नगरचे ते आहेत। पशुधन पर्यवेक्षक म्हणून ते काम पाहतात। ॲनिमल हजबंडरी अँड डेअरी सायन्स डिप्लोमा त्यांचा पूर्ण झाला आहे। त्याचबरोबर साहित्यिक क्षेत्रामध्ये सुद्धा त्यांचा प्रवास आहे। सामाजिक प्रबोधन करणं, निसर्ग कविता करणं अशी लिहिण्याची त्यांना प्रचंड आवड आहे। समाजाच्या विचारानं साहित्याच्या माध्यमातून परिवर्तन व्हावं ही त्यांची इच्छा आहे। कष्टकरी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुद्धा ते नेहमी उभे असतात। प्रत्येकासाठी घरी जाऊन प्रत्येक जनावराला औषध पाणी करण्याचं काम ते त्यांची जबाबदारी मानतात आणि प्रत्येक शेतकऱ्याला निरोगी जनावर आणि निरोगी दूध मिळावं यासाठी सतत ते प्रयत्नशील आहेत। आणि आज आपण त्यांच्यासोबत लेखक आपल्या भेटीला या कार्यक्रमामध्ये संवाद साधणार आहोत। सर, सगळ्यात आधी तुमचं या स्टुडिओमध्ये आणि या शोमध्ये खूप मनापासून स्वागत।
2: नमस्कार।
1: सर, आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये बालपणीचा काळ हा सुखाचा म्हटला जातो, किंवा आपण किती वयानं मोठे झालो तरी आपण आपलं बालपण कधीच विसरू शकत नाही। तुम्ही मूळचे कुठले आहात, तुमचं बालपण कसं आणि कुठे गेलं?
2: मॅडम, तसं मूळ गाव आमचं तामसवाडीचे, तामसवाडी तालुका नेवासा नगर। तसं प्राथमिक शिक्षण आमचं तामसवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तामसवाडी या ठिकाणी झालेलं आहे।
1: नक्कीच। तामसवाडी हे गाव आहे तालुका नेवासा मधलं। तामसवाडीमधले बालपणीचे दिवस आठवतात का, कसे होते?
2: तसे ग्रामीण भागातले दिवस वगैरे जे ना, तसे बालपण असं आनंदातच वगैरे असतं।
1: तरी पण गावातले काही दिवस, काही आठवणी आहेत का?
2: गावातले दिवस कसे, लहानपणीचे खेळण्यामध्ये किंवा प्राथमिक शाळा वगैरे आहे तर ती शाळेमधले दिवस वगैरे असे।
1: नक्कीच। शाळेचे दिवस आजही आठवतात का, किंवा तुम्हाला जे प्राथमिक शिक्षक होते ते आजही स्मरणात आहेत का, आजही शिक्षक तुम्हाला आठवतात का?
2: हो, आहेत ना। आम्हाला त्यावेळेस आलाच गुरुजी वगैरे होते आणि त्यावेळेस गुरुजी म्हणजे त्यांचा एक वेगळ्या पद्धतीचा विद्यार्थ्यावरती धाक वगैरे असायचा। मुलांना आवर्जून ते शिकवण्याचा प्रयत्न वगैरे करायचा। घरोघर जाऊन कधी कधी उपस्थिती नसेल ते घरी जाऊन सुद्धा मुलांना ते म्हणजे आणून शाळेमध्ये बसवायचे, म्हणजे हक्काने आणि आग्रहाने ते जास्तीत जास्त मुलं शाळेमध्ये कसे वाढवतील, पट कसा वाढवतील, किंवा मुलांना ग्रामीण भागातल्या मुलांना शिक्षण कसं मिळेल यांच्याकडे जास्त त्यांचा कौल वगैरे असायचा।
1: नक्कीच। माध्यमिक शिक्षण तुमचं कुठे झालं?
2: माध्यमिक शिक्षण तसं खरवंडी या गावी झालं। आमच्या गावापासून खरवंडी हे गाव 5 ते 6 किलोमीटर अंतरावरती आहे। तर पाचवीपासून म्हणजे चौथी पास मराठी शाळेमध्ये झाल्यानंतर पाचवीपासून आम्ही खरवंडी हायस्कूलमध्ये म्हणजे पहिली बॅच म्हणून, त्याच्या अगोदरच्या ज्या बॅचेस होत्या तर त्या मराठी शाळा 7वीपर्यंत असायच्या, मग 8वीनंतर त्या समजा इंग्लिश मिडियमला असायच्या। तर आमची ही पहिली बॅच आहे, त्यावेळेस म्हणजे पाचवीपासून आम्हाला इंग्लिश वगैरे सुरू झाला।
1: नक्कीच। म्हणजे पाचवी इयत्तेपासून इंग्रजी सुरू होणारी तुमची पहिली बॅच होती। आणि माध्यमिक शाळेतले शिक्षक आजही आठवतात का?
2: माध्यमिक शाळेतले शिक्षक वगैरे आहेत, तसे खूप प्रेमळ आणि त्यावेळेस कसं होतं विद्यार्थी जास्तीत जास्त कसे घडले जातील हाच त्यांचा एक माणस वगैरे असायचा। त्यामुळं कधी कधी मुलं शाळेच्या व्यतिरिक्त बाहेर कुठं जर आढळले, गावामध्ये इकडे तिकडे आढळले, तर त्यांना एक धाक द्यायचा, पालकांना ते सांगायचे, मुलांची म्हणजे सगळ्या गोष्टीची चौकशी करायची आणि पालकावर त्यांना समज दिली जायची।
1: नक्कीच। 10वीनंतर पुढे काय करायचं हे तेव्हा सुद्धा पडलेला प्रश्न होता का, किंवा तेव्हा घरामध्ये सांगणारं कुणी फारसं नसायचं की आता 10वीनंतर पुढे काय शिक्षण घ्यायचं आहे, तर 10वीनंतर काय करायचं हा प्रश्न तेव्हा सुद्धा तुम्हाला पडला होता का?
2: होता ना, हा प्रश्न नेहमी आता सगळ्यांनाच पडतो। तसे पण आई आणि वडील होते थोडे परत म्हणजे साक्षर, पण आई आमची एकदमच म्हणजे अशिक्षितच। तर तसं आम्ही मग नेवासा कॉलेज वगैरे इथं 11वीला ॲडमिशन वगैरे घेतलं। बाकीचे आता विद्यार्थी 10वी पास झाल्यानंतरचे बरेचसे विद्यार्थी वगैरे होते, त्याच्यातले मग आम्ही 5-6 जण आणि मग तिथं ॲडमिशन वगैरे घेतलं।
1: नक्कीच। त्याचबरोबर पशुधन पर्यवेक्षक तुम्ही आहात आणि याचा डिप्लोमा जो आहे ॲनिमल हजबंडरी अँड डेअरी सायन्स डिप्लोमा हा तुम्ही केला, याच क्षेत्राकडे वळायचं किंवा हा कोर्स डिप्लोमा कोर्स करायचं हे कधी ठरवलं?
2: हा जो कोर्स वगैरे आहे ना मॅडम, 11वी 12वीपर्यंत मी म्हणजे कॉलेज वगैरे केलं, त्याच्यानंतर म्हणजे अवतीभोवतीचे किंवा नेहमीचे जे लोक वगैरे होते दोस्त किंवा ते सांगायचे बुवा यांच्यामध्ये शिकून पुढे काढण्यापेक्षा काहीतरी डिप्लोमा वगैरे जर केला तर थोडंसं लवकर आपल्याला कुटुंबासाठी हातभार लावता येईल किंवा काहीतरी करता येईल अशा उद्देशाने मग त्या डिप्लोम्याला वगैरे ॲडमिशन वगैरे घेतला आणि 2 वर्षाचा डिप्लोमा पूर्ण केला. त्याच्यानंतर मग

0: म्हणून मग नंतर आता आपण काय करतो, मग आम्ही खाजगी वगैरे सुरू केलं आणि आजतागायत मग प्रायव्हेट वगैरे काम करतो.
1: नक्कीच. हा डिप्लोमा तुम्ही पूर्ण केला आणि त्यानंतर घरामध्ये आर्थिक हातभार उचलण्यासाठी तुमचे प्रयत्न सुरू झाले. तुमचे नोकरीचे दिवस किंवा खाजगी क्षेत्रामध्ये येण्याचे दिवस आठवतात का तुम्हाला?
0: हा, आता ज्यावेळेस सुरुवात वगैरे केली ना डिप्लोमा झाल्यानंतर, पूर्वी कसं होतं, रस्ते वगैरे काही नसायचेच बहुते करून ग्रामीण भागातले रस्ते वगैरे. आता सध्या व्यवस्थित रस्ते झाले, पण त्यावेळेस रस्ते नसायचे. आणि मग 8-10 किलोमीटर अंतरावरती असणारे जे गाव होती, त्या ठिकाणी कधी कधी म्हणजे गाडी जायचं, प्रवास थोडा खटरच असायचा तो प्रवास. कधी रात्रीच्या वेळेस कोणी जर बोलवलं एखाद्या वानरनं एखादी म्हणजे गाईच्या याच्या संदर्भात, तर रात्री कधी कधी जावं लागायचं. पावसात याच्या त्याचं जरी असलं तरी जावं लागायचं. आणि तसं लोकांचा संपर्क करण्याचं तेव्हा असं एक साधन वगैरे नव्हतं. बरेचसे लोक आहेत ना घरी येऊन सांगायचे, किंवा जर नाही जमलं तर मग नंतर आम्ही त्याच्यावरती एक पर्याय वगैरे केला का, ज्या ज्या ठिकाणी आपण व्हिजिट करतो, जवळपास 8-10 गाव वगैरे होते आमचे, तर त्या त्या ठिकाणी प्रत्येक गावामध्ये एक बोर्ड म्हणजे बॉक्स वगैरे तयार केला आणि त्या बॉक्समध्ये लोक चिठ्ठ्या वगैरे आणून टाकायचे. आणि मग नंतर दिवसभर 1-2 वेळा आम्ही त्या चिठ्ठ्या बघायचो आणि त्या पद्धतीने लोकांच्या घरी जाऊन कॉल वगैरे करायचो.
1: पशुधन पर्यवेक्षक म्हणजे नेमकं काय काम असतं?
0: पशुधन पर्यवेक्षक म्हणजे प्राथमिक उपचार वगैरे, म्हणजे पशूंना म्हणजे गाया म्हशी शेळ्या वगैरे. आपला देश तसा कसा कृषी प्रधानच देश आहे, आणि सामान्य शेतकऱ्यांचा कधी कधी काय होतो, त्यांना एक आर्थिक हातभार लागावा म्हणून शेळ्या मेंढ्या कोंबड्या वगैरे असे पालन वगैरे करतात. आणि शेतीवरती आधारित उद्योग असल्यामुळं ग्रामीण भागामध्ये त्या उद्योगाला प्राधान्य वगैरे होतं चांगलं. आणि नंतर काय झालं का, त्यावेळेस जरा थोड्या जर्सीच्या गाई ज्या होत्या, होस्टेल गाया ज्या होत्या, त्यांचं प्रमाण कमी होतं. पण नंतर लोकांमध्ये जागृती झाली आणि शेतकऱ्यांनी त्या गाया म्हणजे खरेदी केल्या आणि डेअरी पण आपल्याकडे सुरू झाल्या. मग दूध घालण्याचं वगैरे ठिकाण अशा माध्यमातून मग शेतकऱ्यांना एक थोडी आर्थिक त्याला एक मग साधन पण उपलब्ध झालं.
1: नक्कीच. पशुधन पर्यवेक्षक म्हणून गेल्या अनेक वर्षांपासून तुम्ही काम पाहताय, ग्रामीण भागामध्ये पाहताय, कष्टकरी शेतकऱ्यांच्या पाठीमागे उभे राहताय, त्यांना आलेल्या प्रत्येक अडचणी सोडवण्याचा प्रयत्न तुम्ही करताय. इतक्या वर्षाच्या तुमच्या प्रवासामध्ये एखादा लक्षात राहण्यासारखा अनुभव किंवा प्रसंग आहे का जनावराच्या बाबतीमध्ये किंवा अडचणीच्या बाबतीमध्ये?
0: हो मॅडम, आता असे प्रसंग नेहमी येतच राहतात. आमच्यापासून आहे ना 3-4 किलोमीटर अंतर धनगरवाडी एक छोटंसं गाव आहे, तर त्या गावामध्ये एक वालेकर नावाचं कुटुंब वगैरे होतं. आणि रात्रीची वेळ होती, त्यावेळेस रस्ता वगैरे नव्हता, त्याची ती म्हैस वगैरे जी होती ना, त्या म्हशीचं एक मायांग वगैरे बाहेर पडलं. आणि त्यावेळेस नेवासा हे पण गाव त्यांना म्हणजे दूर होतं, म्हणून ते त्यांना कळलं बाई आहेत डॉक्टर म्हणून. ते आज रात्री 2-3 जण आहेत ना हातामध्ये कंदील वगैरे घेऊन, पाऊस झाला होता, चिखलामधून ते आले आणि तेथपर्यंत आले म्हटल्यानंतर आपल्याला पण जाणं भाग पडलं. आणि त्यांच्याबरोबर ती रात्री गेल्यानंतर तिथली कंडिक्शन वगैरे बघितली, तर ते जास्त इन्फेक्शन वगैरे झालेलं होतं. जवळच असणारा थोडासा नांगराचा वगैरे फाळ वगैरे होता, तर त्या फांगराचे काही टच वगैरे त्याला झालेले होते. ती जखम वगैरे थोडीशी व्यवस्थित पोटॅशियम परमँगनेटनं साफ वगैरे केली, धुवून काढली आणि नंतर हळूहळू पाठीमागून थोडं उचलून ते मायंग वगैरे बसवलं, टाके वगैरे घातले, इंजेक्शन वगैरे दिले. आणि दुसऱ्या दिवशी परत एकदा त्यांच्याकडे गेलो, तर त्या लोकांच्या म्हणजे चेहऱ्यावरती आनंद आणि समाधान दिसलं. आणि ती एक अशी होती रात्रीची वेळ, अडचणीची वेळ, अशी याच्यावर मात करून ते वगैरे केला, त्याचं खूप मोठं समाधान ठेवायचं लागलं.
1: नक्कीच. बऱ्याच वेळा वातावरणाचा जसा बदल होतो तसं लहान मुलं आजारी पडतात, तसं जनावरंसुद्धा आजारी पडतात. तर जनावरं आजारी पडू नये म्हणून पशुपालकांनी कुठली प्राथमिक काळजी घ्यायला हवी? आता सध्या आपण पाहतो आहोत की गेल्या बऱ्याच दिवसापासून पावसानं विश्रांती घेतली होती, पण आज जो आहे तो पाऊस पडताना आपल्याला दिसतो आहे. पण हे वातावरणातले बदल ह्याचा परिणाम जनावरांवरसुद्धा होतो का?
0: होतो ना. कसं होतं, जनावरांमध्ये सुद्धा आहे ना पाऊस पडल्यानंतर थोडे साथीचे आजार वगैरे येतात. त्यासाठी विशेष म्हणजे शेतकऱ्यांनी आहे ना अगोदर ती 3-4 महिन्याला प्रत्येक वेळेस आहे ना प्रत्येक जनावराला म्हणजे अगोदर ती लस वगैरे देऊन घेणं फार महत्वाचं असतं. म्हणजे त्याच्यामध्ये एखादी लाळ्या खुरकुताची लस असेल, घटसर्पची लस वगैरे असेल, फऱ्या वगैरे अशा आजारांची लस वगैरे असेल, किंवा आणि म्हणजे 3-4 महिन्याला आहे ना त्यांचं म्हणजे जंतू निर्मूलन करण्यासाठी आहे ना प्रत्येक वेळेस औषध पण त्यांनी दिलं गेलं पाहिजे. त्याच्यातून जनावराची बरीचशी काय होतं, जे काही संसर्गजन्य आजार वगैरे आहेत तर हे आजार शक्यतो वाढत नाहीत आणि शेतकऱ्याला त्याचा फायदा होतो.
1: नक्कीच. लसीकरण, जसं तुम्ही सांगितलं की लसीकरणाचं खूप महत्त्व आहे आपल्या, जसं लहान बाळाचं लसीकरण वॅक्सिनेशन आपण पूर्ण करतो तसं जनावरांचं लसीकरणसुद्धा वेळेमध्ये होणं तितकंच महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर जसं आपण आजारी पडू नये किंवा आजारी पडल्यानंतर आपण जसं डॉक्टरांचं

0: फॉलोअप घेतो. तसंच जनावरांच्या आरोग्याची नियमित तपासणी सुद्धा करणं महत्वाचं आहे का?
1: आहे ना, तसं कसं होतं तपासणी वगैरे करणे ना, आतमधून कधी कधी थोडाफार कमी जास्त म्हणजे चारा वगैरे खायला जर लागलं जनावर तर त्याचे ताप वगैरे चेक करणं. कधी कधी काय होतं कमी म्हणजे जनावर कधी चारा वगैरे खात असताना सुद्धा आहे ना काही आजार वगैरे म्हणजे सुरू होतात शरीरामध्ये ताप वाटणे. बरेचसे आता समजा प्रोटोझोन डिसीस वगैरे जे आहेत त्याला आपण परोपजीवी जंतूपासून होणारे जे आजार म्हणतो असे आजार वगैरे आहेत ना, कधी कधी त्याच्यामध्ये ताप असूनही जनावर चारा खातं. तर ते लक्षात घेण्यासाठी ना त्याचं म्हणजे ताप चेक करणं गरजेचं असतं आणि वेळेवर उपचार जर केलं तर मग आजार पण बळवत नाही आटोक्यात आणता येतं.
0: नक्कीच. जनावरांना संतुलित आहार देणं म्हणजे कुठल्या पद्धतीचा आहार देणं किंवा ऋतुमानानुसार आहारामध्ये त्यांनाही बदल करावे लागतात का?
1: आहारामध्ये तसं कसं आहे आता आपल्याकडे ना कधी कधी ग्रामीण भागात उपलब्ध आहे तो चारा लोक वगैरे घालतात, परंतु घास मका आणि आता समजा अलीकडं मोर घास वगैरे तयार करतात कडवळ वगैरे तसं 60-65% चारा आहे ना तसा वाळला वगैरे पाहिजे आणि हिरवा चारा पण पाहिजे, पण आपल्याकडून ते होत नाही, नेहमीच हिरवा चारा वापरला जातो.
0: नक्कीच. दुभत्या जनावरांची विशेष काळजी कुठल्या पद्धतीने घ्यायला हवी?
1: गाय वेल्यानंतर आहे ना शक्यतो जार वगैरे व्यवस्थित पडला किंवा नाही, जर पडला नसेल तर म्हणजे पर्यवेक्षकाकडून काढून वगैरे घेणं किंवा मग तशा गोळ्या वगैरे देणं, ते पिशवीमध्ये काही इन्फेक्शन वगैरे होऊ नये म्हणून समजा नायट्रोफिरॉनसारखे असे काही गोळ्या वगैरे त्याच्यामध्ये सोडणं ही काळजी वगैरे घेणं गरजेचं असतं. किंवा अतिशय कधी कधी त्या आजारामध्ये ना ऑटोमॅटिक कॅल्शियम वगैरे कमी होतो, कमी दूध पिणे, कॅल्शियमचं वगैरे सलाईन वगैरे लावणे किंवा लिक्विड वगैरे पाजणे या गोष्टी म्हणजे आपण नेहमी करत जर राहिलो ना तर बरेचसे प्रश्न सॉल्व्ह होतात मिटतात.
0: नक्कीच. जनावरांच्या जातीची निवड करत असताना पशुपालकांनी कुठल्या गोष्टींचा किंवा कुठल्या बाबींचा विचार करायला हवा?
1: आता हा प्रश्न आहे ना खूपच महत्वाचा आहे आणि शेतकऱ्यांचं कसं असतं म्हणजे जे काही आता समजा आपण AI वगैरे करतो किंवा गायीची लागवड वगैरे करतो तर त्याच्यामध्ये जास्तीत जास्त दूध देणाऱ्या गाय वगैरे कशा म्हणजे तयार होतील याच्याकडे शेतकऱ्यांचा कौल वगैरे असतो. त्यासाठी हॉटेल फिजन वगैरे याच्यामध्ये अनेक प्रकार वगैरे अनेक कंपन्या वगैरे आहेत. तर जास्त दुधाळ जनावरं किंवा जास्त वळ म्हणजे संकरित असणारे जास्त टक्केवारी असणाऱ्या वळूपासून जे सिमेंट तयार वगैरे केलं तर त्या पद्धतीने जर लावले तर चांगल्या घरच्या घरी कालवडी व्यवस्थित तयार केली जातील जास्त दुधाळ आणि सशक्त अशा.
0: नक्कीच. शासनाच्या काही पशुपालकांसाठी महत्वाच्या योजना आहेत का ज्या उपलब्ध आजही आहेत?
1: योजना वगैरे येत असे कसे असतात आता बऱ्याचशा योजना वगैरे असतात ना काही समजा कृषी खात्याकडून वगैरे असतात किंवा पशु दवाखान्यामार्फत असतात. तर पूर्वी काय व्हायचं त्याच्यामध्ये ना एखादं गाव दत्तक वगैरे घेतल्यानंतर त्यांचं जंतू निर्मूलन करणे किंवा लसीकरण करणे ह्या अशा गोष्टी त्याच्यामध्ये म्हणजे केल्याच जायच्या नेहमीच्या. परंतु आता गायांना ना जास्त पद्धतीनं कसं त्यांचं व्यवस्थित संगोपन करताना एवढंच करावं लागेल.
0: नक्कीच. पशुपालकांमध्ये आजही बरेचसे गैरसमज आहेत मोठ्या प्रमाणामध्ये पसरलेले जनावरांच्या बाबतीमध्ये, तर ते कुठले आहेत?
1: पशुपालकामध्ये गैरसमज वगैरे कधी कसे असतात काही वेळेस गायीच्या म्हणजे व्याल्यानंतर गायींच्या सडामधून समजा दूध वगैरे निघाले किंवा रक्त जर निघालं तर बरेचसे लोक काही घरगुती प्रयोग वगैरे करत बसतात किंवा काही कोणी दोऱ्या घालणे किंवा असे पण काही लोक प्रयोग वगैरे करतात. परंतु आता हळूहळू बरेचसे लोक साक्षर होत चालले आहेत मॅडम आणि शेतकरी जागृत होत चालले. प्रत्येक घरामध्ये आता कोणी ना कोणी एखादं ग्रॅज्युएट म्हणजे आहे तर त्याच्यामुळे हा बदल वगैरे हळूहळू कमी होत चालला, पूर्वी ते असायचे.
0: नक्कीच नक्कीच. पशुधनाचं आरोग्य चांगलं ठेवलं तर पशुपालकाच्या कुटुंबांना आर्थिक जो फायदा आहे तो नक्कीच होणार आहे किंवा त्यांची आर्थिक परिस्थिती सुद्धा चांगली होणार आहे. आजची जी नवीन पिढी आहे त्यांनी सुद्धा या व्यवसायाकडे पाहायला हवं का?
1: निश्चितच नवीन पशुपालकांनी त्याच्याकडे जर बघितलं ना तर कुटुंबाला त्याचा हातभार लागणारच. परंतु आज काय होतं वेगवेगळ्या पद्धतीने आहे ना एकदम तांत्रिक पद्धतीनंच म्हणजे त्या सगळ्या गोष्टी करीत राहिलं पाहिजे. पारंपरिक पद्धतीनं करण्यात काही एवढं फारसं महत्व नाही राहिलं. आता जनावरांच्या किमती वगैरे भरपूर असतात, 1-1 लाखापर्यंत गायच्या किंमत वगैरे असते, त्याच्यामुळं खूप त्यांची काळजी घेणं खूप महत्वाचं असतं. पौष्टिक चारा वगैरे वापरणं, अधूनमधून त्यांना धुतराणं किंवा गोचिड वगैरे जे असे काही आहेत तर त्याचं निर्मूलन वगैरे करणं ह्या गोष्टी सातत्यानं करत राहिलं ना तर निश्चितच त्याचा वगैरे फायदा आहे.
0: नक्कीच. साहित्य क्षेत्रामध्ये तुम्ही कधी वळालात किंवा लिहायला कधी सुरुवात तुम्ही केली?
1: साहित्य क्षेत्राची सुरुवात तशी लहानपणापासूनच कधी कधी आकाशवाणीचे रेडिओचे त्याचे कार्यक्रम वगैरे ऐकायचो. आणि आमच्याकडे आहे ना एक एकतरी भजनी मंडळ वगैरे होतं, ते विठ्ठल मामाण्यामाने, तर त्यांचं पुणे केंद्रावरती पण प्रसारण वगैरे झालं होतं, आपल्या नगर केंद्रावरती नंतर प्रसारण झालं होतं त्यांचं. तर बरेचसे ते पत्रव्यवहार मी त्यावेळेस करायचो, म्हणजे त्या यायचे माझ्याकडे का कोण तुम्ही करावाय असं पत्र वगैरे लिहून द्या मला, तर ते करायचो. आणि आपली आवड आहे कार्यक्रम वगैरे असू द्या, दीपावळीच्या सुट्टीच्या पिरियडमधले असू दे, कधी कधी नाटकं वगैरे असे त्याच्यावर लावले जायचे, वाहतो हे दुर्वांची जुळी समजा बाळ कोलाटकरांचं नाटक वगैरे असेल किंवा एकच प्याल वगैरे रामगडकरींचं नाटक वगैरे असेल, असे चांगले चांगले नाटकं वगैरे त्यावेळेस रेडिओच्या माध्यमातून ऐकायला भेटले. आणि नंतर काय होतं, आमच्या नंतर 2-3 म्हणजे वर्षांनी पाठीमागे असणारे जे काही सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये भाग घेणारे जे काही नवीन मुलं वगैरे असायचे, त्यांचा आवाज छान वगैरे असायचा, तर त्यांचा का आग्रह असायचा का हे गीत वगैरे द्या बा मला, हे गाणं वगैरे लिहून द्या, तर चालू कधी कधी रेडिओवरती चालू असताना मी ते म्हणजे लिहून काढायचो. आजच्यासारखी काही पद्धत वगैरे नव्हती, तर फास्टमध्ये ते लिहून काढायचं आणि त्याला देऊन टाकायचं आणि नंतर ते मग कुठल्या तरी कार्यक्रमात ते सादरीकरण करायचं. आणि ती आवड मला पण लागली तशी, म्हणजे लहानपणापासून होती पण त्याचं म्हणजे वाढत गेलं.
0: नक्कीच. निसर्ग कविता वगैरे सुद्धा तुम्ही लिहिलेल्या आहेत, तर त्या कशा लिहिल्या गेल्या किंवा त्याची प्रेरणा कोणाकडून मिळाली?
1: कसं आता शालेय जीवनामध्ये ना, म्हणजे 5वीपासून हायस्कूलपासून किंवा कॉलेजपर्यंत जे काही आपण शिक्षण घेतलं त्याच्यामध्ये ना बऱ्याचशा कविता वगैरे आल्या, तर विशेष करून निसर्ग कविता वगैरे ना इथले समजा नगरमध्ये असणारे समजा नारनुवा टिळक किंवा बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे वगैरे, तर यांचे कसे बरेच इंद्रासंत वगैरे यांच्या निसर्ग कविता वगैरे असायच्या, तर ह्या कविता वाचनामध्ये आल्या आणि आपण पण काहीतरी थोडंफार लिहिलं पाहिजे असं एक हळूहळू, आणि ते नंतर ते सातत्य काही काळ टिकत राहिलं आणि मग त्याच्यातून एक रुची निर्माण झाली. बऱ्याच प्रमाणात आता गदी माडगूळकरांचा जोगियासारखा कविता संग्रह पण मी नंतर वगैरे वाचला आणि त्याच्यातूनच एक म्हणजे गीत रामायण, नारुवा टिळकांचं ख्रिस्तायन वगैरे असे थोडेसे काही काव्य वगैरे त्यावेळेस नेमकं योगायोग असा का ते इतकी मोठाले कवींचे काव्य त्यावेळेस म्हणजे वाचायला भेटले ही एक म्हणजे समजतो मी.
0: नक्कीच नक्कीच. तुम्ही लिहिलेली स्वलिखित कविता आहे का, ती आज श्रोत्यांना ऐकवाल का?
1: आहे ना, तशी आता माझा गाव म्हणून अशीच एक माझी कविता वगैरे आहे. तर ते कवितेची सुरुवात वगैरे अशी, बाभळीचा तट तया शोभतो साजीरा, उभ्या लिंबराईत हा गाव माझा गोजीरा, जला भोवती लाभाळी चुनाचे हिरे तुरे, तया भोवती गवळी सोडोनी अगुरे ढोरे, गुंगवीत गवळ्यांना गीत गाई निळा झरा, उभ्या लिंबराईत हा गाव माझा गोजीरा, बसोनी या सेंड्यावरती हाक प्रेमी पाखरांची, भाषे अपशकुनती परी उद्या जगण्याची, स्रव उन खगांचा घ्या स्वर हा लाजीरा, उभ्या लिंबराईत हा गाव माझा गोजीरा, ज्वारी बाजरी भाकरी वर मिरचीचा भ्याला, खाऊनी या पहा जरा धरा पाण्याचा हा प्याला, एकदा येऊन जा हो तुम्ही आमच्याही घरा, उभ्या लिंबराईत हा गाव माझा गोजीरा.
0: नक्कीच. वा सुंदर. आणि यामध्ये कुठेतरी गावाचं वर्णन जे आहे ते नक्कीच लगेच आपल्या डोळ्यासमोर येतं. अशा अनेक गीतरचना तुम्ही आतापर्यंत केल्या असतील किंवा अशा अनेक गीतं लिहिली असतील, तर आज या निमित्तानं नक्कीच प्रेक्षकांना श्रोत्यांना ऐकवाल का?
1: तशा त्याच्या सातत्यामुळे ना बरेचसे म्हणजे गीत किंवा कविता माझ्याकडून होत गेल्या. त्याच्यातलीच एक परत एक कविता आहे, गेलं हरवणी म्हणा. गेलं हरवणी म्हणा मन मनात गुंतल, वाऱ्यावरी रेशमाची भूर भूर ती कुंतल, भूर भूर ती कुंतल, हिरव हिरव हे पान धुंद केतकीचा बण, त्यात खुणावत कोण किती तल्लीन होऊन, कोण वाजवित बिन मला पडली या भूल, मला पडली या भूल, वाऱ्यावरी रेशमाची भूर भूर ती कुंतला, मोरणीचा केका असा मोरणीचा केका, एक सारखाच ठेका उंच हिंदाळतो झोका, किती सावराव्या चुका किती घ्याव्या ना भाका, पुढं टाकीत पाऊल पुढं टाकीत पाऊल, वाऱ्यावरी रेशमाची भूर भूर ती कुंतल, आला अवचित पाहुणा ओल्या भिजलेल्या राणा, सापडल्या पाऊल खुणा अशा सजल्या सजना, अशा सजल्या सजना, मन जडल जडल, वाऱ्यावरी रेशमाची भूर भूर ती कुंतल, गेल हरवुनी मन मन मनात गुंतल, वाऱ्यावरी रेशमाची भूर भूर ती कुंतल. हे कवितेचं नाव आहे जीव झाला मोगरा, अशा पदेचा. पाहता चेहरा तुझा हसराला जरा, प्रेमाला रंग आला गहिरा साजरा, जीव झाला मोगरा मोगरा मोगरा, जीव झाला मोगरा मोगरा मोगरा, झर झर आल्या धारा चिंब चिंब वसुंधरा, गंधित होऊन वारा धुंद असमंत सारा, फुलला इंद्रधनू पिसारा पिसारा पिसारा, जीव झाला मोगरा मोगरा मोगरा, फुल फुल उमलल रानवन बहरल, अंग अंग शहारल मग सार उमगल, कळीला कळला भ्रमराचा इशारा इशारा इशारा, जीव झाला मोगरा मोगरा मोगरा, भेटही अचानक हृदयात धक धक, कसली रुख रुख ओढ काही अनामिक, कसली रुख रुख ओढ काही अनामिक, काळ झाला काळजाचा सहारा सहारा सहारा, जीव झाला मोगरा मोगरा मोगरा. एक ड्युएट किती कष्ट संग झुंजायला सजनी मला साथ दे, राबणाऱ्या हातामध्ये धनी माझा हात घे, हात हाती घालून या शिवार हाडोलू दे, दुःख दैने जाऊ दे सुखाचे दिस येऊ दे, दुःख दैने जाऊ दे सुखाचे दिस येऊ दे, आव्हाळाचा सज लाग डोईवर मंडप, हळदीवाणी खुलल ग राणी तुझ रूप, पिकातून झिरपते उन्हाची तिरीप, राया तुझ्यामुळं मला आलया हुरूप, घामाचा ह्या मातीला धुंद गंध येऊ दे, दुःख दैने जाऊ दे सुखाचे दिस येऊ दे, मेटा कुटी आला जीव कुठवर राबण, सुपातल्या दाण्या परिपाखडल मन, आपल्याच हाती राबण कष्टण, उफणायच काळीज अण वेचायाच धन, जन्मजन्मी साथ तुझी सौख्य भरी लाभू दे, दुःख दैन जाऊ दे सुखाचे दिस येऊ दे.
0: निसर्ग कविता असतील, त्याचबरोबर निसर्गाचं वर्णन करणाऱ्या कविता ज्या आहेत त्याशा अनेक कविता आहेत, पण या सगळ्या तुम्ही लिहिलेल्या कवितांपैकी सगळ्यात तुमची आवडती कविता किंवा गीत कुठलं आहे?
1: गीत तसे सगळेच आवडते वगैरे असतात, पण त्यातल्या त्यात एक श्रावणावरती आम्ही एक आत्ता सध्या म्हणजे एक कवी संमेलनामध्ये ते सादरीकरण केलं होतं, तर त्या वाचूनच म्हणतात. हा सूर कुणाचे गुंजत विरले, रान धुंदीने तुडुंब भरले, मंतरलेल्या कशिद्यावरती नक्षत्राची खडी लिहुणी, श्याम नभावर भिरकावत इंद्रधनुची ओढणी, आली मनमोहिनी सरस्रावणी सरस्रावणी, गर्द ढगांचे थरावर थर दाट धुक्यांची पसरे मोहर, गंधित वारा मारुण मंतर चहुबाजूला फेकित अत्तर, सुगंधात न्हावणी आली सरस्रावणी सरस्रावणी, पक्षी झटकती भिजरे अंग पाणा पाणावर उठती तरंग, इंद्रधनुचे लेवण रंग फूल पाखरे झाली दंग, रंगामध्ये रंगुणी आली सरस्रावणी सरस्रावणी, पांघरुणी मस्त नभांगण हिरवाळीची सजली मकरण, आवती भवती सारे मधुकण ऊन सावल्या करीती मिलण एक रूप होऊनी आली सरस्रावणी सरस्रावणी आली सरस्रावणी।
0: इतक्या सुंदर पद्धतीनं गीतं तुम्ही लिहिलेली आहेत, एखादं पुस्तक प्रकाशित करावं अशी तुमची इच्छा आहे का?
1: हो आहे ना, निश्चितच कविता संग्रह तसं माझा म्हणजे एक प्रकाशनाच्या मार्गावरती आहेच, तसे दोन कविता संग्रहाचं म्हटलं आहे आणि आमच्याकडे एक देवगड म्हणून देवस्थान वगैरे आहे म्हणजे नेवाशापासून 10 किलोमीटर, तर दत्तप्रभूचं आणि किसनगिरी महाराजांनी त्यांचं एक म्हणजे जीर्णोद्धार करून मोठं केलेलं ते मंदिर आज खूप सुंदर मंदिर आहे, स्वच्छता वगैरे खूप असते त्या ठिकाणी। आशेवरती पण मी त्यावेळेस एक भक्तिगीत वगैरे किसनगिरी महाराजांच्या जीवनावरती काही केले होते।
0: आध्यात्मिक लेखन सुद्धा तुम्ही केलेलं आहे, जसं आता तुम्ही सांगितलं की किसनगिरी महाराजांवर सुद्धा काही धार्मिक लेखन केलेलं आहे, तर ते लेखन कशा स्वरूपाचं होतं?
1: त्याच्यामध्ये कसं होतं, आता देवगडचे आहे ना, त्या मी ना प्रत्येक वेळेस तसे गुरुवारला वगैरे म्हणजे जायचो, तिथे खूप यात्रा वगैरे भरती ती गर्दी असती आणि तिथली माहिती वगैरे काढून काही आमचे कॉलेजचे त्यावेळेसचे प्राध्यापक जे होते शिंदे सर वगैरे त्यांनी एक छोटी पुस्तिका एक बनवली होती देवगडवरती, तर त्या पुस्तिकेतला काही म्हणजे संदर्भ वगैरे घेऊन काही असे गीतं वगैरे तयार केली मी त्यावेळेस, जसे इतर देवस्थानावरती आहेत तर चला ह्याच्यावरती पण असावेत आपलं तालुक्यातलं देवस्थान आहे आणि म्हणून मी बरेचसे गीतं त्याच्यावर एक केली होती।
0: नक्कीच नक्कीच, ते गीत आहेत का, ते गीत सांगाल का?
1: हो आहे ना, देवगड ही किसनगिरीची मनोइच्छित नगरी, जणू की हा स्वर्गत्रे भुवरी, उदंड वाहे विशाल प्रवरा, नित्य फुलवी वसंत परिसरा, नदी नशे ही अमृत धारा, ज्ञान ध्यान कर्म भक्ती घेऊन या उदरी, जणू की हा स्वर्गत्रे भुवरी। या प्रवरेच्या नदी तटावर शिल्प उभे हे मोहक सुंदर, मनविनयाची कलाकुसर, लोचने स्तंभित होती पाहून जादूगिरी, जणू की हा स्वर्गत्रे भुवरी। ना आर्किटेक्ट ना इंजिनियर, बालयोगी याच्या मनोबलावर उभे असे हे भुवांबर, विश्रामाने इथे लाभते जीवनामुक्ती खरी, जणू की हा स्वर्गत्रे भुवरी। देवगड ही किसनगिरीची मनोइच्छित नगरी, जणू की हा स्वर्गत्रे भुवरी।
0: तुम्ही नेवासा तालुक्यातले आहात आणि तसं बघायला गेलं तर नेवासा हा ऐतिहासिकदृष्ट्या तर महत्त्वाचा आहे, पण आध्यात्मिक आणि वारकरी परंपरेतील अत्यंत महत्त्वाचं तीर्थक्षेत्र म्हणून नेवास्याकडे ओळखलं जातं, म्हणजे संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या जीवनाशी जोडलेली सुद्धा ही नेवासा नगरी आहे। नेवासामध्ये भगवद्गीतेचा भावार्थ हा मराठी भाषेमध्ये त्यांनी मांडला होता आणि त्यानंतर ज्ञानेश्वरीसारख्या महान ग्रंथाची निर्मिती ही नेवास्यामध्ये झाली। मोहिनीराज मंदिर आपण नेवास्यामधलं जर बघायला गेलं तर ते सुद्धा एक आपल्यासाठी एक ऐतिहासिक आणि आध्यात्मिक ठेवा आहे, एक महत्त्वाचं श्रद्धास्थान आहे। भगवान विष्णूंच्या मोहिनी स्वरूपाशी संबंधित असलेलं हे देवस्थान आहे। तर अशी नेवासा नगरी, ज्या नगरीमध्ये तुम्ही आहात, तुमचा जन्मसुद्धा नेवासा तालुक्यामधला आहे, तुमच्यासाठी नेवासा किती महत्त्वाचा आहे? तुमची ती कर्मभूमीसुद्धा आहे आणि जन्मभूमीसुद्धा आहे।
1: तसा जर विचार केला ना तर मुळा प्रवर आणि गोदावरी ह्या तिन्हीच्या संगमाच्या याच्यामध्ये ना नेवासा हा शहर वसलेला आहे आणि त्याला पौराणिक म्हणजे ज्ञानेश्वरांनी तर त्याला महालया असं संबोधलेलं आहे आणि जी नदी प्रवर वगैरे आधी तिला अमृतवाहिनी म्हटलेलं आहे ज्ञानेश्वरांनी आणि इतक्या रमणीय पर्याय म्हणजे ठिकाणी झाडाझुडपांच्या ठिकाणी नेवाशा नगरीमध्ये ज्ञानेश्वर महाराज त्यांचे भावंड मुक्ताबाई यांना सगळ्यांना थांबावं वाटलं, हेच एक खूप मोठी विस्मयकारक गोष्ट वगैरे, तर त्यांनी त्या ठिकाणी थांबून 2 वर्षाचा कालावधी त्यांचा त्या ठिकाणी गेला असं सांगतात लोक। तर त्यांनी हरिपाठाचे अभंग पण तिथं लिहिले, अमृत अनुभवासारखा खूप मोठा ग्रंथ वगैरे मिमुक्षुसाठींचा ग्रंथ हा पण ग्रंथ त्यांनी त्या ठिकाणी लिहिला, ज्ञानेश्वरी हा पण ग्रंथ लिहिला आणि विशेष म्हणजे नेवाशामध्ये आणखी आता मुनिराजाचं मंदिर तर आहेच त्या ठिकाणी, अमृत वाटपणाचा कार्यक्रम वगैरे झाला असं पण सांगितलं जातं आणि खंडोबाची जी म्हाळसा वगैरे जे आहे ना ते पण खंडोबा हे जावायच मानले जातात नेवाशांचे। आणखी दुसरं म्हणजे तसं मराठी भाषेतला पहिला लीळा चरित्र जो काही ग्रंथ वगैरे तयार झाला महानुभाव पंथाचा, तर तो पण कमलापूर म्हणजे घोगरगाव आणि कमलापूर ह्या म्हणजे अशा मध्ये सीमेवरती झाला नेवाशातच, त्याच आणि नेवाशामध्ये लाड मोठ टेकडी वगैरे त्या टेकडीवरती त्यांचं चक्रधर स्वामींचं काही काळचं वास्तव्य होतं, त्याच्यामुळे ह्या सगळ्या संतांच्या माध्यमातून ही भूमी खरोखरच पावन झालेली, त्यातल्या त्यात सिंगणापूर आणखी असे देवस्थानं वगैरे आहेत, तर त्यांनी एक आध्यात्मिक उंची नेवाशा तालुक्याची निश्चितच वाढवलेली आहे।
0: नक्कीच नक्कीच, आज तुम्ही स्नेहालाच्या रेडिओ नगर केंद्रामध्ये आला आहात आणि तुमची आणि रेडिओची काही आठवण आहे का, किंवा लहानपणी तुम्ही रेडिओ ऐकलेला आहे का?
1: रेडिओ हा एक जीवनातला त्यावेळेस दुसरी माध्यमच नव्हती. रेडिओ हे खूप मोठं माध्यम वगैरे होतं आणि माणसाला जोडण्यासाठीचे त्याच्यावरती सगळे कार्यक्रम वगैरे जे आहेत ना जे ते लहानपणी ऐकायला वगैरे भेटले, तर रेडिओ हे खूपच चांगलं माध्यम होतं आणि आज पण आहे. थोडंफार जरी आता टी व्ही वगैरे इतर माध्यमांनी किंवा मोबाईलच्या याच्यामध्ये थोडंसं दुरा वाटत असला, पण तरी खरोखरच रेडिओ एक खूप मोठं साधन वगैरे आहे. त्यांनी सुरुवातीपासूनची माणसाची मनं जोडलेली
0: नक्कीच. आज तुम्ही प्रत्यक्ष रेडिओ केंद्रामध्ये आहात आणि या माध्यमातून आज अनेक श्रोते तुम्हाला ऐकतायत, अनेक लिस्नर तुम्हाला ऐकतायत, कसं वाटतंय?
1: निश्चित आनंदच होतो ना मॅडम. आपण समजा या माध्यमातून ज्या वेळेस आपण रेडिओवरती जाण्यासाठी आम्ही पत्र वगैरे म्हणजे लिहिले जायचे, कधी कधी ते पत्र वाचण्यात येत होते किंवा नाही येत होते असं पण व्हायचं, पण आज प्रत्यक्षात तिथं येऊन समजा बोलण्याचं वगैरे जे काही आनंद वगैरे मिळाला, लोकांपर्यंत पोहोचण्याचं जे काही भाग्य लाभलं, हे निश्चितच आनंददायी वाटतं.
0: नक्कीच. आज या माध्यमात तुम्ही आला आहात, तुमच्या खूप जवळचं आणि आवडीचं कोणतं गीत आज तुम्हाला इथे ऐकावं असं वाटेल?
1: आता गीत वगैरे तसे खूपच आवडीचे असतात, परंतु त्याच्यातून निवडणं हे खूप कठीण असतं, पण तरी एक सांगावं वाटतं का, मी 16 वरची पोळी या चित्रपटामधला आशा भोसलेने गायलेलं आभाळ तू मी चंद्रमा सख्या सजना प्रीती तुझ्यावरी रे हे गीत जर ऐकलं तर.
0: नक्कीच नक्कीच. या निमित्तानं हे तुमच्या खूप जवळचं गाणं आणि आशा भोसले यांच्या आवाजामधलं हे गाणं नक्कीच मी प्ले करेन. आणि आज वेळात वेळ काढून तुम्ही रेडिओनगरच्या स्टुडिओमध्ये आलात, या माध्यमातून अनेक श्रोत्यांपर्यंत पोहोचलात, अनेक लोकांपर्यंत पोहोचलात, त्याबद्दल तुमचे खूप मनापासून आभार सर.
1: थँक्यू मॅडम.
0: थँक्यू. श्रोते हो, आज आपल्यासोबत लेखक आपल्या भेटीला या विशेष कार्यक्रमामध्ये कवी गीतकार डॉक्टर बाळासाहेब वाहुरबाग आज आपल्यासोबत होते. श्रोते हो, आज आपण त्यांची मुलाखत लेखक आपल्या भेटीला या विशेष कार्यक्रमामध्ये ऐकली. आजच्या लेखक आपल्या भेटीला या कार्यक्रमामध्ये आज आपण इथेच थांबत आहोत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय दर्जाचे खेळाडू, मार्गदर्शक, संघटक व क्रीडा तज्ञ यांच्याशी ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर यांनी मारलेल्या गप्पा आपण ऐकू शकता दर गुरुवारी रात्री 9 वाजता क्रीडा झेप या कार्यक्रमात, आणि पुन्हा प्रसारण दर रविवारी रात्री 9 वाजता. त्यासाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

समाज सुधारक असलेले संत कबीर यांनी त्यांच्या दोह्यातून प्रेम, समता आणि भक्तीचा मार्ग दाखवला. कबीरांचे दोहे, त्यांचा मराठी अनुवाद आणि अर्थ सांगणारं कबीरवाणी हे पुस्तक लिहिलं आहे मूळचे नगरचे रहिवासी असलेले आचार्य रतनलाल सोनग्रा यांनी. रेडिओ नगर 90.4 FM वरच्या सांजरंग शो मध्ये दर शनिवारी संध्याकाळी 5 वाजता कबीरवाणी पुस्तकाचं अभिवाचन सादर केलं जाणार आहे. तर ऐकायला विसरू नका कबीरवाणी रेडिओ नगर 90.4 FM वर. संत कबीरांचे विचार आत्मसात करूया, अज्ञानाचा अंधार दूर करूया.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज सुनता
1: श्रोत्यांनो नमस्कार. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. आणि खरं म्हणजे आजचा हा शो मैत्रिणींसाठी आहे, संवाद सखीशी. हा आपला रविवार विशेष शो जो आहे सखींसाठी मैत्रिणींसाठीच असतो, कारण सखी जी आहे ना ती मस्तच असते, खूप काही करत असते तरीही कसलंही बर्डन न घेता सगळ्यांना सांभाळून घेत असते. आणि प्रत्येक सखीशी ही वेगळी कथा असते आणि त्याच कथा आपण जाणून घेत असतो. आजही अशाच एका सखीची कथा, तिचा सगळा प्रवास आपण जाणून घेणार आहोत. तर आज आपल्या सोबत आहे कलास्त्रची ओनर, आर्टिस्ट आरडी, खरं म्हणजे ती फॅशन डिझायनर देखील आहे, तसंच प्रोडक्ट डिझायनर आहे. तर हा सगळा प्रवास आपण तिच्याकडून जाणून घेणार आहोत. तर अशी आर्टिस्ट आज आपल्यासोबत आहे जिचं नाव आहे कोमल बिडकर. हाय ताई.
2: हॅलो.
1: सो कशी आहेस?
2: एकदम मस्त.
1: आणि ताई, खरं म्हणजे ओळख करून देतानाच मला असं झालं, काय काय सांगू आता हिच्याबद्दल, कारण मी तुला ओळखून आहे, तुझं कामही पाहिलेलं आहे, अतिशय सुंदर आहे. सो हा सगळा प्रवास डिझायनर म्हणून, आर्टिस्ट म्हणूनचा प्रवास कसा सुरू झाला तुझा?
2: तो ऍक्च्युली लहानपणापासूनच सुरू झाला आहे. लहानपणापासूनच मला अशी आवड होती ड्रॉईंग वगैरे करायची किंवा रांगोळी वगैरे ट्राय करायची. मग त्याच्यामध्ये घरच्यांचा पण सपोर्ट आला की त्यांनी वेगवेगळे क्लासेस वगैरे जॉईन केले की ठीक आहे काहीतरी डिटेलमध्ये शिकता येतील. बट ह्यासोबत तुम्हाला स्वतःचं करिअर करण्यासाठी, यु नो, लाईक मी डिग्री पण केली आहे, आय डिड बाय ग्रॅज्युएशन फ्रॉम कॉमर्स. अँड आफ्टर दॅट आय डिसायडेड, म्हणजे त्याच्यानंतर मी असं ठरवलं की प्रॉपरली आपण आता आपला पॅशन जे आहे, जे आर्टच्या रिलेटेड आहे, तिथे आपण फोकस करावा. सो नंतर मग मी टेक्स्टाईल अँड फॅशन डिझायनिंग केलं. तर ह्यासोबतच मग आर्टिस्ट बोलू शकते, मी एक आर्टिस्ट आहे. मी स्कल्पचर्स वगैरे पण बनवते, मूर्ती वगैरे बनवते गणपतींची, कॅनव्हास पेंटिंग्स वगैरेही करते. परत एक स्वतःचं माझं ब्रँड आहे कलास्त्र म्हणून, जिथे मी डिझायनिंगचं काम करते, राईट फ्रॉम किड्स वेअर पासून ते अडल्ट पर्यंत या सगळ्यांचे वेगवेगळे ड्रेसेस वगैरे डिझाईन करते. अँड साईड बाय साईड मी प्रोडक्ट डिझायनिंग म्हणून पण काम करते.
1: येस. म्हणजे ही सगळी आवड तुला आहे आणि तू चांगल्या प्रकारे यामध्ये कामही करतेस. आणि जसं तू मगाशी म्हणालीस की तू डिग्री घेतलीस आणि तू डिग्री बीकॉम केलेलं आहेस, बॅचलर ऑफ कॉमर्स. सो मग हे करता करता तुला कसं लक्षात आलं की नाही मी आर्ट किंवा आर्टिस्ट म्हणून पुढे जाऊ शकते, हे कधी तुला रिअलाइज झालं?
2: साईड बाय साईड असं सगळ्यांच्याच घरी असतं हे मी पाहिलं आहे. आई वडिलांना असं वाटत असं की सीए बनावं, काहीतरी यु नो बँकिंग मध्ये करावं, कॉमर्स मध्ये आहे. फॅशन डिझायनिंग हे असं वगैरे नव्हतं की ह्याच्यामध्ये पण करिअर वगैरे होऊ शकतं किंवा असं काही. सो जेव्हा मी बीकॉम करत होते, साईड बाय साईड मला ते असं क्लिक होतं की काहीतरी अशी किक नाही भेटत. यु नो तुम्ही करिअर ट्राय करताय, तुम्ही फुल फोकस त्याच्यामध्ये स्टडीज वगैरे करताय, क्लासेस वगैरे होतात, एक्झाम्स होतात, तुमचे सेमिस्टर्स पास आउट होतात, अँड तुम्हाला ते असं एक एक्साइटमेंट नाही भेटत आहे की यार हे माझं करिअर आहे, इथे काहीतरी मी क्रिएटिव्ह काहीतरी माझे स्वतःच आयडेंटिटी किंवा जे आयडियाज असतील ते युज करू शकतो. सो फायनली मी असं एका दिवशी बसले आणि मी असं विचार करत होते की मला ह्या सगळ्या गोष्टी आवडतात, मला स्केचिंग करायला आवडतं, मला पेंटिंग करायला आवडतं, मला वेगवेगळे ड्रेसेस वगैरे ट्राय करायला आवडतं. तर आय वॉज थिंकिंग की काहीतरी स्विच करा. आणि त्या दिवशी लिटरली मी असं बसले अँड मी घरी असं सांगितलं की ही डिग्री, आय हॅव कम्प्लिटेड माय बीकॉम अँड एव्हरीथिंग, की आता मला माझं पॅशन ट्राय करायचं आहे. मग त्याच्यामध्ये मला ऑप्शन असं होतं की ठीक आहे चलो अॅनिमेशन करूया किंवा फॅशन डिझायनिंग करूया किंवा इंटिरियर वगैरे ट्राय करूया. सो मला मॅक्झिमम इंटरेस्ट त्याच्यामध्ये आला की फॅशन डिझायनिंग मध्ये कसं पूर्ण आयडियाज यूज होतात, तुमची स्वतःची आयडेंटिटी असेल, तुमचे कलर कॉम्बिनेशन असतील, तुमची क्रिएटिव्हिटी असेल, हे तुम्ही यूज करू शकता आणि प्लस तुम्हाला तुमचं करिअर पण बनवता येतो. याच्यासोबतच मला एक असं होतं की आपल्या इंडियन कल्चरमध्ये खूप सारे आर्ट वगैरे आहे, पूर्ण वेगवेगळे डिझाईन्स वगैरे आहेत जे पूर्ण देशात वापरले जातात किंवा ते लोकांना माहिती पण नाही. सो मग त्याचं पण एक युटिलायझेशन होऊन जाईल, एक असं करिअर ज्याच्यामध्ये मी आपलं कल्चर आणि ट्रेडिशन पण जोपासेल आणि पुढच्या येणाऱ्या जनरेशनला पण एक पॉझिटिव्ह प्लस एक युनिक डिफरंट काहीतरी आयडियाज देता येईल असं काहीतरी करिअर मला स्टार्ट करावं वाटलं. तर हे सगळ्याचं कॉम्बिनेशन मला फॅशन डिझायनिंग मध्ये भेटलं. सो आय थॉट की चलो फॅशन डिझायनिंग स्टार्ट करूया म्हणून हा प्रवास असा स्टार्ट झाला. मग फायनली मला असं वाटलं की ठीक आहे मी ते डेबिट अँड क्रेडिट साईडला ठेवून फायनली कलर्सच्या दुनियेमध्ये एंटर झाले आणि तिथून मग माझा हा प्रवास छान सुरू झाला.
1: आणि ताई, खरं म्हणजे तुझ्याकडे बघून असं वाईफ येत आहेत की किती भारी फॅशन डिझायनर आली आहे आपल्याकडे. सो फॅशन डिझायनर होण्यासाठी आपल्यामध्ये काय काय असायला हवं, कोणकोणते गुण असायला हवेत असं वाटतंय तुला?
2: ओके, सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे असं काही तुम्हाला हे नाही आहे की तुम्हाला नॉलेज असेलच असं नसतं. तुम्हाला स्केचिंग वगैरे असेल किंवा तुम्हाला ड्रॉईंग आवडत असेल, तीही गोष्ट खूप सफिशियंट आहे. फक्त तुम्हाला एक इंटरेस्ट असला पाहिजे की या मी काहीतरी नवीन बनवू शकते. म्हणजे एक तुमच्या आतून जर का इच्छा असेल, तुम्हाला वेगवेगळ्या आयडियाज येत असतील की हां ह्याच्यासोबत हे कलर कॉम्बिनेशन चांगलं दिसतं आहे, किंवा या आर्टमध्ये मी काहीतरी ट्राय करू शकते, किंवा एक आपण एक नॉर्मल ह्युमन बिईंग म्हणून कधी कधी स्टुडंट्सला किंवा ऍज अ लेडीज किंवा ऍज गर्ल्स कॉलेज गोईंग युथ असं असतं की कधी कधी आपण फोटोज वगैरे जरी पाहिलं तर आपल्याला असं वाटतं की ह्या फोटोमध्ये काहीतरी कमी आहे, किंवा एखादी रांगोळी पाहिली का नाही, हे इथे नव्हतं पाहिजे, हे दुसरीकडे पाहिजे होतं. सो तो एक नॉर्मल स्पार्क असतो जो आपल्याला ओळखता आला पाहिजे की यार आपल्याला डिझायनिंगची इंटरेस्ट आहे आणि आपल्याला समजता आहे. सो एवढ्या छोट्या छोट्या गोष्टी जरी तुम्ही म्हटलात ना, बाकीची जर्नी खूप सिम्पल आहे. फॅशन डिझायनिंगच्या कोर्समध्ये ऍडमिशन वगैरे घेतात, त्याच्यामध्ये तुम्ही सगळ्या गोष्टी शिकून जातात. इट्स जस्ट की तुम्हाला थोडंसं ड्रॉईंगचं इंटरेस्ट असायला पाहिजे आणि थोडीशी एक क्रिएटिव्हिटी की काही वेगळे वेगळे कॉम्बिनेशन करू शकतात, किंवा दगडासोबत गुलाबाचं कॉम्बिनेशन मी करून बघू शकते, असं काहीतरी एक युनिक आयडिया पाहिजे डोक्यामध्ये, हे खूप सफिशियंट आहे, तुम्ही तुमचं करिअर स्टार्ट करू शकता. असं काही स्पेसिफिक नाही आहे की तुम्हाला ड्रॉईंग आलंच पाहिजे, किंवा तुम्हाला स्केचिंग आलंच पाहिजे, किंवा तुम्हाला यु नो कलर कॉम्बिनेशन समजलेच पाहिजे, असं काही नाही आहे. तुम्हाला जस्ट एक इंटरेस्ट पाहिजे आणि तुम्ही क्रिएटिव्ह असलं पाहिजे काहीतरी ट्राय करण्यासाठी, नवीन काहीतरी घडवण्यासाठी. दॅट्स इट.
1: आणि फॅशन

0: एवढ्या साऱ्या गोष्टी असतात, राईट फ्रॉम फॅब्रिक. तुम्ही ते म्हणजे तुम्ही एखादा गार्मेंट बघता, एखादा सेलिब्रिटीचं असेल किंवा एखाद्या हिरो हिरोईन्सचं असेल किंवा एखाद्या मूवीमधलं तुम्हाला कॅरेक्टर आवडत असेल, त्याच्यामध्ये खूप मोठी प्रोसेस असते जी फॉलो केली जाते. राईट फ्रॉम फॅब्रिक कसं बनवायचं, मग तिच्या पर्सनॅलिटीला ते डिझाईन चांगलं दिसेल की नाही, परत कलर्स चांगले दिसतील की नाही, ह्या सगळ्या प्रोसेस त्याच्यामध्ये मध्ये येतात. म्हणजे असं नाही की फक्त गार्मेंट पाहिलं की त्याच्यामध्येच तुम्हाला एवढंच एक आहे असं नाही आहे. बिईंग अ फॅशन डिझायनर तुम्हाला त्याच्या रिलेटेड त्याच्यामध्ये कलर कॉम्बिनेशन कोणते युज करायचे, जर का ते कॅरेक्टर दुसऱ्या कुठल्या कॅरेक्टरचा रोल प्ले करत असेल तर त्यांना ते कलर कॉम्बिनेशन कसे सूट होतील, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये कन्सिडर केल्या जातात.
1: सो आता मगाशी मी तुला जी ओळख करून देताना असंही म्हणाली की तू प्रोडक्ट डिझायनर आहेस आणि तू जी आहेस, पण असं लोकांना असं झालं असेल ओके फॅशन डिझायनर प्रोडक्ट डिझायनर तर आहे ना, मग वेगळी ओळख का, तर यामध्ये फरक काय?
0: ओके, आता कसं होतं की फॅशन डिझायनर म्हणजे माझं स्वतः मी जे फॅशन डिझायनिंग करते त्याच्यामध्ये मी ऍज अ पर्सनॅलिटी म्हणजे एखाद्याचे व्यक्तित्व किंवा एखाद्याची पूर्ण कॅरेक्टर बघते, त्यांची बॉडी टाईप बघते, त्याच्यानुसार त्यांना डिझाईन्स वगैरे डिझाईन करून देते. म्हणजे त्यांच्या पर्सनॅलिटीला कोणते कपडे शूट होतील, कोणतं कलर कॉम्बिनेशन चांगलं दिसेल, त्यांनी कोणती स्टाईल वापरली पाहिजे, हे मी त्यांना त्याच्यामध्ये सांगते. आणि प्रोडक्ट डिझायनिंग इज लाईक की तुम्हाला एखादं प्रोडक्ट दिलं जातं. फॉर एक्झाम्पल तुम्ही बोलू शकता की पाऊच बनवायचा असेल, मग त्या पाऊच मध्ये तुम्हाला काही कलर कॉम्बिनेशन असतील, ते कोणते युज करायचे, त्याला डिझाईन कोणती युज करायची, मग त्याच्यामध्ये तुम्हाला मॅक्झिमम सेल्सचा ऑपॉर्च्युनिटी कशी भेटू शकते, म्हणजे तुमचं प्रोडक्ट मॅक्झिमम सेल कसं होईल, या दोन्ही डिफरंट डिफरंट गोष्टी आहेत. डिझायनिंग इट सेम, तुम्हाला कन्सेप्ट तर तेच वापरायचे आहे की कलर कॉम्बिनेशन फॅशन डिझायनिंग मध्ये पण यूज होतं, प्रोडक्ट डिझायनिंग मध्ये पण यूज होतं. परत तुम्हाला जे नॉलेज असलं पाहिजे, फॉर एक्झाम्पल की एखाद्या म्हणजे ऍज अ पर्सनॅलिटी म्हणून तुम्हाला ड्रेस कोणता चांगला दिसतो हे समजलं पाहिजे, अँड ऍज अ कंपनी म्हणून त्या कंपनी साठी ते प्रोडक्ट कसं प्रॉफिटेबल राहील हे तुम्हाला समजलं आलं पाहिजे. म्हणजे गोष्टी बऱ्यापैकी सिमिलर आहेत, डिझायनिंग इट सेम, जस्ट त्यांचा कन्सेप्ट आणि गोष्टी वेगवेगळ्या ठिकाणी वापरल्या जातात.
1: तुला या दोन्हीमध्ये जास्त कोणतं आवडतं, कोणतं डिझायनिंग करायला?
0: ऑब्व्हियसली मला फॅशन डिझायनिंग आवडतं खूप जास्त. आणि मेन थिंग इज कसं होतं की जेव्हा तुम्ही प्रोडक्ट डिझायनिंग करता ना, तिथे तुम्ही बऱ्याचशा गोष्टी शिकता जे तुम्हाला स्वतःला खूप इम्प्रोवाइज करतं आणि तुम्हाला समजतं की जेव्हा तुम्ही तुमचे क्लायंट्स हँडल करताल किंवा जेव्हा तुम्ही डिझायनिंग वगैरे करता तर या बेसिक बेसिक गोष्टी कशा तुम्ही तुमच्या काय बोलतात क्लायंट सोबत किंवा तुमच्या स्वतःच्या व्यवहारामध्ये तुम्ही कसं युज करताल, त्यांनी तुमचे कशी प्रोडक्ट किंवा तुमची सर्व्हिस बेस्ट होऊ शकते, ह्या गोष्टी तुम्हाला शिकायला भेटतात. इट्स दॅट वे.
1: आणि बऱ्याचदा आता प्रत्येक मुलीला असं वाटतं की आपण छान दिसावं, आणि खरं म्हणजे आता फॅशनेबल राहण्यासाठी सगळ्याच बघतात, कारण आता ट्रेंड वेगवेगळे असतात, जसं की इंस्टाग्राम वगैरे ट्रेंड्स असतात, मूवींमध्ये वेगवेगळे ट्रेंड्स असतात, तर मुलींना असं वाटतं आपणही त्यांच्यासारखं दिसलं पाहिजे. पण काय होतं ना, करताना काहीतरी चुकी करतात त्या, आणि मग ते होतं की अरे यार मी तशी नाही दिसू शकत. सो अशा काय काय चुका आहेत ज्या रेग्युलर केल्या जातात किंवा होतात चुकून?
0: ओके, आता सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे मला तर मी हे ऑब्झर्व केलं आहे, कॉलेज गोईंग स्टुडंट्स असतील किंवा जे पण यंग जनरेशन, रील्स अँड इंस्टाग्राम इज द मोस्ट इफेक्टिव्ह थिंग. म्हणजे ते पाहिलं की तुम्हाला असं वाटतं की मी हे ट्राय करायचं, मी ते ट्राय करायचं, बट मुली ह्या गोष्टी विसरतात की त्याची पर्सनॅलिटी किंवा समोरच्या व्यक्ती जी रील बनवत आहे तिची पर्सनॅलिटी कशी आहे, ती उंच आहे, ती छोटी आहे, किंवा ती थोडीशी हेल्दी आहे, किंवा ती स्किनी आहे. आपली पर्सनॅलिटी आणि त्यांची पर्सनॅलिटी खूप डिफरंट असते. सो आपण असं नाही करू शकत की तिला ते छान दिसलं म्हणजे मला पण ते छान दिसणार. इट्स नॉट ऍक्सेप्टेबल. आता सपोज असं होतं, तुम्ही एखादी रील बघत असताल, ओके, त्याच्यामध्ये तिने मस्त असे मोठे मोठे इयरिंग्स घातले असतील किंवा राऊंड शेप मध्ये, आता काही काहींचं फेस असतं राऊंड, लाईक तू माझं पण बघू शकतेस, माझं पण फेस राऊंड आहे. सो आय युजली गो विथ लॉंग इयरिंग्स, त्याने काय होतं की तुमचा फेसला ते एक इल्युजन क्रिएट करतं आणि ते तुम्हाला सूट होतं. जर का एखाद्या व्यक्तीचं राऊंड फेस असेल आणि त्यांनी राऊंड इयरिंग्स घातल्या तर मग ते आणखीन जाड दिसणार किंवा एकदम असं बल्की दिसणार. सो ह्या टिप्स किंवा ह्या ज्या ट्रिक्स असतात त्या तुम्ही जेव्हा डिझायनिंग करतात तेव्हा किंवा स्वतःवरती जेव्हा तुम्ही स्टायलिंग करतात तेव्हा त्या छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या खूप इफेक्टिव्ह पडतात, की जेणेकरून म्हणजे काय होतं तुमचं लुक एकतर बेस्ट होतं नाहीतर ते असं झिरोवरती येतं. आणि तिथे असं होतं की मुलींना एक तर कॉन्फिडन्स गेन होतो नाहीतर ते डायरेक्टली झिरोवर येऊन डिमोटिवेट होतात, नंतर यार नाही होते चांगलं काय. आणि मग तो सेल्फ कॉन्फिडन्स जेव्हा लूज होतो ना तर मग तो बॅक येण्यासाठी खूप टाइम लागतो आणि खूप एफर्ट्स घ्यावे लागतात. सो मी ऍक्च्युली स्टुडंट्सला हेच सजेस्ट करेल किंवा जे पण आपले सखी वगैरे आहेत त्यांना मी हेच सजेस्ट करेल की तुम्ही जेव्हा पण कोणती रील फॉलो करत असाल तर पहिले तुम्ही चेक करा की आपली बॉडी टाईप कशी आहे, समोरच्या व्यक्तीची बॉडी टाईप कशी आहे. सपोज तिने एखादी साडी ड्रेप केली असेल, स्टाईल केली असेल, तर तिची जे कॅरेक्टर आहे ते आपलं आहे का, म्हणजे समोरची व्यक्ती जर फिट असेल, एकदम थिन वगैरे असेल आणि आपण समजा हेल्दी असो किंवा थोडंसं फॅट असेल आपल्यावरती, तर ते ड्रेप आपल्याला मॅच नाही होणार. सो आपल्या पर्सनॅलिटीला कसं ड्रेप शूट होईल ते आपण एकदा ऑब्झर्व करायचं आणि मग

0: अनुसार आपले चेंजेस किंवा ते रील्स आपण ट्राय करायचे फॉलो करायला.
1: म्हणजे आपण आधी ऑब्झर्व करणं खूप गरजेचं आहे. जे नवीन येईल ते नाही करायचं.
0: ट्रेंड्स येत राहतात जात राहतात, बट त्यातलं एक्सेप्ट कोणतं करायचं की जे आपल्याला सूट होईल असं. बिकॉज आपली एक स्वतःचा ऑरा असतो, आपली एक आयडेंटिटी असते. आपण आणि समोरचा व्यक्ती डिफरंट डिफरंट आहोत, तर आपण सेम कॉपी पेस्ट नाही करायचं. तुम्ही शिका त्यातून जे तुम्हाला चांगल्या गोष्टी वाटत आहे, की तुम्हाला त्याच्यामध्ये त्यांनी एखादी डिझायनिंग छान केली असेल. सपोज आता आयब्रोज वरती त्यांनी काही डिझायनिंग केली असेल, राधाचा लुक क्रिएट केला असेल, किंवा त्याच्यामधलं पेंटिंग छान आहे, कलर कॉम्बिनेशन चांगले वाटले, तुम्ही ते कलर कॉम्बिनेशन नोट डाऊन करून ठेवा की हे चांगलं दिसत आहे. तर त्यातून तुमच्या स्किन टोनला कोणतं कलर कॉम्बिनेशन मॅच होतं हे पण तुम्ही स्टडी करा. जेणेकरून तुम्ही जेव्हा ती रील कॉपी पेस्ट करताल तर तुम्हाला असं डिमोटिवेट नाही फील होणार की बाबा नाही मी काहीतरी रॉंग ट्राय करत आहे किंवा काय, असं नाही होणार. इट्स जस्ट थोडंसं स्टडी करायचं आपला बॉडी टाईप, समोरचा बॉडी टाईप, आपलं कलर टोन, आपल्याला कोणते कलर्स वगैरे मॅच होतात, समोरचे कोणते होतात, आणि त्यानुसार आपण रील्स फॉलो करू शकतो.
1: आणि सगळ्यात मोठा प्रश्न असतो स्किनी मुलींचा, की त्यांना कळतच नाही काय वापरावं, किंवा फॅट मुलींचाही तोच प्रॉब्लेम आहे. तर या दोघींना तू आज काय सजेस्ट करशील?
0: ओके, आता कसं होतं की ज्या स्किनी मुली असतात त्यांनी मॅक्झिमम म्हणजे एक तर ते ब्राईट कलर्स युज करू शकतात, जसं की येलो असेल, ऑरेंज असेल, एनी ब्राईट कलर, विच एव्हर दे थिंक इज बेटर. आणि परत त्याच्यावरती जे प्रिंट्स असतात ते बारीक न दिसता ते मोठे बघायचे आहेत, जेणेकरून काय होतं त्यांचा स्किनीनेस तो झकला जातो. आणि वन मोर टिप आय वुड लाईक टू गिव्ह की त्यांनी हॉरिझॉन्टल लाईन्सच्या डिझाईन्स बघायच्या, म्हणजे जेणेकरून काय होतं की आपली नजर अशी आडवी फिरते राईट टू लेफ्ट किंवा काय. जर का वर्टिकल त्यांनी घेतल्यात, स्ट्रेट लाईन्सचे ड्रेस असतील किंवा डिझाईन्स एकदम स्ट्रेट असतील, तर आपली नजर आणखीन अशी खालून वरती बघतो किंवा वरतून खाली बघतो, ते आणखीन टॉलनेस क्रिएट करतात. मग ते ऑलरेडी स्किनी असतात तर ते आणखीन उंच दिसतात आणि आणखीन बारीक दिसतात. आणि मला म्हणतात ते यार किती एक हात पिझ्झा किंवा काय, यु नो वी गेट दॅट कमेंट्स लाईक. आणि ते समजत नाही मुलींना की अरे काय चाललंय. सो इट्स बेटर की तुम्ही जेव्हा पण जे कोणी स्किनी गर्ल्स असतील त्यांनी काय करायचं आहे, एक तर ब्राईट कलर्स ट्राय करायचे आहेत, परत त्याच्यावरची जी प्रिंट असेल फॅब्रिकवरची ती बोल्डवाली बघायची आहे, म्हणजे मोठीवाली बघायची आहे. आणि ह्याचाच अपोजिट आहे जे हेवी असतात किंवा हेल्दी असतात गर्ल्स, त्यांच्यासाठी असं आहे की त्यांनी व्हर्टिकल लाईन्स मध्ये ट्राय करायचं आहे की स्ट्रेट लाईन्स असतील. डिझाईन्स पण जर का त्यांनी त्यांच्या कुर्ता ट्राय केला असेल किंवा कुर्ता वगैरे पंजाबी ड्रेसेस वगैरे बघत असतील तर त्याच्यावरची प्रिंट जी आहे ती नाजूक पाहिजे, बारीक पाहिजे. जर का जाड डिझाईन पाहिली तर डोळे आणखीन असे आपले मोठे होतात की अरे हे काय आहे, किंवा लाईक नाही का असं ब्राईटनेस येतो, तुम्ही असे आश्चर्यचकित होऊन जाऊन नाही कसं अरे हे काय आलं असं डोळ्यासमोर, यु गेट हँग्ड, यु गेट दॅट रिॲक्शन. सो ते एक होतं. त्यामुळे ज्या हेल्दी गर्ल्स असतात त्यांनी एक लक्षात ठेवायचं की डिझाईन जेवढी बारीक असेल ती कन्सिडर करायची, आणि मोर ओव्हर त्यांनी डार्कर शेड्स ट्राय करायचे आहेत, जसं की ऑलिव्ह ग्रीन झाला, रॉयल ब्ल्यू झाला असेल, मजंटा कलर झाला असेल. डार्कर कलर युज केल्यामुळे कसं होतं की तुमचे डोळे असे स्प्रेड आउट होत नाहीत, किंवा तुम्हाला ते असं मोठं काही गोष्ट दिसत नाही. इट क्रिएट्स अ इल्युजन की तुम्ही बारीक आहात. आणि मोर ओव्हर तुम्ही असं पण करू शकता की एक सिंगल मोनोटोमस कलर स्कीम वापरायची आहे, म्हणजे तुम्ही काय करायचं आहे जे कुणी बल्की असतील तर त्यांनी एकच कलरचा टॉप, एकाच कलरची पॅन्ट घ्यायचं आहे, त्यांनी कलर डिवाइड नाही करायचं आहे. नेव्हर गो विथ अ कॉन्ट्रास्ट कलर. खूप रेअरली जर का तुम्हाला असं बारीक दिसायचं असेल तर एक सिंगल कलर ठेवायचा टॉपचा. जर का तुमचा असेल स्काय ब्लू कलर तर तुमचे ट्राउजर पण स्काय ब्लू कलर मध्येच ठेवायचं आहे. मग त्याच्यामध्ये तुम्ही लॉंग बॅग घेऊ शकता, जेणेकरून एक लॉंग लाईन क्रिएट होती. जेव्हा तुम्ही शोल्डरवरती बॅग हंग घेता तेव्हा एक व्हर्टिकल इल्युजन क्रिएट होतं, त्यामुळे कसं होतं की लांब दिसतात गोष्टी. जेव्हा तुम्ही कलर डिवाइड करता, म्हणजे इवन आता तुम्ही सपोज एखादा टॉप घेतला तो तुमच्या वेस्टवरतीच कट होत असेल तर तुमचा वेस्टचा पोर्शन जास्त दिसून येतात. आता जे बल्की असतात त्यांचं वेस्ट जाड असतं, मग तिथे त्यांचं काय होतं की हाय लक्ष ऑटोमॅटिकली तिथे जातं का, आता कलर तिथे ब्रेकडाऊन होतो. सो कलर ब्रेक करताना लाईक युजली ट्राय करायचं की कलर जर का तुम्हाला डिवाइड करायचा असेल गो विथ क्रॉप टॉप्स, जेणेकरून तुमचा प्रपोर्शन पण डिवाइड होतं आणि तुम्ही बल्की पण दिसत नाही आणि हाईट मॅनेज होऊन जाते. असं म्हणजे खूप साऱ्या ट्रिक्स आहेत, टिप्स आहेत, ज्या बिईंग अ डिझायनर किंवा तुम्ही त्या ऑब्झर्व केल्या तर तुमचं एक पर्सनॅलिटी पण चेंज होते, तुम्ही ग्रूम पण होऊन जाता आणि एक न्यू लुक आणि छान तुम्ही प्रेझेंट करू शकता स्वतःला. अँड जस्ट मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज की तुम्ही कॉन्फिडेंटली ज्या गोष्टीमध्ये वाटतात ते तुम्ही ट्राय करायचं आहे.
1: आणि जेव्हा आपण छान दिसतो किंवा आपल्याला रिअलाइज होतं की आपण छान दिसतो तेव्हा आपण कॉन्फिडेंटली बोलू शकतो आणि हे काम तू करतेस म्हणून आनंद होतोय की कॉन्फिडंट बिल्ड करण्याचं काम तुझ्याकडे आहे. तर खरं म्हणजे खरंच खूप छान वाटतंय. आणि ताई तू तशीच आर्टिस्ट आहेस, सो आर्टमध्ये काय काय आर्ट करतेस आणि ते कशा प्रकारे करतेस?
0: ओके, आर्टमध्ये आता यू कॅन स्टार्ट विथ मेहंदी, रांगोळी, कॅनव्हास पेंटिंग, गणपतीमध्ये मी गणपती वगैरे पण बनवते. सो अशा पेपर आर्ट पण आहेत, फ्लॅश वगैरे क्रिएट करायचं असतील, अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या मला आवडतात आणि ज्याचे मी क्लासेस पण घेते. मी बाकीच्या मुलींना पण त्या गोष्टी शिकवते आणि स्वतः पण त्या बनवत असते. म्हणजे एक असं मला ऍक्च्युली सगळेजण तेच म्हणतात की एवढ्या सगळ्या गोष्टी येतात त्या आपलं कुठलं करतेस तू, आणि ती गोष्ट खूप डिफिकल्ट होऊन जाते मॅनेज करायला की अरे आज मूड पण असं लो दिसतोय, आज पेंटिंग करावं की आज थोडस दुसरं काही करावं. बट इट डिपेंड्स. आणि जर का इंटरेस्ट असेल ना, आय थिंक तुम्ही तो त्या गोष्टीसाठी वेळ काढता आणि तुम्ही ती गोष्ट करता किती काही झालं तरी.
1: राईट. सो हे जसं तू म्हणालीस की मूड वर डिपेंड असतं की काय करायचं, सो जास्त मूड कोणती गोष्ट करायचं असतं?
0: हा खूपच डिफिकल्ट क्वेश्चन आहे. यु नो, म्हणजे मूड तर तसं तर सगळंच करायला म्हणत असतो की बाबा मला पेंटिंग पण करायची, मला एक नवीन ड्रेस पण डिझाईन करायचा, मला काहीतरी नवीन आयडियाचं एखादी कॅनव्हास पेंटिंग वगैरे पण करायचे. बट अगेन इट कम्स टू की तुम्हाला प्रायोरिटी कशाला द्यायची आहे. सपोज तुम्हाला जम का तुमचे क्लायंट्स वगैरे असतील तर तुम्हाला त्यांना इम्पॉर्टन्स द्यावं लागते, तुम्हाला स्वतःच्या गोष्टी थोड्याशा साईडला ठेवाव्या लागतात. देन अगेन इट्स लाईक की तुम्हाला जर का खरंच करायचं असेल, फॅब्रिक पेंटिंग्स वगैरे करायचं असेल, साडी पेंटिंग करायचं असेल, तर मग असं पण होतं माझं की मी रात्रीतून एक डिझाईन बनवते, नेक्स्ट डे मी ते वेअर करते आणि पीपल आर लाईक, सगळ्यांचं असं होतं तू स्वतःच एका रात्रीतून करून देतेस, आमचं नाही करत. सो दॅट इज द डिफरन्स, यु नो. म्हणजे कसं होतं की एक तर तुम्हाला आवड पाहिजे ती गोष्ट करायची आणि करायची असेल तर मग तुम्ही त्याच्यामध्ये 100% देता. मग ते रात्री पण बघत नाही, रात्री तुम्ही 1-2 वाजूस तर बसता, साडी काढता, त्याच्यावरती पेंटिंग वगैरे करत बसता, जे पण फॅब्रिक असेल ते घेतात. कॅनव्हास पेंटिंग करायचं असेल, ऍक्च्युली कॅनव्हास पेंटिंग्स करायला खूप टाइम लागतो. आता मी खूप सारे कॅनव्हासेसचे बोर्ड आणून ठेवलेत, करायचंय, बट त्याला कसं असं निवांत वेळ लागतो की थोडंसं आयडियाज वगैरे अनालाइज करून पेपरवरती रफ ड्रॉ करून, मग ते डिफरंट पण झालं पाहिजे, कॉपी पेस्ट पण नाही झालं पाहिजे, अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत. बट अगेन आय वुड से की जसा वेळ भेटतो तशा गोष्टी एक एक करायचं असं.
1: सो तुला बाहेरचे क्लायंट्स पण आहेत, तू जॉब पण करतेस बाहेर, आणि त्यातली त्यात तुझा जॉब नगर अहिल्यानगर मध्येच आहे पण आपल्या शहराच्या बाहेर आहे, थोडासा दूर आहे, सो ते पण मॅनेज करतेस, मग एवढं सगळं हेक्टिक नाही होत का तुला?
0: या हेक्टिक होतं, बट यु नो कसं असतं की आता कसं तुमच्यामध्ये ती एनर्जी आहे करायची, आफ्टर अन एज यू विल बी लाईक नाही मी आता दमली आता नाही करू शकत, यु नो इट्स लाईक. आणि इट्स ओके ना, तुम्ही नवीन गोष्टी शिकताय, त्यांनी काय तुमचं असं लॉस वगैरे होत नाहीये, उलट तुम्हाला हे समजतं की तुम्ही कसं प्रोडक्टिव्ह असलं पाहिजे, तुम्ही तुमचा टाइम कसा मॅनेज करायचा आहे, परत तुम्ही कसं बॅलन्स आउट करायचा आहे गोष्टी, किंवा एक टाइम मॅनेजमेंट खूप बेस्ट तुम्ही ह्याच्यामध्ये शिकता. म्हणजे तुम्हाला कुणी असं छडी घेऊन जरी शिकवलं ना की 10 मिनिटात तुमचा ब्रेकफास्ट झाला पाहिजे किंवा टीव्ही बघायचं नाही आहे, आवरायचं आहे, रूम क्लीन करून तुम्हाला निघायचं आहे, जेव्हा तुम्ही एवढ्या सगळ्या गोष्टी एका टाइमला घेता ना, तुम्हाला ऑटोमॅटिक समजतं की कोणत्या टाइमला म्हणजे कोणत्या कामा करण्या साठी तुम्हाला किती वेळ द्यायचा आहे. एखाद्या गोष्टीला पण 1/2 पाऊण तास बसून घेतो नाही का, कपडे फोल्ड करायला 1/2 तास गप्पा मारत नाही का रील बघत. जेव्हा तुम्ही एवढ्या सगळ्या गोष्टी घेता ना, जॉब पण, क्लायंट पण, तुमच्या आवडीनिवडी पण, यू आर लाईक नाही काय 2 मिनिटांमध्ये आवरता अँड यू गेट बॅक टू युअर थिंग्स.
1: येस. आणि ताई खरं म्हणजे जसं तू म्हणालीस की जेव्हा आपण आपल्याकडे काय होतं ना, विचार करायला वेळच नाही दिला पाहिजे, मग इतर विचारही शांत होतात की कामात पूर्ण वेळ तू तुझा घालवतेस. सो कशी असते तुझा दिनचर्या, कशी असते, टाइम टेबल काय असतो?
0: गॉड, टाइम टेबल इट्स लाईक तो कधी फिक्स नसतो, बट युजली माझा मॉर्निंग 5:30 अराउंड डे स्टार्ट होतं. मला मॉर्निंग मेडिटेशन करायचं असतं, त्याच्यानंतर मग माझं डेली रुटीन अँड ऑल स्टार्ट होऊन जातं, आणि अराउंड 8:30 मला कंपनीला निघायचं असतं. मग ब्रेकफास्ट वगैरे बनवून टिफिन अँड ऑल सगळं घेऊन 8:30 एक स्टॉपवरती जाऊन पोहोचायचं, तिथून गाडी येते, ऑलमोस्ट हाफ एन आवर पकडा ट्रॅव्हलिंग होते कंपनीला जायचं. तिकडनं यूज तर ऑलमोस्ट 6:30 होतात, 6 वाजता कंपनीतून निघतो, 6:30 येतो, अँड ऑन द वे मग ते असं चालू असतं की जर का क्लायंट्सचे किंवा काही मेसेजेस आहे, आय एम लाईक तुम्ही मला मेसेज करून ठेवा, मी तुम्हाला फॉरवर्ड करून देते काय काय आहे. अँड इव्हनिंगचा टाइम मग माझा असा असतो की

0: त्यांना काही प्रोडक्ट सोर्सिंग करायचं असेल, फॅब्रिक्स वगैरे आणायला जायचं असेल, तर मग संध्याकाळच्या टायमिंगमध्ये त्यांच्यासोबत माझा टाईम जातो हाफ अन आवर, वन आवर लाईक ॲज युजल, आणि 7:30-8 जेवण वगैरे होऊन जातं. मग नंतरचा टाईम परत थोडंसं घरचं वगैरे आवरायचं, थोडंसं रिलॅक्स वगैरे व्हायचं, फ्रेंड्स वगैरे त्यांच्यासोबत भेटायचं, बोलायचं, आणि अगेन थोडेसे काही डिझाईन्स असतील, काही आयडियाज असतील, काही काम करायचं असेल किंवा काही पेंटिंग्स असतील तर त्या करायच्या, आणि मग झोपून जायचं. जर का पेंटिंग खूप इंटरेस्टिंग असेल आणि झोप उडाली असेल तर मग तुम्ही 1-2 पण बसू शकता पेंटिंग करत, बट इट डिपेंड्स लाईक.
1: पण मला ना सगळ्यात म्हणजे जेव्हा मी आर्टिस्ट लोकांना भेटते, मग ते कोणतेही आर्टिस्ट असेल, तेव्हा असा प्रश्न पडतो की यांना हॉबी काय विचारू, यांच्या हॉबीज यांचं करिअर असतं, त्यामुळे मला हा प्रश्न पडतो, अरे हॉबी काय विचारू. सो या व्यतिरिक्त काय काय हॉबीज आहेत तुझ्या?
0: या व्यतिरिक्त पण आहेत माझ्या हॉबीज, म्हणजे हे मी ऍक्च्युली ऍज अ करिअर म्हणून म्हणू शकते. हॉबीज वुड बी लाईक ट्रॅव्हलिंग, नवीन नवीन प्लेसेस एक्सप्लोअर करणे, किंवा इट इज लाईक नवीन फूड ट्राय करणे, फोटोग्राफी करणे, परत फोटोग्राफी इन द सेन्स नेचर फोटोग्राफी आवडते मला, फ्लॉवर्सची वगैरे खूप आवडते, मी त्यांचे फोटोग्राफ्स काढत असते. सो या सगळ्यामध्ये असं थोडासा टाइम भेटला की मग मी ते कॅप्चर करते, हा की आज छान दिसते, हे झाड वेगळं दिसते, हे फुल वेगळं दिसते. सो हॉबीज आर ऑल्सो डिफरंट.
1: सो खरं म्हणजे ही हॉबी भारी आहे की फिरायला जायचं, सगळं सोडून एकदा फिरायला जायचं.
0: नाही ते सोपं नसतं,
1: कारण सगळं मॅनेज पण करायचं.
0: एक्झॅक्टली एक्झॅक्टली. आणि घरी ऑब्व्हियसली सगळ्यांसारखे माझ्या घरी पण आहेत मम्मी पप्पा, मी बोलणे पण खूप जास्त खाते, बट द थिंग इज लाईक तुम्हाला जे सुकून किंवा एक पीस भेटतं ना एवढं सगळं केल्यावरती की ऍट लास्ट मी बाहेर आली आहे कुठेतरी फिरायला किंवा काय, एक पीस ऑफ माइंड भेटतो, एक एनर्जी भेटते ह्या सगळ्या गोष्टी कव्हर अप करण्यासाठी. म्हणजे माझं तर असं असतं की सॅटर्डे संडे विचेवर डे जी पण सुट्टी आम्हाला झाली असेल त्या दिवशी मी पर्पजली माझ्या फ्रेंड्सला असं फोर्स करते की चला आज कुठेतरी जायचंय, तुम्ही या नका यू, आम्ही जबरदस्ती जाऊन घेऊन फिरून वगैरे येतो. आल्यावरती तुम्हाला पुढचा पूर्ण आठवडा काढायची एक एनर्जी भेटते की हा आता रिलॅक्स पण झालो आहे, आता एनर्जी पण गेन झाली आहे, आता काही पण काम उद्या होऊन जात आहे पूर्ण असं. इट इज अन एनर्जी गेनर थिंग, त्यामुळे काढला पाहिजे. म्हणजे मी तर बोलेल की सगळ्यांनी वेळ काढला पाहिजे,
1: आणि त्यातली त्यात महिलेने तर काढलाच पाहिजे.
0: एक्झॅक्टली, सगळ्यात इम्पॉर्टंट ती गोष्ट. म्हणजे महिलांचं असं होऊन जातं की घरचं काम आलं की स्वतःला ते साईडलाच ठेवून देतात की जाऊ दे मी थोडस इग्नोर करेल, जाऊ दे असंच जाऊ नये. म्हणजे मी तर महिलांसाठी आपल्या सखींना मी ही एक गोष्ट सांगू इच्छिते, आय विल से त्यांनी स्वतःसाठी 5-10 काढलेच पाहिजे. म्हणजे इव्हन कसं होतं ऍज अ डिझायनर मी तुम्हाला सांगते, आता बऱ्याचशा महिला अशा असतात की घरच्यांनी कुठे बाहेर जायचं ठरवलं की आलेच 2 आले अशी पटापट आवडतील आणि कप नाही काही प्रेझेंटेबल नाही आणि जस्ट घालतील आणि निघून जातील, अरे चला चला उशीर होतोय उशीर होतोय. सो ती गोष्ट अशी होती की तिथे त्यांना एक काय बोलू शकतो, जिथे त्यांनी स्वतःसाठी वेळ दिला पाहिजे, कारण तेवढाच एक टाइम असतो तिथे ते स्वतःला कॉन्फिडंट बनवू शकतात, बाहेर गेल्यावरती त्यांना पण तो रिस्पेक्ट एक यु नो अप्रिसिएशन किंवा बाऊ मम्मी छान दिसतीये, काकू सुंदर दिसतीये किंवा एक कॉम्प्लिमेंट भेटत तेवढा एक पार्ट असतो. म्हणजे मी तर सगळ्या आपल्या सखींना असं सांगेल की तुम्ही बाहेर जाताना ना अर्धा काय पाऊन तास घ्या, बट स्वतः तयार व्हा, स्वतःला आरशात बघून एक कॉम्प्लिमेंट द्या की हा साडी छान दिसती आहे, 4 फुलं लावा, कानातले घाला, गळ्यातलं घाला, स्वतःला मस्त रेडी करा आणि मग तुम्ही निघा. असं नका करू की घाईघाईमध्ये उशीर झालाय चला चला चला, नाही का, म्हणजे 2 आले आवरून. म्हणजे हे सगळ्यांचं असतं, इव्हन माझी मम्मी पण सेम बोलते, आलेच मी 2 बदलून येत आणि पप्पा बाहेर थांबलेले असतात की नाही कागद लेट होतंय. बट तो एक पिरियड असतो ना तिथे त्यांना प्रॉपर, म्हणजे मी तर म्हणेल की घरातली जर का कुणी मुलगी असेल मुलगा असेल त्यांनी आपल्या आईला तेवढं 2 नाही का मम्मी इथं रिपिन लावून जा, किंवा जस्ट एक नॉर्मल नाही का क्लचर प्रॉपर दिलं की हे मॅच होतंय हे लावून जा, किंवा हे कानातले तुझ्या साडीवर छान दिसतात हे घालून जा, त्यांचं 2-3 पण सेव्ह होतील आणि ते पण असं एक नाही का त्यांना पण एक छान वाटेल की मी पण सुंदर दिसते, एक कॉन्फिडंट फील होईल, एक प्रेझेंटेबल ऍटमॉस्फिअर क्रिएट होईल आणि बाहेर गेल्यावरती त्यांना पण एक असं छान वाटेल की वाव मी पण सुंदर दिसते आहे, किंवा एक नाही का कॉन्फिडंट.
1: म्हणजे तसं बघायला गेलं तर प्रत्येक जण सुंदर आहे, पण ते प्रेझेंट
0: म्हणजे सगळेजण जसे आहेत, म्हणजे देवाने आपल्या सगळ्यांना इतकं सुंदर बनवलंय की फक्त असं होतं की आपण आपल्या रुटीन मध्ये किंवा सगळ्यांचे कामं करण्यामध्ये सगळ्या सखी इतक्या बिझी होऊन जातात की ते स्वतःकडे लक्षच देत नाही.
1: राईट.
0: म्हणजे एक नॉर्मल रुटीन तुम्ही बघू शकता किंवा झोपायच्या आधी नुसतं फेस वॉश करून झोपले, प्रॉपर क्लीन करून झोपले, मॉइस्चरायझर जस्ट अप्लाय केलं, मॉइस्चरायझर नाही झालं तर आपल्याकडे दूध असते, दुधावरची साय असते, ती पण महिलांनी जस्ट 1-2 पाहताला वगैरे जरी लावलं तरी स्किन त्यांची प्रॉपर राहू शकते. सो अशा बेसिक गोष्टी आहेत त्या जस्ट त्यांनी करता करता, घरातली कामं करता करता जस्ट स्वतःकडे जरी 1-2 देऊन नाही का असं लक्ष दिलं तर ते स्वतः पण मेंटेन राहणार, परत ते पूर्ण फॅमिली पण तेवढं हेल्दी तर ते ऑब्व्हियसली ठेवतातच, बट ते यु नो स्वतःकडे स्वतः प्रॉपर असेल त्यांना पण छान वाटेल की हा ठीक आहे मी पण आणखीन आपल्या घरच्यांसाठी करू शकेल असं होत जात.

0: म्हणजे जेव्हा आपण आतून आनंदी असतो तेव्हा समोरच्यांना आनंदी ठेवणं सोपं होऊन जातं.
1: एक्झॅक्टली.
0: येस. आणि हेच खूप महत्वाचं असतं, कारण महिला जगते ती इतरांसाठी पण आता स्वतःसाठी जगण्याची.
1: बरोबर आहे.
0: आणि ताई, खरं म्हणजे तू फॅशन डिझायनर आहेस, त्यामुळे अनेक लोकांना तू भेटत असशील, अनेक महिला तुझ्याकडे येत असतील ज्या मॉडेल असतील किंवा ज्या वेगवेगळ्या क्षेत्रात काम करत असतील. तर तुला सगळ्या महिलांकडे बघून काय वाटतं की महिलांमध्ये कोणती गोष्ट जी आहे, की बऱ्याचदा काय होतं ना, महिला आवरायला जातात पण घरच्यांचं असं असतं की नाही मेकअप जास्त करू नकोस, किंवा मग काय गरज आहे तुला एवढं आवरायचं, आपल्याला इथेच जायचं, अशा बऱ्याच गोष्टी असतात. तर हे कुठेतरी जाणवलं तुला?
1: एक्झॅक्टली. ही गोष्ट म्हणजे इव्हन मी स्वतः पण अनुभवली आहे, इथल्या इथे जायचं आणि तू अशी का बरं येतीस, म्हणजे नाही का, अरे 2 मिनिटं तर चौकातच जाऊन यायचं आहे, समोरच्याच दुकानात जायचं आहे किंवा इथल्याच शेजारच्या दुकानात जायचं आहे, तो एवढं काय आवडलं. बट द थिंग इज की तुम्ही जसं बाहेर जाता लोक तुम्हाला तसं त्या दृष्टीने तुम्हाला प्रेझेंट करतात. म्हणजे मी ही स्वतः गोष्ट अनुभवली आहे. मी एकदा असंच नाही का न आवरता ऍज युजल आपण घरात जसं असं घरातल्या कपड्यांमध्ये डोक्याला क्लचर केसवरती आंबाडा वगैरे करून गेले आणि दुकानदार काही रिस्पॉन्सच देत नाही की म्हणजे 10 मिनिटं झालेत, 15 मिनिटं झालेत, भैया दिखाओ काय दाखवताय, थांबा 5 मिनिट थांबा, 2 मिनिट थांबा. अँड नेक्स्ट इन्सिडेंट वॉज लाईक की मी प्रॉपर आवरून वगैरे गेले, 2 मिनिटांमध्ये तुमचे कामं पण होतात, तुम्हाला प्रॉपर प्रोडक्ट वगैरे पण तुम्हाला काही जे पाहिजे ते देतात, तुम्हाला एक अटेंड केलं जातं प्रॉपर. सो दॅट इज द थिंग दॅट इज मच इम्पॉर्टंट. म्हणजे यु नो ठीक आहे तुम्ही कामामध्ये असाल काही इश्यू नाही, बट जर का एखाद्या ठिकाणी जायचं असेल तर तिथे तुम्ही प्रॉपर आवरून जा. म्हणजे एक स्वतःला वळण लावा की नाही मी लाइनर किंवा काजळ लावल्याशिवाय घराच्या बाहेर पडणारच नाही. सो यु नो 2 मिनिटं गो ना, नाहीतर तुम्ही पर्समध्ये लिपस्टिक आणि काजळ कॅरी करत जा की 2 मिनिटं हा गाडीवर बसले असले थांब 2 मिनिट, जे कोणी असेल नाही का नवरा असेल थांबा 2 मिनिटं मी लावून घेते किंवा काय, बिकॉज ते कसं होतं ते प्रेझेंट करतं तुम्ही जे आहात. तुम्ही जसं असाल तसं तुम्हाला त्या गोष्टी अट्रॅक्ट होणार. तुम्ही जर का वावनेसने जाताल, तुम्ही जर का असंच एकदम दमून भागून गेलं तर समोर जाऊन आला जाऊ द्या ना, नंतर येऊ नंतर करू होईल, तुम्ही तेच असं प्रेझेंटेबल याने गेलं ना, समोर त्याला पण हुरूप येतं की नाही का हा चलो काय नवीन दाखवू, काय नवीन घ्यायचंय, हे पण आलं आहे काकू ते पण आलं आहे, अशा बऱ्याचशा गोष्टी होतात. सो इट्स अ प्लस पॉइंट. म्हणजे मी आपल्या सखींना सांगेल कंपल्सरी एक लिपस्टिक, एक काजळ, पेन्सिल, जे पण तुम्ही लावत असता लाइनर असेल किंवा काजळ पेन्सिल असेल आणि टिकली, या 3 गोष्टी तरी सोबत ठेवा. आणि जर का तुम्ही इयरिंग्स वगैरे चेंज करत असाल तर एक स्पेअर इयरिंगचा जोड तो पाऊच मध्ये ठेवाच. म्हणजे इनकेस तुम्ही असं घाईमध्ये जर का घरातून बाहेर निघालात की उशीर झालाय चला चला चला, तुमच्या पर्स मध्ये किंवा तुमच्या पाऊच मध्ये 2 गाण्यातले निघतील जे न्यूट्रल असतील आणि ते सगळ्या ड्रेसेस वरती आणि साडीज वरती मॅच होत जातील असं. सो ही एक ट्रिप कॅरी करते. मी स्वतः हे फॉलो करते. आय एम लाईक नाही उशीर जरी झालं ना, मी आता ते असं कंपल्सरी ठेवलं आहे. म्हणजे ती मला पण सवय नव्हती, बट मी ती सवय लावली आहे की नाही, बिईंग अ डिझायनर, बिईंग अ गर्ल किंवा एक असतं ना एक प्रेझेंटेबल असणं खूप गरजेचं आहे. आणि माझं स्वतःचं प्रोफेशन त्याच ह्याच्यामध्ये येतं तर मला असं नाही राहून नाही चालणार की नाही का जाऊ दे चाललं आहे. त्यामुळे ती एक सवय लावायची गोष्ट आहे. जसं आपण नाही का सकाळी लवकर उठायची सवय लावतो तसं ही एक सवय लावायची की नाही काजळ लावल्याशिवाय घराच्या बाहेर नाही, लिपस्टिक लावल्याशिवाय घराच्या बाहेर नाही, असं एक स्वतःला वळण लावत लावत त्या गोष्टी होतात मग.
0: आणि आपले गॉडेस जे ते पण किती छान आवरलेले सगळं.
1: ही एक अशी गोष्ट आहे, मला तर नवल वाटतं की आपले जे देवी देवता आहेत ते कधी असं नसतात की नाही, म्हणजे ठीक आहे दमलो त्यांच्याकडे बघितलं की आपल्याला पण उत्साह वाटतं, एकदम प्रसन्न फील होतं की अरे वा गणपती आहेत, महालक्ष्मी आहेत, आपल्या नवदुर्गा आहेत, जगदंबा माता आहेत, त्यांना मस्त कानातले पूर्ण श्रृंगार करतो आपण त्यांचा. सो आपण एक त्यांचा रेप्लिका आहोत ना, आपण त्यांचंच एक स्वरूप आहोत जे आपण ऍज अ महिला म्हणून आपण जन्म घेतला आहे, आपण त्यांचं प्रतिबिंब आहोत. तर मग आपण का बरं स्वतःला असं प्रेझेंटेबल किंवा त्यांच्यासारखं आवरून बिवरून मस्त नीट का ठेवायचं नाही, हा सगळ्यात मोठा प्रश्न मला वाटतो. आणि ही गोष्ट त्यामुळे सगळ्या महिलेने केलीच पाहिजे. म्हणजे स्वतःचा श्रृंगार करणे, स्वतःला एक प्रॉपर मेंटेन करणे, ही गोष्ट त्यांनी काहीही करता सोडली नाही पाहिजे. म्हणजे मी तर म्हणाल म्हातारे होऊस तर नाही सोडायचं. लेट पीपल से यू की ही किती शायनिंग मारतीये किंवा ही किती आणखीन म्हातारी झाली तरी असंच वागते, बट इट्स नॉट दॅट वे. म्हणजे लोक काही म्हणतील, तुम्ही खराब राहिले तरी ते तुम्हाला नाव ठेवतील, तुम्ही चांगलं लावले तरी ते तुम्हाला काहीतरी बोलतील, बट एक तुमचा आत्मा असतो ना तो तुम्हाला चांगलं फील करवतो. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे मला असं वाटतं की जेव्हा देव तुम्हाला बघतो ना त्यांना छान वाटेल की अरे मी बनवलेली महिला किंवा मी बनवलेली बाई इतकी सुंदर राहतीये, स्वतःला सजून सावरून एकदम स्वतःला नाही का असं, म्हणजे मला जसं अपेक्षित होतं आपण देवीची जशी पूजा करतो तशी बाई पूर्ण स्वतःला तयार करून तशी सांभाळती आहे आणि तसंच बाकीच्या गोष्टी पण करते आहे तर त्यांना किती प्राऊड फील होईल. जर का आपण स्वतःला प्रेझेंटेबल प्राऊड म्हणजे जगाचा विचार तर साईडला ठेवला पाहिजे, बट ऍटलीस्ट ठीक आहे आपल्या देवी देवतांना तर आवडेल ना, आपल्या देवाला आवडेल आपण छान राहतोय किंवा काय. इट्स दॅट म्हणजे मला तर असं वाटतं म्हणजे जेव्हा पण पूजा असेल फक्त पूजेच्या वेळेसच आवरणं वगैरे ठीक आहे ते तर मॅन्डेटरी आहे असं काही नाही, बट एरवी पण स्वतःला प्रॉपर प्रेझेंटेबल ठेवलं तर ते आणखीन छान असतं.
0: नक्कीच. आणि खरं म्हणजे हे महिलेसाठी वरदान आहे देवान, कारण तिनं देवानं बघा ना आपल्याला छान केस दिलेले आहेत, आपले डोळे मुलांच्या तुलनेत किती सुंदर आहेत, ओठ सुंदर
1: म्हणजे मुलं तर लाईनर लावू नाही शकत. यू टेल मी, म्हणजे मला हा गोष्ट कळत नाही की आजकालच्या मुली आहेत ना त्या खूप जास्त जीन्स अँड टॉप मध्ये जातात किंवा यु नो त्यांना असं वाटतं की लूज लूज पाहिजे किंवा शॉर्ट्स पाहिजे किंवा नाही का असं कुर्ता घालतो निघतो. आणि मला हीच गोष्ट समजून मुलं तर काही फॅशन करू शकत नाही. मुलींकडे साडी असते, घागरा असतो, स्कर्ट असतो, ओढणी असते, परत शॉर्ट स्कर्ट असतो, म्हणजे इतक्या साऱ्या फ्लेअर वाल्या गोष्टी असतात किंवा असं घागरा असलं की गोल फिरवतात. मुलांकडे फिरवायला पण काही नसतं, म्हणजे ते जीन्स घालून तसं गोल फिरवू नाही जात की बघा माझे जीन्स किती छान आहे किंवा काय. मुलींकडे एवढ्या साऱ्या गोष्टी असतात की त्या त्यांनी युज केल्या पाहिजे. म्हणजे बिईंग अ डिझायनर, बिईंग अ महिला म्हणू शकतो, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या एक आपल्याला एक जसं वरदान आहे ना ते आपण वापरल्या पाहिजे. आणि त्याच्यासोबत कसं होतं की आपली जे कल्चर आहे ते पण आपण जपतो आणि येणाऱ्या पिढीला पण आपण नवीन गोष्टी शिकवतो किंवा ह्या गोष्टी कशा मेंटेन करायच्या. मेन थिंग इज ऍक्च्युली मी जे माझं ब्रँड करते आहे कलास्त्र म्हणून जे आहे त्याच्यामध्ये माझा कन्सेप्ट हाच आहे की इंडियन कल्चर जे आहे ते फॉलो करायचं, बट त्याला थोडंसं एक वेस्टर्नाइज टच द्यायचा. जेणेकरून काय होतं की ठीक आहे चलो तुम्ही इंडो वेस्टर्न साडी करत असाल किंवा पण ती साडीच आहे, साडीवरती थोडंसं पॅटर्न डिफरंट होत आहे, त्याच्यावरती प्रिंट काहीतरी मॉडर्न टाकली, फॉर एक्झाम्पल एखाद्या लायनची टाकली मग सिंहाची टाकली किंवा टायगरची टाकली, हेच पण इन्स्पिरेशन नेचर मधनच येतं आपल्याला. सो काहीतरी एक वेस्टर्न टच देऊन ती जर का आयडेंटिटी आजच्या जनरेशनला आपण समजवू शकलो की हे घाला किंवा हे छान आहे, हे जोपासा किंवा हे तुम्हाला पण चांगलं दिसतंय, त्यांना पण एक क्युरियोसिटी राहते की हा मी काहीतरी मॉडर्न घातलंय बट या मी ट्रेडिशन पण फॉलो करते, यु नो दॅट ट्रेंडी लुक आणि असं कूल वाला लुक, त्यांना पण ते एक छान फील होतो. सो ही गोष्ट मी पण स्वतः ट्राय करते की ह्या गोष्टी मेंटेन झाल्या पाहिजे किंवा माझ्याकडनं ऍटलीस्ट येणाऱ्या जनरेशनला हेल्प आउट झालं पाहिजे ह्या गोष्टींनी.
0: ताई खरं म्हणजे तुझा हा अनुभव खरंच खूप सुंदर आहे की कसं म्हणजे तू आता एवढ्या वर्षापासून ह्या सगळ्यामध्ये आहेस. बाय द वे तुला किती वर्ष झालेत या क्षेत्रात तू आहेस?
1: ऑलमोस्ट 9 to 10 years झाले आहेत.
0: सो सुरुवातीचा काळ आणि आत्ताचा काळ काय
1: डिफरन्स? खूप डिफरन्स. यु नो म्हणजे स्टार्टिंगला असं ट्रेंड्स किंवा फोन्स वगैरे इंस्टाग्राम वॉज व्हेरी न्यू तेव्हा, आता असं आहे की एकदम काही पण नवीन वगैरे आलं की तुम्हाला सोशल मीडिया असतो अवेलेबल, रील्स आहेत, इंस्टाग्राम्स आहेत, तुम्हाला डायरेक्ट अपडेट भेटतं, तुम्हाला नवीन काही फॅशन टिप्स असतील किंवा काही नवीन प्रोडक्ट आलं असेल किंवा नवीन स्टायलिंग वगैरे आली असतील, इव्हन नवीन झुमकेस जरी आले तरी तुम्हाला ते इंस्टावरती पहिले समजून जातात की याचं हे सध्या ट्रेंडमध्ये आहे. सो आधीच्या गोष्टींमध्ये आणि आताचं कसं आहे, आधी असं व्हायचं की लोकांना कन्व्हिन्स करायला लागायचं की हे नवीन आहे, हे चांगलं दिसेल. आत्ता असं होतंय की क्लायंटच येताना घेऊन येतात रील की मॅम हे माझं प्रोडक्ट आहे, हा ब्लाऊज करायचा आहे किंवा असं असं स्टायलिंग करायचं आहे, अशी डिझाईन पाहिजे आहे. आणि ह्याच्यामध्ये जस्ट एक कॉम्प्लिकेटेड असं होतं की त्यांना हे समजत नाही की त्यांच्या पर्सनॅलिटीला ते सूट होईल की नाही. सो मला ती गोष्ट त्यांना ऍज अ स्टायलिस्ट पण म्हणू शकते तुम्हाला की त्यांना ते सांगावं लागते की मॅम तुमच्या पर्सनॅलिटीनुसार तुम्हाला हे चांगलं दिसेल किंवा थोडेफार चेंजेस वगैरे करू ना मग ते बनवलं जातं असं. सो खूप जास्त डिफरन्स आहे, बट या इट्स नाईस, चांगलं पण वाटतं आहे की क्लायंट स्वतःहून अप्रोच करतात डिझायनर्सकडे किंवा त्यांना काहीतरी युनिक पाहिजे असतं लाईफमध्ये, स्वतःची एक वेगळी आयडेंटिटी क्रिएट करून फ्लॉन्ट करण्याची इच्छा असते त्यांना, मी काहीतरी वेगळं घालून आली आहे, मी वेगळी दिसते, छान दिसते. सो या इट्स क्वाईट अ ग्रेट जर्नी. आणि आता मागं बघितल्यावर असं वाटतं की यार खूप लांब आलो आहोत.
0: येस. आणि आता ताई खरं म्हणजे सण उत्सव येतात, बाप्पा येतोय, उद्याच बाप्पा आहे खरं म्हणजे, तर तू काय सांगशील की आता महिलांनी नवीन नवीन काय फॅशन करावी जी ट्रेडिशनल पण असेल आणि आता या सण उत्सवांमध्ये त्यांना छान वाटेल?
1: ओके, या ते तर आहे, म्हणजे गणपती येत आहेत, गणपतीमध्ये खूप जास्त डिफिकल्ट पण नाही आहे तसा हा प्रश्न, बट करायचं झालं तर ते काहीतरी इंडो वेस्टर्न लुक ट्राय करू शकतात. इवन आता सपोज ते नऊवारी वगैरे घालत असतील तर त्याचं पेअरिंग ते डेनिमच्या जॅकेट्स सोबत करू शकतात किंवा ब्लाऊजच ते डेनिम सोबत बनवू शकतात. म्हणजे कसं एक इंडो वेस्टर्न आणि एक मॉडर्न लुक क्रिएट होईल ज्याच्यामध्ये तुम्ही तुमची परंपरा पण जपताय, काष्टा किंवा नऊवारी जे ती पण घालता येते. फक्त ब्लाऊज तुमचा जो असेल तो डेनिमचा असेल, जेणेकरून एक कसं वेस्टर्नाइज लुक पण भेटेल. ही एक गोष्ट तुम्ही ट्राय करू शकता. परत तुम्ही असं करू शकता की तुम्ही जे पण साडी वगैरे ड्रेप करत असाल त्याच्यावरची जी ज्वेलरी असेल, ज्वेलरीला तुम्ही काहीतरी एक डिफरंट ऑक्सिडाइज वाली करू शकता. ऑक्सिडाइज इज मॅक्झिमम यूज इन नवरात्री, बट तुम्ही एखादं डिफरंट लुक इन द सेन्स त्याच्यामध्ये तुम्ही गणपतीचे डिझाईन्स असलेले किंवा गणपतीच्या शेपमधले इयरिंग्स पण तुम्ही बनवू शकता. ते पण तुम्ही वेअर आउट करू शकता. एखादं असं स्टायलिंग करू शकता की ज्याच्यामध्ये तुम्हाला बाप्पा पण दिसेल आणि तुम्ही त्यांची ऍज अ पूजा म्हणून किंवा त्यांची एक श्रद्धा म्हणून पण त्या गोष्टी घालू शकता असं. आणि त्याच्यामध्ये त्यांचा अपमान पण नाही होणार, लाईक जस्ट एक प्रॉपर वेने तुम्ही ते घालू शकता.
0: ते आता आपल्या ज्या गप्पा ऐकत असेल ना त्यांना असं वाटत असेल अरे यार हिची लाईफ किती सॉर्टेड आहे ना, की छान जॉब करते किंवा मग प्लस वेगवेगळे जे आवडीचे काम आहे आर्टिस्ट म्हणून काम करते. पण प्रत्येकाच्या लाईफ मध्ये चढ उतार येतात, अप्स अँड डाऊन्स येतात. सो असा कोणता क्षण होता की खूप असं झालं होतं की आता थांबावं, किंवा तेव्हा तू अशी आयुष्य अशी हारली होतीस?
1: असे बरेचसे इन्सिडेंट्स येत राहतात लाईफ रोलर कोस्टर, यु नो. तुम्ही असं नाही म्हणू शकत की एकदम सगळं सुरळीत चाललंय तर चाललंय चाललंय चाललंय असं नाही. तुम्हाला लाईफमध्ये खूप सारे धडे भेटतात. म्हणजे असे इन्सिडेंट्स येतात की जिथे तुम्हाला लिटरली झिरो पासून स्टार्ट करायचं आणि युआर लाईक की आता काहीच होप नाही आहे. बट सगळ्यात इम्पॉर्टंट की तुम्ही जे निर्णय घेता स्वतःसाठी, एक गट फिलिंग येते. प्रत्येक महिलेला हा देवाने दिलेला एक वरदान आहे जो तिने खरंच ऐकला पाहिजे. म्हणजे आज मी सगळ्यांना हेच सांगू इच्छिते की असं नाही की मला हिने सांगितलं म्हणून मी ही गोष्ट केली, किंवा मला घरचे असे बोलले, किंवा मला भाऊ असा बोलला, किंवा मला ताई अशी बोलली, नाही का, म्हणून मी ती गोष्ट केली. नेव्हर, असं आयुष्यात कधीच करू नका. जोपर्यंत तुम्हाला आतून तो एक आवाज येत नाही ना की नाही हे तुझ्यासाठी बरोबर आहे, मग भलेही त्याचे कॉन्सिक्वेन्सेस चांगले असो वाईट असो, तुम्ही घेतलेलं डिसिजन तुम्ही स्वतः घ्या आणि त्याच्यावरती फर्म राहा. की त्याच्यावरती तुम्हाला असं नाही का हे नाही झालं, रिग्रेट नाही झालं पाहिजे की बाबा मी हे का बरं घेतलं, मी लोकांचं ऐकायला पाहिजे होतं. बट जो समाधान तुम्हाला त्याच्यामध्ये भेटतं ना की ठीक आहे चांगलं झालं तरी मी ते एक्सेप्ट करायला तयार आहे, वाईट झालं तरी मी ते एक्सेप्ट करायला, पण तो माझा निर्णय असेल. त्यामुळे डिसिजन घेताना तुम्ही स्वतःचं घ्या आणि त्याचं रिग्रेट करू नका. जर का ती गोष्ट वाईट असेल किंवा नंतर तुम्हाला असं वाटत असेल की, पण जेव्हा तो काळ निघून जातो त्याच्यानंतर तुम्हाला समजतं की नाही तो घेतलेला डिसिजन बरोबर होता. ते एक तुम्हाला त्या टाइमला समजत नाही की तुम्ही काय घेताय किंवा काय नाही, बट लेटर ऑन इट कम्स टू अ थिंग की या तुम्हाला स्वतःला प्राऊड फील होतं की नाही मी बरोबर घेतलं होतं डिसिजन. आणि त्याच्यामध्ये फक्त असं असतं की तुम्हाला देवावर श्रद्धा तेवढी ठेवायला पाहिजे, की कारण आपल्याला जे गट फिलिंग्स वगैरे देतात महिलांना ते देवाच्या कृपेत तो आशीर्वादच असतो की तो आपल्याला आतून सांगतो की ही गोष्ट तुझ्यासाठी बरोबर आहे. सो देवाचा विश्वास सोडायचा नाहीये. जे कोणी तुमचे कुलदैवत असतील, इष्टदेव असतील, त्यांच्यावरचा भरोसा आणि स्वतःवरचा विश्वास तो कमी नाही होऊ द्यायचा. दॅट्स इट.
0: आणि आनंदाचा क्षण कोणता होता की लाईफ मध्ये कधीच एवढी आनंदी झाली नाही तेवढी तेव्हा झालेलीस?
1: या असं तर बऱ्याचशा गोष्टी असतात. मला अशी सवय आहे की मी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये पण आनंद भेटून जातो. म्हणजे मला जसं ट्रॅव्हलिंगची वगैरे सवय, मला एखादं छोटं फूल जरी कुणी दिलं किंवा मला दिसलं जरी नाही का चालतं चालतं, मला त्याच्यात खुशी होऊन जात की वा किती छान आहे आणि बाकीच्या गोष्टी विसरून जाते.
0: आणि हे खूप महत्वाचं आहे, कारण काय होतं ना आपल्याकडे खूप मोठ्या मोठ्या आनंदाच्या गोष्टी पण येतात, पण दुःख देणाऱ्या गोष्टी एवढा खोल रुजलेल्या असतात की आपण त्यातच अडकलेलो असतो. पण हे जे तुझं एक स्वभाव आहे तो खूप छान आहे की ठीक आहे हे छान दिसतंय ना याचा आनंद आपण आता घेऊयात. आता लाईफ मध्ये पुढे काय करायचा प्लॅन आहे, काय काय तुझ्या इच्छा आहेत, बकेट लिस्ट काय?
1: मी असं काही बकेट लिस्ट वगैरे नाही बनवली आहे, आय एम जस्ट गोईंग विथ द फ्लो. बट त्याच्यामध्ये ऑब्व्हियसली माझं जे ब्रँड आहे ते मला प्रॉपर ग्रो करायचं आहे, स्वतःची एक आयडेंटिटी आहे ती क्रिएट करायची आहे डिझायनिंगच्या फील्डमध्ये. आणखीन काही वेगळं किंवा आणखीन काही युनिक वगैरे बनवता येत आहे नाही येत आहे ते एक ट्राय करायचं आहे. आणि नवीन जनरेशनला असेल किंवा येणारे जे कुणी क्लायंट्स असतील, कस्टमर्स असतील, त्यांना मला एक अशी आयडेंटिटी किंवा एक डिझायनिंग वगैरे असं करून द्यायचं की त्याच्यामध्ये ते स्वतः कॉन्फिडंट फील होतील, जेणेकरून बाहेर गेल्यावरती त्यांना असं फील झालं पाहिजे की येस आय एम कॉन्फिडंट, माझ्यामध्ये ती एनर्जी आहे, मी फेस करू शकते काही येऊ दे समोर आता माझ्या, तेवढंच.
0: सो ताई म्हणजे तुझं डेली रुटीन जे आहे किंवा असं कधी वाटतं काहीतरी राहिल्यासारखं कधी वाटतं? म्हणजे तू तर सगळं केलंयस, म्हणजे आयुष्यातली एखादी अशी गोष्ट जी तुला रोज हवीच असते की ती नाही मिळाली ना तर असं वाटतं की काहीतरी राहून गेलंय बाबा?
1: हा खूपच मोठा प्रश्न आहे, असं काही उरतच नाही. राहून गेल्यासारखं असं काही नाही वाटत. म्हणजे मी जेव्हा असं निवांत बसते ना तेव्हा माझ्याकडे फोटोज वगैरे असतात, सो ते मी बघत असते की अरे हा हे पण केलंय ते पण आहे. कधी कधी माझं मलाच हसू येतं की मी रडताना पण फोटो काढले आणि हसताना पण फोटोज काढली. सो आय एम लाईक नाही असं काही नाही आहे की माझं काही राहून गेलंय असं काही वाटतंय मला.
0: आणि लहानपणीचं स्वप्न काय होतं ग? की बऱ्याचदा असं असतं की आपण मोठे होऊन काहीतरी वेगळंच होतं, लहानपणी वेगळंच स्वप्न असतं, तेव्हाच काय होतं?
1: नाही नाही, माझं लहानपणापासून असंच स्वप्न होतं की मी काहीतरी करावं पण डिझायनिंगच्या फील्डमध्ये करावं. ओके, सो मग मोठ्यापणी म्हणून तर मग माझं करिअर डायरेक्ट स्विच झालं ना. मी कॉमर्स करत होते, मी सीए सीपीटी बऱ्याच गोष्टी पण ट्राय केल्या, बट ती एक असं इंटरेस्टच फील नव्हता होत. मग म्हटलं की नाही, आता टाइम आहे की भाई अब चेंज कर लो, तेव्हा मी या फील्डमध्ये चालले डायरेक्टली.
0: ताई खरं म्हणजे तुझ्याशी बोलण्यासारखं एवढं काही आहे ना, म्हणजे आताशी मी म्हणेल की आपण अर्धच बोललो आहोत, अजून तुझ्या एवढ्या सगळ्या कला आहेत, तुझं सगळं आर्ट समजून घ्यायचं. सो तू वर्कशॉप वगैरे घेतेस का अशा आर्टचे?
1: हो, मी वर्कशॉप्स वगैरे पण घेते. रिसेंटलीच मी कॅनव्हास पेंटिंगचं वर्कशॉप घेतलं होतं. लास्ट मंथ मी फॅब्रिक पेंटिंगचं वर्कशॉप वगैरे घेतलं असतं. सो त्याच्यामध्ये मी काय करते, एक शॉर्ट पिरियड मध्ये जर का कुणी इंटरेस्टेड असतील, आता डिटेल्डमध्ये शिकायला खूप सारे आपल्या सखी अशा असतात की त्यांना टाइम नाही पुरत, ते पूर्ण कंटिन्यू क्लास वगैरे अटेंड नाही करू शकत किंवा पूर्ण महिना त्यांना मॅनेज नाही होत, घरचे कामं वगैरे असतात. सो मी एक क्रॅश कोर्स टाईप म्हणू शकते किंवा वर्कशॉप टाईप असं म्हणू शकते. तर मग हार्डली एका दिवसाचा वर्कशॉप ठेवते, हार्डली 2 ते 3 तास असतात त्याच्यामध्ये. मटेरियल वगैरे आम्ही प्रोव्हाइड करतो, डिपेंड्स की आता मी वर्कशॉप कोणतं घेते आहे, कसं घेते आहे त्याच्यावरती. मग तिथे छोट्या मुलांपासून ते आजी आजोबांपर्यंत सगळे येऊन बसतात. ते आला एक नाही, मला हे शिकायचं होतं तेव्हा जमलं नाही, मग मी आता शिकून घेते असं. सो ह्या गोष्टी चालूच असतात. मग त्याच्यामध्ये तुम्ही कॅनव्हास पेंटिंग्सचं घेऊ शकतात, नॉर्मल पेंटिंग्स जे असतात किड्सच्या ते पण घेते, परत बॅग्स पेंटिंग असतात, टोट बॅग पेंटिंग्स वगैरे असतात, त्याचं पण घेते. म्हणजे इव्हन आता रिसेंटली गणपती बनवायचा पण वर्कशॉप आपण घेतला होता. अशा बऱ्याचशा गोष्टी चालू असतात म्हणजे.
0: आणि हे सगळं तू एकटी करतेस का, कोणी आहे तुझ्या सोबत टीम किंवा फ्रेंड्स?
1: या फ्रेंड्स आय वुड से, कारण माझे फ्रेंड्स खूप मोटिवेटिंग आहेत, सपोर्टिव्ह आहेत, आणि ते नसते तर माइट बी मी एवढं इथपर्यंत आली पण नसते. म्हणजे ते एक असतं ना कधी कधी की यार नाही कंटा आलाय, बोर होतंय, नको करायला किंवा काय. बट तुम्हाला जेव्हा फ्रेंड्स पण असे क्रिएटिव्ह असतात किंवा असं नाही का एनर्जी देणारे असतात की हा चल करूया बघूया, तू नको करू आम्ही करतो, तू येऊन बस इथे. सो फ्रेंड्स आहेत, ऑब्व्हियसली फॅमिलीचा सपोर्ट पण आहे, आणि या त्यांच्यामुळेच तर ह्या सगळ्या गोष्टी. एकटं करायचं म्हटलं की खूप हेक्टिक होऊन जातं, म्हणजे तुम्ही ते मॅनेज नाही करू शकत.
0: घरात तुझी पर्सनॅलिटी कशी आहे?
1: घरात माझी पर्सनॅलिटी अशीच आहे, म्हणजे ठीक आहे, आवडतंय करा, नाही आवडतंय नाही करत किंवा असं काही नाही आहे. म्हणजे
0: हट्टी आहेस की नाही समजून घेते?
1: नाही समजून घेते, हट्टी नाही आहे, बिकॉज ऑब्व्हियसली आता मी एकटीच आहे घरी,
0: त्यामुळे ऑलरेडी हट्ट पूर्ण होत.
1: नाही नाही असं काही नाही आहे, माझे घरचे खूप जास्त स्ट्रिक्ट आहेत, म्हणजे त्यांना प्रॉपर असं डिसिप्लिन वगैरे लागतं. इव्हन माझ्या घरी तर मी तुला सांगते 9:30 गेटला लॉक असतं, लाईट्स वगैरे बंद असतात, मम्मी पप्पा झोपलेले असतात आणि मी रूम मध्ये लाईट लावून माझे कुटाने करत असते.
0: ओके,
1: सो असं काही नाही. ऍक्च्युली ह्या गोष्टी बॅलन्स करतात, तुम्हाला माहितीये का, म्हणजे ठीक आहे तुम्हाला स्ट्रिक्टनेस जरी असेल ना, तुम्हाला टाइम मॅनेज करायला पण समजतं की कसं करायचं आहे. मला कधी कधी क्लायंट्स म्हणतात की मॅम हम लेट आएंगे तो चलेगा क्या, तर मग मला घरी कन्व्हिन्स करावं लागतं की आज येणार आहे, तुम्ही कुलूप नका लावू थांबा. सो अशा गोष्टी आहेत. सो इट्स नथिंग लाईकवाईज, तुम्हाला फक्त स्वतःला कसं ठेवायचं आहे या सगळ्या सिच्युएशन मध्ये, ज्याच्यामध्ये कुणी दुखावलं पण जाणार नाही आणि तुम्ही स्वतः पण खुश राहताल, हे करत करत गोष्टी करायच्या आहेत आणि आयुष्य जगायचंय, दॅट्स इट.
0: कुकिंगची आवड आहे?
1: हो आहे.
0: काय काय करते?
1: रिसेंटली तर मी काही कुक नाही केलं आहे, बट मला आवडतं कुकिंग वगैरे करायला, आणि जसं मी तुला बोलले मला वेगवेगळं फूड वगैरे ट्राय करायला आवडतं. सो कुकिंग मध्ये आता काय सांगू मी तुला, साबुदाणा वडा वगैरे मी छान बनवते, परत ओट्सच चिलाज वगैरे असतील, हेल्दी फूड मी ट्राय करते की ते एक प्रॉपर वे ने होऊन जाईल, नाही का, म्हणजे इव्हन जे असं क्रेविंग असतात ते पण सॅटिस्फाय होतील आणि प्रॉपर कुकिंग वगैरे पण होऊन जाईल असं.
0: म्हणजे यामध्ये पण तुला आहे आवड?
1: हो,
0: म्हणजे तू सगळं कसं सोबत नेता येईल ते
1: बघते. मी ट्राय करते की हे नाही सुटावं ते नाही सुटावं, बट स्टील काही ना काही तर राहूनच जात. ठीक आहे,
0: पण ट्राय तर केलंय ना, प्रयत्न तेथे परमेश्वर जे आपण म्हणतो. ताई तू एक फॅशन डिझायनर आहेस आणि खरं म्हणजे खूप छान फॅशन डिझायनर तू आहेस, सो त्याचबद्दल काही मी तुला प्रश्न विचारेल, म्हणजे रॅपिड फायर आपण मी विचारेल, सो तू पटपट उत्तर द्यायचं आहे बरं का?
1: ठीक आहे.
0: सो फॅशन म्हणजे तुझ्यासाठी काय?
1: फॅशन इज सेल्फ प्रेझेंटेशन.
0: ओ, कलास्त्र एका शब्दात सांग.
1: आर्टिस्टिक.
0: ओके, फेवरेट फॅब्रिक?
1: सिल्क.
0: का?
1: ते ऍक्च्युली ड्रेप छान होतं, म्हणजे एक बॉडी हगिंग होतं आणि यु नो असं एक कडल केल्यासारखं किंवा कुणीतरी मिठी मारल्यासारखं नाही का, असं ते आपल्या बॉडीला खूप असं प्रॉपर शेप वगैरे घेऊन राहतं, त्यामुळे ते मला खूप आवडतं फॅब्रिक.
0: ओके, फेवरेट कलर?
1: फेवरेट कलर मजंटा.
0: ओके का बरं
1: मला ऍक्च्युली डार्क शेड्स आवडतात सो असं काही फिक्स नसतं आता मला वजन आवडतो थोड्या टाइमने मला वेगळा पण आवडतो बिईंग अन आर्टिस्ट मला असं स्पेसिफिक कोणता कलर नाही आवडत मला सगळे कलर्स आवडतात मला जर का कुणी असं म्हटलं की कलर सोडून तू काहीतरी सांग चूज कर तर ते नाही पॉसिबल मला
0: ओके ट्रेडिशनल की मॉडर्न
1: कॉम्बो
0: वाव अजय वेगळा
1: एक्झॅक्टली
0: ओके आणि कॉफी किटी
1: कॉफी
0: ओके हिल्स की फ्लॅट
1: हिल्स
0: ओके वन फॅशन ट्रेंड जो तू डिसलाईक करतेस
1: असं काही डिसलाईक इन द सेन्स असं नाही आहे की मी काही डिसलाईक वगैरे करते ती एक ज्याची त्याची वैयक्तिक डिसिजन असतं वैयक्तिक चॉईस असते की काही काही शॉर्ट्स आवडत असतील तर दे कॅन प्रेफर इट काही काही नाही आवडत तर ते नाही करू शकत सो असं काही स्पेसिफिक नाही आहे की मला ते नाही आवडत किंवा काय हे प्रत्येकाचं चॉईसवर आहे
0: ओके स्केचबुक की लॅपटॉप
1: स्केचिंग
0: बाय
1: मला ऍक्च्युली बिईंग अन आर्टिस्ट यू नो मी ऍक्च्युली पोर्ट्रेट्स करते स्केचिंग करते त्यामुळे ड्रॉईंग इज अन हॉबी मला स्केचबुक वरती किंवा ह्याच्यावरती एवढं नाही कम्फर्टेबल वाटेल जेवढं मला पेन्सिल अँड बुक वरती नाही का म्हणजे बऱ्याचशा गोष्टी ट्राय करू शकतो यु नो असं
0: ओके डिझायनर मधली एक क्वालिटी सांगजी असायलाच हवी
1: कन्सिस्टन्सी म्हणजे तुम्ही किती पण तुम्हाला बोर झालं किंवा तुम्हाला असं वाटलं की आता गिव्हअप करायचं आहे बट जस्ट एक तो पुश असतो ना 5% 1% थोडंसं करणार दॅट इज इम्पॉर्टंट
0: आणि लास्ट फॅशन आयकॉन
1: इज असं काही स्पेसिफिक नाही आहे जे पण स्वतःच्या पर्सनॅलिटीला बेस्ट वेने कॅरी करतं ते मला आवडतं मग कुठलाही आयकॉन असेल किंवा कुठलीही व्यक्ती असेल ती एक प्रेझेंट बेस्ट करत असेल स्वतःचं फॅब्रिक असेल स्वतःचं ड्रेसिंग असेल स्वतःला कॉन्फिडेंटली लोकांसमोर सादर करत असेल तो माझा आयकॉन असतो आणि ते त्यांच्या पर्सनॅलिटीला सूट होत असेल अशी गोष्ट मला आवडते त्यामुळे असं स्पेसिफिक कुणी नाही आहे
0: आणि तुला फिरायला पण आवडतं सो कोणते स्थळ नैसर्गिक स्थळ की मग धार्मिक स्थळ
1: दोन्हीचं कॉम्बिनेशन म्हणू शकतो तू
0: ओके
1: नैसर्गिक स्थळांमध्ये जाऊन तुम्ही रिलॅक्स होता तुमचं माइंड शांत होतं आणि धार्मिक स्थळांवरती गेल्यावरती तुम्हाला एनर्जी भेटते ती पूर्ण प्रॉपर तुम्हाला हिस्टॉरिकली ज्या पद्धतीने मंदिर वगैरे घडवलेले असतात देवाचा तिथे वास असतो पूजा वगैरे असतात मंत्र असतात भक्ती असते ती गोष्ट तिथे भेटते त्यामुळे मी असं डिव्हाइड नाही करू शकत
0: समुद्र की हिल
1: समुद्र
0: ओके आणि बाहेर की घरात म्हणजे घरात राहायला आवडेल की बाहेर जास्त
1: बाहेर आवडेल
0: ओके घरात नाही
1: मला काम घेऊन बाहेर करायला आवडेल ते म्हणजे घरात आवडतं बट डिपेंड जातं कसं आहे किंवा गाणे मग त्याच्यासोबत सॉंग्स प्ले करायला लागतील साईड बाय साईड मग बाहेर कसं तुम्हाला कोणत्या पण गोष्टीमधून इन्स्पिरेशन भेटतं म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींपासून तुम्हाला इन्स्पिरेशन भेटतं उडणाऱ्या पक्षींपासून किंवा एखादं डिफरंट शेपमधलं पान जरी असेल तरी ते मला इन्स्पायर करतं की अरे हा हे खूप वेगळं पान आहे ह्याला कुठेतरी यूज करू शकतो सो अशा वेगळ्या वेगळ्या गोष्टी बाहेर भेटतात दिसतात त्यामुळे बाहेर
0: सो प्रायोरिटी कशाला देशील फॅशन डिझायनिंग की प्रोडक्ट डिझायनिंग
1: फॅशन डिझायनिंग
0: ओके खरं म्हणजे ताई अजून खूप तुझ्याशी बोलायचं होतं खूप गप्पा मारायच्यात पण आता वेळ अभावी आपण इथे थांबूयात नक्की तू पुन्हा ये पुन्हा आपण अशाच गप्पा मारूयात आणि तू वेळात वेळ काढून आलीस त्याबद्दल खूप खूप थँक्यू
1: थँक्यू सो मच म्हणजे मला पण नव्हतं वाटलेलं की एवढे सारे आपले बोलणे होतील म्हणजे मी असं प्रिपेअर वगैरे पण काही केलं नव्हतं नाही का की काय काय आहे काय नाही बट जनरली मला बोलून तुझ्यासोबत खूप आवडलं आणि तुझं पण नाव कोमल माझं सो हे खूप छान वाटलं मला बोलून तुमच्या सगळ्यांसोबत
0: येस सो जाता जाता आपल्या ज्या महिला मैत्रिणी आहेत सखी आहेत त्यांना काय सांगशील
1: या ऑब्व्हियसली जे मी बोलता बोलता सांगून गेले जे डिसिजन्स घेताल ते तुमचं गट फिलिंग ऐकून तुम्ही ते फॉलो करा आणि स्वतःला मेंटेन करा जस्ट एक प्रॉपर स्वतःला वेने कॅरी करा जेणेकरून स्वतःला कॉन्फिडेंट फील होईल दॅट्स इट
0: तर मैत्रिणींनो मित्रांनो मंडळी आज संवाद सखींशी या शो मध्ये आपण फॅशन डिझायनर प्रोडक्ट डिझायनर आणि आर्टिस्ट कोमल बिडकर यांच्याशी गप्पा मारलेल्या आहेत आणि त्यांच्याशी गप्पा मारून खूप छान वाटले आता मात्र वेळ झाली आहे तुमचा निरोप घेण्याची पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी एका नवीन सखी सोबत तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा
2: तुमच्या लहान मुलांना शाळेमध्ये घालायचंय किंवा डे केअर सेंटर तुम्हाला हवं असेल तर आजच संपर्क साधा आपल्या अहिल्या नगर मधील स्नेहाला इंग्लिश मीडियम स्कूल स्नेह वात्सल्य प्री स्कूल आणि डे केअर सेंटरला सध्या ऍडमिशन सुरू आहेत आणि हो मर्यादित प्रवेश सुद्धा प्ले ग्रुप नर्सरी LKG आणि UKG 15 डिसेंबर 2025 ते 15 जानेवारी 2026 पर्यंत या सगळ्या ऍडमिशन साठी वयोमर्यादा आहेत प्ले ग्रुप साठी 2 ते 3 वर्ष नर्सरी 3 ते 4 वर्ष LKG वय 4 ते 5 वर्ष आणि UKG वय 5 ते 6 वर्ष या शाळेची वैशिष्ट्ये सुरक्षा स्वच्छता मनोरंजनातून शिक्षण, विशेष संवादात्मक सत्र कक्ष, इनडोअर आणि आउटडोअर गेम्स, प्रशिक्षित कर्मचारी, काळजी घेणारे शिक्षक, स्मार्ट क्लासरूम, शारीरिक व्यायाम, सामाजिक जाणीव, कला आणि हस्तकला, कथाकथन, घरगुती वातावरण आणि संस्कृती सह शिक्षण, तर नक्कीच स्नेहाला इंग्लिश मीडियम स्कूल, स्नेह वात्सल्य प्री स्कूल आणि डे केअर सेंटरला भेट द्या. त्यासाठी पत्ता एफ ब्लॉक, सर्वे नंबर 239, श्री टाइल्स चौक, अमोनिया प्लांट शेजारी, MIDC अहिल्यानगर. संपर्क क्रमांक 90111125 किंवा 98944. अधिक माहितीसाठी तुम्ही ईमेल ऍड्रेस वरही संपर्क साधू शकता, snehavatsalya@snehalaya.org किंवा edu@snehalaya.org.

लीकेज ला ठीक करा. न बंद करायला विसरू नका. कमी प्रवाहाचे नळ लावून घ्या. वॉशिंग मशीन पूर्ण भरून चालवा. शौच आणि नीच पीठ घरोघरी बनवा.

0: मुलांना शिकवा, महत्व सांगा, थेंब थेंब पाणी प्रत्येक घरात साठवण करा, जल संवर्धनासाठी पाऊल उचला. आजच मिळून सगळे शपथ घेऊया, पाणी वाचवूया, पाणी वाचवूया, पाणी वाचवूया.
1: आजच वाय वेस्ट YAWS ऍप डाउनलोड करा, परिवारासोबत पाण्याची बचत करा, दररोज पाण्याचा वापर नोंदवा, स्वतः जलसंवर्धक बना, इतरांनाही प्रेरणा द्या.
2: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

श्रोत्यो नमस्कार, मी आनंद देशमुख. आज मला अतिशय आनंद झालेला आहे तो म्हणजे मी अहिल्यानगर इथल्या स्नेहालयच्या रेडिओ नगरच्या स्टुडिओमध्ये बसून आपल्याशी बोलतो आहे. आणि ही माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाची अशी संधी आहे, ती अशा करता की ज्याचं आयुष्य आकाशवाणीमध्ये जवळजवळ 27 वर्ष गेलं आणि पुढे आणखी 20-22 वर्ष सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यावाणी या रेडिओचा संचालक म्हणून मी काम केलं आणि त्यामुळे या माध्यमाविषयीचं माझं प्रेम हे अत्यंत, मी ज्याला म्हणेन की माझ्या हृदयाचा एक अत्यंत कप्पा आहे असं मी म्हणेन. आणि त्यामुळे या स्टुडिओमध्ये मी आता बसलेलो आहे त्यावेळेला मला अतिशय आनंद झालेला आहे. स्टुडिओ, तो स्टुडिओतला लाईट, ती घड्याळं, समोर असलेला मायक्रोफोन, समोर कोणीतरी माझं रेकॉर्डिंग करत आहे, हे जे दृश्य आहे ना, हे खरोखर अंगावर शहारे आणणार आहे. आणि तुम्हाला एक सांगू श्रोते हो, रेडिओ हे माध्यम असं आहे की जे केवळ आवाजाच्याच माध्यमातून आपल्यापर्यंत पोचतं. म्हणजे कुठलीही गोष्ट, कुठलीही भावना ही केवळ आवाजाच्या माध्यमातून, म्हणजे शब्दाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोचवायची असते. आणि त्यामुळे आम्हा रेडिओच्या कलाकारांच्यावर ही फार मोठी जबाबदारी आहे आणि ती अवघड आहे की केवळ आवाजाच्या माध्यमातून आपल्या अंतःकरणापर्यंत पोहोचणं ही खरोखर एक कला आहे असं मी म्हणेन. आणि या प्रांतामध्ये आम्ही अनेक वर्ष काम करतो आहोत आणि त्यामुळे तुम्ही ज्यावेळेला एखादा कार्यक्रम रेडिओ नगरवरनं ऐकता त्यावेळेला त्या कार्यक्रमाच्या मागे प्रचंड असे कष्ट असतात, अभ्यास असतो, एक प्रकारचं संशोधन असतं. आणि त्यामुळे तो ऐकत असताना ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की अरे, केवळ आवाजाच्या माध्यमातून ही मंडळी आपल्यापर्यंत पोहोचत आहेत आणि त्यामुळे तो आवाज आपण ज्याला म्हणतो की नाही, कानात प्राण आणून आम्ही ऐकत होतो, तशाच पद्धतीने तुम्ही ऐका रेडिओचे कार्यक्रम. आणि शेवटी मी तुम्हाला जाताना एवढंच सांगेन की या माध्यमावर प्रेम करा आणि ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM.

स्नेहालय संचलित स्नेहालय पुनर्वसन संकुल लालबत्ती भागातील महिलांची मुले, निराधार अनावरस बालके, एचआयव्ही एड्स बाधित मुले मुली, झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी स्नेहालय पुनर्वसन संकुल आहे. या संकुलातील बालकांना दर्जेदार निवास, भोजन, शिक्षण, आरोग्य, आधार व पालकत्व देण्याचे महत्वपूर्ण काम या संकुलात केले जाते. संस्थेमध्ये सध्या 400 लाभार्थी महिला आणि बालके आहेत. आजपर्यंत 1368 लाभार्थ्यांनी याचा लाभ घेतला आहे. तुम्ही सुद्धा स्नेहालय पुनर्वसन संकुल या ठिकाणी भेट देऊ शकता. त्यासाठी संपर्क क्रमांक 90111105. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित सक्षमा प्रकल्प म्हणजे शिक्षण, रोजगार आणि आत्मसन्मानाचा सुंदर संगम. आणि बेडसाइड असिस्टंट नर्सिंग कोर्सेस द्वारे 18 ते 45 वयोगटातील युवक आणि युवतींना दिलं जातं मोफत प्रशिक्षण, निवास आणि रोजगाराची हमी फक्त 90 दिवसात. 8वी पास असलेले उमेदवार स्नेहालय आणि केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर रुग्णालयाच्या सहकार्यानं आरोग्य सेवेतील कुशल सहाय्यक बनतात. कारण स्नेहालय मानतो सक्षम बनणं म्हणजे स्वतःच आणि समाजाचं भविष्य घडवणं. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 95 11 89 67 75.

स्नेहालय संचलित सक्षमा प्रकल्प म्हणजे शिक्षण, रोजगार आणि आत्मसन्मानाचा सुंदर संगम. आणि बेडसाइड असिस्टंट नर्सिंग कोर्सेस द्वारे 18 ते 45 वयोगटातील युवक आणि युवतींना दिलं जातं मोफत प्रशिक्षण, निवास आणि रोजगाराची हमी फक्त 90 दिवसात. 8वी पास असलेले उमेदवार स्नेहालय आणि केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर रुग्णालयाच्या सहकार्यानं आरोग्य सेवेतील कुशल सहाय्यक बनतात. कारण स्नेहालय मानतो सक्षम बनणं म्हणजे स्वतःचं आणि समाजाचं भविष्य घडवणं. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 95 11 89 67 75.

0: नागरिकांची सजगता बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखू शकते. अत्याचारित मुला मुलींचं जीवन आपण वाचवू शकतो.
1: गरज असते अशा प्रसंगी तत्पर कर्तव्य पालनाची. 18 वर्षांच्या आतील मुलगा किंवा मुलीचा जर लैंगिक छळ होत असेल,
0: एखादी मुलगी गर्भवती झाली असेल, एखाद्या मुलीचा बालविवाह झाला किंवा होणार असेल,
1: तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आहोत रक्षक बालकांचे
0: कार्यकर्ते. स्नेह बाल आधार प्रकल्पाचे स्नेहालय संस्थेचा हा उपक्रम सज्ज असतो
1: बाललैंगिक अत्याचार रोखण्यासाठी, अत्याचारित बालकांना सुरक्षा, न्याय आणि नवजीवन देण्यासाठी.
0: लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षणाचा कायदा म्हणजे पोस्कोच्या अंमलबजावणीसाठी.
1: लक्षात ठेवा की बळी बालकांसाठी आम्ही उपलब्ध आहोत अहोरात्र. माहिती देणाऱ्याचं नाव आम्ही गुप्त ठेवतो.
0: आमच्याकडे आहेत तज्ञ वकील आणि समुपदेशक.
1: आम्ही मिळवून देतो वैद्यकीय उपचार आणि शासनाच्या मनोधैर्य योजनेचा लाभ.
0: आमच्या सेवा पूर्णतः मोफत आहेत.
1: आम्ही सेवांचं कोणतंही शुल्क घेत नाही.
0: या अभियानाचे तुम्ही कार्यकर्ते बनू शकता.
1: चला मिळून संकल्प करू,
0: अहिल्यानगर जिल्हा बाल लैंगिक शोषण मुक्त करू,
1: भारत देश बालकांसाठी सुरक्षित करू.
0: बाल लैंगिक अत्याचार कुठेही आढळले तर मौन बाळगू नका.
1: आमच्याशी त्वरित संपर्क साधा.
0: आमचे क्रमांक आहेत 77 70 02 75 05
1: आणि 90 11 02 64 95.
0: आमचा पत्ता आहे
1: स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

0: नागरिकांची सजगता बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखू शकते. अत्याचारित मुला मुलींचं जीवन आपण वाचवू शकतो.
1: गरज असते अशा प्रसंगी तत्पर कर्तव्य पालनाची. 18 वर्षांच्या आतील मुलगा किंवा मुलीचा जर लैंगिक छळ होत असेल,
0: एखादी मुलगी गर्भवती झाली असेल, एखाद्या मुलीचा बालविवाह झाला किंवा होणार असेल,
1: तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आहोत रक्षक बालकांचे
0: कार्यकर्ते. स्नेह बाल आधार प्रकल्पाचे स्नेहालय संस्थेचा हा उपक्रम सज्ज असतो
1: बाललैंगिक अत्याचार रोखण्यासाठी, अत्याचारित बालकांना सुरक्षा, न्याय आणि नवजीवन देण्यासाठी.
0: लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षणाचा कायदा म्हणजे पोस्कोच्या अंमलबजावणीसाठी.
1: लक्षात ठेवा की बळी बालकांसाठी आम्ही उपलब्ध आहोत अहोरात्र. माहिती देणाऱ्याचं नाव आम्ही गुप्त ठेवतो.
0: आमच्याकडे आहेत तज्ञ वकील आणि समुपदेशक.
1: आम्ही मिळवून देतो वैद्यकीय उपचार आणि शासनाच्या मनोधैर्य योजनेचा लाभ.
0: आमच्या सेवा पूर्णतः मोफत आहेत.
1: आम्ही सेवांचं कोणतंही शुल्क घेत नाही.
0: या अभियानाचे तुम्ही कार्यकर्ते बनू शकता.
1: चला मिळून संकल्प करू,
0: अहिल्यानगर जिल्हा बाल लैंगिक शोषण मुक्त करू,
1: भारत देश बालकांसाठी सुरक्षित करू.
0: बाल लैंगिक अत्याचार कुठेही आढळले तर मौन बाळगू नका.
1: आमच्याशी त्वरित संपर्क साधा.
0: आमचे क्रमांक आहेत 77 70 02 75 05
1: आणि 90 11 02 64 95.
0: आमचा पत्ता आहे
1: स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

0: हाय हॅलो नमस्कार शुभ संध्या काळ मंडळी, मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत. मंडळी, आपला कॉलेज कट्टा हा संडे स्पेशल शो सुरू झालाय आणि मी आली आहे तुम्हाला भेटायला. मंडळी, आज आपल्या सोबत आहे कार्तिक कुरकुटे. मंडळी, इस्रोच्या विशेष अभ्यासक्रमासाठी कार्तिकची निवड झाली आणि खरंच ही आपल्या अहिल्यानगरसाठी, आपल्या महाराष्ट्रासाठीच नाही तर आपल्या संपूर्ण देशासाठी फार अभिमानाची आनंदाची गोष्ट आहे. तर मंडळी, आज आपण त्याच्या याच प्रवासाबद्दल, त्याच्या खूप साऱ्या गप्पा मारत आहोत आणि खूप साऱ्या गोष्टी आज आपण जाणून घेत आहोत. तर कार्तिक, सर्वप्रथम तुझं आपल्या रेडिओ नगर मध्ये खूप सारं स्वागत आहे.
1: धन्यवाद प्रथम तुम्हाला येथे बोलावल्याबद्दल.
0: आता सगळ्यात आधी आपण तुझ्या प्रवासाबद्दलच जाणून घेऊया. तर सध्या तू काय करतो, सध्या तू कितवीत आहे आणि काय शिकतोयस तू सध्या?
1: सध्या मी आता 7वी मध्ये आहे. मी जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये, सध्या जिल्हा परिषदेत शाळा असल्यामुळे तिथे स्कॉलरशिपची तयारी खूप जोरात चालू असते. त्याच्यामुळे तिथे स्कॉलरशिपचा पण अभ्यास घेतात व शाळेचा पण अभ्यास करून घेतात.
0: अच्छा. आता त्याचसोबत तू सांगितलं की शाळेमध्ये अनेक गोष्टींची तयारी करून घेतात, खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला शिकवल्या जातात. तर मग आता आपण सगळ्यात आधी तुझ्या लहानपणाबद्दल वगैरे बोलूयात. तर मला सांग की आता इस्रो मध्ये जाणं ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे आणि खूप साऱ्या मुलांचं हे स्वप्न सुद्धा असतं की अशा ठिकाणी जावं, अशा ठिकाणी आपण शिकावं किंवा आपल्याला तिथे जाता यावं शिकण्यासाठी वगैरे. तर तुला इस्रो मध्ये जाण्यासाठी ज्या गोष्टींची गरज असते, जसं की एखाद्या सायन्स मध्ये असेल वगैरे, एक आवड असावी लागते, तर ती लहानपणापासूनच होती की वेगळं काही आवडायचं आधी?
1: मला लहानपणापासून मॅथ खूप आवडायचं. पर इयत्ता 6वी मध्ये मी ती परीक्षा दिली तेव्हा मला कळलं ह्या परीक्षेमध्ये खूप काही इंटरेस्टिंग आहे, काही अमेझिंग फॅक्ट आहेत व आपल्याला काही खूप नवीन शिकायला भेटत. यामुळे मग मला थोडी थोडी सायन्स मध्ये पण आवड यायला लागली. मी इयत्ता 7वी मध्ये ती परीक्षा दिली पर मला काही यश प्राप्त झालं नाही, म्हणून मी परत 7वी मध्ये प्रयत्न केलं व 7वी मध्ये मी पास झालो.
0: आता जेव्हा हे तुला कळलं की अरे माझी आता इस्रो सारख्या ठिकाणी निवड झाली आहे, मला शिकायला जायला मिळणार आहे, तर पहिली प्रतिक्रिया तुझी काय होती, काय वाटलं तेव्हा?
1: मला वाटलं आता इस्रोला गेल्यावरती आपण त्यांना सायंटिस्टला काय काय प्रश्न विचारायचे व तिथे गेल्यावर आपण काय काय बघायचं व तिथे गेल्यावर आपण काय काय नोट करून ठेवायचं, इतकं बघू शकतो आपण की इतकं कसं काय नोट करायचं असं.
0: आणि जेव्हा ही गोष्ट तुला कुठून कळाली, शाळेमध्ये असताना कळली, शिक्षकांकडून कळली की तुला काही कॉल वगैरे आला होता?
1: मला ही गोष्ट शिक्षकांकडून कळाली.
0: अच्छा. आता तुझी प्रतिक्रिया तर ऐकलीच की तुला जेव्हा हे कळलं तेव्हा असं असं वाटलं, पण जेव्हा तुझ्या पॅरेंट्सना ही गोष्ट कळली तर त्यांनी काय प्रतिक्रिया दिल्या?
1: ते म्हणले वा कार्तिक, इतकं भारी केलं तू, तर कुरकुट्यांचं नाव कुरकुट्यांची मान उंच केली. व ते बोलले असंच तू आता यश प्राप्त करू शकतो, जे पण काम करायचं ते पूर्ण जिद्दीने काम कर, आवडत नाही त्याच्यात वेळ घालू नको, जे तुला आवडतं, जो विषय आवडतो त्या विषयामध्ये तू जास्त भर टाक व त्याच्यात यश प्राप्त कर.
0: आता अभ्यासा व्यतिरिक्त तुझ्या अशा कोणत्या हॉबीज आहेत की ज्याच्यामध्ये तुला करिअर करू वाटतं किंवा तू करिअर करू शकतोस त्याच्यामध्ये?
1: मला तर गेम्स मध्ये खो खो खूप आवडतो.
0: ओके.
1: स्कूलमध्ये खो खो खेळायचं असलं सर्वजण मला बोलवतात, मग असं वाटतं मला खो खो खेळावं. पर आता ह्या अभ्यासाच्या नादात आता इकडे खो खो पण खेळूशी वाटत नाही, असं वाटतं नाही आपलं एकच ध्येय आपल्याला फक्त स्कॉलरशिप मध्ये प्रथम क्रमांक मिळवायचा आहे, मग असं वाटतं इकडं खो खो नको खेळायला, इकडे आपण अभ्यास करू, इकडे आपल्याला नवीन काही शिकायला भेटेल व आपण यश प्राप्त करू शकतो, इथे आपण अजून मान आपली उंच करू शकतो.
0: आता या गोष्टीसाठी म्हणजे तुला अनेक परीक्षांमध्ये शिकवण्यापासून असेल, मार्गदर्शन करण्यापासून असेल, तर अनेक गोष्टींची मदत करण्यासाठी तुला शाळेमधून शिक्षकांचा वगैरे कसा सपोर्ट मिळतो?
1: मला गीतांजली वाघोले मॅडम, सुनील पालांडे सर हे आम्हाला सर्वप्रथम ज्या ज्या परीक्षा आलेल्या आहेत त्या परीक्षा सांगतात कोणकोणत्या आहेत, पर ते बळजबरी करत नाही. तुम्हाला जर का त्या परीक्षांमध्ये बसायचं असेल तरच बसा, म्हणजे मग ज्यांना बसायचं नाही त्यांच्यावरती लोड पण येत नाही.
0: बरोबर.
1: मग ते इतकं भारी मार्गदर्शन करतात की जर का डोक्यात बसत नसेल तर एकदम लाडवून सांगतात, अरे असं असतं ते तसं असतं, एकदम समजून सांगतात.
0: ओके. आता आपल्याला माहितच असतं की आणि तूही बघत असेल तुझे मित्रमंडळी वगैरे, अनेक विद्यार्थी असतात की त्यांना शक्यतो मॅथ सायन्स हे विषय आवडत नाहीत. स्पेशली माझं जर म्हणशील तर मला सायन्स हा विषय मला आवडत नव्हता, मॅथ सुद्धा मला आवडत नव्हतं. तर तुझी या विषयांमध्ये गोडी कशी काय निर्माण झाली?
1: मला ते विषय सोपे जायला लागले, ते विषयांमध्ये गणित मला सोपा जायला लागला त्याच्यामुळे मला तो आवडायला लागला. आणि सायन्स आहे, ते सायन्समध्ये मला ते स्पेस बद्दल ते वेगवेगळे ग्रह, ते वेगवेगळे तारका समूह हे सारं ऐकून त्यांना जाणून म्हणजे असं त्याच्यात आवड निर्माण झाली माझी.
0: ओके. आता त्याचसोबतच जसं आपल्याला अभ्यास गरजेचा असतो त्याचप्रमाणे स्किल्स डेव्हलप असणं सुद्धा सध्याच्या काळामध्ये गरजेचं आहेच. तर या गोष्टींसाठी तू तुझ्या पर्सनली स्किल्स कोणकोणत्या वापरल्यास किंवा कोणकोणत्या तू इन फ्युचर सुद्धा वापरू शकतोस असं काही?
1: माझं असं आहे, माझं मी पाठांतर केलं तर माझ्या लक्षात नाही राहत, पर एखादी गोष्ट समजून घेतली तरच ती माझ्या लक्षात राहते. त्याचसाठी मी शिक्षकांना समजलं नसेल सर मला सांगा मला समजलेलं नाहीये त्याच्यावरतून मी कधी कधी बोलणे पण खातो. पर सर सांगतात परत समजून असं असं असतं मग माझ्या ते डोक्यात राहत.
0: आता आपण थोडस तुझ्या अभ्यासाच्या रुटीन बद्दल बोलूयात बर का. आता जेव्हा पण आपण समजा 10वीची परीक्षा देतो किंवा अशा स्कॉलरशिप प्रज्ञाशोध सारख्या अशा ज्या महत्वाच्या परीक्षा देतो तेव्हा आपले घरचे सुद्धा आपल्याला काही वेळा टाइम टेबल ठरवून देतात की एवढा वेळ अभ्यास करायचा, एवढा वेळ खेळायचा. खेळायचं तर त्या काळात नसतंच मोस्टली विद्यार्थ्यांना. तर मग असं काही कठीण टाइम टेबल तुला पण फॉलो करावं लागतं किंवा करतोस?
1: तसं तर शिक्षकांनी सांगितलंय सकाळी 5 वाजता उठायचं, तर ते तर माझे जे नाही होत. मला झोप खूप गाड लागते,
0: प्रिय आहे झोप.
1: त्याच्यामुळं मॅडम म्हणलं तुला जर का खूपच गाड झोप लागते तर तू 5 वाजता उठायच्या ऐवजी 6 वाजता उठ. पर जे पोरं 5 वाजता उठून 1.5 तास अभ्यास करतात ना, तू 6 वाजता उठून 2 तास अभ्यास करायचा तरच तुझा नंबर येईल. पर तू हे रुटीन दररोज फॉलो करायचं, नाही फॉलो केलं मी तुझ्या मम्मीला फोन करून विचारल हा फॉलो करतो की नाही, त्याच्यामुळे मग ते
0: करावंच लागतं. नाही खरंच चांगली गोष्ट आहे. आणि कारण कसं जेव्हा आपल्याला लहानपणापासून शिस्त लागत जाते तेव्हा

0: दुसरा पेपर असा टफ होता त्याच्यासाठी आम्हाला एक ते दोन पुस्तकं दररोज वाचायला लागायची. मग त्याच्यामधून आम्हाला जे जे नवीन म्हणजे समजा दोन पुस्तकं वाचायला आहेत त्याच्यातले आमचे 10 पानं म्हणजे 10 पानं आम्हाला माहित होते, बाकी सारं आम्हाला नवीन होतं. तर मग ते असं समजून घेऊन घेऊन घेऊन घेऊन मग दुसरी परीक्षा पास केली. पण दुसरी परीक्षा पास करायला दुसरी परीक्षा इतकी अवघड होती की आम्हाला 100 पैकी 18 पडून आमचा नंबर लागला.
1: ओके, आता आपण याच परीक्षेबद्दल थोडस बोलूयात. कशा पद्धतीचा अभ्यासक्रम असतो, कशा पद्धतीचे प्रश्न असतात, आणि तू या अभ्यासाची पूर्ण तयारी कशी केलीस? पुस्तकं वाचण्यापासून ते नोट्स काढेपर्यंत तू ते सर्व सविस्तर सांग.
0: तर मला या परीक्षेची काहीच आयडिया नव्हती, कशी येईल कसे वगैरे. ते युरोवाल्यांचा फोन आला सुनील पलांडे सरांना, तुमच्या शाळेत मधल्या पोरांना इस्रो नासाचे क्लास लावायचे असेल तर आमच्याकडे लावू शकता, आमच्याकडे नवीन नवीन सर येतील शिकवायला तुम्हाला बाहेरून. तर ते असं बोललेले. तर मग त्यांनी आम्हाला सांगितलं, मी घरी विचारलं आई लावायचे का असे क्लास, असे असे बोललेले ते युरोवाले. आई म्हणली तुला लावायचे असेल तर लाव. मी आईला म्हणलं लावू बार का आपण क्लास. आम्ही मग क्लास लावले. पहिल्या परीक्षेसाठी त्यांनी खूप अभ्यास करून घेतला आमच्याकडून. मग पहिल्या परीक्षेसाठी त्यांनी आमच्याकडून काही टेस्ट पण घेतल्या. त्याच्यानंतर बाहेरून वेगवेगळे आम्हाला 1-2 सायंटिस्ट आलते मार्गदर्शन करण्यासाठी. त्याच्यानंतर मग ते कोणते तरी राजपुरोहित सर पण आलते आम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी. मग ते झालं तर त्यांनी आम्हाला सांगितलं जे जे दुसऱ्या फेरीमध्ये पास झाले त्याच्या 3 फेरी असतात ना, तर ते म्हणले जर जे पण दुसऱ्या फेरीमध्ये पास झाले तर त्यांनी परत आमच्याकडे क्लास लावले तरी चालतील. म्हणजे ते 3 फेऱ्यांचे क्लास घेणार होते, पण आम्ही पहिल्या फेरीपासून क्लास लावलेले त्याच्यामुळे त्यांनी आमच्या फीस घेतल्या नाही. त्याच्यामुळे मग त्यांनी आमच्याकडून दुसऱ्या फेरीचा पण अभ्यास करून घेतला. ह्यावेळेस त्यांनी जशी परीक्षा मेन परीक्षा जशी होती दुसऱ्या फेरीची तशीच यांनी आमच्याकडून इकडं युरोमध्ये सराव करून घेतला. व ASN कॉम्प्युटर सेंटर आहे शिक्रापूरमध्ये, तेथे पण आमच्याकडून तसल्याच प्रकारची तयारी करून घेतली की कसे कसे प्रश्न येऊ शकतात वगैरे. आणि मग मी तिसऱ्या टप्प्याला सिलेक्ट झालतो. मग आमच्या शिक्षक आम्हाला जाण्याची सोय नव्हती, म्हणजे आम्ही 6 जण होतो, आम्ही आम्हाला तिकडे जाण्याची सोय नव्हती. त्यासाठी आमच्या शिक्षकांनी आम्हाला स्वतःच्या गाडीत आम्हाला त्यांनी आयुकाला नेले व तेथे आम्हाला सांगितलं असं असं बोला, इकडं तिकडं बघायचं नाही, फक्त त्यांच्या डोळे घालून बोलायचं, नसले तर चुकीचे उत्तर नाही सांगायचे, नसले तर बिंदासपणे सांगायचं सर मला नाही, मला जाणून घ्यायला आवडेल. आणि मग असं इंटरव्ह्यू दिला. आणि एक प्रश्न जो होता तो मी हातून चुकावला येत असताना पण त्याच्यामुळे माझा नासाचा नंबर रुकला.
1: ओके, आणि हे सर्व जेव्हा चालू होतं म्हणजे तू अनेक परीक्षा दिलास, त्यासोबत तू इंटरव्ह्यू सुद्धा दिला, तर या सगळ्याचं ड्युरेशन किती होतं, किती वेळ लागला सगळ्या या गोष्टींसाठी?
0: या सर्व गोष्टी 2-3 महिन्यांमध्ये सर्व झालं.
1: ओके, आता त्यासोबत जेव्हा इस्रोचं नाव तू ऐकतोस तेव्हा तुझ्या मनात पहिला विचार काय येतो?
0: रॉकेट.
1: ओके, आणि आता या सर्व तुझ्या यशामध्ये एखादी अशी व्यक्ती कोण आहे की ज्यामुळे जिच्याशिवाय हा प्रवास पूर्णच होऊ शकत नव्हता?
0: माझे शिक्षक.
1: व्हेरी गुड. त्यासोबत हा अभ्यास करताना तुला असं कधी जाणवलं का की नाही यार एक पॉइंट असा आपला येतो आयुष्यामध्ये सुद्धा, अनेक वेळा आपल्याला असं होतं की नाही यार माझ्याकडून होईल की नाही मला माहित नाही, अनेक वेळा आपण खचतो डिप्रेस होतो, तर या अभ्यासादरम्यान तुला असं कधी जाणवलं का की नाही यार आता बस माझ्याकडून नाही होणार?
0: नाही जाणवलं.
1: त्यासोबत तुझ्या मित्रमंडळी मध्ये कसे आहेत, म्हणजे तुझ्यासारखेच अभ्यासू आहेत की आपले खोडकर सुद्धा आहेत, त्यांच्याबद्दल तू सांग तुझ्या मित्रांबद्दल.
0: माझे 5-6 मित्र आहेत, तर लागले नाही माझे, फक्त आम्ही 2 जण लागलेलो पहिल्या फेरीमध्ये. तर मग ते पण म्हणजे खूप नाराज झालते.
1: अच्छा.
0: म्हणलं काय नाही पुढच्या वर्षी मग तुम्ही परत जिल्हा परिषद शाळेमध्ये या, ऍडमिशन घ्या, मग परत तुम्हाला परीक्षा देण्याला संधी मिळेल. मग म्हणजे मग ते जरा रिलॅक्स झाले. मग त्याच्यानंतर आम्ही 2 मित्र होतो, मग त्याच्यामध्ये परत आमचा दुसऱ्या फेरीमध्ये दुसरा मित्र नापास झाला. तर मग तो पण म्हणला नाही राव आता असं काय तू लागला मी कस काय नाही लागलो. म्हणलं अरे काय नसतंय सार, नशिबावर असतंय काय नसतो एवढ्याला
1: मेहनतीवर पण असतं.
0: त्याला तो म्हणला तू कस काय लागला. म्हणलं काय नाही मी तर अभ्यास पण नव्हतो करत तरी मी लागलो. मग त्याला असं वाटेल ना काय नाही हा अभ्यास नाही करत याला याच्या नशिबाने साथ दिली फक्त बात. मग त्यांना पण असं जास्त हे नाही वाटणार, मग ते पण आपल्याला त्यांच्या मित्र कंपनीतून बाहेर नाही काढणार.
1: अरे
0: मग तिसऱ्या परीक्षेला पास झालो तर सारे माझे मित्र जलस व्हायला लागले, म्हणजे जे पहिल्या परीक्षेला नव्हते लागले ना. मग म्हणलं तुम्ही मित्र असताना तर माझ्यावर जलस कस काय होता. मग जे जलस नव्हते फक्त मी त्यांनाच मित्र मानलं, बाकीचे मग गेले. मग
1: ओ म्हणजे लहानपणा

0: पासूनच कळतं आपला खरा मित्र कोण आहे, कशा पद्धतीचे आपले मित्र असतात वगैरे. खरंच अनुभव छान आहे तुझा. आज सगळ्यात आता जो ट्रेंड चालला आहे किंवा आता जे पुढचं येणारं युग आहे ते AIचं युग आहे, आणि आता तुझ्या तू फोन वापरतोस का? मग तू 7वीत आहेस आणि तू फोन वापरतोस. आता सध्या गरजच आहे म्हणा ती. तर तुमच्या शाळेमध्ये AI बेस्ड टेक्नॉलॉजी असेल किंवा आता जे बदलतं तंत्रज्ञान असेल त्याविषयी तुम्हाला काय शिकवलं जातं किंवा शिक्षणामध्ये काय बदल जाणवतात?
1: त्याच्यात आम्हाला रोबोटिक्स लॅब म्हणून एक रूम आहे, त्याच्यामध्ये आम्हाला तंत्रज्ञान शिकवतात. हे असं असं बनवायचं ते, म्हणजे त्यांनी आम्हाला काही रोबोट सॅम्पल्स पण आणून दिलेले आहेत, सिरीज पण आणून दिलेले आहेत, मग आम्हाला त्याच्याविषयी शिकवतात.
0: ओके, देन मग तुला काय वाटतं पुढे जाऊन AI कशा पद्धतीने वर्क करेल सायन्समध्ये?
1: सायन्समध्ये भविष्यात माणसं पाठवण्याऐवजी ते AIचे रोबोट पण पाठवू शकतात. त्याच्यानंतर समजा आपल्याला एखाद्या ग्रहावरती वास्तव्य करायचं आहे, म्हणजे तिथे राहायचं आहे, तर ते तिथे AIच्या स्वरूपाने तिथे आपल्याला कोणकोणत्या गरजा भागवता येतील व तिथे काय काय कमतरता आहेत, कमतरता कशा भागवता येतील, हे सगळं आपण AIने हे करू शकतो, जाणून घेऊ शकतो.
0: ओके, त्याचसोबत तुझं रोल मॉडेल कोण आहे आणि का?
1: नाही, कोण नाही,
0: कोणीच नाही. बर, असं कोणती व्यक्ती आहे का की बाबा ज्या व्यक्तीकडून तुला प्रेरणा मिळतीये किंवा हा मला त्या व्यक्ती सारखं एक व्हायचं आहे असं काही?
1: आमचे सुनील पलांडे सर आहे, पण मला शिक्षक नाही बनायचं, पण त्यांच्या सारखं एक शिस्तप्रिय बनायचं.
0: हा नाही, आपण रोल मॉडेल म्हणजे असं नाही, करिअर बेस नाही, एखाद्याचा आपल्याला स्वभाव पटू शकतो की यार हा ह्या व्यक्तीचा स्वभाव असा आहे तर मला तो अडॉप्ट करायचा आहे. की एखाद्या व्यक्तीची एखादी कला असते त्या व्यक्तीमध्ये, असं वाटतं की हा अशीच कला आपल्यामध्ये पण असली पाहिजे. एक अशा उद्देशाने म्हटलं की मी तुला, तुझं रोल मॉडेल असं कोणी आहे का?
1: माझे शिक्षक.
0: शिक्षक
1: गीतांजली वाघोले मॅडम आहेत, त्या खूप प्रेमळ आहेत, आणि जे आमचे सुनील पलांडे सर आहेत ते खूप शिस्तप्रिय आहेत. मग असं वाटतं मला प्रेमळ पण बनायचं आणि शिस्तप्रिय पण बनायचं.
0: ओके, आता जेव्हाही तू इस्रो मध्ये जाशील तेव्हा तू तिथे जे शास्त्रज्ञ असतील वगैरे त्यांच्याशी काय कम्युनिकेट करशील किंवा तुझ्या मनात असे काही प्रश्न तू ठरवले आहेस का की अशा अशा पद्धतीची मी त्यांना प्रश्न विचारून अशी अशी माहिती मिळवेल वगैरे?
1: तर त्यांना मी विचारणार तुम्ही सायंटिस्ट बनण्यासाठी कसं कसं शिक्षण घेतलं, काय काय शिकले व तुमचा इथून पुढचा प्रवास कसा होता, म्हणजे लहानपणापासूनचा प्रवास कसा होता, व तुम्हाला इथे कसं कसं काम करावं लागतं, असं सर्व विचारणार मी त्यांना.
0: ओके, आता सध्याचं जे जग आहे ते सध्याचं जग जे आहे ते इंटरनेटचं जग आहे, सोशल मीडियाचं आहे, AIचं आहे, आणि आपण बघतो की आपलं जे माइंडसेट आहे ते खूप लवकर डायव्हर्ट होतं. म्हणजे आपण समजा आपण अभ्यास करतोय, एखाद्या मित्राचा मेसेज आला, 2 मिनिटासाठी फोन म्हणतो आपण, पण 2 मिनिटाचे कधी 20 मिनिट होतात आपल्याला कळत नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी तू ऍडजस्ट कशा करतो आणि मग अभ्यासावरती त्या बाबतीत तू फोकस कसा करतोस?
1: आमचे शिक्षक अभ्यास नाही झालात खूप मारतात, त्याच्यामुळे आमच्या मनात आमच्या शिक्षकांचा धाका असतोच. मग आमच्या शिक्षकांचा धाका असतो, मग मी काय करतो, मला जर का लईच मोबाईल बघण्याची कुतूहल झाली तर मग मी पहिल्यांदा अभ्यास करतो. सगळा अभ्यास झाला का मग आरामात मोबाईल पाहत बसणार.
0: ओके, तुझ्या फ्री टाइम मध्ये काय करतोस, म्हणजे जेव्हा आपला संडे असेल, सुट्टी असेल वगैरे, तेव्हा तू काय करतोस?
1: टीव्ही बघतो.
0: व्हेरी गुड, छान. मग सायन्स फिक्शनल मूवीज आवडतात की असेच नॉर्मली कार्टून वगैरे?
1: कार्टून.
0: नाही, छान आहे, कारण हे बॅलन्स असणं गरजेचं आहे. अनेक आपण टॉपर मुलं जरी बघायचे झाले तर अनेक जण असे दिसतात की अभ्यास अभ्यास अभ्यास, पण तू एन्जॉयमेंट प्लस अभ्यास तू दोन्ही बॅलन्स्ड करून आहेस, ही गोष्ट खरंच चांगली आहे. तुझ्या आई वडिलांबाबतीत तुला काय बोलायचंय?
1: तर माझ्या आई वडिलांना इस्रो नासाबद्दल काहीच माहित नव्हतं, त्यांना पण माहित नव्हतं की माझं असं सिलेक्शन होऊ शकतं किंवा मग असं असं इकडं इकडं असं जायला भेटतं. तर मग माझा नंबर लागला, तर आमच्या तिथे ना एक मुलगा होता, तो मागच्या वर्षी इस्रोला लागलेला, तर मी त्याच्या घरी गेलो आणि त्याच्या आईकडून आणि त्याच्याकडून गायडन्स घेतलं की कसं असतं कसं नसतं. तर मग आईला सांगितलं की त्याच्या मम्मीने आम्हाला असं गायडन्स केलं तसं. मग आई म्हणली अरे हे तर खूपच छान आहे रे. मग आई म्हणली हे तर खूपच छान आहे. मग आई म्हणली याच्यात जर का तू पास नाही झाला तर मग तुला इकडं स्कॉलरशिप पण आहे, म्हणून इतकं पण लोड नको घेऊ या परीक्षेचा. जर का इकडं पास नाही झाला तर आपल्याला इकडं स्कॉलरशिप मध्ये पण नंबर आणायची संधी आहे. स्कॉलरशिप मध्ये नाही आला तर इकडं मंथन मध्ये पण नंबर आणायची आहेस संधी, अशा आपल्याला सगळीकडून संधी, म्हणून तू काही लोड घेऊ नको, तुझ्याकडून जेवढा अभ्यास होतो तेवढाच अभ्यास कर, अति पण करू नको आणि कमी पण करू नको.
0: नक्कीच. लहानपणापासूनच तुला काय व्हायचं असं, लहानपणी आपलं खूप स्वप्न असतं डॉक्टर इंजिनियर हे वगैरे वगैरे, लहानपणी काय स्वप्न होतं आणि आता काय स्वप्न आहे?
1: लहानपणी माझं स्वप्न होतं मला डॉक्टर बनायचं, पण आता हे सायन्स मध्ये आवड निर्माण झाल्यामुळे असं वाटतं आता सायंटिस्ट बनावं.
0: बर, अरे वा, खरंच खूप छान गोष्ट आहे. आणि माझ्या तर शुभेच्छा असणारच आहेत तुला की तू पुढे जाऊन मोठा सायंटिस्ट बनावा, आणि जसं इस्रो असेल नासा असेल अशा विविध ठिकाणी तुला काम करण्याची संधी नक्कीच मिळावी. त्यासोबत आता मला विचारायचं, तू फर्स्ट बेंचरस की बॅक बेंचर्स की मिडल मध्ये?
1: बॅक बेंचर.
0: बॅक बेंचर खूप कमी बघायला मिळते की जे बॅक बेंचर आहेत ते ऍक्च्युअल हुशार आहेत. आणि खरंच काय वाटतं तुला, म्हणजे हे जे थीम आहे किंवा हा जो ट्रेंड आहे की बॅक बेंचर काही करत नाही, टॉपर जे असतात ते सगळे फर्स्ट बेंचर असतात, त्याबद्दल तू काय सांगशील, कसा माइंडसेट बदलशील लोकांचा?
1: आपली जागा आपलं माइंड नाही ठरवत, आपण कसा अभ्यास करतो ते आपलं, म्हणजे आपण आता फर्स्ट बेंचला बसलो का लास्ट बेंचला बसलो, आपल्या अभ्यासाकडे लक्ष द्यायचं तेवढंच हे पाहिजे ना अट्रॅक्शन.
0: त्यासोबत अभ्यासामध्ये तुला सगळ्यात कठीण वाटणारा विषय कोणता आहे?
1: इंग्लिश.
0: इंग्लिश? तुला सायन्स आवडत आणि इंग्लिश नाही आवडत?
1: नाही, इंग्लिश नाही आवडत, सायन्सच आवडत.
0: का असं विशेष का प्रेम आहे इंग्लिश वरती, का नाही आवडत तो?
1: नाही.
0: ओके, बरं. मग तो विषय जर तुला आवडत नाही तर मग तो अवघड जातो म्हणून नाही आवडत की तो बोर आहे म्हणून नाही आवडत?
1: मला तर इंग्लिश असा अवघड जात नाही, इंग्लिश मध्ये चांगले मार्क्स पडतात, पण असं वाटतं इंग्लिश पेक्षा तर आपलं सायन्सच बेटर आहे.
0: जर इस्रोच्या थ्रू किंवा इन फ्युचर तुला कधीही तुझा पर्सनली असा एखादा प्रोजेक्ट करायची तुला संधी मिळाली तर काही ड्रीम प्रोजेक्ट आहे का तुझ्या मनात?
1: मला जो शनी आहे, समजा आता अजूक त्या मोहीम नाही निघल्या, पर शनीचा एकदम जवळून निरीक्षण करायला मिळालं पाहिजे, पर जे आपण तो व्हेकल पाठवणार त्या व्हेकल मध्ये आपण मानव पाठवले पाहिजे, म्हणजे मानवांना तेथून खूप काही शिकायला भेटेल, नवीन नवीन शोध लागतील व आपण नवीन नवीन गॅलेक्सीज पण अजून शोधू शकतो.
0: बरोबर. त्यासोबत तुला भविष्यामध्ये आपल्या भारतासाठी काय करायची इच्छा आहे?
1: मला आपल्या भारतासाठी, आता कसं अख्ख्या जगामध्ये नासा टॉपला आहे, तसं आपलं इस्रो कसं टॉपला येईल हे बघायचं.
0: नक्कीच नक्कीच. आणि हे तू करशीलच असं मला तुझ्याशी बोलून तरी असं मला वाटतच आहे की तू नक्कीच करशील. त्याचसोबत अनेक विद्यार्थी सुद्धा अशा परीक्षांची तयारी करत असतात, त्यांना तू काय सांगशील, कसा अभ्यास कसा करायचा, काय गाईड करशील तू त्यांना?
1: जेव्हा आपला अभ्यास करायचं मन असेल तेव्हाच करा, बळजबरी अभ्यास करू नका, कारण बळजबरी अभ्यास केला तर काहीच डोक्यात राहत नाही, नुसतं मग वाटतं हा खेळायला जायचं, याला खेळायला घ्यायचं, याला नाही घ्यायचं, मग बळजबरी अभ्यास करत असलं का आपल्या डोक्यात हेच असतं, उद्या ही मूवी बघायची, हे असं करायचं तसं करायचं, मग डोक्यात काहीच अभ्यासच राहत नाही. तसं मग असं वाटलं ना, नको राव आता लई झालं, आता थोडाफार अभ्यास करू, मग आपल्या डोक्यामध्ये फक्त असंच राहतं, आता अभ्यासच करायचा फक्त, मग त्याच्यामुळे आपल्या सर्व लक्षात राहतं, आपण काय काय वाचलं, काय काय लिहिलं, सर्व लक्षात राहतं मग आपल्या.
0: ओके. देन तुला अंतराळ क्षेत्रामध्ये तुला इंटरेस्ट आहे, तर रॉकेट असेल, चांदण्या असतील, तर तुला आणखी त्यातली कोणती गोष्ट आकर्षित करते की नाही यार मला यातलं नॉलेज हे हवंच आहे काही करून?
1: आता समजा दोन गॅलेक्सी आहेत, त्या गॅलेक्सी एकमेकांपासून दूर कावर जाऊ राहिल्यात, मला याच्यावरती खूप प्रश्न पडतोय अजून पण.
0: ओके. मग तुला अशाच सायन्स वरती इतिहासावरती वगैरे तुला असा काही वेगळा प्रश्न पडलाय का ज्याचं उत्तर तुला अजूनही नाही सापडलं?
1: मी खूप शिक्षकांना विचारलेलं, मग त्यांनी सांगितलं मला.
0: अच्छा. ओके. देन त्याचसोबत मला सांग की आताचा जो कार्तिक आहे आणि जो 5 वर्षानंतरचा जो कार्तिक असेल तो कसा असेल, काय बघतोस तू स्वतःला 5 वर्षात पुढे?
1: मला एक कुठंतरी चांगली जॉब मिळाली पाहिजे, जेव्हा माझे बाबा रिटायर होतील तेव्हा मी 5 वर्षानंतर त्यांना सांभाळू शकतो, इतका मी म्हणजे काबिल बनलो पाहिजे की 5 वर्षानंतर मी स्वतः त्या दोघांना सांभाळू शकतो.
0: ओके, छान गोष्ट आहे. तुझ्या आई बाबांनी यामध्ये तुला अभ्यासामध्ये असेल किंवा तुझ्या या करिअरमध्ये असेल कशा पद्धतीने साथ दिली, कशा पद्धतीने तुला प्रोत्साहित केलं?
1: मला आई वडील म्हणलेले जर का तुला अभ्यास करायचा तरच कर, आम्ही म्हणतो म्हणून नको करू, जर का तुला करायचं असेल तरच कर, शिक्षक तर त्यांचं कामच आहे आमच्याकडून अभ्यासच करून घ्यायचा. तसं शिक्षक म्हणतात अभ्यास करायचाच
0: आणि केलाच केलाच पाहिजे. सध्या कॉम्पिटिशनचं जग आहे त्यामुळे ते अभ्यास करणं तर गरजेचं आहेच आहे. त्याचसोबत आता सोशल मीडिया बाबतीत अनेक गोष्टी समोर येत आहेत, नवीन ट्रेंड्स येतात वगैरे, तर मग सोशल मीडिया बाबतीत तू आपल्या श्रोत्यांना वगैरे काय सांगशील? कारण तुझ्यासारखे जे वय आहेत ते आता चंचल असतात, तुला माहितीये, मोबाईल असेल, बाकीच्या अनेक ज्या मनोरंजक गोष्टी असतील, तर त्यांना तू काय सांगशील अशा बाबतीत?
1: मी ते सोशल मीडियावरच ते इंस्टाग्राम वगैरे ते नाही बघत, मी फक्त गेमच खेळतो. त्याच्यामुळे मग मला ते सोशल मीडियाबद्दल इतकी माहिती नसते. एखादी रील असेल त्याच्यात काहीतरी म्हणजे एकदम फनी असेल तरच तेवढं फक्त आई मला दाखवत, त्याच्यानंतर मग नाही पाहत.
0: वा वा वा, ही खरंच खूप चांगली गोष्ट आहे. तुझ्या आईचं मी खरंच कौतुकच करेन या गोष्टीसाठी की तुमचा मुलगा ऍक्च्युअल खूप चांगलं काम करतोय, अभ्यासही करतोय, प्लस तो स्वतःची एन्जॉयमेंट सुद्धा करतोय. मला तुझ्या लाईफ मधला एक असा किस्सा सांग की जो तू कधीच विसरू शकत नाही, मग तो मित्रांमधला असू देत किंवा तुझ्या घरी घरचा असू देत किंवा तुझा व्यक्तिगत असू देत.
1: मी लहानपणी फॉर्च्युनरचा आरसा फोडलेला.
0: बर, आणि मग काय परिणाम काय झाले त्याचे पुढे?
1: काय नाही, मग ते बाबाचे मित्रच होते त्याच्यामुळे ते म्हणले काय नाही होणार.
0: तेच मग, आईनी आईची रिएक्शन काय होती? कधी सांगितलं आईला किंवा तिला कसं कळलं?
1: तिथं आरसा आईला सांगितलं, आई मग इकडून आरसा तुटला. मग आईने लई मारलेलं तवा.
0: असं नाही विचारलं की आरता आरसा आपला साधा तुटलाय की गाडीचा तुटलाय?
1: नाही.
0: ओके, आता काहीच वर्षानंतर, आता तू सातवीत आहेस म्हटल्यानंतर तीन चार वर्षानंतर तू कॉलेज लाईफ मध्ये जाशील, तर तू कॉलेज लाईफचा कधी विचार केलाय का की मी कॉलेज लाईफ माझी अशी जगेल तशी जगेल वगैरे, असं काही तू विचार केलायस?
1: नाही.
0: काही स्वप्न आहेत कॉलेज बाबतीतले तुझे?
1: नाही.
0: नाही,
1: फक्त मग आता फक्त शाळा, फक्त आता स्कॉलरशिप वरच फोकस करायचं.
0: ओके ओके ओके, चालेल. आणि कार्तिक, खरंच तू इथे आलास आणि खूप छान पद्धतीने गप्पा मारल्यास आमच्याशी, खरंच चांगली गोष्ट आहे. आणि आता तू इस्रो मध्ये चाललास आहेस, तर तिथून तू आल्यानंतर तुझ्यामध्ये काय डेव्हलप झालेलं तुला बघायचंय? काय माइंडसेट तुझा डेव्हलप होईल तिथून आल्यानंतर?
1: ज्या ज्या गोष्टी माहीत नाही, ज्या ज्या गोष्टी मला जाणून घेण्याची आवड आहे, त्या मी जाणून ब्रिटिश सोबत कम्युनिकेशन करायला जर का मला मिळालं, तर मग मी त्यांना तिथून विचारल हे असं कसं काय असतं किंवा मग याचा शोध कास काय लागला, तर मग हे सर्व मी नोट करून आणणार. आणि समजा एखाद्या दिवशी फ्री टाइम असेल तर त्या एकदा रीड करणार. व मग जे अजूक नसेल येत तर ए आयच्या तर्फे सगळं आपण ते जाणून घेऊ शकतो.
0: ओके, तसं म्हणलं तर ए आय वरती बोलायला खूप साऱ्या गोष्टी आहेत आणि खूप सारे अनेक प्रश्नही आहेत, धोके पण आहेत, तर ए आय बाबतीतले पुढे धोके काय असतील तुला काय वाटतंय?
1: आता जे काम माणसं करतात तेच काम आता पुढे जाऊन ए आय करू शकतात. अनेक लोकांच्या नोकऱ्या धोक्यात येऊ शकतात. जे गरीब कुटुंब असतात त्यांच्या पोटावर पण पाय पडू शकतो.
0: ए आय मुळे कुठेतरी आपला जो ऑथेंटिकपणा आहे तो कुठेतरी हरवत चाललाय असं वाटतंय का तुला? जसं की आता फोटोचे ट्रेंड्स येत आहेत, आता नवीनच 2-3 दिवसापासून ट्रेंड सुरू आहे 80s लुक म्हणून, असे आपण फोटो प्रॉम्प्ट टाकले की लगेच आपले फोटो जनरेट होतात. तर तिथं कुठेतरी जे आपली कलाकुसर आहे, अनेक जण असतात ते चित्रकार असतात वगैरे, तर त्यांच्या कलेला कुठेतरी तडा जाईल असं वाटतंय का तुला?
1: हो.
0: मग जर यामध्ये जर तुला कधी इन फ्युचर बदल करण्याची संधी मिळाली एक ॲज अ सायंटिस्ट म्हणून, तू काय बदल करशील?
1: ए आय फक्त शिक्षणासाठी वापरावा, म्हणजे ट्रेंड वगैरे असतात हे सर्व म्हणजे असं विसरून जाऊन फक्त ए आय चा वापर शिक्षणासाठी व काहीतरी चांगल्या कामांसाठी करावा.
0: ओके देन, कार्तिक तू इथे आलास आणि खरंच खूप चांगल्या पद्धतीने माहिती दिलीस. आता लास्ट प्रश्न, आपल्या रेडिओ नगरच्या सर्व श्रोत्यांसाठी, तुझ्यासारख्या छोट्या छोट्या विद्यार्थ्यांसाठी आणि ज्यांचं स्वप्न आहे असं पुढे जाऊन काहीतरी मोठं करायचं, अचीव्ह करायचं, त्यांच्यासाठी तू काय सांगशील?
1: तुमच्या मनात जे असेल तेच करा. म्हणजे एखादा बोललात नाही तू हेच कर तर ते करू नका. आपल्या मनाला जे वाटेल तेच करा, पर घरच्यांना विचारा हे योग्य आहे का. तसं
0: ओके ओके चालेल. कार्तिक, तू इथे आपल्या रेडिओ नगरला आलास आणि खरंच तू इस्रो मध्ये चाललायस. ही खरंच फक्त आपल्या अहिल्यानगरसाठी नाही तर संपूर्ण देशासाठी, महाराष्ट्रासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे. आणि तुला आमच्या स्नेहालय परिवाराकडून, रेडिओ नगरच्या सर्व श्रोत्यांकडून आणि आमच्या रेडिओ नगरच्या संपूर्ण टीमकडून तुला पुढील भविष्यासाठी, आयुष्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. असंच पुढे जा आणि आमच्या कॉन्टॅक्टमध्ये राहा की तुला पुढे जाऊन कसंही यश मिळालं, कोणत्याही स्पर्धेमध्ये यश मिळालं तर नक्कीच आमच्याशी कॉन्टॅक्ट कर. तुला कायमच आपण सपोर्ट करत राहणार आहोत आणि तू असंच पुढे जावंस, आपल्या नगरचं नाव तू रोशन करावंस, हीच शुभेच्छा आहे. तर थँक्यू सो मच तू इथे आलास.
1: थँक्यू मला तुम्ही इथे बोलावलं.
0: थँक्यू सो मच. तर श्रोते हो, आताच आपण कार्तिक कुरकुटे याच्याशी गप्पा मारल्या, खूप साऱ्या गोष्टी आपण जाणून घेतल्या. आणि मंडळी, आपल्या कॉलेज कटला या शो मध्ये अनेक असेच व्यक्तिमत्व येत असतात, अनेक असे विद्यार्थी, शिक्षक वगैरे, अशा भरपूर आपल्या मित्रमंडळींची आपण गप्पा मारत असतो, त्यांच्याशी संवाद साधत असतो. आणि आता मंडळी, वेळ झाली आहे तुमचा निरोप घेण्याची.

पुढच्या रविवारी ठीक 5 वाजता संध्याकाळी आपण भेटत आहोत आपल्याच कॉलेज कट्टा या शो मध्ये. तोपर्यंत मंडळी कुठेही जाऊ नका, असंच तुम्ही हसत राहा, खेळत राहा, आणि तुमचं सुद्धा असं एखादं यश असेल, एखादं सक्सेसफुल तुमचा मित्र मैत्रीण वगैरे असेल तर नक्कीच आमच्याशी कॉन्टॅक्ट करा 90111 23 90 या संपर्क क्रमांकावरती. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

पाण्याचा प्रत्येक थेंब मोलाचा, जणू अंश सोन्याचा, पाणी वाचवा, पाण्याचा पुनर्वापर करा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी कुंदा देशमुख. आज रेडिओ नगरमध्ये आल्यामुळे मला खूप म्हणजे खूप आनंद वाटतोय. त्याचं कारण म्हणजे मला माहेरी आल्यासारखं वाटतंय. माझं सर्व बालपण 10वी 11वीपर्यंतचं शिक्षण हे नगरला झालेलं आहे, अये सोसायटीत. त्यामुळे मला हे सगळं खूप आपुलकीचं आपलं असं वाटतंय. त्यामुळे खूप छान वाटतंय आणि ही संधी मला दिल्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचे खूप आभारी आहे. तर खरोखर रेडिओ नगर 90.4 FM हे सतत ऐकत रहा ही मी तुम्हाला विनंती करते. धन्यवाद.

स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र, परावलंबित्व आलेल्या सर्व वयोगटातील रुग्णांना दर्जेदार निवासी सेवा, सुश्रुषा देणारा उपक्रम म्हणजेच स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र। सर्व वयोगट, आजारपण, अपघात, शस्त्रक्रियेनंतरचा बरे होण्याचा काळ, वृद्धत्वातून अनुभवलेल्या शारीरिक आणि मानसिक आजारातून बरे होताना आवश्यक ती परिचर्या, काळजी आणि सुश्रुषा घरगुती वातावरणात आणि रास्त दरात पुरवणारा एक उपक्रम म्हणजेच स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र। अधिक माहितीसाठी संपर्क साधा 9970064455 किंवा 7499980845 या क्रमांकावर। एक वेळ अवश्य भेट द्या स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्राला। पत्ता: डॉक्टर आंबेडकर पुतळ्याजवळ, हॉटेल अंबिका मागे, नगर पुणे रोड, केडगाव, अहिल्यानगर।

नमस्कार नगरकर, माझे नाव सई बेडेकर। तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. शेतशिवार या कार्यक्रमात आपण माननीय सुरेशदादा कोल्हे यांच्याशी सेंद्रिय शेती आणि अनुभव याविषयी बातचीत ऐकत आहोत. आज ऐकूया या बातचीतचा भाग दुसरा आणि शेवटचा. सुरेशदादा, आपलं या स्टुडिओमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तर कृपया आपल्या शेतकरी बंधू भगिनींना आपले उर्वरित अनुभव जे आहेत ते सांगावेत.
1: तर आपण कॅप्सूल ग्रोईंग त्यांनी हे केलं तो तो तो तो सिरॅमिक बुलेटचा वगैरे तो प्रश्न खूप दूर राहिला. आपण अफोर्डच करू शकत सर्व. तर मग मी बसता बसता म्हणलं आपण ही शेंगदाण्याची पुडी जर केली, शेंगदाण्याच्या पुडीमध्ये शेंगदाणे काढून टाकायचे आणि त्याच्यात एक अर्धी मोठ गांडूळ खत वगैरे टाकायचं. समजा मला डाळिंब लावायचं असलं तर त्याला डाळिंबाची गुट्टी त्याच्यात टाकून परत ते केड करून पॅक करून घ्यायची, ती एका बाजूला ठेवायची. आणि मला जिथं लावायचंय ते डाळिंबाचं झाड तिथं मी खुणा केल्या समजा जमिनीवर एक क्रॉस, आणि पाऊस पडल्यावर ती जमीन हे म्हणजे मऊ होती. मग तिथं एक पहार सारखी छोटी पहार असते ना, ती पहार टाकून ती फक्त फिरवायची म्हणजे एक टेपर होल तयार होईल. मग एकीकडे वर्तमानपत्राचा मधला सेंटर पार्ट घ्यायचा, तो फोल्ड करायचा, चौथं केलं की त्याला फाडायचं, एक छोटं होल पडेल मध्ये आणि ती होल त्या मोठच्या मोठ्या होलवर सुपर इम्पोज करायचं त्याच्यावर आणि त्याच्यात ही पुंगळी सोडून द्यायची याच्या. आणि मग नंतर काय करायचं, पाला पाचोळा नी तो कागद झाकून घ्यायचा आणि कडेकडेनी तो फक्त मातीने झाकून घ्यायचा. म्हणजे हवेची पिशवी कशी पिलो कशी असते उशी, हवेच्या उशी सारखे त्या कागदाने काम केलं पाहिजे. जेव्हा दुपारची वेळ होती जमीन तापती तेव्हा तो कागद असं 2-3 मिलीमीटर फुगला पाहिजे. म्हणजे किती वर जाणार नाही, ती उष्ण वाफा ज्या आहेत त्या याच्यातच बंदिस्त झाल्या पाहिजे. त्या पिकाला धोका नाही केला पाहिजे त्याने, म्हणजे पिकाला काही संरक्षण मिळतं. आणि मुळात सूर्यप्रकाश बंद झाल्यामुळं तिथलं तुमचं गवत बिवत काही येत नाही ना. आपल्याला काय ट्रॅक्टर काय खुरपे करावं लागतात नेणणी कर, सूर्यप्रकाश एकदा बंद झाला की गवतच बंद झालं. आणि मग नंतर काय होतं, संध्याकाळच्या वेळ कुठल्याही सीझन मध्ये बघा तुम्ही, जेव्हा 5 नंतर ड्यू पॉइंट आपण म्हणतो दव फॉर्मेशन, त्या दव फॉर्मेशनने पाणी तयार होतं आणि ते ट्रॅप झालेली बाष्प भवनाचं तुम्हाला जमीन ओलावा तयार होतो. म्हणजे वॉटर इज क्रिएटेड, म्हणजे दुसरं द्यायचं एक प्रश्नच नाही. असं हे कॅप्सूल ग्रोईंगच आहे आणि एक दोन महिन्यामध्ये तो कागद सडून जातो. म्हणजे तिथं तोपर्यंत त्याची ती ओरिजिनल मुळं वगैरे तयार होतात
2: चांगली. बरोबर.
1: आता कन्व्हेन्शनल याच्यात झाड लावलं तर काय होतं की सुरुवातीला आपण त्यांना खूप चांगलं त्याला वातावरण दिलं, 2 फुटाचा खड्डा केला, त्याच्यात शेणखत टाकलं आणि त्याची सुरुवातीची 6 महिने एकदम व्हिगरस ग्रोथ होती. एकदम त्याला सर्व अन्नद्रव्य वगैरे सर्व मिळाल्यावर ते झपाट्याने वाढतं. ते लोकही लगेच समोरच्या काय पाटलाचा बाग बसला हो, म्हणजे आपल्याला आपली छाती फुगल्यासारखं होत. पण ज्यावेळेला त्याचे मेन मुळं त्या ओरिजिनल सॉइलला टच होतात त्यावेळेला हार्मोनिक शॉक बसतो. आणि हार्मोनिक शॉक बसल्यावर फळगळ होतात सर्व होतं. म्हणजे जसं एखाद्या तरुण म्हणजे एका पूर्ण वयस्कर न झालेल्या मुलीला गर्भपात होतो तशा टाईपचे प्रकार. फॉरेन मध्ये कशा 14 वर्षाची मुलगी एकदम धिप्पाड्याने एखादं त्यांचं खाणं प्यानं वेगळं आहे, बटर हे ते मैदा मग धमक केलं ती एकदम पूर्ण प्रौढ स्त्री सारखी दिसायला लागते. आणि तसंच ह्या जमीन म्हणून लेट म्हणजे ते झाड त्याच्या त्याच्या पद्धतीने वाढू दे, तालावर वाढू दे. आता ह्याला पुढच्या ग्रुप म्हणजे हे तुमचं आपण लावलं त्याला पाणी परत गेलं ते थोडं थोडं ड्रिपनी कशाने, मग ते त्याची मुळातच हे साध्या याच्यात वाढलेली ते बरोबर ते आपलं जागा काढतात. आणि आता ज्यावेळेला झाड मोठं होतं तर त्यावेळेला काय दुपारचं जे ऊन पडतं आणि दुपारी जी झाडाची सावली जिथं पडत ती त्याची ऍक्टिव्ह रूट झोन समजायचं, त्याची मुळाची कक्षा तेवढी आहे सावली. त्या सावलीमध्ये 2/3 वर तुम्ही चर घ्यायचा, हे जे पालापाचोळा तुमचा त्याच्यात वेस्ट टाकायचं आणि त्याच्यात शेणाची स्लरी वगैरे टाकून तिथं हे करून ती झाकून पाणी तिथं द्यायचं आणि दरवर्षी थोडं थोडं वाढवत जायचं, म्हणजे झाड वाढत चालतात. ही त्याची नैसर्गिक अपब्रिंगिंग ऑफ द ट्री असं त्याला स्वरूप येऊ शकतं. कॅप्सूल ग्रोईंग प्रमाणेच एक दुसरा लेआउट मी वर्कआउट करतोय.
2: बरं.
1: त्याचं गोल्डन रिच टू प्रॉस्पेरिटी, त्याचं नाव गोल्डन रिच टू प्रॉस्पेरिटी.
2: बरं.
1: ह्या लेआउट मध्ये इनिशियल सुरुवातीला खर्च आहे फक्त, कारण ते त्या पॅटर्ननी रान बांधणं पाहिजे, रान बांधायचा खर्च आहे. पण त्याच्यामध्ये वापर जुन्या एकदा युरियाच्या केमिकलच्या गोण्या वापरल्या की त्या फेकूनच देतात, किंवा त्याला काय 5-6 रुपये मिळतात काय मिळायचे, तर त्या उस्तरायच्या म्हणजे दोन्ही बाजूनी आणि शिवून त्याचा पट्ट्याचा पट्टा तयार करायचा, एकाला एक एकाला, आणि त्या पट्ट्यानी त्या रिजेसचा खोल भाग आहे त्याला लाइनिंग करायचं त्याच. आणि त्याचं त्या पॅटर्नमध्ये काय होतं की ड्रीप, तुमचं ड्रीप इरिगेशन एलिमिनेट होतं. आणि एखाद्याची एकच एकर शेती असली तर त्या 4 चाऱ्यामध्ये तो गहू घेऊ शकतो, 4 मध्ये हरभरा घेऊ शकतो, कारण पाणी तुमच्या हातात आहे, कंट्रोल तुम्ही किती वेळ द्यायचं, तुम्ही कुठलं 12 उघडायचं, गव्हाला समजा जर 8 दिवसाला पाणी लागतं तर 8 दिवसाला द्यायचं, हरभऱ्याला जर 15 दिवसातून एकच पाणी पाहिजे तर तुम्ही तो 12-15 दिवसांनी उघडणार आहे. आणि असं त्याच्या मल्टी क्रॉप तो घेऊ शकतो. आज मिलेट्सचा जमाना आहे,

0: आणि तो त्याच्यामध्ये एकजीव करून तो काही आनंदनवनच उभं करेल त्याच्या
1: एकदम.
0: आणि तुम्हाला थोड्याच दिवसात तिथं फुलपाखरं दिसतील, तिथं मधमाशा दिसतील, कारण क्रॉस झाले ना, म्हणजे बायोडायव्हर्सिटी झाली. बायोडायव्हर्सिटी आज आल्यामुळं तुम्हाला सेल्फ सस्टेनिंग फार्मिंग मॉड्यूल तयार होतो, तो सायकल पूर्ण होतो आणि सस्टेनेबिलिटी कडे जातो.
1: बरोबर. आणि निसर्गाने जैव विविधता
0: त्याच्यामुळेच तर ते असं आहे. शेतकरी हा रक्ताने किंवा याने एकच आहे, तो अमेरिकेतला एका, जापान मधला एका, इंडिया मधला.
1: हे मात्र
0: आता अमेरिकेतल्या शेतकऱ्याची मी तुम्हाला गोष्ट सांगतो. आम्ही दुसऱ्या ट्रीपला, अमेरिकेतल्या दुसऱ्या ट्रीपला गेलो तर आमच्या बरोबर ते जसं इथं शुगर इंडस्ट्री ॲग्रिकल्चरमध्ये मोठी मानल्या जाते तशी अमेरिकेमध्ये मक्याची इंडस्ट्री, कॉर्न इंडस्ट्री म्हणतात, ती सर्वात मोठी मानली जाते. सर्व जायंट इंडस्ट्री म्हणजे मका अमेरिकेत. आणि ए ई स्टेली कॉर्पोरेशन इलिनॉय स्टेट मधली, ती जगातली म्हणजे नंबर एक ची कंपनी आहे ती मक्यामधली. आणि आमचे बापूसाहेबांचे मित्र तिथे एक मोठे सायंटिस्ट होते त्या कंपनीत. आता कंपनी मोठी म्हणजे कशी की त्या कंपनीची 10 विमानं होती, म्हणजे प्रायव्हेट एअरफील्ड होतं, 10 विमानं होते. तर आम्ही स्वतः गाडी घेऊन त्या सायंटिस्टच्या घरी गेल्यामुळे तो एवढा खुश झाला की माझ्या घरी म्हणजे माझे नातेवाईक पण येतात, तुम्हाला कुठून तरी फोन करतात, मग मला आणायला जावं लागतं आणि तुम्ही माझ्या दारापाशी गाडी घेऊन आलेत. मग तो एवढा खुश झाला, तो म्हणे किसने चालाय म्हणे कोले साहेबने, अच्छा अभि तुमको भी मैं सरप्राईज देत आहो. त्याने काहीच सांगितलं नाही आम्हाला, तुम्हाला पण एक सरप्राईज देतो बर. आणि तो आम्हाला फिरवत फिरवत ते टाउन त्यांच्या कंपनीच्या एअरफील्डवर घेऊन गेला. आणि त्याने आधीच सांगितलं होतं एक विमान रेडी ठेवा, एक 8-10 सीटर बर का. आणि त्यांनी गंमत करायची, माझे मी ते पुढारी टाईप कुर्ता पायजमा गांधी कॅप वगैरे घाल, तेवढं तुमचे ट्रॅडिशनल ड्रेस घाला म्हणे. आणि त्याने हळूच एक पायलट जो होता त्याला सांगितलं, हो ब्लॅक कलर का आदमी आहे ना उसको वो इंडिया का मिनिस्टर आहे. तो आला आणि मला एकदम सॅल्यूट मारला, काट कर. ते बापूसाहेब पाहत राहिले काय झालं. मध्ये शेड्या चढून आम्ही त्या विमानात गेलो, ते छोट म्हणजे बिझनेस विमान. आणि त्यांनी त्यांचे सर्व 15 मिनिटात आमच्या त्यांच्या कंपनीचा प्रिमायसेस सर्व फिरवला. आणि मग त्यांना मग ते आमच्या बरोबर फिरायचे ना, मग त्यांना म्हटलं माडिया साहेब म्हणलं आमको एक फार्म देखने का, ऍक्च्युअली फार्म तर कुछ प्रॉब्लेम आहे किधर भी बोर्डर खाना अंदर डाल दो गाडी. आता अमेरिकेत बऱ्याच ठिकाणी आम्ही पाहायचो 1000 एकर विकणे, 2000 एकर विकणे असे बोर्ड लावायचे. म्हणजे मग त्याचा अभ्यास केला की आपल्याला 4-5 एकर मॅनेज होत नाही, एवढी कशी किती खर्च येत असं म्हणून ते बँकरप्ट होतात काय फार्मर्स. तर एका ठिकाणी आम्ही गेलो तर आतमध्ये खूप लांब मोठी वस्ती त्यांची डबल टू म्हणजे 10-20 लाखाचं ते रँच, रँच म्हणतात त्याला. तर तिथं गेलो तो रोग दो इतर गाडी, तर ते आमची गाडी कोणीतरी व्हिजिटर आलं म्हणून एक मुलगा मुलगी आले बर का. तर त्याने सांगितलं आम्ही असं असं आमच्यावर इंडियन गेस्ट आहेत आणि यांना थोडी शेतीची माहिती, तेव्हा आम्ही कॉलेजला वगैरे जातो आम्हाला एवढं शेतीचं ज्ञान नाही, पण ते लांब दिसतात म्हणे आमचे वडील, ते ट्रॅक्टर चालू राहिले म्हणे. तर तुमची गाडी राहू दे इथंच आमच्या, ती मुलगी म्हणाली कोणाला ज्याला यायचं असेल ते चला म्हणे माझ्या बरोबर. आणि बापूसाहेब म्हणे बाबा तुला ते आग येणार तूच तुला काय, आम्ही थांबतोय तुला. मी त्या मुलीच्या शेजारी त्या पिकअप मध्ये बसलो आणि तिकडे गेलो. तिकडे ते मोठा चेन तेवढं 300 हॉर्स पॉवरचा ट्रॅक्टर होता तो कॅटरपिलर कंपनीचा. आता ती त्यांनी त्या मुलीला ओळखलं ओळखलं तो म्हणे काय ती म्हणे हे इंडियन व्हिजिटर्स आम्हाला पाहिल्या पाहिलं त्याच्या कपाळावर आठ्या आठ्या. त्यांनी नुसतं क्लच आणि न्यूट्रल केला ते म्हणे सॉरी म्हणे हात जोडून तो म्हणे सॉरी म्हणे मला अजिबात टाइम नाही म्हणे.
1: बापरे
0: माझं इतकं नांगरायचं राहिलेलं आहे, पण तुमच्यापैकी जर कोणाला काही करायचं असेल या मडगाडवर बसा म्हणे आणि एक राऊंड मारस तो काय विचारायचं ते विचारा. म्हणजे अशी जिद्द
1: आहे
0: या टाइम मध्ये इतकं इम्प्रेस झालो. मग त्यांनी सांगितलं असं लेबर प्रॉब्लेम सर्व आम्हालाच करावं लागतंय एका ठिकाणी खेड्यात. तर बँकेवर 100-150 ट्रॅक्टरचा मोर्चा पाहिला मी.
1: अरे बाबा
0: परवडत नाही व्याजाचे रेट येते म्हणून जिकडे तिकडे आंदोलन हे ते होतात.

0: तिथं तर कधी कधी एक्सेस उत्पादन झालं तर समजा त्यांना कळलं की यावर्षी एवढं कपास जास्त एक्सेस आहे समजा, तर कपाशी न लावण्याबद्दल बाबा रे तुला एवढे पैसे ठेव पण कपाशी नको लावू, म्हणजे दुसरं काहीतरी कर असं म्हणजे देतात ते कॉम्पेन्सेट करायला. आणि एक सर्वात महत्वाचा एक इन्सिडेंट म्हणजे ऐकण्यात आला की एक फार्मर म्हणजे असं सिनियर सिटीजन 60-65 वर्ष वयाचा, तो पिकअप मध्ये आपले काही धान्य घेऊन गेला मोंड्यावर, ते विक्री केलं आणि येताना त्याचा जबरदस्त पुढच्या गाडीशी ऍक्सिडेंट होतो. एकटाच तो, एकटाच तो. तो अमेरिकेत कसे मोठ्या मोटरवेजवर काय एक पोलीस असतो त्याचं, मोटरसायकलवर असतो तो, त्याचं काम फक्त इकडं 20 किलोमीटर जायचं आणि इकडं 20 किलोमीटर जायचं, दिवसभर एवढेच राऊंड मारत. म्हणजे तो कुठली आपत्ती आली तर तो विदिन 15 मिनिटात तो लगेच सॉर्ट आउट करू शकतो. तर इथं हे हेड ऑन कोलिजन झाले झाले ते पत्रे बित्रे घुटले, लगेच ते फोर्स येऊन ते पत्रे बित्रे काढून त्याला काढतात, त्याला ॲम्ब्युलन्समध्ये लगेच हॉस्पिटलमध्ये नेणार, कोणी नाही त्याच्या घरचं बरोबर त्याला, मग त्याचं ते आय कार्ड वगैरे बघून त्याला तेव्हा फोन करतात घरी की हे असं असं तुमच्या वडिलांचा सिव्हिअर ऍक्सिडेंट झालेला आणि काय करायचं, डॉक्टरांच्या मते त्यांचा एक पाय आणि एक हात कापावं लागणार, ॲम्प्युट करावं लागणार, तर आम्हाला परमिशन पाहिजे तुम्ही तुमची, म्हणजे तुम्ही काय कर काय डिसिजन घ्यावं आम्ही, ते म्हणे वी वॉन्ट अवर फादर टू बी अलाईव्ह बस, बाकी काय नाही करा म्हणे काय तुम्हाला करायचं.
1: बरोबर.
0: आणि तो 1.5 महिना हॉस्पिटलमध्ये त्याला रिकव्हरीला लागतो, त्याचा एक हात आणि जांघेपासून एक पाय जातो, तर त्याला डिस्चार्ज मिळायच्या आधी 5-6 दिवस तो कॅटरपिलर कंपनीला पत्र लिहितो की मी अशा अशा स्टेटमधला फार्मर आहे, असं असं माझा भीषण ऍक्सिडेंट झाला, ऍक्सिडेंट नंतर माझं इतकं अपंगत्व आलं, तर माझ्याकडे अमुक अमुक मॉडेलचा अमुक अमुक सिरियल नंबरचा कॅटरपिलरचा ट्रॅक्टर आहे, तर मला जेव्हा डिस्चार्ज मिळणार तर घराचा उंबरटा चढण्याच्या आधी मला पहिले एक राऊंड ट्रॅक्टरवर मारायचं आहे.
1: अरे बाप.
0: तर काय असेल तुमचा खर्च ते मॉडिफिकेशन करायला तुम्ही द्याल तयार आहे, तर हे पत्र त्या कॅटरपिलर कंपनीच्या बोर्ड ऑफ मिटिंग मध्ये जातात. बघा काय गट्स आहेत आपल्या फार्मर्सचे, तुम्ही काय एखादा कोटी जरी खर्च आला तरी करा कंपनीतर्फे, पण हे करून द्या म्हणे. आणि मग तो स्वतः ते एक हाताने राऊंड मारतो, मग घरात जातो.
1: अरे
0: ही जिद्द आहे,
1: किती वाहून
0: घ्या, ही जिद्द आहे, ही जिद्द आहे, ही हार्डशिप आहे, ही जिद्द आहे,
1: मनापासून शेती करणारे.
0: हा, प्रत्येक ठिकाणी प्रत्येक ठिकाणी
1: आहे,
0: चायनामध्ये देखील, चायनामध्ये देखील ते पर्लेस बगची कादंबरी आहे, द पर्ल द मदर अर्थ. चायना मध्ये काय होतं, माओइझम खूप होतं, म्हणजे कम्युनिस्ट, तर त्यांचं कम्युनिस्ट तत्व काय, वर्क अकॉर्डिंग टू कपॅसिटी आणि वेजेस अकॉर्डिंग टू नीड. तुम्ही किती धडधाकट आहे तर तेवढं काम केलं पाहिजे, पण तुम्हाला तुम्ही धडधाकट आहे पण तुमची गरज फक्त 500 रुपयाची, तुम्ही काम 2000 केलं पण तुम्हाला 500 मिळणार.
1: अच्छा.
0: आणि मी धडधाकट नाहीये, माझी गरज 10 लोकांची, माझी गरज 5000, मी 500-200 रुपयाचं काम केलं मला 5000 मिळणार, म्हणजे वर्क अकॉर्डिंग टू कपॅसिटी आणि वेजेस अकॉर्डिंग टू नीड. तर त्यावेळेला म्हणजे अगदी ताने पोरं सोडून त्या बायकांना मिलिटरीचे लोक यायचे, चलो काम करू, म्हणजे पिकअप मध्ये. तर आता हे पोरं एवढे दिवस कसे, एवढा वेळ कसं काय थांबणार, मग त्यांना आफू आणि ते थोडेसे म्हणजे सिडेटिव्ह देऊन हे करायचे, म्हणजे एवढी गरिबी त्या चायनामध्ये होती त्यावेळेला. आणि मग ते आल्यानंतर मग त्यांना स्तनपान करायचं, हे करायचं वगैरे अशा. तर ते खूप छान पुस्तक आहे, द पर्लेस बघतो, द मदर अर्थ म्हणून, म्हणजे त्या चायनीज ऍग्रीकल्चर बद्दल त्या काळात. आता चायना तर खूप पुढे सुधारलेली आहे, पण आता त्या काळात काय होती चायनाची परिस्थिती, ती आपल्याला.
1: चायनामध्ये आज शेतीची चांगली प्रगती झाली,
0: हो शेतीची, म्हणजे त्यांनी ग्रासरूट लेवलवर काम चालू आहे त्यांचं, छोटे छोटे यंत्र, मोठ्या यंत्राच्या मागे नाही येते ते, छोटे छोटे आपल्या हाताने ढकलण्याचे द्यायचे करायचे, या यंत्र त्यांनी क्रांती केली. हा,
1: चायनाचा माल असतो स्वस्तातला थोडा का होईना, तसं शेतीमध्ये पण त्यांनी
0: केला, जगभराची मार्केट कॅप्चर करून राहिले. आता माझ्या पर्सनॅलिटीचं एक दुसरं अंग म्हणजे
1: हे
0: मी दोन पुस्तकं लिहिलेली आहेत.
2: अरे वा, क्या बात आहे. म्हणजे शेतकरी आणि साहित्यकारी दोन्ही एकत्रच करतायत.
0: माझे दोन पुस्तक
2: आवडेल आम्हाला ऐकायला.
0: इंग्रजी मधले दोन पुस्तकं आहेत आणि हे भारतातल्या सर्वात नंबर एकच्या पब्लिशिंग हाऊसनी पुस्तकं पब्लिश केलेले.
1: काय नाव?
0: नोशन प्रेस मीडिया चेन्नई मद्रासची. आणि हे पहिलं पुस्तक आहे त्याचं नाव आहे नो मोर ब्रोकन स्लेट. हे जवळजवळ 150-250 पानाचं पुस्तक आहे. आणि याचा जो मूळ विषय एक शेतकरी भारतीय शेतकऱ्यांची आत्महत्या आणि क्लायमेट चेंजने होणार ग्लोबल वॉर्मिंगनी होणार शेतीचं नुकसान.
1: बर, हे कधी लिहिले तुम्ही?
0: हे 4 वर्षापूर्वी झालंय.
1: म्हणजे तुम्ही एकदम ज्वलंत
0: ज्वलंत विषयाला आत घातला. ज्वलंत
1: शेतकरी आत्महत्या महत्वाचा,
0: खूपच महत्वाचं होत.
1: प्रॉब्लेम आहे आपल्या शेतीमध्ये,
0: म्हणलं याचा काहीतरी उपयोग झाला पाहिजे.
1: बरोबर.
0: आणि दुसरं पुस्तक आता मागच्या वर्षी लिहिलंय. मला स्वतःला कोरोना झाला होता.
1: बर.
0: आणि त्याच्यामुळे त्या डिफिकल्ट टाइम्स मधून कसं वाचलो याच्यावर मला वाटलं थोडंसं लिखाण करावं. आणि म्हणून विस्पर ऑफ द कोविड कॉफिन नावाचं पुस्तक लिहिलंय. ते पण 80 पानाचं आहे. आणि त्याच्यामध्ये सर्वच मरतायत. म्हणजे त्या पेशंटच्या उजव्या बाजूच्या कॉटवरचा माणूस 4 तास आधी जाणार, डाव्या बाजूची ती मुलगी ती विश्वसुंदरी होती ते ती 4 तास नंतर जाणार. हा खूप घाबरून गेलेला. एक तर त्या कोरोनाच्या वॉर्ड मध्ये गेलं ती कोणाला भेटायची परवानगी, कट ऑफ, तो कट ऑफ होतो. मग कट ऑफ होतो तो त्याच इतकं त्याला हे आपल्याला झालं काय हे पण कळत नाही ना त्याला. नुसतं आपल्याला हे काय चाललं तर तो एवढा भेदरलेला असतो. हे राहिलं माझं, ते राहिलं, बायकोला सांगायचं राहिलं, याला सांगायचं राहिलं, काय म्हणजे काय तो कट ऑफच होतो ना.
1: बरोबर, बरोबर.
0: मग तो शांतपणे विचार करतो की आता मरण हे आटळ आहे आपल्या. मग आपण मानसिक तयारी तो स्वतःची आणि मृत्यूची भीती घालून टाक. मग तो गेल्यानंतर देखील तो म्हणतो अरे माझा तो चष्मा त्या कॉटवर राहिला, आता कोणाला सांगायचं मी. असं एक चांगलं पुस्तक हे दोन्ही पुस्तकं. इंटरनॅशनल बुक शो होता प्रगती मैदान मध्ये दिल्लीला, त्याच्यामध्ये ठेवलेले होते दोन्ही पुस्तकं. तर मला निमंत्रण पण होतं ऑथर म्हणून. थोडस मातृभाषा जरी माझी मराठी असली तरी लहानपणी अनेक सिनेमे वगैरे बघितल्यामुळं मला हिंदीशी जरा जास्त.
1: आणि त्यावेळेस सिनेमा
0: दुसरं काही नव्हतं.
1: घरामध्ये रेडिओ
0: असायचा,
1: बाहेर सिनेमा.
0: आणि त्याच्यामुळे मला त्या उर्दू आणि साहित्यिकाचं जरा जास्त माझी ओढ आली.
1: क्या बात.
0: आणि मग नंतर मी स्वतःच्या गझल्स लिहिल्यात 40. आणि त्याचं देखील आता दिल के झरो कौसे म्हणून एक पुस्तक रुपये आणतोय. तर आजच्या प्रोग्राम मध्ये 1-2-3 कविता वाचून दाखवायचं माझं मनोगत मला. आणि मग आपण सांगता करावे असं मला वाटतं.
1: आमच्या श्रोत्यांना देखील आवडेल की एक शेतकरी साहित्यकारी कसे करू शकतात.
0: तर पहिली मी एक कविता केलेली आहे साईबाबांवर.
1: बर.
0: आणि त्याचं कॅप्शन आहे जर्नी ऑफ अ सेंट, एका महात्म्याची जीवन गाथा. तर ती एक सुरू करतो. ती हिंदी मध्ये.
1: बर बर, ओके.
0: ये कहानी नहीं हकीकत है.
1: वाह.
0: लगभग 100 साल पहले की, जब एक फकीर बाराती बने शिरडी आया था. देखकर दुखी यारों को उसने फिर यहीं अपना बसेरा डाला. आए दिन वह धूप छांव और भूख प्यास को न माने, जात पात से दूषित समाज को भाईचारे की रस्म में पिरोता रहा. देखते देखते उसकी श्रद्धा और सबूरी कुछ ऐसा रंग लाई, पानी से दीपक जगमगा उठे, अंगार बिना शोले भड़कने लगे. और फिर अशकों से उसकी यही शिरडी एक महातीर्थ बन गई, और वह मसीहा साई बाबा बने, हर जाई के दिलों में बस गया. इसकी दर से न लौटा है आज तलक कोई हाथ खाली.
1: क्या बात है.
0: आप भी अपनी झोली में झांको तो पाओगे इसे पहले से भरपूर.
1: क्या बात.
0: बस बिखेर दो साई के इस भाईचारे के भंडारे को इर्द गिर्द अपने सारे गगन के तले, यही जो हो साई चरणों में एक पावन सी आरती. धन्यवाद.
2: बहुत बढ़िया, बहुत बढ़िया भाई. ये हिंदी की कविता भी हमको बहुत बढ़िया लगी.
0: अभी नेक्स्ट कविता है मेरी.
2: जी फरमाइए.
0: वो रमजान के ऊपर है.
2: अच्छा, क्या बात है.
0: रमजान हर साल तंदुरुस्ती के साथ प्यार मोहब्बत और सच्चाई का पैगाम लिए आता है। भूखे को निवाला, प्यासे को जलजीरा और गरीब नवाजों को शोहरत, यही जो रमजान का वजूद है। हर सांस में यह अल्लाह की याद दिलाता है।
1: क्या बात है।
0: भलाई की राह चलने की नेमियत, भलाई की राह चलने की नेमियत दिए हर साल रमजान का महीना न बिसरे आता है। हर पल यह भूख की पीड़ा का एहसास दिलाते, दीन दुखियारों की कदर करने का संदेशा दिलाता है।
1: बहुत बढ़िया।
0: आता एक जसं ग्लोबल वॉर्मिंग क्लायमेट चेंजला जर खरी ढाल म्हण जर काही असेल तर वृक्षारोपणाची, वृक्षारोपणच खरी ढाल होणार
1: आहे।
0: आणि ते अगदी सिरियसली सर्वांनी आपल्या घेतलं पाहिजे। हे काय देश करेल सरकार करेल हे न करता प्रत्येकाने वसा घेता की मी आयुष्यात माझे 50 झाडं तरी लावणार मी कुठल्याही परिस्थितीत, तरच मुलाबाळांचं ते भविष्य। याच्यावर एक मराठीमध्ये मी एक कविता केलेली आहे। वृक्षवल्ली अम्मास सगी सोयरी, सजवुनी घरटी इवलीशी या सरोवरी, कोकिळ बाला सदैव यांचीच गाण गाती। घेऊनी व्रत वृक्षरोपणाचे, होऊया नतमस्तक आज या रमणीशी। या वृक्षवल्लींचे शीतल छायेखाली स्वर्ग जणू अवतरल्याचे मज भासे। वर्षा ऋतुत फांदी फांदी मधुनी, लपत छपत इंद्रधनुष्याचे अवतरणी यात मला दिसे। चला चला आज पुरे करूया पुरे व्रत वृक्षरोपणाचे। न सापडे शोधुनी मज कोणी ओवी, या अबोली वरिस्तुत सुमने उधळण्याची। या अबोली परी स्तुती सुमने उधळण्याची। चला सूर्योदयाचे स्वागत करूनी वृक्ष लावूया अवती भोवती। बाल गोपालांनो आज गुढीपाडव्याच्या शुभ अवसरी, रुजवू महिमा वृक्षरोपणाची। येथेची आम्हा भासे जणू पांडुरंगाचाच ठावा। येथेची आम्हास भासे जणू पांडुरंगाचाच ठावा। चला उभारूनी वृक्षरोपणाची गुढी साकारू धरणीच्या कवेत पांडुरंगाचे जागृत ठाण। चला चला वृक्ष राहूनी करूया क्षणाक्षणातून क्षणाक्षणांचा शुभ अवसर। मानव संगे पशु पक्षी जीवजंतूंचे हेची मायबाप, येथेची जणू अवतरे आम्हा सर्वांची गंगा माई। फुलता वसंत दरवळे तयांचा सुगंध चोहीकडे, होऊनी धुंद रुजवूया इवलीशी रोपे आपल्या अवतीभोवती। सुमधुर यांची रसाळ फले भूक शमे काळजाची, ऊन वाऱ्यामध्ये ही यांची छाया जणू ओढे आम्हावर मायेचे पांघरून।
1: म्हणजे वृक्षारोपणाचं महत्व आणि वृक्ष संवर्धनाचं महत्व देखील या कवितेमधून तुम्ही खूप सुंदर आणि कमी शब्दामध्ये दिलं। छान,
0: ते महत्वाचं।
2: तर आता आणखीन एक मला
0: असं,
2: पारंपरिक पद्धतीने देखील तुम्ही शेती करता का? मग
0: पारंपरिक नाही, काहीच करत नाही आता।
2: अच्छा, म्हणजे सर्व आधुनिक पद्धतीने करता?
0: ऑर्गॅनिक मध्ये।
2: ऑर्गॅनिक मध्येच करता? मग यामध्ये काही समस्या वगैरे येतात का?
0: समस्या आता पाणी आणि लेबरची समस्या खूप आहे। लेबरची समस्या भेसडवणारी
2: आहे,
0: तरी पण ऑर्गॅनिक मध्ये कमीत कमी तुम्हाला करता येतं। फुलॉन
1: बर।
0: आता सर्वात महत्वाचं एक मला सांगूशी वाटतं दर्शकांना म्हणजे श्रोत्यांना, की आजकालची पिढी म्हणजे मोबाईल किंवा हे सिनेमे वगैरे बघून व्यसनाधीन होत चाललेली आहे, आणि काही न त्याचं आफ्टर इफेक्ट न जाणता त्याला हाऊस म्हणून बिअर प्यायची, हाऊस म्हणून सिगरेट प्यायची, हाऊस म्हणून दारू प्यायची, आणि असं करत करत स्वतःच लाईफ कलंकित करून घेऊ राहिले। तर त्याच्यावर एक मी सिगरेटवर एक केलेली कविता आहे, ती ऐकून दाखव। सिगरेट ये दो आने की एक कश से मौत तो दिलाए, ये दो आने की एक कश से मौत तो दिलाए, लेकिन जिस्म से रूह की रिहाई की कीमत ये न ले दो लाख से कतरा कम।
1: क्या बात है।
0: लेकिन जिस्म से रूह की रिहाई की कीमत ये न ले दो लाख से कतरा कम।
1: वाकई
0: में मुझे लिवर डैमेज, कैंसर, आमोगांती इतके कॉस्टली त्याचे इलाज आहेत। खुदा के लिए अपने परिवार का लिहाज करो कि उनकी जिंदगी में भी क्या उनकी जिंदगी में भी मायूसी ही भर दोगे। ये आने वाली नस्ल को भी निकम्मा किए तुम पर उनकी जिल्लत और वह दुआओं की बोछार कर दे। न बनाओ और कुछ बहाना, बस बोलो कब से सिगरेट कब छोड़ोगे। न बनाओ कुछ बहाना, बोलो सिगरेट आप कब छोड़ोगे।
1: बहुत बढ़िया।
0: ये तो हर जाई की तबाही का वो कारतूस है। ये तो हर जाई की तबाही का वो कारतूस है जो हर सांस में जहर घोल दे। कारतूस हर की तरह सिगरेट है।
1: एकदम सही बात।
0: ये जहरीले गुब्बारे में सिगरेट का धुआं, ये जहरीले गुब्बारे वादियों में जहर कोहरा फैलाए। फूलों से महक, फलों से स्वाद, कली से भंवर, पेड़ों से छाया, छीने हर जाई को कर दे बेहाल।
1: क्या बात है।
0: आप क्यों इसकी संगत से ये पाप अपने माथे थामे हो। आप क्यों इसकी संगत से ये पाप अपने माथे थामे हो। खुदा के लिए तुरंत सिगरेट से मुंह फेर लो।
1: क्या बात है। बहुत बढ़िया।
0: ये सिगरेट आदमी को हलाल किए उसके जमीर को भी खोखला बना दे।
1: सही बात है।
0: हाँ, इसे छोड़ दो, छोड़ दो खुदा के लिए इसे छोड़ दो। ये तो सर से बाल, आंखों से रोशनी और आमदनी से पैसा गायब किए हर कष से ये बुढ़ापे के पहले ही जवानी को अपाहिज कर दे।
1: क्या बात है। बहुत बढ़िया। बिल्कुल सही है। सही बात।
0: आप क्यों, आप क्यों
1: बुरी है,
0: आप क्यों इस मौत के पैगाम को पैसे देकर अपने अपने गले उतार रहे हो। क्या जिंदगी इतनी सस्ती है जो इसकी एक कश उम्र सारी निकम्मी कर दे। खुदा के लिए इस जानलेवा लड़ी को अपने हालात पे ही छोड़ दो।
1: सही है, सही है।
0: इसे छोड़ो तो जानो फिजा क्या चीज है।
1: क्या
0: और क्या जादूगरी है भरी इन वादियों में, वादियों से महकती हवा की ताजगी में।
1: बहुत बढ़िया।
0: इसका सिर्फ एक बार भी अपनी उंगलियों में थामना कैंसर जैसी ना इलाज बीमारियों को न्योता देना।
1: बिल्कुल सही है। वाह, बहुत अच्छा। खूप छान तुमच्या मधला साहित्यिक देखील शेती बरोबर जागृत तुम्ही ठेवलाय। आणि आज तुमचं वय बघता ज्येष्ठ नागरिक या वयात देखील तुम्हाला इतके अनुभव आठवत आहेत आणि इतके विस्ताराने तुम्ही सांगितलेत की खरोखर आपलं खूप खूप मी धन्यवाद मानतो। तर जाता जाता आपल्या श्रोत्यांसाठी काही संदेश आपण देऊ इच्छिता।
0: संदेश म्हणजे अनेकदा नैराश्य येतो, फक्त नैराश्य तुमची एक गोष्ट घालू शकते। नियमित कमीत कमी 15 ते 20 मिनिटं योगा करायचा। योगा करायचा, व्यसनांपासून दूर राहायचं, चांगली संगत ठेवायची आणि आपलं काम करत राहायचं। एक दिवस येतो की तुम्हाला सस्टेनेबल फार्मिंग पॅटर्न कडे हळूहळू जायला पाहिजे। आपण म्हणजे मला कशाचीच इनपुट, एक्सटर्नल इनपुटची गरज पडली नाही पाहिजे, ना औषध, ना केमिकल, ना स्प्रे पंप, ना काही। म्हणजे इतकं सेल्फ रिलायबिलिटी, आपल्याला सस्टेनेबिलिटी कडे कसं जाता येईल त्याची वाटचाल केली पाहिजे। धन्यवाद। शेवट रेडिओ नगर या केंद्राचा मी खूप आभारी आहे।
2: धन्यवाद सुरेश दादा। आपण शेतीतले आपले अनुभव आणि ऑर्गॅनिक शेती या संदर्भात श्रोत्यांना खूप उत्कृष्ट अशी माहिती दिली, त्याबद्दल रेडिओ नगर 90.4 FM तर्फे आपला मी खूप खूप आभार व्यक्त करतो। धन्यवाद।

शेतकरी बंधूंनो, सुरेशदादा कोल्हे यांच्याशी सेंद्रिय शेती आणि अनुभव याविषयी बातचीत आपण ऐकलीत. तर शेतकरी बंधू भगिनींनो, आता आपण जाणून घेऊया हवामानाचा अंदाज. अल निनोचा प्रभाव संपूर्ण देशात दिसून येत आहे. देशातल्या अनेक राज्यांमध्ये समाधानकारक पाऊस झालेला नाही. अनेक भागातील पावसाची तूट वाढताना पाहायला मिळत आहे आणि याचा परिणाम जलसाठ्यांवर झालेला दिसत आहे. पाऊस कमी झाल्यानं अनेक धरणं पूर्ण क्षमतेनं भरलेली नाहीत. शेतकरी बांधवही संकटात आहेत. देशातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून पुढील आठवड्यात हे क्षेत्र ओडिशापासून गुजरातपर्यंत पुढे सरकण्याचा अंदाज आहे. 12 सप्टेंबर 2026 रोजी दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, हरियाणा, पंजाब, जम्मू काश्मीर, झारखंड, पश्चिम बंगाल, ओडिशा, छत्तीसगड, आसाम, महाराष्ट्र, गुजरात, तेलंगणा, केरळ, त्रिपुरा आणि नागालँड या राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या काळात वादळी वारे देखील वाहतील अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. यंदा राज्यात पावसाचं प्रमाण असमान आहे. अनेक भागात पावसाची तूट कायम आहे. सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात काही भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झालाय, तरी देखील बहुतांश भाग हे कोरडेच आहेत. पुढील 2 दिवसात हवामान प्रणालीच्या सक्रियतेमुळं हवामान विभागानं राज्यात सर्वदूर पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. काही भागात मुसळधार पावसाची तर काही भागात वादळी पावसाची शक्यता हवामान विभागानं सांगितलेली आहे. मित्रहो, मागील आठवड्यामध्ये निवडक शेतमालाचे साप्ताहिक बाजारभाव असे होते. सरासरी किमती रुपये प्रति क्विंटलमध्ये आहेत. हे बाजारभाव आपल्याला उपलब्ध झालेत बाजार माहिती व जोखीम निवारण कक्ष स्मार्ट प्रकल्प यांच्यामार्फत. मका नांदगाव 2397 रुपये, हरभरा लातूर 6000 रुपये, तूर लातूर 8355 रुपये, सोयाबीन लातूर 6193 रुपये, कापूस राजकोट 9100 रुपये, कांदा लासलगाव 4379 रुपये, टोमॅटो पुणे 1200 रुपये आणि हळद हिंगोली 15820 रुपये. बाजार माहिती आणि जोखीम निवारण कक्ष स्मार्ट प्रकल्प यांच्या मार्फत साप्ताहिक बाजारभाव आपण ऐकलेत. तेव्हा शेतकरी बंधू भगिनींनो, याबरोबरच आता शेतशिवार कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी एका नवीन शेतकरी मित्रांबरोबर. तोपर्यंत राम राम. आपण कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र परावलंबित्व आलेल्या सर्व वयोगटातील रुग्णांना दर्जेदार निवासी सेवा सुश्रुषा देणारा उपक्रम म्हणजेच स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र. सर्व वयोगट, आजारपण, अपघात, शस्त्रक्रियेनंतरचा बरे होण्याचा काळ, वृद्धत्वातून अनुभवलेल्या शारीरिक आणि मानसिक आजारातून बरे होताना आवश्यक ती परिचर्या, काळजी आणि सुश्रुषा घरगुती वातावरणात आणि रास्त दरात पुरवणारा एक उपक्रम म्हणजेच स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र. अधिक माहितीसाठी संपर्क साधा 9970064455 किंवा 7499980845 या क्रमांकावर. एक वेळ अवश्य भेट द्या स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्राला. पत्ता: डॉक्टर आंबेडकर पुतळ्याजवळ, हॉटेल अंबिका मागे, नगर पुणे रोड, केडगाव, अहिल्यानगर.

स्नेहालय संचलित सक्षमा प्रकल्प म्हणजे शिक्षण, रोजगार आणि आत्मसन्मानाचा सुंदर संगम. आणि बेडसाइड असिस्टंट नर्सिंग कोर्सेसद्वारे 18 ते 45 वयोगटातील युवक आणि युवतींना दिलं जातं मोफत प्रशिक्षण, निवास आणि रोजगाराची हमी फक्त 90 दिवसात. 8वी पास असलेले उमेदवार स्नेहालय आणि केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर रुग्णालयाच्या सहकार्यानं आरोग्य सेवेतील कुशल सहाय्यक बनतात. कारण स्नेहालय मानतो सक्षम बनणं म्हणजे स्वतःचं आणि समाजाचं भविष्य घडवणं. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 95 11 89 67 75.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता
1: तुम्ही ऐकत आहात नगर डायरी फक्त रेडियो नगर 90.4 एफएम वर।
2: श्रोते हो नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा हक्काचा आवाज। आणि मी आरजे अनु तुमच्या सोबत आहे नगर डायरी या कार्यक्रमामध्ये। श्रोते हो खूप मनापासून स्वागत। अगदी काही दिवसांवर गणेशोत्सव येऊन ठेपलेला आहे आणि अवघ्या काही दिवसांमध्ये गणपती बाप्पाचं आगमन आपल्या संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये, आपल्या भारतामध्ये होत आहे। इतकंच नाही तर अनेक गणेश मंडळं जी आहेत ती जय्यत तयारीला आहेत। घरगुती गणपती बाप्पाचं आगमन होण्यासाठी सुद्धा अगदी सगळी कुटुंबं तयार आहेत। पण AMC अर्थात अहिल्यानगर महानगरपालिका गेल्या अनेक दिवसांपासून पर्यावरणपूरक गणेशोत्सव या संदर्भामध्ये काम करते आणि खरंच यंदाचा गणेशोत्सव सुद्धा आपण पर्यावरणपूरक साजरा करायला हवा। याबाबत आज आपण संवाद साधणार आहोत आपल्या अहिल्यानगर शहरातील हरियाली संस्थेचे अध्यक्ष, ते म्हणजे सुरेश खामकर सर यांच्यासोबत। सर, सगळ्यात आधी या स्टुडिओमध्ये आणि या शोमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत।
3: धन्यवाद।
2: जसं की मी आत्ता म्हणाले की अगदी काही दिवसांवर येऊन गणेशोत्सव हा येऊन ठेपलेला आहे आणि प्रत्येक आपल्या नगर शहरामधल्या गल्लीमध्ये, प्रत्येक बाजारपेठेमध्ये आनंदाचं वातावरण आहे कारण तयारी सुरू आहे गौरी गणपतीची। पण जो मुख्य विषय आहे पर्यावरणपूरक गणेशोत्सव, गेल्या काही दिवसांपासून आपल्या शहरामधल्या ज्या शाळा आहेत, जे महाविद्यालय आहेत, त्या ठिकाणी ना पर्यावरणपूरक गणेशोत्सव करावा यासाठी AMC प्रयत्न करते अहिल्यानगर महानगरपालिकेच्या वतीनं। शाडूच्या मातीचे गणपती जे आहेत ते वेगवेगळ्या शाळांमध्ये अनेक मुलांनी घडवले आहेत, विद्यार्थ्यांनी मूर्त्या सुंदर पद्धतीनं घडवलेल्या आहेत। तर पर्यावरणपूरक गणेशोत्सव म्हणजे नेमकं काय किंवा कशा पद्धतीनं पर्यावरणपूरक साजरा व्हायला हवा याबाबत नगरकरांना काय सांगाल?
3: गणेशोत्सव मुळातच आपण पहिल्यांदा ते समजून घेणं गरजेचं आहे की कुठलेही उत्सव जे आहेत ते जनभावनेतून आणि लोकभावनेतून सुरू झालेले आहेत। त्यातलाच गणेशोत्सव एक आहे आणि गणेशोत्सव साजरा करण्यामागची जी मूळ संकल्पना आहे ती म्हणजे समाज संघटित होणं किंवा एकत्रित येण्याचं माध्यम म्हणून गणेशोत्सव सुरू झाला, म्हणजे सार्वजनिक गणेशोत्सव म्हणतो आपण तो। त्याच्या आधी गणेशोत्सव होता परंतु तो घरगुती स्वरूपाचे उत्सव साजरे केले जायचे, परंतु सार्वजनिक गणेशोत्सव जो सुरू झाला तो ही लोकांनी एकत्रित यावं आणि त्यातून विचारांची देवाणघेवाण व्हावी, त्यातून प्रबोधन व्हावं अशा प्रकारचा उद्देश ठेवून हा उत्सव सुरू केला आहे सर्व। आणि आपल्याला माहिती आहे की लोकमान्य टिळकांनी हा उत्सव सुरू करण्यात पुढाकार घेतला। तर अशा पद्धतीने जेव्हा त्याच्या आधी गणेशोत्सव घरगुती स्वरूपाचा व्हायचा तेव्हा त्याला सार्वजनिक स्वरूप मिळालं, तेव्हा गणेशोत्सव जो आहे तो सार्वजनिक पद्धतीने मोठ्या प्रमाणावर व्यापक स्वरूपात साजरा करायला सुरुवात झाली। सुरुवातीचा जो त्याचं गणेशोत्सवाचं स्वरूप होतं ते अत्यंत मर्यादित अशा स्वरूपाचं राहिलं। उत्सव जोरात व्हायचा, धार्मिक भावना, धार्मिक कार्यक्रम हे सर्व पारंपरिक पद्धतीने दरवर्षी गणेशोत्सवाच्या काळात व्हायचे, परंतु काळ बदलत गेला तसे गणेशोत्सवाचं किंवा अनेक उत्सवाचं स्वरूप जे आहे ते बदलत गेलं, त्यात गणेशोत्सवाचंही बदललं। आणि या बदललेल्या स्वरूपामध्ये अनेक गोष्टी अशा घडायला लागल्या की ज्याच्यामुळे पर्यावरणाची हानी व्हायला लागली आणि मग तेव्हापासून विषय सुरू झाला की गणेशोत्सव पर्यावरणपूरक साजरा केला गेला पाहिजे असा मुद्दा आला। आणि मग त्या दृष्टिकोनातून हा गणेशोत्सव पर्यावरणपूरक कशा पद्धतीने साजरा केला जाईल असा विचार सुरू झाला आणि त्या दृष्टिकोनातून मग व्यापक स्वरूपात जनजागृती वेगवेगळे कार्यक्रम उपक्रम सुरू झाले। पूर्वी जे होत गणेशोत्सव पर्यावरणपूरक साजरा करायचं म्हणजे नेमकं काय करायचं असा जो मुद्दा उपस्थित त्या ठिकाणी केला गेला तर त्याच्यामध्ये पर्यावरणाची हानी होणार नाही अशा प्रकारची कुठलीही कृती या गणेशोत्सवाच्या काळामध्ये आपल्या हातून होऊ नये, तसेच आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ नये आणि नागरिकांना या गणेशोत्सवाचा आनंद मिळावा उलट त्याचा त्रास होऊ नये अशा पद्धतीने उत्सव साजरा करणं म्हणजे पर्यावरणपूरक उत्सव साजरा करणं।
2: नक्कीच. जसं आता तुम्ही अगदी सोप्या भाषेमध्ये सांगितलं की पर्यावरणाची हानी होऊ नये अशा प्रकारे हा सार्वजनिक गणेशोत्सव जो आहे तो आपण साजरा करायला हवा. आणि AMC गेल्या अनेक दिवसांपासून यासाठी प्रयत्न करते किंवा यासाठी अवेअरनेस करते आहे की शाडूच्या मातीच्या मूर्ती ज्या आहेत ते आपण बसवायला हव्यात. तर आता गणेश मूर्तीची निवड करत असताना मातीची मूर्ती किंवा शाडूच्या मातीची मूर्ती जी आहे ती नैसर्गिक आहे किंवा पर्यावरणपूरक ती बनवली गेली आहे तर यालाच का प्राधान्य दिलं जातं?
3: हा मुद्दा हा आहे की आता पूर्वी साधारण 30-35 वर्षापूर्वी लोक घरीच गणपती तयार करायचे मातीचे, मग त्यात शाडू माती असेल किंवा काळी माती असेल, तर अशा पद्धतीने घरी तयार करून घरीच गणेशोत्सव त्याच मूर्तीची प्रतिष्ठापना करून 10 दिवस गणेशोत्सव जे काही त्याचे धार्मिक कार्यक्रम आहेत ते करून त्या माती त्या गणपतीच्या मूर्तीचं विसर्जन केलं जायचं. परंतु पुढे काळानुरूप बदल होत गेले, मूर्तीमध्ये प्लॅस्टर ऑफ पॅरिस जे आहे POP याला आपण म्हणतो ते आलं आणि POP मूर्ती सुरू झाल्या. साधारण 40-41 वर्षापूर्वीपासून या मूर्तीला मोठ्या प्रमाणावरती मागणी सुरू वाढली आणि त्या मूर्तीचं आता बाजारामध्ये मोठ्या प्रमाणावरती दिसतात. तर हे जे POP आहे हा प्रकार जो आहे तो मातीचाच प्रकार आहे, परंतु हा पाण्यामध्ये विरघळत नाही, त्याच्यामुळे जे काही समस्या आहेत त्या तिथे आहेत. आणि POP मूर्ती या दिसायला आकर्षक असतात, तसेच त्याच्यावरती रंगरंगोटी व्यवस्थित करता येते अशा पद्धतीने ते मूर्ती आणि कमी किमतीमध्ये नागरिकांना या भाविकांना बाजारामध्ये उपलब्ध होतात. म्हणून या POP मूर्तीची मागणी जवळजवळ 90% लोकांची ही राहिलेली आहे ती 40 वर्षापासून आणि आता आजही त्याच पद्धतीची आहे. परंतु या मूर्तीला पर्याय म्हणून शाडू मातीच्या ज्या मूर्ती आहेत, जसं की तुम्ही उल्लेख केला की आता महानगरपालिकेच्या वतीने किंवा वेगळ्या सामाजिक संस्थांच्या वतीने आमच्याही संस्थेच्या वतीने आम्ही गणपती शाडू मातीपासून पर्यावरणपूर्वक गणपती बनवा कार्यशाळा ज्या आहेत ते वेगवेगळ्या शाळेंमधून घेतल्या. महापालिकेच्याही सर्व कार्यक्रमाला मी नगरमधल्या काही प्रमुख महत्त्वाच्या शाळांमधून हा कार्यक्रम कार्यशाळा झाल्या त्यालाही उपस्थित होतो. तर विद्यार्थ्यांनी घरच्या घरी शाडू मातीपासून गणेशाची मूर्ती कशी तयार करावी या प्रकारचं प्रशिक्षण या कार्यशाळेत विद्यार्थ्यांना दिलं. तर ते का दिलं गेलं की आपण नुसती चर्चा करतो की POP मूर्ती जी आहे ती विरघळत नाही, त्याच्यावरचे रंग जे आहेत ते विसर्जित केल्यामुळं केमिकल पाण्यामध्ये जातात आणि पाण्याचं प्रदूषण होतं, परंतु याला पर्याय काय असू शकतो? तर शाडू मातीच्या मूर्ती किंवा मातीच्या मूर्ती. आणि शाडू मातीच्या मूर्ती मोठ्या संख्येने बाजारामध्ये उपलब्ध नसतात आणि ज्या आहेत त्याची त्याच्याही किमती ज्या आहेत ते मोठ्या प्रमाणात जास्त असतात ज्या POP तुलनेत विचार केला, म्हणून नागरिक प्रेफरन्स त्याला देत नाहीत. मग घरच्या घरी कमी किमतीत स्वतःच्या हाताने मूर्ती कशी तयार करायची हे जर प्रशिक्षण विद्यार्थ्याला दिलं तर तो पुढे जाऊन आपली घरगुती गणेश उत्सवासाठीची जी मूर्ती आहे तो शाडू माती बाजारातून आणून घरच्या घरी तयार करील. हा उद्देश ठेवून आम्ही ते प्रशिक्षण शालेय विद्यार्थ्यांना दिलेलं आहे आणि याच्यामध्ये हे प्रशिक्षण द्यायला जे नगर शहरातले प्रसिद्ध मूर्तिकार होते म्हणजे जसे प्रमोदजी कांबळे असतील व बालाजी वल्लाल असतील

0: आणखीन काही त्यांच्या मित्रमंडळीला सांगतील आणि या पद्धतीच्या मूर्त्या घरच्या घरी शाडू मातीच्या बनवणं आणि त्याची प्रतिष्ठापना केल्यानंतर त्या मूर्तींना रंग देता येतो आपल्याला नैसर्गिक रंग आणि घरच्या घरी त्याचं बादलीमध्ये विसर्जन आपण करू शकतो. त्याच्यामुळे पाण्याचं प्रदूषण होणार नाही आणि पर्यावरणाची हानी होणार नाही.
1: नक्की, जसं तुम्ही आत्ता सांगितलं की प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्या ज्या आहेत त्याचा रंग जो आहे तो पाण्यामध्ये मिसळल्यानंतर ते पाणी केमिकल युक्त पाणी तयार होतं आणि त्यामुळे जलचरांवर सुद्धा परिणाम होऊ शकतो का त्याचा, किंवा या रासायनिक घटकांचा वापर पाणी प्रदूषणामध्ये कसा होतो?
0: हो, पाणी प्रदूषण मुख्यत्वे जे आहे त्या मूर्तीला जे रंग दिले जातात ते सर्व केमिकलचे रंग असतात आणि ते केमिकलचे रंग पाण्यामध्ये विरघळतात आणि त्या पाण्यामध्ये मग वेगवेगळ्या प्रकारचे जलचर असतात, मासे असतात, झिंगे असतात, खेकडे असतात किंवा अन्य बाकी सूक्ष्म काही जलचर असतात की या जीव या जीवाला त्या केमिकलचा म्हणजे त्या रासायनिक रंगाचा जो आहे तो धोका असतो आणि सर्व जलचर नष्ट होतात या सगळ्या गोष्टींमुळे. आणि त्याबरोबरीने पाण्याचे जे प्रवाह आहेत, समजा विहिरीमध्येच हे सगळं विसर्जन केलं जातं, आपल्याकडे काय समुद्र नाही, त्याच्यामुळे विसर्जन प्रामुख्याने वेगवेगळ्या शहरातल्या वेगवेगळ्या विहिरींमध्ये होतं आणि त्या विहिरीचं पाणी पूर्णपणे प्रदूषित होतं या केमिकलमुळे. आणि मूर्त्या टाकलेल्या असतात, त्या मूर्त्या ज्या POP आहेत त्या विरघळत नाहीत, ते वर्षानुवर्ष पडून राहतात. त्याचबरोबरीनं आता पुढं तो मुद्दा येणारच आहे, मूर्तीबरोबर नागरिक त्याच्यामध्ये जे निर्माल्य आहे 10 दिवसाचं तर तेही टाकतात आणि मग ते सडून त्या परिसरामध्ये रोगराई निर्माण होण्याची शक्यता असू शकते आणि मग परिसरातल्या नागरिकांना आरोग्याच्या समस्येला सामोरं जावं लागतं आणि पर्यावरणाचंही संतुलन बिघडतं, पाण्याचंही प्रदूषण होतं.
1: नक्कीच, जसं आत्ता तुम्ही उल्लेख केला की विसर्जन झाल्यानंतर किंवा विसर्जनाच्या दिवशी ज्या ज्या ठिकाणी विसर्जनाची व्यवस्था केलेली आहे, मग आपल्या नगर शहरामध्ये काही विहिरी आहेत, पारंपरिक ज्या काही बारवा आहेत किंवा काही दुसऱ्या प्रकारच्या म्हणजे नॅचरल पद्धतीनं नाही पण काही विहिरी ज्या आहेत त्या तयार केलेल्या असतात, तर या सगळ्या तलावामध्ये किंवा या सगळ्या विहिरीमध्ये बारवेमध्ये जेव्हा अनंत चतुर्दशीनंतर दुसऱ्या दिवशीचं चित्र असतं ते अतिशय भयानक असतं, कारण अर्ध्या मूर्त्या ज्या आहेत त्या विरघळलेल्या असतात, त्या अर्धवट परिस्थितीमध्ये असतात आणि जसं तुम्ही सांगितलं की निर्माल्य जे आहे ते सुद्धा त्यामध्ये टाकलं जातं. तसं बघायला गेलं तर ज्या ठिकाणी विहिरी आहेत, बारवं आहेत, त्या ठिकाणी निर्माल्य टाकण्यासाठी सुद्धा एक वेगळी व्यवस्था केली असते किंवा एक वेगळं कुंड असतं, तर त्या ठिकाणी न टाकता त्या ठिकाणी ते निर्माल्य न टाकता त्याचं व्यवस्थापन तिथे बिघडतं आणि असं चित्र जे आहे ते समोर येतं, तर याबद्दल काय सांगाल?
0: हा मुद्दा महत्त्वाचा आहे की मूर्तीचं विसर्जन, तर राज्य सरकारने आत्ताच राज्य सरकारने म्हणण्यापेक्षा हायकोर्टाने 1 सप्टेंबर 2026 एक ऑर्डर केलेली आणि मूर्तीचं जे विसर्जन आहे ते 6 फुटापेक्षा ज्या कमी उंचीच्या मूर्ती आहेत त्या POPच्या असतील किंवा अन्य मूर्ती असतील त्याचं विसर्जन हे नगरपालिका, महापालिका, ग्रामपंचायत म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेने कृत्रिम तलावाची निर्मिती करायची आहे आणि त्याच ठिकाणी या 6 फुटापेक्षा कमी उंचीच्या ज्या मूर्ती आहेत त्यांचं विसर्जन त्या कृत्रिम तलावामध्ये करायचं आहे, अशा प्रकारचे निर्देश त्या ठिकाणी सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना हायकोर्टने राज्य सरकारला आणि राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेला दिलेले आहेत. आणि 6 फुटापेक्षा जास्त उंचीची जी गणपतीच्या मूर्ती आहेत मग त्याचं विसर्जन तलाव, त्याच्यानंतर समुद्र अशा ठिकाणी करायचं आहे. तर आणि ह्या मूर्तीचं विसर्जन या कृत्रिम तलावात झाल्यानंतर त्याच्या दुसऱ्या दिवशी या मूर्ती काढून घ्यायच्यात, म्हणजे त्या ठिकाणी काढून घेऊन त्याचं योग्य शास्त्रीय पद्धतीने त्या मूर्तीचं जे पुढची विल्हेवाट जी आहे ती लावायची, अशा पद्धतीचे निर्देश आहेत. म्हणजे व तिथं पडून राहिले 2 महिने 3 महिने अशा पद्धतीचा विषय करायचा नाही, तर हे निर्देश जे आहेत हे हायकोर्टाने राज्य सरकारला दिलेले आहेत आणि अशा पद्धतीने मूर्तीचं जे विसर्जन आहे ते म्हणजे POP च्या मूर्तीचं विसर्जन कृत्रिम तलावात आणि मोठ्या मूर्तीचं विसर्जन समुद्र आणि विहिरींमध्ये आपल्याला करायचं आहे. आणि शाडू मातीच्या ज्या मूर्ती किंवा मातीच्या ज्या मूर्ती बसवणारे नागरिक आहेत त्यांनी विहिरीकडे जायची किंवा कृत्रिम तलावाकडे जायची गरजच नाही, तर त्यांनी टबमध्येच घरी आपल्या विसर्जन करायचंय आणि ते विसर्जन झाल्यानंतरच पाणी जे आहे ते तुम्ही त्याचे मूर्तीचं

0: कुंड्यांमध्ये सुद्धा आपण वापरू शकतो.
1: हो नक्कीच. पण त्याचबरोबर गणेशोत्सव मंडळं जी आहेत किंवा घरगुती गणेशोत्सव साजरा केला जातो, मोठ्या प्रमाणावर सजावटसुद्धा केली जाते. प्रत्येक घरोघरी सजावट केली जाते, आकर्षक दिसावं ते ठिकाण, यासाठी प्लॅस्टिकच्या साहित्याचा सुद्धा वापर केला जातो. बऱ्याच वेळा आपण पाहतो की मोठमोठे जे सार्वजनिक मंडळ आहेत तिथे प्लॅस्टिकच्या काही गोष्टी वापरून आकर्षक रोषणाई केली जाते, किंवा प्लॅस्टिकचं साहित्य वापरून जे आहे ते छान प्रकारे डेकोरेट केलं जातं. पण ते दिसायला जरी आकर्षक दिसत असलं तरी सुद्धा प्लॅस्टिकचा वापर तो केला जातो, आणि 10 दिवसानंतर ते प्लॅस्टिकचा कचरा जो आहे, जो सजावटीसाठी वापरलेलं जे साहित्य आहे ते कुठेतरी टाकून दिलं जातं. मग ते प्लॅस्टिकचा थर्माकॉल असेल, प्लॅस्टिकची फुलं असतील किंवा प्लॅस्टिकच्या माळा असतील, याचा वापर करून आपण पुन्हा एकदा कचरा व्यवस्थापन वाढवतो आहोत की काय, किंवा कचरा वाढवतो आहेत की काय असं चित्र दिसतं. तर हे टाळण्यासाठी सुद्धा काय करायला हवं?
0: हा मुद्दा महत्त्वाचा आहे, कारण आत्ता बाजारामध्ये मोठ्या प्रमाणावर तरी कृत्रिम फुलं जी आहेत किंवा कृत्रिम माळा डेकोरेशनच्या, या प्लॅस्टिकच्या प्लॅस्टिकपासून बनवलेल्या आहेत आणि ते मोठ्या संख्येने उपलब्ध आहेत, आणि डेकोरेशनचं वेगवेगळं साहित्य जे आहे ते प्लॅस्टिकमध्ये आणि थर्माकोलमध्ये उपलब्ध आहे. की ज्या घरगुती गणपती आपण बसवतो त्याची जी मखर आहे ती सजावट करण्यासाठी आपण बऱ्याचदा आता या वस्तू बाजारात रेडीमेड मिळतात म्हणून त्या घेऊन, आणि या कमी किमतीत उपलब्ध आहेत, त्याच्यामुळं त्या मोठ्या प्रमाणावरती विकत आणून आपण सर्व मखर सजवतो आणि म्हणजे देखावा तयार करतो. अशा पद्धतीने हे सगळे वापरून जसं तुम्ही मुद्दा उपस्थित केला की त्यानंतर फेकून दिलं जात, शेवटी ते प्लॅस्टिकच आहे. आणि ते प्लॅस्टिक आहे म्हणजे ते सिंगल यूज प्लॅस्टिकच्या याच्यामध्ये आलं, आणि त्याच्यापासून पुन्हा मग पर्यावरणाची हानी होणं, भूमी प्रदूषण, वायू प्रदूषण निर्माण होणं, त्या सगळ्या म्हणजे जसं आपण सिंगल यूज इतर प्लॅस्टिक इतर दिवशी वापरतो त्यातलाच तो प्रकार आहे, वेगळा काही नाही. आणि म्हणून या सगळ्या ज्या वस्तू आहेत ह्या आपण वापरणं अयोग्य, आणि मुळातच ह्या सगळ्या सिंगल यूज प्लॅस्टिकच्या वापराला, विक्रीला आणि उत्पादनाला सरकारची बंदी. आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून महापालिकेच्या माध्यमातून, नगरपालिकेच्या माध्यमातूनही या ठिकाणी त्यांच्यावरती कारवाई जी आहे ती होऊ शकते, जर हे विक्रेते किंवा उद्योग निर्माण करणारे जे आहेत त्यांच्यावरती. तर म्हणून ह्या सगळ्या गोष्टीला पर्याय उपलब्ध आपल्याकडे पूर्वी होते, आजही आहेत, की जे नैसर्गिक साधनं आहेत आपली त्याचा वापर करून आपण हे सर्व मखर सजावट किंवा सार्वजनिक मंडळांमधली सजावट ही करू शकतो. आणि तशा पद्धतीच्या कापडाच्या स्वरूपात, कापडाच्या माध्यमातून, त्याचबरोबरीने कागदाच्या पुठ्ठ्याच्या, अशा प्रकारचे डेकोरेटिव्ह साहित्य बाजारामध्ये मोठ्या प्रमाणावरती उपलब्ध आहे, त्याचा वापर करून आपण आपले सजावट जी आहे ती करू शकतो दोन्ही ठिकाणच्या गणपतीची.
1: नक्कीच. आत्ता सध्या गणेशोत्सव येऊन ठेपलेला आहे काही दिवसांपर्यंत, आणि अजून एक मुद्दा जो आहे तो उपस्थित झालेला आहे, तो म्हणजे जसं आपण आता कचरा व्यवस्थापनाबद्दल किंवा कचऱ्याच्या प्रदूषणाबद्दल बोललो, पर्यावरणाचा ऱ्हास किंवा पर्यावरणाची हानी ज्या POPच्या मूर्त्यांपासून होती आहे त्याबद्दल बोललो, पण आता अजून एक विषय जो आहे तो सध्या समोर येतोय, तो म्हणजे लाऊडस्पीकर, DJ वापर आणि पारंपरिक गणेशोत्सव का DJ गणेशोत्सव. जे काही विसर्जन मिरवणूक असेल किंवा गणेशोत्सवाच्या काळामध्ये जो लाऊडस्पीकरचा, DJ किंवा ध्वनिवर्धक साधनांचा वापर केला जातो, त्याला वेळेची मर्यादा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या ध्वनीची मर्यादा, त्या आवाजाची मर्यादा ही असायला हवी, किंवा तुम्हाला काय वाटतं कुठला गणेशोत्सव जो आहे तो आपण साजरा करायला हवा किंवा कशा पद्धतीने साजरा करायला हवा?
0: नाही, मुद्दा जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे आत्ताच्या सगळ्या गणेशोत्सव किंवा एकूणच सर्व जे उत्सव होतात. हो, गणपती मोठ्या प्रमाणात मोठा उत्सव असतो म्हणून DJ समोर येतो, परंतु इतर वेळेसही DJ वापर कुठल्याही लहान मोठ्या मिरवणुकांमध्ये सर्रास होतोच, मग ते अन्य धर्मियांच्या पण मिरवणुकांमध्ये होतो, तो इथंच उपलब्ध, हा मुद्दा इथंच उपस्थित होतो असं नाही, किंवा उत्सव किंवा मिरवणुका सोडूनही वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये राजकीय नेत्यांच्या याच्या ठिकाणी, सभेच्या ठिकाणी त्याचा उपयोग हा सर्रास होतो. आता DJ जो आहे, जेव्हा सुरुवातीला मुळात मुद्दा असा आहे की आता जे एकूण जनमत जे आहे DJ बाबतीत ते DJ नको असंच आहे, तर या स्टेजला नागरिकांचं मत का आलं तर आपण याचा थोडासा गांभीर्यानं विचार करण्याची गरज आहे. पूर्वी या सर्व गणेशोत्सवाच्या, आपण गणेशोत्सवाच्या मिरवणुकीच्या बाबतीतच बोलू सुरुवातीला, कारण आपला मुद्दा तो आहे. जेव्हा गणेश विसर्जनाची मिरवणूक व्हायची किंवा गणपती बसवण्याच्या दिवशी मिरवणूक व्हायची, दोन मिरवणुका होतात, तर या दोन्ही मिरवणुका पण विसर्जनाची ही मिरवणूक मुख्य आणि मोठी असते. तर या मिरवणुका जर आपण पूर्वीचा विचार केला तर याचा प्रामुख्याने विचार केला तर ह्या मिरवणुका निघाल्यानंतर त्या शहरातले त्या शहराच्या आजूबाजूला राहणारे नागरिक त्या मिरवणुका पाहण्यासाठी आवर्जून जायचे. मग त्याच्यामध्ये महिला पुरुष वृद्ध प्रौढ तरुण सगळे त्या वयोगटातले असायचे. कारण त्या ज्या मिरवणुका असायच्या त्या पारंपरिक पद्धतीच्या आकर्षक स्वरूपाच्या पाहण्यासारख्या अशा स्वरूपाच्या असायच्या. आणि तेव्हाच्या मिरवणुका ही पहाटपर्यंत चालायच्या. नंतर आता ही 11 वेळ जी आहे ती नंतरच्या अलीकडच्या काळात आलेली. तर या आणि तेव्हाचे देखावे सुद्धा हे रात्रभर चालायचे. कारण तो अनुभव आम्ही घेतलेला आहे. रात्रभर आम्ही हे सर्व देखावे मंडळ करतात सार्वजनिक, ते पाहण्यासाठी रात्र आम्ही कॉलेजमध्ये असताना फिरलेलो आहे, पहाटे घरी आलेलो शेवटचे 3-4 दिवस. तर ही परिस्थिती का असायची, आत्ताचा तुलनेत त्याचा विचार जर केला तर आत्ता परिस्थिती वेगळी आहे नेमकी त्याच्या. जर गणेश विसर्जनाची मिरवणूक या रस्त्याने चालली असेल तर नागरिकांना काम जर असेल त्या रोडला तर ते रोड टाळून दुसऱ्या बाजूने जातात. विसर्जन मिरवणूक पाहायला येणं तर सोडाच, परंतु ज्या ठिकाणी डीजे चाललाय त्या ठिकाणी जायनं त्यांना भीतीदायक वाटतं. तर अशा स्वरूपाची उलट परिस्थिती निर्माण या सगळ्या गणेश उत्सवाच्या मिरवणुकीच्या बाबतीत झाली. म्हणून आणि मंडळांनी जे गणेश सार्वजनिक मंडळं जी आहेत त्यांचा हा मुद्दा आहे, ते हे सगळं मिरवणुकीच्या मध्ये डीजेचा वापर करतात आणि त्यांनी डीजेचा वापर करायचा का पारंपरिक पद्धतीने मिरवणूक करायची याचा गांभीर्यानं विचार केला गेला पाहिजे. आणि आता मुळात मुद्दा हा जसा उपस्थित केला की नागरिक म्हणतात डीजेच नको, तर डीजेला आपण कायमस्वरूपीची बंदी आणू शकत नाही कायद्याने. बरं का, जर मंडळांनी ठरवलं तरच डीजे बंद आहे. कारण याच्यामध्ये जसं तुम्ही उल्लेख केला की त्याला ध्वनीच्या ज्या काही मर्यादा आहेत त्या मर्यादा राखून या डीजेला परवानगी दिलेली, परंतु त्या डीजे मर्यादा राखत नाहीत आणि जे करायचं ते होतं. कारण आता आम्ही तर पाहतो आता त्या गणपतीच्या प्रतिष्ठापनेच्या दिवशी मिरवणुका काढतात अनेक ठिकाणी आणि त्या मिरवणुकीला मार्ग नसतो कुठला. एकाची मिरवणूक या बाजूने, एकाची मिरवणूक त्या बाजूने, या समोरासमोर होतात, तो रस्ताही ब्लॉक होतो, वाहतुकीला अडथळे निर्माण होतात, जाणाऱ्या येणाऱ्या नागरिकांनाही त्रास, बाजूला रहिवासी राहतात, त्यांच्यामध्ये वृद्ध असतात, आजारी असतात, लहान बालकं असतात, या सगळ्यांना त्याचा त्या तीव्र आवाजाचा त्रास सहन करावा लागतो आणि त्याचे काही गंभीर परिणामही आपल्या समोर आलेले आहेत. काहींचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झालेला आहे आणि काहींचे कानाचे पडदे फाटलेले आहेत. अशा सगळ्या गंभीर घटना या डीजेच्या म्हणजे या ध्वनी प्रदूषणामुळे होतात. म्हणून डीजेचा जो वापर आहे तो करायला विरोध 100% पूर्णपणे आमचा नाही. परंतु गणेश मंडळ जी सार्वजनिक मंडळ आहेत यांनी याच्यामध्ये जे डॉल्बी, त्याच्यानंतर प्लाझ्मा स्पीकर, प्रेशर मिड डाऊन साऊंड, ह्या जे सिस्टीम्स आहेत या 3 नंतर आलेले आहेत. सुरुवातीला जेव्हा डीजे आला त्यावेळेस या सिस्टीम त्याच्यामध्ये नव्हत्या. या सिस्टीम आल्यामुळं झालं काय, तो डीजेचा आवाज जो आहे तो असा जसा भूकंप होतो तशा पद्धतीने भूकंप झाल्यासारखा आवाज येतो, त्याच्यामुळे छाती धडधड धडधड करते. आणि त्याच्यात दुसरं एक आता नवीन डेव्हलपमेंट म्हणजे या सगळ्या डीजेमध्ये अपडेट केलेल्या गोष्टी नंतरच्या काळात, आणि याच्यामध्ये लेझर लाईट ती एक आणलेली, आणि या सगळ्यामुळे त्या परिसरात इतका मोठा आवाज होतो दणदणाट की आवाजाची तीव्रता भयानक असते आणि यामुळे त्याचा त्रास त्या परिसरातल्या नागरिकांना रहिवाशांना भोगावा लागतो आणि म्हणून या गोष्टीला नागरिक डीजे नको म्हणतात. तर पूर्णपणे डीजे न करता मी आता जसं तुम्हाला सांगितलं प्लाझ्मा स्पीकर, प्रेशर मिड डाऊन साऊंड आणि डॉल्बी ह्या गोष्टी त्या डीजेमधून बाजूला काढा आणि डीजेच्या जे आवाजाची मर्यादा आहे दिलेली ती राखून तुम्ही डीजे वापरायला आमची हरकत नाही. परंतु या गोष्टी गणेश उत्सवाच्या मंडळांनी पाळणार असतील तरच ते डीजे आणावेत, अन्यथा आपल्या पारंपरिक स्वरूपाच्या ज्या मिरवणुका होत्या पूर्वीच्या त्याच्यामध्ये मग ढोल ताशे असतील, लिजिम असतील, आता बडे ढोल आलेत किंवा वेगवेगळ्या आकर्षक पद्धतीचे आदिवासी नृत्य आहेत, असे शालेय विद्यार्थ्यांचे काही नृत्य बसवलेले असतात, असे नृत्य आहेत, अशा परंपरा जी मिरवणूक आपली पूर्वी होती ती साजरी करावी, या दोन्हीपैकी एक मंडळांनी स्वीकारावं. हे जे मी सांगितले त्या 3 स्पीकर वगळून आणि नाही तर पारंपरिक पद्धतीची.
1: नक्कीच अलीकडच्या काळामध्ये आपण मिरवणुकासंदर्भात बोलत आहोतच, पण सध्याच्या अलीकडच्या काळामध्ये ना आपल्या नगर शहराचा विचार केला तर नगर शहरामध्ये अनेक वाद्यपथकांची संख्यासुद्धा वाढते आणि ही एक चांगली गोष्ट आहे. म्हणजे जसं की आपण पारंपरिक मिरवणुका डी जे सोबतच्या मिरवणुका याबाबत बोलत आहोत, पण कुठेतरी वाद्यसंस्कृती पण आता अलीकडच्या काळात वाढत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून आपल्या शहरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या मैदानावर आज संध्याकाळी बघायला गेलं तर कुठेतरी ढोल पथकांची प्रॅक्टिस सुरू असते, सराव सुरू असतो आणि ते आवाज आपल्या कानावर पडतात. तर कुठेतरी तरुणाई तिकडे सुद्धा धाव घेते आहे किंवा तरुणाईला ते सुद्धा एक आकर्षण वाटत आहे आणि ते तिकडे जॉईन होत आहे, तर हे सुद्धा एक चांगलं चित्र वाटतंय. तर तुम्हाला याबाबत काय वाटतंय?
0: हो, नक्कीच हे सर्व स्वागतार्ह आहे, कारण या सगळ्या जे आपले पारंपरिक वाद्य आहेत या वाद्य कुठेतरी काळानुरूप मागं पडायला सुरुवात झालेली, तर जर त्याला पुन्हा पुनर्जित अवस्था निर्माण होत असेल आणि परंपरा आपली जी पूर्वीची होती ती जर राखली जाणार असेल तर या सगळ्या गोष्टीचं आजचे युवक जे काय करतात त्याचं नक्कीच स्वागत आहे आणि त्याच्यामध्ये उत्तरोत्तर विकास व्हावा, वाढ व्हावी आणि या सर्व पारंपरिक वाद्य आपल्या या सर्व मिरवणुकीत सहभागी व्हावेत हीच अपेक्षा आहे.
1: नक्कीच, जसं मगाशी सर तुम्ही बोलताना उल्लेख केला की तुमच्या तरुणपणी किंवा पूर्वी काही वर्षांपूर्वी जो गणेशोत्सव तुम्ही पाहिला होता त्याबाबतच्या काही आठवणी तुम्ही बोलत होतात की तुम्ही कॉलेजला असताना त्या काळामध्ये पहाटेपर्यंत आरास देखावे जे आहेत ते असायचे, सुरू असायचे, किंवा मिरवणुकासुद्धा पहाटेपर्यंत सुरू असायच्या. तर त्या आठवणी कशा होत्या किंवा त्या नगरच्या गणेशोत्सवाच्या आठवणी कशा आहेत?
0: हो, त्या आठवणी अत्यंत आनंददायी अशा स्वरूपाच्या आज आहेत. त्याची आम्हाला आठवण आजच्या गणेशोत्सवाच्या काळात निश्चितपणे दरवर्षी होते आणि आमचे मित्र त्या काळातले जर आम्ही बसलो भेटतोच म्हणजे आणि मग पुन्हा त्या जुन्या आठवणींना उजाळा दिला जातो. मग या चौकातले मंडळाचा देखावा कसा असायचा, त्या चौकातल्या मंडळाचा देखावा, कोणत्या ठिकाणी गर्दी जास्त, कोणत्या ठिकाणी कमी, आणि मग रात्रभर रस्त्यावरून फिरताना मग आम्ही काय घरून जेवण करून जायचो नाही, आम्ही सकाळी संध्याकाळी 6-6:30 निघायचो. मग रस्त्याने चालताना गणपतीचे आरस पाहताना विनोद मस्करी करत चालायचो. त्याच्यात मग मध्येच का खायला काही वेगवेगळ्या रस्त्याच्या बाजूला विक्रेते असायचे, त्यांच्याकडून वडे खा, मक्याचे कणसं खा, अशा पद्धतीचं जे काय आहे ते आम्ही ते खात खात खात खात रात्र जे आहे मग ते देखावीस पाहत कधी सकाळ व्हायची हे सुद्धा आम्हाला कळायचं नाही आणि रस्त्याने चालताना ते आपण कुठं जायचं हे सांगावं लागायचं नाही. ते बरोबर गर्दी बरोबर आम्ही ते लाईनशीर ते गणपती पाहून बरोबर संपल्यानंतर आपले आता गणपती पाहून संपलेत हे समजायचं आणि अशा पद्धतीने ते सर्व चित्र जे आहे ते अत्यंत उत्साहाचं भारलेलं आणि आनंददायी अशा स्वरूपाचं होतं. त्याच्यात अशा पद्धतीचा धांगडधिंगा नव्हता, व्यसनाधीनता नव्हती. जे काही पाहायला यायचे लोक ते आणि देखावी जी सादर मंडळ करायची त्याच्यात सगळ्यात महत्वाचं ते त्याच्यामध्ये ते पाहण्यालायक असायचे. म्हणजे त्याच्यामध्ये पौराणिक असतील, ऐतिहासिक असतील, काही धार्मिक असतील, काही समाज उपयोगी समाज प्रबोधनपर असतील, अशा वेगवेगळ्या पद्धतीचे देखावे असायचे आणि ते आवडीने नागरिक पाहायचे, त्याचा ते आनंद घ्यायचे आणि त्या मंडळाचं कौतुकही करायचे. मंडळ चांगलं करतात, काही बालमंडळ राहायचे मध्ये आधीच, ते बालमंडळ त्यांच्या परीने आजही करतात काही ठिकाणी, तर तेही करायचे. मग कुणीतरी तिथं ते भावल्यांचं ते नाच आणायचं, मग ती एकच तेवढीच बाग असायची ती भावली, मग त्याच्या मागून थोडासा लहानसा साऊंड लावलेला असायचं आणि ते चालायचं. मग तिथंही गर्दी लोकांची टोळक उभा राहून पाहायचं काय चाललंय काय चाललंय. 10 लोक जमा झाले की आजूबाजूचे पुन्हा येणारे जाणारे येऊन उभा राहायचे. अशा पद्धतीने ते सर्व सगळं चालायचं. याच्यामधून व्हायचं काय की एक आनंद उत्सव तर साजरा व्हायचाच, परंतु रोजगारी नागरिकांना छोटे मोठे व्यावसायिक जे आहेत, म्हणजे जसं मक्याचे कणीस विकणारे, त्याच्यानंतर लाह्या विकणारे आहेत त्या, त्याच्यानंतर वडेवाले भजेवाले असे जे छोटे छोटे विक्रेते चहावाले हे सगळ्यांचे धंदे व्हायचे, व्यवसाय व्हायचा. असं शेवटचे 3-4 दिवस मोठ्या प्रमाणावरती त्यांना एक उद्योग व्हायचा, उत्पन्न मिळायचं आणि नागरिकांची मजा व्हायची, आनंद त्या निमित्ताने साजरा केला जायचा. अशा पद्धतीचा गणेश उत्सव हा तो एक आनंद उत्सव राहायचा. असा एक तो आठवणीतला गणेश उत्सव आजच्या काळातला पाहिला तर थोडस फारच चित्र एक भिन्न स्वरूपाचं आहे असं वाटतं. खेदानं म्हणावं लागतं आम्हाला, कारण गणेश उत्सव हा आनंदाचा असायला पाहिजे.
1: नक्कीच. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ जी आहेत ती देखावे साजरी करतात आणि गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या नगरमध्ये देखावे जे आहेत ते होतात. जसं तुम्ही मगाशी सांगितलं की वेगवेगळे विषय घेऊन देखावे होतात, पण काळानुरूप सुद्धा त्यामध्ये काही बदल होत आहेत का, किंवा आता काही मंडळं जी आहेत ती जिवंत देखावे सुद्धा साजरे करत आहेत, तर हे बदल जे आहेत ते कसे वाटतात तुम्हाला?
0: हा काळानुरूप आता या सगळ्या देखाव्यात पूर्वीचे जे होते ते त्या ठिकाणचे स्थानिक कलाकार जे आहेत मूर्तिकार त्या प्रत्येक शहरात गावात असतात मूर्तिकार आजही आहेत, तर ते मूर्तिकार ते देखावे स्वतः मूर्त्या बनवून तयार करायचे. तर त्यातल्या सर्व मूर्त्या हलत्या नसायच्या, हलत्या स्वरूपाचे देखावे कमी राहायचे, फार कमी मूर्त्या हलत्या स्वरूपाच्या राहायच्या. परंतु त्याचे जे काही विषय असायचे, थीम असायची, ती महत्वाची असायची आणि त्याची मांडणी जी केलेली असायची व्यासपीठावरती ती आणि आजूबाजूची सजावट ती खूप आकर्षक आणि महत्वाची असायची. आणि तेव्हा सर्व जो काळ होता तो मोबाईल नव्हता, टी व्ही चॅनल याचंही प्रमाण कमी होतं आणि त्याच्यामुळं नागरिकांनाही पाहायला असं तेव्हाच्या काळात सहज असं काही उपलब्ध नसायचं. म्हणून असे गणेश उत्सव वगैरे याच्यामध्ये जे काही देखावे आरस साजर केली जायची त्याचा एक ते आनंद घ्यायचे आणि काही तसं तुम्ही म्हणले तसे काही जिवंत देखावे काही लोक साजर करायचे करायचे तर तेही व्हायचे. अशा पद्धतीने देखावे व्हायचे आणि त्याचे नागरिक आवर्जून कौतुक करायचे आणि आनंदही घ्यायचे.
1: नक्कीच. गणेशोत्सवाच्या काळामध्ये जे प्रदूषण नियंत्रण मंडळ आहे त्यांच्याकडून वेगवेगळ्या मंडळांची पाहणी आजही होते का, किंवा ध्वनी प्रदूषणाचं निरीक्षण आजही केलं जाते का?
0: हो, ध्वनी प्रदूषणाचं महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून त्याचे ट्रायल जे आहेत ते घेतले जातात. आणि मुळात प्रदूषण नियंत्रण मंडळाचा मुद्दा नाही त्याच्यामध्ये जास्त आहे, तर पोलीस डिपार्टमेंटचा येतो. जे ध्वनी प्रदूषण आहे पोलिसांकडं पण ते सगळं ध्वनी आवाजाची मर्यादा तपासायची यंत्र जे आहेत पोलिसांकडं पण उपलब्ध आहेत आणि ते जर ध्वनी जास्त प्रमाणात वाढला तर त्याच्यावरती ते ऑन द स्पॉट कारवाई करण्याचे अधिकार हे पोलिसांना आहेत आणि पोलीस ते कारवाई करतात दरवर्षी. अशा पद्धतीने ते डेसिबल वाढलेलं दिसलं की ते कारवाईचे अधिकार पोलिसांना असल्यामुळे ते करतात.
1: नक्कीच. आजही नियमांचं उल्लंघन झालं तर कारवाई होते का?
0: हो, तुम्ही पा आता जो मुद्दा आपण उपस्थित केला डीजेचा, तो डीजेचं ते गणेश मंडळाचं म्हणणं असं असतं की आम्ही कमी आवाजात वाजू. जेव्हा हा सर्व गणेश उत्सवाच्या मंडळाच्या मिटिंगा होतात त्या मिटिंगमध्ये हा मुद्दा येतोच आणि मंडळांना जर आपण सांगितलं की आपण यावर्षीचं गणेश उत्सवाची मिरवणूक विसर्जनाची विसर्जन मिरवणूक ही डीजे मुक्त करू, तर मंडळाचं म्हणणं येतं की आपण आवाजाच्या मर्यादा राखून ती मिरवणूक करू. परंतु प्रत्यक्षात तसं होत नाही. का होत नाही? तर ते उत्साह त्यांचा दांडगा असतो मिरवणुकीच्या याच्यामध्ये. अनेक वेगवेगळ्या ठिकाणची तरुण कार्यकर्ते असतात, तेव्हाची परिस्थिती अत्यंत वेगळ्या स्वरूपाची असती आणि मग एकूण त्याचा डीजेचा आवाज मोठा की माझ्या डीजेचा आवाज मोठा अशी स्पर्धा चालल्यासारखे काही काही ठिकाणची परिस्थिती निर्माण होते आणि म्हणून हे कमी आवाज ठेवून जर डीजे वाजवला तर त्याचा कायदेशीर विरोध असायचं कारणच नाही. परंतु त्याचा तो नियम जे आहेत ते पाळले जात नाहीत आणि मग पोलिसांना दुर्दैवाने कारवाई करावी लागते आणि ते मग कोर्टात जातं प्रकरण, ते पुढे जाऊन दंड भरणं वगैरे असा सगळा विषय त्याच्यात असतो.
1: नक्कीच. आज आपण उत्सव साजरा करू पण पर्यावरणाला सुद्धा जपू या विषया अनुसरून बोलत आहोत. तर आज तुम्ही स्नेहालयाच्या रेडिओ नगर केंद्रामध्ये आला आहात. या माध्यमातून येणाऱ्या गणेशोत्सवासाठी सगळ्या नगरकरांना सगळ्या श्रोत्यांना काय आवाहन कराल?
0: हा, मी सर्व नगरकरांना नगर जिल्हा वासियांना एक आवाहन करतो की आपण सर्वांनी आता आम्ही जी चर्चा झाली त्या पद्धतीने गणेश उत्सव पर्यावरणपूरक साजरा करावा. आता यावर्षी जरा एक या गणेशवर्षीच्या गणेश उत्सवाला राज्य सरकारने राज्य महोत्सवाचा दर्जा दिलेला आहे. पहिलंच वर्ष आहे आपलं आणि या राज्य महोत्सवाचा दर्जा दिला असल्यामुळे त्यांनी वेगवेगळ्या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे राज्य सरकारच्या वतीने आणि त्या सर्व स्पर्धांमधून आपण आपले सार्वजनिक गणेश उत्सवाचं मी सांगतोय, सार्वजनिक गणेश उत्सवाच्या मंडळांनी हा राज्य महोत्सवामध्ये सहभाग द्यावा आणि शासनाने जी काही त्याच्यामध्ये अनेक प्रकारच्या स्पर्धा आहेत त्याच्यात मग सर्व ऐतिहासिक पौराणिक वेगवेगळे देखावे आपण साजरे करायचे आणि त्याच्यावर पर तालुका जिल्हा स्तरावर राज्यस्तरावर आंतरराष्ट्रीय स्तरावर आणि राष्ट्रीय स्तरावर अशा पद्धतीची बक्षिसं यावर्षी आहेत. तालुका स्तरावर जर आपण प्रथम क्रमांक आला की 25,000 बक्षीस आहे पहिलं, जिल्हा स्तरावरती पहिलं बक्षीस 50, दुसरं 40 आणि तिसरं 30,000 रुपयाचं जिल्हा स्तरावरती बक्षीस आहे. हे संपूर्ण राज्यातल्या जिल्ह्यातल्या जिल्ह्यामध्ये हे बक्षीसं दिली जाणार आहेत. तसेच राज्य स्तरावरची आहेत, राष्ट्रीय स्तरावर आहे आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पण ही स्पर्धा होणार आहे. तर या सर्व स्पर्धेमध्ये आपण पर्यावरणपूरक देखावे साजरे करून अशा या स्पर्धेतून आपणही सहभागी होऊन आपलं रजिस्ट्रेशन करून एक सामाजिक संदेश, पर्यावरणपूरक संदेश या माध्यमातून नगरवासियांना, नगर जिल्ह्यातल्या राज्यातल्या लोकांना द्यावा अशा प्रकारचं मला वाटतं.
1: नक्कीच. आज सर तुम्ही स्नेहालाच्या रेडिओ नगर केंद्रात आलात आणि या माध्यमातून एक पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचं आणि ती खरं तर आपली जबाबदारी आहे याबाबतचं जे काही मार्गदर्शन केलं त्याबद्दल तुमचे खूप मनापासून आभार सर.
0: धन्यवाद.
1: आणि येणाऱ्या गणेशोत्सवाच्या तुम्हाला सुद्धा खूप मनापासून शुभेच्छा.
0: सर्व आपणालाही, नगर रेडिओला आणि सर्व नगरवासियांनाही शुभेच्छा.
1: श्रोते हो, आज आपल्या सोबत नगर डायरी या कार्यक्रमामध्ये होते हरियाली संस्थेचे संस्थापक सुरेश खामकर. आज आपण नगर डायरी या कार्यक्रमामध्ये त्यांच्याशी संवाद साधला. गणेशोत्सव लवकरच सुरू होतोय आणि यंदाचा गणेशोत्सव आपण सर्वांनी मिळून पर्यावरणपूरक आणि त्याचबरोबर सामाजिक भान ठेवून साजरा करायला हवा, कारण सार्वजनिक उत्सव साजरा करताना पर्यावरणाची हानी होणार नाही आणि त्रास होणार नाही याचाही जरूर विचार करायला हवा. श्रोते हो, आजच्या नगर डायरी या कार्यक्रमामध्ये आपण इथेच थांबत आहोत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

महडगावाती महसूर वरद विनायकाच तिथ एक मंदिर मंदिर लय साध सुध जस कौलारू घर घुमटाचा कळस सोनेरी नक्षी नागाची

स्नेहालय संचलित स्नेहाधार प्रकल्प विधवा, परित्यक्ता, बालमाता, कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिला या सर्व महिलांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय स्नेहाधार प्रकल्प. महिलांसाठी निवास, भोजन, कायदेशीर सल्ला व समुपदेशन. अधिक माहितीसाठी संपर्क 90 11 36 36 00. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: लोक मध्यम रेडिओ निघाल आवाज सहकाचा आवाज आणि मी आहे आरजे आणि तुमच्या सोबत नगर डायरी या कार्यक्रमामध्ये श्रोते हो खूप मनापासून स्वागत. मर्क्युरी मिशन स्नेहालय आणि स्नेहालय संचलित रेडिओ नगर 90.4 FM यांच्या संयुक्त विद्यमानं आपण HIV/AIDS अवेअरनेस बाबत अनेक प्रोग्राम घेत आहोत आणि HIV म्हणजे काय, AIDS म्हणजे काय आणि याबाबतचे आजही आपल्या समाजामध्ये जे गैरसमज दिसत आहेत ते दूर करण्यासाठी ही एक विशेष मालिका आपण ऐकत आहात. आणि आज आपल्यासोबत या भागामध्ये आपल्या जिल्हा रुग्णालय अहिल्यानगरमधील ICTC सेंटरमधील सविता बेल्लेकर आहेत, ज्या 2007 सालापासून या विषयाला अनुसरून काम पाहत आहेत, काउन्सिलर म्हणून काम पाहत आहेत. एक महत्त्वाची भूमिका त्यांची या विषयासंबंधी आहे, तर आज आपण त्यांच्याशी या कार्यक्रमामध्ये संवाद साधणार आहोत. तर सगळ्यात आधी तुमचं या स्टुडिओमध्ये या शोमध्ये खूप मनापासून स्वागत.
1: धन्यवाद, तुम्ही मला आठवण काढून मला बोलवलं त्याबद्दल तुमचे मी आभारी आहे.
0: नक्कीच. जसं मी आत्ता सुरुवातीला म्हणाले की HIV आणि AIDS आजही बघायला गेलं तर आजही यूथमध्ये किंवा आजही समाजामधल्या कुठल्याही घटकाला फारसं HIV/AIDS क्लिअर माहिती नाही आहे, तर सगळ्यात आधी ही मूलभूत माहिती असणं गरजेचं आहे आणि तुम्ही याच संदर्भामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून काम पाहताय. तर HIV म्हणजे काय आणि AIDS म्हणजे काय, यातला फरक काय आहे?
1: बरोबर बोललात तुम्ही की आजही लोकांना याच्याबद्दलची पूर्ण माहिती नाही, माहिती नाही यापेक्षाही त्याच्याकडे दुर्लक्ष करतायत लोक. कुणी अवेअरनेस किंवा माहिती देण्याचा प्रयत्न जरी केला तरी न ऐकता निघून जात आहेत किंवा आम्हाला त्याच्याशी संबंध नाही किंवा HIV मला होणार नाही ह्या भावनेतून ते तिथून निघून जातात. तर तसं पाहायला गेलं तर HIV आणि AIDS हे दोन वेगळे प्रकार आहेत. म्हणजे HIV हा AIDS ह्या आजाराचा व्हायरस आहे. HIV म्हणजे ह्युमन इम्युनोडिफिशियन्सी व्हायरस, जो माणसाच्या शरीरात राहून माणसाची प्रतिकारशक्ती हळूहळू कमी करतो. आणि जेव्हा माणसाची प्रतिकारशक्ती कमी होते तर त्याला इतर कुठे संधिसाधू आजार जडतात, जसं जुलाब होणं, स्किन रॅशेस, वजन कमी होणं किंवा हवेतील TB सारखा आजार. प्रतिकारशक्ती कमी झाल्यामुळे हे आजार उद्भवतात. आणि जेव्हा व्यक्तीला एकाच वेळेस खूप सारे आजार होतात किंवा जास्त आजार होतात तेव्हा त्याला AIDS स्टेज आली असं आपण म्हणू शकतो. जेव्हा व्यक्ती सुदृढ असतो किंवा त्याची प्रतिकारशक्ती चांगली असते तर AIDS-ग्रस्त नसून तो HIV संक्रमित आहे असं आपण म्हणू शकतो. आणि हेच लोक विसरतात की जेव्हा कोणी असा रुग्ण तो AIDS-चा पेशंट आहे असं म्हणतात, परंतु तो HIV संक्रमित व्यक्ती असतो. जेव्हा त्याला आजार सुरुवात होते, प्रतिकारशक्ती कमी होते, तेव्हा आपण AIDS झाला असं म्हणू शकतो. तर AIDS-सुद्धा हा कुठला आजार नसून आजारांचा समूह आहे असं आपण म्हणू शकतो.
0: नक्कीच. HIV आणि AIDS याबाबत तुम्ही अगदी सोप्या शब्दामध्ये ही गोष्ट जी आहे ती सांगितली, पण आजही समाजामध्ये अनेक गैरसमज आहे. जसं की HIV संक्रमित व्यक्ती असेल किंवा AIDS झालेली व्यक्ती असेल तर तिच्यासोबत जेवल्यानं, तिच्यासोबत सहवासामध्ये राहिल्यानं किंवा तिच्यासोबत काम केल्यानं त्या व्यक्तीसोबत आपल्यालाही HIV होऊ शकतो, AIDS होऊ शकतो आणि अजून अनेक मिथ्स आहेत, तर याबाबत काय सांगाल?
1: नाही, हे बरोबर आहे की अजूनही जेव्हा एकतर HIV संक्रमित व्यक्ती ह्याच भीतीने पुढे येत नाही की त्याला भेदभाव केला जाईल, त्याच्याशी वाईट वागलं जाईल, ह्या भीतीनेच पुढे येत नाही. कारण HIV बाधित व्यक्ती किंवा HIV संक्रमित व्यक्ती जेव्हा कोणाला कळतं की याला HIV आहे तर त्यांना हेच वाटतं की त्याच्यासोबत राहिल्याने किंवा त्याला स्पर्श केल्याने किंवा बोलल्याने आपल्याला HIV होऊ शकतो. परंतु हा ह्युमन इम्युनोडिफिशियन्सी, मी म्हटलं की माणसाच्या शरीरात राहणारा आजार आहे. आणि एकत्र राहिले, बसले, उठले, तुम्ही एक वॉशरूम यूज केलं, कपडे यूज केले किंवा उष्ण पाणी जरी पिले तरी हा आजार संक्रमित होत नाही. आपण एक जुनी ॲडसुद्धा होती शर्मिला टागोर यांची की स्पर्शाने HIV होत

0: त्याने प्रेम पसरतं असं आहे. तर स्पर्शाने तर कधीच होत नाही एच आय व्ही. हा संक्रमणाचे मार्ग वेगळी आहेत.
1: नक्कीच, जसं तुम्ही आता सांगितलं की संक्रमणाची मार्ग वेगळी आहेत, तर ती मुख्यत्वे कुठली मार्ग आहेत किंवा कुठल्या कारणांमुळे एच आय व्ही एड्स होऊ शकतो?
0: मुख्यत्वे एच आय व्ही हा चार कारणांनी एच आय व्हीचं संक्रमण होऊ शकतं. पहिलं जे सर्वात महत्त्वाचं आहे आणि मोठं जे संक्रमणाचं कारण आहे ते एच आय व्ही बाधित किंवा एच आय व्ही संक्रमित व्यक्तीबरोबर असुरक्षित शारीरिक संबंध केला तर. असुरक्षित शारीरिक संबंध म्हणजे निरोध न वापरता केलेला संबंध. आणि दुसरं कारण आहे एच आय व्ही संक्रमित सुई इंजेक्शनचा वापर जर करण्यात आला तर होऊ शकतो. तिसरं कारण आहे एच आय व्ही संक्रमित रक्त कधी घेण्यात आलं म्हणजे ब्लड बॅग आजारी पडल्यावर किंवा ॲक्सिडेंटमध्ये घेतल्या जातं, ते जर एच आय व्ही संक्रमित असेल तर एच आय व्हीची बाधा होऊ शकते. आणि एच आय व्ही बाधित आईवडिलांकडून त्यांच्या होणाऱ्या बाळाला, हे चार कारण एच आय व्ही संक्रमणाचे आहेत. या व्यतिरिक्त कुठल्याही इतर कारणाने एच आय व्ही संक्रमण होत नाही. थोडक्यात सांगायचं झालं की रक्त आणि शारीरिक संबंध या कारणातून एच आय व्हीचं संक्रमण होतं. शरीराच्या कुठल्याही इतर स्रावातून एच आय व्हीचं संक्रमण, जसं की एच आय शारीरिक संबंधातून युरिया आणि योनी स्राव याच्यातून होऊ शकतं, पण इतर कुठल्याही कारणाने एच आय व्हीचं संक्रमण होत नाही.
1: नक्कीच. चाचण्यांचं महत्त्व एच आय व्हीमध्ये किती आहे किंवा या माध्यमातून चाचण्यांचे काही प्रकार आहेत का ते सांगाल का?
0: चाचणी ही एकमेव मार्ग आहे की तुम्ही तुमची एच आय व्हीची स्थिती जाणून घेण्याचे, एच आय व्ही समजण्याचं इतर कुठलंही माध्यम नाही आहे की आपण पाहून किंवा डोळ्याने किंवा हा खूप वीक झाला आहे किंवा वीक दिसतोय किंवा अशक्त दिसतोय म्हणून त्याला एच आय व्ही असेल असं नाही आहे. एच आय व्ही टेस्ट हीच तुमची एच आय व्हीची स्थिती जाणून घेण्याचा एकमेव मार्ग आहे. याच्यात आपण एलायझा किंवा ज्या गव्हर्नमेंट मान्यताप्राप्त चाचण्या आहेत ते आपण सिव्हिल हॉस्पिटल, जिल्हा रुग्णालय किंवा ग्रामीण रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरापर्यंत आपण सबसेंटरपर्यंत त्या चाचण्या करतो. तर एच आय व्ही ची तुमची स्थिती जाणून घ्यायची असेल तर एच आय व्ही चाचणी हे एकमेव मार्ग आहे.
1: नक्कीच. तुम्ही काउन्सिलर म्हणून काम पाहता आणि तुमच्यासमोर अनेक केसेस येतात किंवा अनेक रुग्ण येतात, अनेक पेशंट्स येतात, तर अनेकांचे प्रश्न असतील आणि काउन्सिलिंग हे सुद्धा एक खूप महत्त्वाचं प्रभावी माध्यम आहे या आजारावर.
0: बच्चा रुग्ण आहे, त्याला एच आय व्ही आहे, तर मला एच आय व्ही होईल का, किंवा आम्ही एकत्र जेवलो किंवा एकत्र पोहलो किंवा बऱ्याच वर्षापासून सोबत राहतोय तर एच आय व्ही होईल का, तर हे असे शंका घेऊन येतात. त्याचबरोबर कोणाचे जर अतिजोखमीचं वर्तणूक आलं किंवा संबंध आले बाहेर तर ती शंका घेऊन येतात की आम्हाला आता एच आय व्ही होईल का. तर त्या बाबतीत त्यांच्या जी कृती आहे त्या बाबतीत त्यानुसार आम्ही त्यांचं मार्गदर्शन किंवा त्यांना सल्ला देतो, काउन्सिलिंग करतो आणि त्यांच्या शंकेचं निरसन करतो.
1: नक्कीच. एच आय व्हीमध्ये काउन्सिलिंग हा भाग किती महत्त्वाचा आहे?
0: एच आय व्ही क्षेत्रात काउन्सिलिंग हा फार महत्त्वाचा विषय आहे, कारण एच आय व्हीचे जे आपण इतिहास पाहिला तर व्यक्ती एच आय व्ही संक्रमणाने हदबल होण्यापेक्षा तो भेदभाव आणि जो वागणूक दिली जाते त्यानेच तो फार खचतो की त्याला एक वेगळी वागणूक दिली जाते. स्पर्श जर आजूबाजूच्या लोकांना कळलं तर यात त्याची मानसिक स्थिती, त्याला एक उत्तम आयुष्य जगण्यासाठी मानसिक स्थिती भक्कम असणं खूप गरजेचं आहे. त्याचबरोबर त्याच्या कुटुंबाची स्थिती, त्याला मानसिक आधार असणं गरजेचं आहे. त्यामुळे काउन्सिलिंगच्या माध्यमातून आम्ही फॅमिली काउन्सिलिंग करतो किंवा त्याच्या जोडीदाराशी बोलतो आणि सध्या त्याला तुमची किती गरज आहे आधाराची, कारण एच आय व्ही बाबतीत जे पूर्वीपासूनचे गैरसमज आहेत आणि त्या बाबतीतला जो कलंक जोडल्या गेलेला आहे त्यामुळे एच आय व्ही संक्रमित व्यक्ती हा खूप खचून जातो, स्वतःहून पुढे येत नाही आणि त्यामुळे कधी कधी तो उपचारांसाठीही पुढे येत नाही की कोणाला कळेल मग माझ्याशी भेदभाव होईल, माझ्या चारित्र्याबद्दल काय विचार केला जाईल. परंतु खरं तर एक एच आय व्ही पॉझिटिव्ह किंवा एच आय व्ही संक्रमित व्यक्तीला एक डिग्निफाईड आयुष्य किंवा एक आदराचं आयुष्य जगण्याचा पूर्णपणे अधिकार आहे. त्याचबरोबर आम्ही जेव्हा तो एच आय व्ही संक्रमित होतोय तर त्याला भविष्याच्या योजनांबद्दल मार्गदर्शन करतोय की तू काय करू शकतो आणि एक पॉझिटिव्ह लाईफ ठेवण्यासाठी, लाईफ लिव्हिंग ठेवण्यासाठी किंवा जीवनशैली ठेवण्यासाठी ए आर टी उपचार, त्याचबरोबर

0: किंवा काही असेल, तर ते पूर्ण ॲक्सेप्ट करून त्याच्याशी बोललं जातं किंवा त्याचा पूर्ण स्वीकार करून कॉन्सलर बोलतो. त्यामुळे त्याला कॉन्सलर एक ऐकून घेणारा किंवा एक जवळचा मित्र वाटतो. त्यामुळे एच आय व्ही ते क्षेत्रात कॉन्सलिंगचं फार महत्त्व आहे की जेणे कारण त्याचा पायाच कॉन्सलरला कणा म्हटला जातो आय सी टी सी सेंटरचा, की टेस्टिंग करून फक्त रिपोर्ट देऊन पुढे पाठवणं हे एक कृती नसती त्यात. तर रिपोर्ट समजावून सांगणं आणि तुम्ही ह्या रिपोर्टबरोबर कसे एक स्वस्थ आयुष्य जगू शकाल एच आय व्ही संक्रमण यासाठी सुद्धा त्यांना मार्गदर्शन केलं जातं.
1: नक्कीच. यामध्ये फॅमिलीचा रोल किती महत्त्वाचा आहे, किंवा ज्या फॅमिलीजला माहिती आहे की आपल्या घरातील सदस्याला एच आय व्ही आहे, तर यामध्ये त्यांचाही रोल किती महत्त्वाचा आहे?
0: फॅमिली, मी आत्ताच तुम्हाला बोलले की फॅमिली सपोर्टशिवाय तो व्यक्ती राहू शकत नाही, कारण तो जास्त वेळ कुटुंबातच राहतो आणि कुटुंबात जर त्याच्या भेदभाव किंवा अस्पृश्यासारखी वागणूक केली किंवा त्याला हात नाही लावला किंवा त्याचे भांडे कपडे वेगळे ठेवले तर तो खूप स्वतःला एकटा समजतो किंवा अगदी काय म्हणतो आपण त्याला भेदभाव केल्यासारखं वाटतं त्याला. आणि आमच्याकडे अशीही केसेस आहे की कुटुंबात भेदभाव झाला किंवा त्याला वेगळे ठेवण्यात आलं म्हणून घरातून निघून गेलेले केसेससुद्धा आहेत, की ते निघून गेले आहेत किंवा परत सापडलेच नाही किंवा त्यांनी कुठे जाऊन स्वतःच्या जीवाचं बरं वाईट केलं असेल, अशा केसेससुद्धा आहे. त्यामुळे कुटुंबात जरी तो व्यक्ती राहिला, जसं आपण म्हटलो स्पर्श आणि एकत्र राहण्याने एच आय व्ही होत नाही, भांडे जरी एक यूज केले, कपडे जरी, वॉशरूम्स एक उपकरण जरी यूज केले तरी एच आय व्ही संक्रमण होत नाही. त्यामुळे अशा कुटुंबात जर कोणी व्यक्ती असेल तर त्याला जर योग्य ती वागणूक आणि समान वागणूक जी पूर्वी होती तीच जर दिली तर तो व्यक्ती कुटुंबात व्यवस्थित राहू शकतो.
1: नक्कीच. उपचार पद्धतीबद्दल आपण बोलूयात की ए आर टी थेरपी या सगळ्या एच आय व्ही एड्सग्रस्त बाधितांसाठी आहे, तर ही थेरपी कशी आहे, कशी काम करते या रुग्णांवर?
0: एच आय व्ही ए आर टी थेरपी जी आहे ही व्यक्तीच्या प्रतिकार शक्तीवर आणि काम करते. ए आर टी हे जे मेडिसिन आहे, आपले सिव्हिल हॉस्पिटलला त्याचं एक केंद्र आहे, त्याला सिनियर मेडिकल ऑफिसर आणि मेडिकल ऑफिसर अशी दोन पदं आहेत. त्याचबरोबर तिथेही कॉन्सलर आहेत, आय सी टी सी सेंटर्सलासुद्धा कॉन्सलर आहेत जिथं चाचणी आणि कॉन्सलिंग किंवा समुपदेशन केलं जातं. ए आर टी सेंटरमध्ये सुद्धा समुपदेशक आहेत, डॉक्टर्स आहेत जे व्यक्तीची पूर्ण मेडिकल चाचणी करून सोनोग्राफी, एक्सरे किंवा त्याला इतर कुठले विकार कंट्रोल करण्याचं काम करतं, की जो व्हायरसची जी गुणाकाराची जी स्थिती आहे की ते गुणोत्तरात वाढते गुणाकाराच्या स्थितीत, तर ते चेन ब्रेक करण्याचं काम ए आर टी थेरपी करते.
1: नक्कीच. ए आर टी थेरपी जर सातत्यानं एखाद्या रुग्णाने घेतली तर त्याचा परिणाम या त्याच्या चेनवर किंवा त्याच्या या प्रमाणावर होऊ शकतो का, किंवा हे कालांतरानं कमी होऊ शकतं का?
0: हो, ए आर टी ट्रीटमेंट जर रेग्युलर चालू ठेवली, आहार, व्यायाम आणि एक पॉझिटिव्ह विचारसरणी किंवा एक काय म्हणतो आपण पॉझिटिव्ह लिव्हिंग जर व्यवस्थित व्यक्तीने फॉलो केलं तर त्याचा व्हायरल लोड कमी होऊ शकतो, आणि व्हायरल लोड कमी झाले तर प्रतिकार शक्ती व्यवस्थित वाढते, एक सामान्य जीवन तो जगू शकतो.
1: नक्कीच. गर्भवती महिलांमध्ये जर एच आय व्ही असेल तर होणाऱ्या बाळामध्ये सुद्धा एच आय व्ही होऊ शकतो का, किंवा हे संक्रमण होऊ शकतं का?
0: गर्भवती महिलेला जर एच आय व्ही असेल तर त्या महिलेची जर 6 महिन्यापेक्षा जास्त जर तिला ए आर टी थेरपी मिळाली आणि जे आपले नियम आहेत की ब्रेस्ट फीडिंगचे काही नियम आहेत किंवा त्यानंतर आपण बाळाच्या एक कंटिन्यू टाइम इंटरवलने टेस्ट करत असतो, सगळे त्याने नियम जर फॉलो केले तर आपल्याकडे पॉझिटिव्ह येणे, जर सगळे नियम व्यवस्थित आणि जी थेरपी आहे ती फॉलो केली तर पॉझिटिव्ह येण्याचे चान्सेस फार कमी आहेत. आणि आपल्याकडे आता बऱ्याचशा बाळं जी आहेत ही सुदृढ आणि एच आय व्ही पॉझिटिव्ह कपलची बाळंही निगेटिव्ह आहेत. आणि दुसरी गोष्ट त्याच्यासाठी पहिले तिमाहीतच म्हणजे गरोदर राहिल्या वेळेस लगेचच जर स्त्रीची पूर्ण तपासण्या करण्यात आल्या त्याची तिच्या आणि तिच्या नवऱ्याच्या की त्यांना कुठले आजार आहेत का, एच आय व्ही गुप्तरोग किंवा पांढरी कावीळ ह्याच्या ज्या तपासण्या करण्यात आल्या तर त्यांचं एक ट्रीटमेंट सुरू केली लवकरात लवकर तर बाळाला संक्रमण जाण्याचे खूप चान्सेस कमी आहेत.
1: नक्कीच. एड्सबद्दल, एच आय व्हीबद्दल आपण बोलत आहोत आणि जसं तुम्ही सांगितलं की गर्भवती महिलांमध्ये आणि त्यांच्या होणाऱ्या बाळामध्ये निगेटिव्हचं प्रमाण जे आहे ते जास्त आहे, पण आपण जर बघितलं तर ग्रामीण भागातून की शहरी भागातून तुलनेनं सगळ्यात जास्त केसेस आपल्या जिल्हा रुग्णालयात कुठल्या येतात
0: असं आपण सांगू नाही शकत की कुठल्या येऊ शकतात, कारण हा जो एच आय व्ही संक्रमणाचा जो मार्ग आहे तो माणसाच्या स्वभावाशी वर्तणुकीशी निगडीत आहे, कारण जो त्याचा सगळ्यात मोठा जो संक्रमणाचा मार्ग आहे तो शारीरिक संबंध आहे.

0: आणि तो प्रत्येक व्यक्तीचा नैसर्गिक स्वभाव आहे. त्यामुळे आपण असं म्हणू शकत नाही की ग्रामीण भागातून त्याचे पेशंट येत आहेत किंवा शहरी भागात आहेत. कधी कधी ग्रामीण भागातून आलेले लोक शहरी भागात असतात राहायला तात्पुरत्या स्वरूपात. त्यामुळे असं आपण एक स्तर नाही निवडू शकत की ग्रामीण भागात जास्त आहेत शहरी भागात कमी आहेत, कारण तो माणसाच्या वर्तणुकीशी आणि स्वभावाशी जुडलेला आजार आहे. तरी पण आपण जर पाहिलं तर मुळात लोक गावचीच असतात पण ते शहर ठिकाणी राहतात, त्यामुळे तो असा रेशिओ काढणं अवघड जाईल.
1: नक्कीच. जसं तुम्ही मगाशी सांगितलं की काउन्सिलर हे त्या रुग्णासाठी मित्र असतात किंवा एक भावनिक आधार त्यांच्यासाठी ते असतात, पण त्यांना कुठल्याही स्वरूपामध्ये त्यांचं जर नाव सांगायचं नसेल तर आणि तुमच्याशी किंवा आपल्या जिल्हा रुग्णालयाशी कॉन्टॅक्ट करायचं असेल तर असा काही टोल फ्री क्रमांक आहे का?
0: हो, 1097 म्हणून आपला टोल फ्री क्रमांक आहे ज्यावर ते त्यांच्या शंका विचारू शकतात किंवा टेस्टिंगचं सेंटर विचारू शकतात. त्यांना येत असलेल्या भाषेत ते बोलू शकतात. सुरुवातीला सपोज फोन मिस कॉल जातो आणि 1097 त्यांना परत कॉल येतो की त्यांची शंका किंवा नाव न विचारता ते संवाद साधू शकतात.
1: नक्कीच. आपल्या जिल्हा रुग्णालयामध्ये ART थेरपीची जी काही औषधं आहेत ती मोफत आहेत का किंवा त्याचाही प्रत्येक रुग्णाचा फॉलोअप घेतला जातो का?
0: औषधं जिल्हा रुग्णालयात पूर्णपणे मोफत आहेत आणि जर व्यक्ती तो जर बाधित व्यक्ती किंवा संक्रमित व्यक्ती आहे तो जर औषधासाठी आला नाही तर त्याला फॉलोअप केला जातो, फोन केले जातात. त्याचं पूर्ण व्हायरल लोड किंवा या CD4 सुद्धा त्यांना फोन केले जातात जेणेकरून तो सातत्याने उपचारादरम्यान राहील.
1: नक्कीच. अनेक वर्षांपासून तुम्ही या फील्डमध्ये आहात, या क्षेत्रामध्ये काम पाहता, एखादी पॉझिटिव्ह आणि सक्सेस स्टोरी आहे का आपल्या रुग्णालयातली?
0: पॉझिटिव्ह आणि सक्सेस स्टोरीज खूप आहेत. शक्य एक व्यक्ती म्हणजे आपण पॉझिटिव्ह व्यक्ती तर आता आमच्याकडे पॉझिटिव्ह लिव्हिंग किंवा खूप स्टेबल होऊन त्यांचं आयुष्य घालत आहेत, परंतु शंका घेऊन मनात येणारे आणि त्यामुळे खचून जाणारे लोक असे खूप असतात की जे त्यांच्याकडून सपोज कुठं जोखीम वर्तणूक झाली आहे तर ते शंका घेऊन येतात की मला आता HIV झालाच असेल किंवा माझी टेस्ट किंवा ते टेस्ट करण्या अगोदर स्वतःला HIV पॉझिटिव्ह समजतात. परंतु तसं न होता आम्ही त्यांना HIV समजण्याचं एकच कारण आहे ते म्हणजे HIV टेस्ट. तुम्ही टेस्ट करा, तुमची वर्तणूक काय होती ते सांगा, तुम्ही किती जोखमीत आहात ते त्याबद्दल आम्ही चर्चा करतो. आणि जर ते निगेटिव्ह आले तर यापुढे निगेटिव्ह कसे राहू शकतात याबद्दल चर्चा करतो. आणि जरी पॉझिटिव्ह आले तरी तुम्ही HIV संक्रमणासोबत कसे जगू शकता किंवा एक चांगलं आयुष्य नॉर्मल आयुष्य कसे जगू शकता याबद्दल त्यांना मार्गदर्शन करतो आम्ही. आता काही केसेस असे होत्या की प्रायव्हेटला त्यांना जेव्हा HIV टेस्ट आपली पॉझिटिव्ह आहे असं जेव्हा कळलं तर ते पूर्ण खचून जातात किंवा वेगळा विचार करतात, आयुष्य संपवण्याचा विचार करतात. परंतु एक कुठेतरी आशा म्हणून ते एक सल्ला घेण्यासाठी ICTC येतात आणि जेव्हा त्यांना कळतं की हा एक सामान्य आजार असून आपण उपचार आणि आहार याच्यासोबत व्यवस्थित जगू शकतो तर त्यांच्या डोक्यातून हा विचार निघून जातो आणि ते व्यवस्थित कुटुंब आणि त्यांचे जे ट्रीटमेंट आहे ते व्यवस्थित घेऊन आजही व्यवस्थित आहेत.
1: नक्कीच. या सगळ्या तुमच्या कामामध्ये ज्या NGOs आहेत किंवा ज्या सामाजिक संस्था आहेत त्यांची मदत तुम्हाला होते का?
0: NGOची मदत आपण NGOच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था किंवा NACO यांचे प्रोजेक्ट्स लक्षगट केंद्रित प्रोजेक्ट चालूच आहेत ज्याला आपण टार्गेट इंटरव्हेन्शन म्हणतो. तर NGOच्या मार्फत ते चालू असतात. तर त्या प्रोजेक्टमध्ये त्यांनी जर सोसायटीमध्ये अवेअरनेस कॅम्प वगैरे जे घेतात ते त्यातून आपल्याला पॉझिटिव्ह रुग्णांची बरीचशी त्यांना ट्रीटमेंटवर आणता येतं. त्याचबरोबर निगेटिव्ह रुग्णांसाठीसुद्धा NGOs काम करतात की जे त्यांना जोखीम वर्तणूक झालेल्या लोकांना ते काउन्सिलिंग करतात आणि नेहमी निगेटिव्ह ठेवण्यासाठी जिल्हा रुग्णालय आणि NGOs हे दोन्ही सोबत काम करतात.
1: नक्कीच. या सगळ्यामध्ये या सगळ्या तुमच्या कामामध्ये लैंगिक शिक्षणाची गरज किती आहे समाजाला? सध्याच्या काळामध्ये लैंगिक शिक्षण देणं हे कितपत गरजेचं आहे असं तुम्हाला वाटतं?
0: खरं तर लैंगिक शिक्षण म्हटल्यावर शाळेत जरी आज आम्ही गेलो आता सध्या आमचं इंटेन्सिफाईड कॅम्पेन चालू आहे शाळकरी मुलांसाठी, किशोरवयीन मुलांसाठी ग्रामपंचायत स्तरावर आणि महाविद्यालयीन स्तरावर आमचं इंटेन्सिफाईड IC कॅम्पेन चालू आहे ज्यात आम्ही किशोरवयीन मुलामुलींना HIV AIDS जनजागृतीविषयी मार्गदर्शन करतो, संवेदीकरण कार्यशाळा घेतोय. खरं तर लैंगिक शिक्षण जेव्हा शब्द उच्चारला जातो त्याच्यातच खूप कन्फ्युजन किंवा गोंधळ उडतो. लैंगिक शिक्षण जेव्हा आपण म्हणतो त्यावर असं समजलं जातं की लैंगिकतेवर बोललं जाईल, सेक्सवर बोललं जाईल, शारीरिक संबंधांवर बोललं जाईल. त्यामुळे बरेचसे शिक्षक म्हणा किंवा शाळा म्हणा तर आम्हाला अलाउड करत नाहीत की तुम्ही ह्याविषयी जास्त बोलू. परंतु लैंगिकता हा जो विषय आहे हा तर खरं जर तुम्ही नो युअर बॉडी या माध्यमातून पाहिला तर खरं तर लैंगिक शिक्षण ते असू शकतं की तुम्ही आपलं शरीर काय आहे. कारण आपण शाळेच्या पुस्तकात जरी पाहिलं सगळे अवयव दाखवलेले असतात पण लैंगिक अवयव दाखवलेले नसतात. पण तो माणसाचा एक भाग आहे, शरीराचा भाग आहे जो नैसर्गिकरित्या आलेला आहे. आणि त्या अवयवांबद्दल किंवा आपल्या शरीराबद्दल जाणून घेण्याची आपल्याला पूर्ण अधिकार आहे. त्याचबरोबर आपले व्यक्ती स्वतःसुद्धा कधी स्वतःचं शरीर व्यवस्थित पाहत नाही. अगदी एकांतात सुद्धा त्याला स्वतःच्या शरीराची लाज वाटते. परंतु ही एक नैसर्गिक देन आहे किंवा नैसर्गिक घडण आहे शरीर हे. त्यामुळे लैंगिक शिक्षण हे डायरेक्टली सेक्शुअल कॉन्टॅक्ट किंवा शारीरिक संबंध याच्याशी निगडीत नसून तो स्त्री पुरुष आणि त्यांचे नैसर्गिक जडणघडण याच्याशी निगडीत आहे असं म्हणतो. जेव्हा आपण लैंगिक शिक्षणाऐवजी नो युअर बॉडी असं जर म्हटलं तर त्यामागचा जो स्टिग्मा किंवा जो शब्दामागे जो अर्थ दडलाय तो थोडासा मला वाटतं त्याच्या मागचा. कारण त्यावर बोलायला लोक पुढे येतील. कारण लैंगिक शिक्षण हे पूर्ण आपण त्यात जेव्हा शिकवतो तेव्हा आपण बॉडी स्ट्रक्चर शिकवतो किंवा वयानुसार होणारे बदल शिकवतो. किशोरवयीन मुलांमध्ये होणारे बदल, स्त्रियांमध्ये होणारे बदल याबद्दल शिकवतो. लैंगिक शिक्षण शारीरिक संबंध याविषयी कोणी जास्त म्हणजे डायरेक्टली बोलण्याची गरज नसते. परंतु तुम्हाला स्त्री म्हणून तुम्ही काय आहात, पुरुष म्हणून तुम्ही काय आहात किंवा मुलगा म्हणून तुम्ही काय आहात, तर हे जर लैंगिक शिक्षणातून पुढे आलं किंवा त्याचा अर्थ असा लावला तर मला असं वाटतं की लैंगिक शिक्षणाविषयी कोणी बोलायला लाजणार नाही किंवा आक्षेप घेणार नाहीत, मला असं वाटतं.
1: नक्कीच. रक्तदान जिथे होतं तिथे नियम फॉलो केले जातात का, किंवा तिथे सुद्धा सुरक्षा जी आहे रक्तदान कॅम्प झाल्यानंतर ती घेणं कितपत महत्त्वाचं आहे या सगळ्यासाठी?
0: आता जे गव्हर्नमेंट मान्यताप्राप्त ज्या रक्तपेढ्या आहेत त्यात पूर्ण नियम पाळले जातात. तिथेही काउन्सिलर असतात समुपदेशन जे रक्तदान करणाऱ्या व्यक्तीची अगोदर पूर्ण माहिती घेतात, काउन्सिलिंग करतात. जर रक्तदान करण्या अगोदर 6 महिने त्यांनी जर काही जोखीमभर वर्तणूक केली असेल किंवा त्यांनी काही रक्तसंक्रमणाचा काही त्याचा इतिहास असेल तर त्याला माहिती दिली जाते की किंवा अशा व्यक्तींचे ब्लड बॅग्स किंवा काही असेल किंवा तिचं संक्रमणाचं आढळली ती ब्लड बॅग तर ती डिस्कार्ड केली जाते किंवा ती बाहेर काढली जाते. आणि रक्ताचा बॅगची ज्या तपासण्या आवश्यक तपासण्या आहेत त्या सगळ्या रक्त सरकारमान्य रक्तपेढीत काटेकोरपणे केल्या जातात. एलायझा टेस्ट म्हणून असते ती केली जाते. त्याबरोबर इतरही सगळ्या तपासण्यांच्या रक्ताच्या तपासण्या केल्या जातात.
1: नक्कीच. भारत सरकारच्या अनेक वेगवेगळ्या आजारांसंबंधी काही योजना आहेत, तशा एड्स आणि HIV बाबत आहेत का?
0: भारत सरकारच्या HIV बाधित व्यक्तींसाठी दुर्धर आजाराचं सर्टिफिकेट जर आपण काढलं तर स्पेशली दुर्धर आजाराचं म्हणून म्हणजे इतर कुठले क्रायटेरिया लक्षात न घेता दुर्धर आजार आहे या बेसिसवर सुद्धा त्यांना फॅसिलिटीज दिल्या जातात. जसं संजय गांधी निराधार योजना आहे, राज्य परिवहन बसेसच्या प्रवासातील सवलत ही योजना आहे, आणि बालसंगोपन योजना आहे की ज्यात समजा एक पालक HIV पॉझिटिव्ह असेल किंवा मृत्यू झाला असेल किंवा दोन्ही पालकांचं त्यांनाही संजय गांधी निराधार योजना मिळू शकते असे. आणि प्रवासाचं राज्य परिवहन बसेसच्या प्रवासाची जी सवलत आहे ती व्यक्तीला 40 किमीपर्यंत मोफत प्रवास आहे जर तो HIV संक्रमित असेल तर तसं सर्टिफिकेट आपण जिल्हा रुग्णालयाकडून देतो आणि त्याला उपचाराच्या दिवशी 40 किलोमीटरपर्यंतचा प्रवास मोफत आहे. हे पात्रता फक्त हेच आहे की त्याला HIV बाधित किंवा दुर्धर आजार असावा. आणि जे आवश्यक कागदपत्र आहेत ते जिल्हा शल्य चिकित्सक यांचे वैद्यकीय प्रमाणपत्र आणि ERT कार्ड हेच आहे. त्याचा अर्ज आपण ERT डॉक्टरांना भेटून ERT केंद्राकडून सवलत देण्याची जबाबदारी घेतली जाईल. म्हणजे ERT सेंटरची त्याची जबाबदारी आहे की ह्या व्यक्तींना ह्या सवलती उपलब्ध करून द्यावेत. त्याचबरोबर याच्यात एन जी ओ पण मदत करतात की जे याच्या पी एल एच आय व्ही ग्रुप आहेत ते एच आय व्ही बाधित व्यक्तींना ह्या सवलती मिळवून देण्यासाठी मदत करतात. ते जिल्हा रुग्णालयात या आर टी सेंटरमध्ये एन जी ओचे पी एल एच आय व्ही ग्रुपचे सदस्य बसलेले असतात, ते यांना मदत करतात.
1: नक्कीच. आज तुम्ही स्नेहालाच्या रेडिओनगर केंद्रामध्ये आला आहात आणि या माध्यमातून एच आय व्ही एड्स संबंधी बोलताय. या माध्यमातून अनेक श्रोते आज आपल्याला ऐकतायत, अनेक लिस्नर ऐकतात. या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून काय सांगाल सगळ्याच नगरकरांना किंवा सगळ्या श्रोत्यांना?
0: मला आज जी संधी दिली आहे तुम्ही की नगरकरांशी किंवा रेडिओसारख्या मोठ्या माध्यमातून बोलण्याची, तर माझं एकच सांगणं आहे की जाणून घेणं, नो एड्स फॉर नो एड्स, म्हणजे एच आय व्ही होऊ नये याच्यासाठी एच आय व्ही बद्दल माहिती मिळवा. आम्ही बऱ्याच ठिकाणी जातो तर एच आय व्हीचं नाव काढलं की लोक बाजूला होतात किंवा आम्हाला त्याची गरज नाही ऐकण्याची. परंतु एच

जाणून घेणं नो एड्स फॉर नो एड्स म्हणजे एच आय व्ही होऊ नये याच्यासाठी एच आय व्ही बद्दल माहिती मिळवा. आम्ही बऱ्याच ठिकाणी जातो तर एच आय व्हीचं नाव काढलं की लोक बाजूला होतात किंवा आम्हाला त्याची गरज नाही ऐकण्याची, परंतु एच

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता
1: श्रोते हो नमस्कार. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा. क्रीडा झेपी आपली मालिका सुरू झालीये आणि मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. मंडई आजच्या क्रीडा झेपी या मालिकेत आपण ऐकणार आहोत बास्केटबॉलपटू श्रीपाद वखारे यांची मुलाखत. त्यांच्याशी संवाद साधणार आहेत ज्येष्ठ पत्रकार अजय धुपावकर.
2: रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा. मी अजय धोपावकर. आज आपल्या समोरेत आगळे वेगळे व्यक्तिमत्व आलेलं आहेत. ज्येष्ठ बास्केटबॉलपटू श्रीपाद वखारे सर आपल्या समोरेत आहेत. त्यांनी विद्यापीठ स्तरावर नगर विभागीय स्पर्धांमध्ये चमक दाखवलेली आहे. त्याचबरोबरीने नंतर त्यांनी बास्केटबॉलच्या प्रसार प्रचारासाठी फार मोठा हातभार त्यांचा आहे असे श्रीपाद सर आपल्या समवेत आहेत. तर तुमचं मी रेडिओ नगरमध्ये सुरुवातीला स्वागत करतो सर.
3: सर धन्यवाद.
2: सर तर तुम्ही मला सुरुवातीला सांगा, तुम्ही तुमचं बालपण शिक्षण आणि तुम्ही बास्केटबॉलकडे कसे वळालात याविषयी श्रोत्यांना अगोदर सांगा.
3: सर्व श्रोत्यांना माझा अगोदरच साष्टांग नमस्कार. खेळाची आवड लहानपणापासून होती.
2: बर.
3: शाळेच्या माध्यमातून खेळायला सुरुवात केली. बास्केटबॉल हा खूप टेक्निकल खेळ हा खेळताना जाणवत गेला. गल्लीच्या मधून आमचे मित्र म्हणजे माझे सिनियर आहेत ते भराड गल्लीमध्ये नेहरू मार्केटच्या मागे राहतो मी. प्रताप परदेशी बास्केटबॉल घेऊन असे प्रॅक्टिसला चालले होते. त्यावेळेस हेडक्वार्टरचं ग्राउंड टारकोट होते म्हणजे डांबरीचं. त्यांना ते बॉल घेऊन जाऊन मला जाताना मला त्या बॉलच्या बद्दल आकर्षण असं वाटलेलं आणि रोज जायचे ते 4:30-4 प्रॅक्टिसला.
2: तुम्ही काय लहान होतात?
3: हो मी 7वी-8वीच्या वर्गात असायचो त्यावेळेसच्या हिशोबाने. मग त्यांच्या बरोबर मी एकदा दोनदा गेलो हेडक्वार्टरला. त्यांची प्रॅक्टिस चालायची सारडा कॉलेजची. ते आमचे सगळे माझे सिनियर असायचे सगळे. वेदपाल सर त्यांची प्रॅक्टिस घ्यायची.
2: वेदपाल तनवर.
3: हा वेदपाल तनवर सर. त्यांनीच बास्केटबॉलची जडणघडण आणि फंडामेंटल जे असतो जो काय आमचा आज बेस आहे तो स्ट्रॉंग त्यांच्यामुळेच तो स्ट्रॉंग बेस आहे. खूप चांगली प्रॅक्टिस घेत आहेत अजून सुद्धा. तसंच त्या आवडीने रोज जायचो पाहिजो त्यांचा ब्रेक झाला की त्यांचा बॉल घेऊन मी सुद्धा त्यांच्यासारखंच बघून टाकायचा प्रयत्न करायचा. अशीने ती आवड निर्माण झाली आणि हेडक्वार्टरलाच टुर्नामेंट वेदपाल सरांच्या माध्यमातून फ्लड लाईटची टुर्नामेंट घेण्यात आली. तिथे पहिल्यांदाच वैभव ट्रॉफी म्हणून नावानी होती ती. आणि त्याचं फायनल मॅच MRC टीमनी जिंकली होती. त्याच्यामुळं त्या स्पर्धा तिथे फ्लड लाईट लावण्यापासूनच कामाच्या मध्ये मी सरांच्या बरोबर होतो. लहान होतो पण एक आवड
2: मदत करायची.
3: हा मग ती आठवण आज बी तागायत आहे.
2: घटना असेल साधारणतः
3: ती नाही म्हणलं तरी 91-92 गोष्ट आहे सर.
2: मग तुम्ही तिथं आवड निर्माण झाली.
3: हा ती आवड टिकून राहिली.
2: बर.
3: स्पर्धा शाळेमध्ये मी दादा चौधरीचा विद्यार्थी आहे. शाळेमध्ये बास्केटबॉल हा काही म्हणजे माहीतच नव्हता खेळाच्या शिक्षकांना. मग हेडमास्तरांकडे मागणी करून 2-3 मित्रजमा करून की आम्हाला बास्केटबॉल पाहिजे बास्केटबॉल पाहिजे. त्या माध्यमातून त्यांच्याकडून तो बास्केटबॉल घेतला आणि अशीच प्रॅक्टिस करत राहिलो त्या बॉल घेऊन. हेडक्वार्टर जवळ गायच्या 10 पावलं चाललं की हेडक्वार्टर असायचं. वेळ मिळाल की हेडक्वार्टरला जाऊन प्रॅक्टिस करायचो. तसंच पुढे मग कॉलेजच्या 11वी-12वीला सारडा कॉलेजला ऍडमिशन घेतलं खेळण्यासाठी.
2: नाही तुम्ही ते MRC स्पर्धांचं काहीतरी सांगा त्याच्यामध्ये तुमचं हे होत.
3: 8वी-9वीला आम्ही MRC मोठी गाडी ती गावात रामचंद्र खुंट्याची तिथे यायची आणि माझे सिनियर सारडा कॉलेजचे तिथे जमा व्हायचे आणि मी 8वी-9वीत असल्यामुळं शाळेचा शेवटचा तासला नेहमीप्रमाणे दांडी मारून आपलं बास्केटबॉलची आवड निर्माण झाली ती. म्हणून मग तिथे रामचंद्र घुंटावर सत्येंद्र देवळेकरांच्या घराची तिथे सायकल लावायचो आणि प्रताप परदेशी मी बरोबर तिथं जायचो. तिथं त्यांची गाडी यायची आणि ते आम्हाला घेऊन जायचे. एमआरसी मध्ये पण भरपूर प्रॅक्टिस केली आम्ही तिथे. तिथे नैन सिंग सर म्हणून होते, त्यांनी आम्हाला हो एमआरसीचे कोच होते आणि त्यांनी सुद्धा आम्हाला चांगली कोचिंग दिली तिथे. तिथं सुद्धा खूपसे टेक्निकल गोष्टी शिकायला मिळाल्या. स्टॅमिना काय गरजेचं आहे बास्केटबॉलला ते तिथं खूप लवकर शिकायला मिळालं.
4: प्रॅक्टिसला जायचे का?
3: प्रॅक्टिसला त्यांच्या बरोबर मॅचेस लागायचे.
4: म्हणजे त्यांच्या एमआरसी विरुद्ध तुमच्या नगरच्या टीम.
3: हो.
4: त्या खेळले का तुम्ही काही काही?
3: त्यांच्या बरोबर खेळायला संधी नाही मिळाली कारण मी 8वी 9वीतच होतो, पण मी आवडीने तिथे पाहायला जायचो आणि नेहमीसारखं त्यांचं ब्रेक झालं की आपला बॉल घ्यायचा टाकायचा, रिंगला जाऊन रनिंग शॉट टाक
4: करायचं,
3: ड्रिबलिंग करायचो. पाहून पाहून तिथे जास्त शिकायला मिळालं. तिथे सुद्धा ऑल इंडियाच्या मॅचेस झालत्या त्यांच्या रेजिमेंटच्या. हो
4: म्हणजे एमआयआरसी
3: एमआयआरसीच्या. तिथे मग सारडा कॉलेजचे जे माझे सगळे सर्व सिनियर होते त्यांनी त्या मॅचेस कंडक्ट करायला खूप त्यांना मदत केली.
4: ती आठवण आहे चांगली,
3: ती आठवण खूप मोठी आणि म्हणजे विस्मरणीय ती आठवण. तिथे भरपूर काही डिसिप्लिन काय असतं खेळाच्या बद्दल, आत्मीयता, वेळेवर जाणे, सगळ्या गोष्टी तिथे
4: शिकायला. लहानपणीच बाळकडू मिळालं होतं वर्षिस्तीत
3: हो तसं. म्हणजे योगायोगानी त्या टायमाला मी असायचो आणि मग प्रताप बॉल घेऊन जायचो तर काय बो हा कोणता खेळ खेळतो ह्या उत्सुकतेने जायचो आणि ती आवडच निर्माण झाली.
4: मग पुढे काय?
3: पुढे 11वी 12वीला सारडा कॉलेजकडून खेळलो. 11वी 12वी सिनियर कॉलेज उस्तर मी टीमचा कॅप्टनच राहिलो.
4: अरे बापरे,
3: म्हणजे टीमनी तेवढा विश्वास ठेवला म्हणून कॅप्टन राहिलो.
4: 11वी 12वीला
3: 11वी 12वी
4: स्पर्धा असतील.
3: हो, शालेय
4: विनर टीम होती.
3: विनर टीम 11वी 12वी पर्यंत आम्ही होतोच.
4: कोण तुमचे प्लेयर आठवतात का त्यावेळेसचे तुमच्या बरोबर?
3: हो, माझ्या बरोबरचे शेखर साळुंके, नंतर सचिन परदेशी होते, नंतर प्रवीण गोरे होते.
4: असे आता जेवढे आठवतात तेवढे सांगितले.
3: बाकीचे
4: तुमची टीम चांगली विनर 11वी 12वीला विनर. हो, विभागाला वगैरे खेळलात का?
3: विभागाला सिनियर कॉलेजला खेळलो 4 वर्ष.
4: बरोबर. नाही, 11वी 12वी
3: 11वी 12वीला 11वीला निवड झाली. 16 मॅचेस होत्या पण असंच काही त्याचं महत्व नाही वाटलं सिलेक्शन होऊन मी नाही गेलो.
4: अरे,
3: आणि मग माझ्या जागी दुसऱ्याला पाठवलं होतं.
4: नंतर मग FY ला मग तुम्ही
3: FY ला सारडा कॉलेजलाच होतो.
4: मग तुम्ही विद्यापीठ वगैरे?
3: विद्यापीठला संधी नाही मिळाली सर, म्हणजे FY ला मी काही ग्रुप नाही खेळू शकलो. भरपूर अगोदर सिनियर होते त्याच्यामुळे.
4: जुनी टीमच होती.
3: हो, माझे सिनियरच होते त्याच्यामुळे संधी काही अशी मिळाली नाही विद्यापीठ खेळायला.
4: त्यावेळेसचे कोणकोण प्लेयर आठवतात का?
3: हो, त्यावेळेसचे माझे सिनियर प्रताप परदेश होते, संजय वाईकर होते, चंद्रशेखर मस्के होते, सत्येन देवळीकर होते, मुकुंद काशीद होते. यांच्या सान्निध्यात मी खूप काही शिकलो.
4: सराव सुरू केला होता.
3: हो,
4: तिथंच सारडा कॉलेजलाच सराव. आता कॉलेज असल्यामुळं तिथं सराव सुरू केला.
3: हो, तिथे म्हणजे तिथं अगोदर तर मडकोट होतं मातीचं काही, म्हणजे बरेच वेळा तिथं त्या मडकोटवर आम्हाला पाणी मारून रोलिंग करून खेळाची परिस्थिती होती त्यावेळेस. त्याच्यानंतर टारकोट झालं, मग टारकोटवर प्रॅक्टिस सुरू झाली.
4: पुढे मग स्पर्धा कुठल्या नगर? FY SY काय तुमचं?
3: FY ला नाही सर, मी FY ला म्हणजे विभागीय खेळलो. SY TY एमए फर्स्ट एमए सेकंडला मी विभागीय म्हणजे
4: स्पर्धेमध्ये
3: ग्रुप. हा, ग्रुप
4: कुठल्या कॉलेजला होतात त्यावेळेस?
3: मी त्यावेळेस SY ला न्यू आर्ट्स कॉलेजला आलो. मग तिथं आल्यानंतर सुद्धा मग बरेचसे तिथलचे 2-3 अगोदर खेळाडू होते त्यांना घेऊन मग सिनियर कॉलेजची, न्यू आर्ट्स कॉलेजची पहिली आमची बास्केटबॉलची टीम.
4: मग तुमची टीम विनर झाली ना विभागाला?
3: हा, विभागातून सारडा कॉलेजचे काही विद्यार्थी, आमचे काही विद्यार्थी त्याच्यामध्ये आम्ही, हा, अशी निवडून आम्ही पुणे विद्यापीठाकडून कायम स्पर्धेमध्ये
4: 4-5 वर्ष तरी होतात ना.
3: हो,
4: म्हणजे पण संधी मिळाली नाही.
3: हा, संधी नाही मिळाली.
4: स्टँड बॉय म्हणून. त्यावेळेस पुण्याचे प्लेयर कोणी आठवतात का चांगले नामांकित तुमच्या बरोबरचे?
3: पुण्याचे प्लेयर प्रदीप ओक म्हणून होते.
4: बर,
3: ते स्वामीनाथन होते.

0: असं बघवता तुम्ही?
1: मग जिल्ह्याकडून निवडून आम्ही वारण्याला गेलतो नगर विभागातून, म्हणजे नगर जिल्ह्यातून.
0: त्याच्यात निवड झाली होती?
1: हा, त्याच्यात निवड झाली होती. त्यावेळेस माझे सिनियर खूप चांगले खेळले. त्याच्यामध्ये चंद्रशेखर मस्केंचा वाराणसीला सेमी फायनल लागली होती नागपूर अगेन्स्ट, सेमी फायनल. आणि चंद्रशेखर मस्के, सचिन अगरवाल, नंतर योगेश चव्हाण यांचा खूप खेळ अप्रतिम झालता. आणि तिथे सेमी फायनलला नागपूर अगेन्स्ट हारलो. तिथे मग नॅशनलसाठी निवड सचिन अगरवाल आणि योगेश चव्हाणची झाली.
0: बर, अरे बाप,
1: हो नगरचे खूप, म्हणजे खूप अप्रतिम ती मॅचेस झालत्या.
0: वारण्याला झाल्या?
1: हो, वारणा कोल्हापूर.
0: कोल्हापूर,
1: हो.
0: बर बर, आपण सेमीफायनल पर्यंत,
1: सेमीफायनलला गेलो.
0: तुम्ही अगोदर काही टीमला हरवलं असेल ना आपण?
1: हो, बऱ्याचशा टीमला हरवूनच.
0: संधी मिळाली का टीम मध्ये खेळा?
1: फर्स्ट फाईव्ह मध्ये नव्हतं सर, पण सेकंड फाईव्हच्या ह्याच्यामध्ये मिळाली होती संधी.
0: बर बर बर बर, आपला परफॉर्मन्स चांगला होता तसा.
1: हा, तसा प्ले मेकिंग एक त्याच्यातला एक बास्केट बॉल मधला एक हे, तो प्ले मेकिंग शक्यतो म्हणजे मी करायचो. म्हणजे प्लेयर कट होतात, रिंगवर कसे फ्री होतात, मग त्यांना तो पास द्यायचा असं, त्याला प्ले मेकर म्हणतात. आणि थ्री पॉईंट शूटर म्हणून मी बास्केटबॉल मध्ये होतो.
0: मग काय बास्केटबॉल नंतर मग आयोजन नियोजनात लक्ष घातलं का तुम्ही?
1: हा, बऱ्याचशा एबीसीच्या माध्यमातून आम्ही राज्यस्तरीय म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेरची हैदराबादची सुद्धा टीम योगायोगानी आलती आपले नगरला, वाड्या पार्कला आपण ते आयोजन केलं. स्वर्गीय मनजीत सिंग परमार यांच्या स्मरणार्थ आम्ही ती टुर्नामेंटचं नियोजन केलं.
0: बरं, कुठे झालं होतं ते?
1: वाड्या पार्कलाच आम्ही घ्यायचो एबीसी क्लबच्या माध्यमातून.
0: म्हणजे एबीसी म्हणजे काय?
1: अहमदनगर बास्केटबॉल क्लब.
0: बरं बरं, त्याच्या मार्फत?
1: त्यांच्या मार्फत.
0: किती वर्ष घेतलं तुम्ही
1: ती? नाही म्हणलं तरी आम्ही सर 4-1 वर्ष लगातार घेतली होती.
0: अरे बापरे, बाहेरच्या टीम इन्व्हाइट?
1: बाहेरच्या म्हणजे आर्मी, बीजी, नेव्ही, नंतर पोलीस, मुंबई.
0: नगरची टीम असायची?
1: नगरची टीम सुद्धा आपली क्लबची असायची. सेमी फायनल, क्वार्टर फायनलच्या जवळपास बऱ्याच वेळा.
0: तुम्ही खेळायचे का मग त्या स्पर्धा?
1: हो, खेळायचो ना. म्हणजे वेदपाल सर सुद्धा त्या आमच्या टीम मध्ये होते.
0: अरे,
1: सिनियर जेवढे पण होते त्या स्पर्धेत. दोन टीम घेतल्या होत्या आपण. एक जी टॉपची टीम होती जे यंग पोर त्यांची, आणि एक आपली हौशी आमची आता.
0: बर बर, म्हणजे वेदपाल सर असं तुम्ही सगळेजण?
1: हो, वेदपाल सर होते, चंद्रशेखर मस्के.
0: पण कोणी विनर कोण झाले मग त्या काळ स्पर्धांमध्ये? बाहेरच्या टीम?
1: बाहेरच्या टीम्स म्हणजे आर्मीची टीम दोनदा झालत.
0: अरे बापरे.
1: हो, बरोबर. बीजीची टीम होती
0: त्या वाड्या पार्क मध्येच आहे.
1: वाड्या पार्कला सर.
0: बर बर बर, मग अजून मग काय बास्केटबॉलची पुढची वाटचाल सांगा ना. मग तुम्ही कोचिंग वगैरे करता का काय?
1: कोचिंग म्हणजे तसं निवडला, पण सिनियर टीम मध्ये आम्ही सिनियरची टीम असल्यामुळं आमचं पाहून बरेचसे ज्युनियर विद्यार्थी यायला लागले. मग त्यांना त्यांच्या वेळेनुसार यायचे. बरेचशा वेळा त्यांना सांगायचो की तुम्हाला इथं 2 तास जरी आले तर तुम्हाला हा खेळ खेळता येईल.
0: हा,
1: खूप टेक्निकली आणि खूप म्हणजे स्टॅमिनाचा गेम आहे. तर तुम्ही असं 1/2-1 तास खेळून तुम्ही शिकू नाही शकणार. ते मुलं बरेचसे त्यातले 15-20 आले, त्यातले 10 जणांना आवडला, 10 जण राहिले. मग त्यांचे ग्राउंड रनिंग करून घेणे, एक्सरसाइज, स्ट्रेचिंग वगैरे, मग हळूहळू त्यांना ट्रिबल शिकवणे, अशा प्रकारे. मग माझ्या नंतर सुद्धा तिथे 5-7 वर्ष सिनियर कॉलेजची टीम तयार झाली. तिथं सुद्धा माझ्या ज्युनियर ग्रुप वगैरे झाले. माझ्याच टीमचा चंद्रशेखर मस्के हा विद्यापीठ झाला.
0: अरे बापरे.
1: हो,
0: छान. म्हणजे एकदम म्हणजे टीम तयार करण्यात तुमचं योगदान होतं. हा हा
1: हा.
0: बरोबर. मग प्रॅक्टिसचं कसं शेड्यूल असायचं?
1: प्रॅक्टिस आम्ही जवळजवळ 4 वाजता ग्राउंडवर जायचो सर. 4 ते 7:30-8 वाजेपर्यंत प्रॅक्टिस असायची.
0: बर बर बर.
1: म्हणजे कधी कधी घरचे अक्षरशः म्हणायचे सण असताना की आता डब्बेच घेऊन यायचे का तुम्हाला तिथं, म्हणजे घर आहे का, सण सुद्धा आहे का, अशी परिस्थिती होती. आणि खेळामुळे सर भरपूर काही शिकायला मिळालं, ओळखी झाल्या, डिसिप्लिन, वेळेचं महत्व.
0: सध्या तुम्ही काय करताय? सध्या रोज प्रॅक्टिस चालू आहे का तुम्ही?
1: प्रॅक्टिस मध्यंतरी चालू होती, पण एवढ्यात 1-2-3 वर्ष झाले मी न्यूयॉर्क कॉलेजला हॉलीबॉल खेळतो. पर बरेचसे ज्युनियर विद्यार्थी हेडक्वार्टरला प्रॅक्टिस करतात आता सध्याला. त्यांच्याकडं मग शुक्रवार शनिवारी शक्यतो जातो खेळायला एक

0: वीस मिनिटं तरी.
1: अरे बापरे, आनंद घेता म्हणजे खेळात.
0: हा खेळातच आनंद वाटतो सर, फिजिकली फिट.
1: बरं आता मला सांगा, बास्केटबॉलचं ग्राउंड किती किती वेळाचा खेळ असतो जरा सांगा त्याच्याबद्दल.
0: तो तसा पाहिला तर जुना 40 मिनिटाचा, म्हणजे आज बी 40 मिनिटाचाच आहे, त्यावेळेस 20 मिनिटाला हाफ असायचा. आता सध्याला 10 मिनिटाला एक क्वार्टर होतो.
1: बर,
0: असे 4 क्वार्टर्स होतात.
1: बर, आणि मग 5-5 मिनिटं विश्रांती.
0: 10 मिनिटाच्या झाल्यानंतर 1-2 मिनिटाचा ब्रेक असतो.
1: 4 क्वार्टर,
0: हा असे 4 क्वार्टर्स होतात.
1: बर बर, आणि प्लेअर किती खेळतात?
0: इन मध्ये 5-5 प्लेअर असतात, सबट्युशनला 7 प्लेअर असतात, अशी 12ची टीम असते.
1: 12ची टीम, त्याची चेंज करू शकता ना आपण?
0: हो, सबट्युशन एखादा इंजर्ड झाला किंवा एखाद्या प्लेअरला नाही काही सेट होत नाहीये, तर त्याच्या जागी दुसरा बाहेरचा सबट्युशन करता येतो.
1: वेगवान खेळ आहे एकदम,
0: खूपच वेगवान आहे, म्हणजे त्याला स्टॅमिनाच असणारा खेळाडू उत्तम प्रकारे खेळू शकतो.
1: रेग्युलर सराव करणारा,
0: रेग्युलर टेक्निकली गेम येतो, प्रचंड त्याला स्टॅमिनाचीच गरज.
1: आणि हाईट वेट एकदम चांगली होती त्याच्यामुळे.
0: हाईट पेक्षा फास्ट जो आहे, जो बॉल कंट्रोल करतो, तो हाईट जरी एवढी नसली तरी त्याच्या फास्टला चॅलेंज नाही होत.
1: पण जवळजवळ तुमचे सगळे प्लेयर उंचच असतात.
0: उंचच असतात खेळाच्या, बास्केटबॉलच्या दृष्टीने उंचच प्लेयर,
1: आणि त्यांना ते आहे, त्याच्यात टेक्निक जमतं त्यांना.
0: हो, त्यांना म्हणजे सोपं पडतं उंची असल्यामुळे. असं काही नाही की उंच प्लेअर चांगला खेळतो,
1: नाही, पण त्यातल्या त्यात जवळजवळ
0: ऍडव्हान्टेज मिळत ना.
1: आणि ते जम्प मारल्यामुळे सारखी जम्प हात पायाची हे असते ना, त्याच्यामुळे उंची वाढायला मदत होते.
0: हो हो,
1: म्हणजे 12-15 वर्षाच्या मुलांनी सुरुवात केली पाहिजे, म्हणजे लहानपणापासून. तर त्याच चांगले उंचीचं जे प्रॉब्लेम आहे त्यांचा तर सॉल्व्ह होऊ शकतो अनेक लोकांचा.
0: बरोबर,
1: म्हणजे एकूण जर विचार केला तर तसं आहे परिस्थिती.
0: हो सर.
1: बरोबर, खेळाच्या दृष्टीने आता काय सांगू इच्छिता तुम्ही?
0: खेळाच्या दृष्टीने आता ज्या आम्ही एबीसीच्या माध्यमातून टुर्नामेंट घ्यायचो, कोविडच्या मुळे ती ब्रेक झालेली, तर आमच्या सर्वांचं मध्यंतरी मत चालू होतं 1-1.5 वर्षापासून की परत तो जो खंड पडलेला आहे त्याची सुरुवात परत करण्याचा दृष्टिकोन आहे. नगरमध्ये बास्केटबॉल जितक्या जास्त प्रमाणात स्पर्धा घेतल्या जातील त्या येणाऱ्या खेळाडूंना खूप महत्वाच्या ठरतील.
1: आता किती मैदान आहेत नगरमध्ये?
0: नगरला तसं पाहिलं तर वाड्या पार्कच एक आहे, दुसरं आपलं उपनगर मध्ये टीव्ही सेंटरचं दिनूभाऊ क्रीडा संकुल तिथे आहे.
1: बर,
0: ते दोन आहेत. हेडक्वार्टरला आता जस्ट नवीन केलं, पण तिथे परमिशन लागते
1: पोलीस.
0: हो,
1: पोलीस. मग त्यांची काय बंद आहे का सध्या, का चाललंय तिथे
0: हेडक्वार्टरला? आता ते आमचे सिनियर माझेच बरोबरचे मित्र आहेत चबू कोतकर म्हणून, ते स्वतः पोलीस मध्ये आहेत, त्यांच्या माध्यमातून त्यांनी परमिशन घेऊन आम्ही तिथे खेळायला जातो. म्हणजे ते रोज खेळतात, मी शुक्रवार शनिवार शक्यतो जायचा प्रयत्न करतो खेळायला 20-1 मिनिटं.
1: शाळांमध्ये पण बास्केटबॉलचे ग्राउंड आहेत नगरमध्ये?
0: आहेत भरपूर. आता सर्व शाळांमध्ये जवळपास इंग्लिश मिडियमच्या तर जवळपास भरपूर ग्राउंड आहेत.
1: खेळाडूंची आहे का अप्रोच आहे खेळाबद्दल काय?
0: खेळ हा दिसला तर सर खेळला जाईल, जर खेळच दिसला नाही तर त्याच्याबद्दल आवड निर्माण होणं शक्यच नाही.
1: बरोबर, पण ग्लॅमर आहे खेळाला.
0: खेळाला ग्लॅमर खूप आहे, खेळामुळं जीवनामध्ये तुम्हाला निर्णय घ्यायची क्षमता येते, फेस करण्याची क्षमता येते, माणूस डगमगत नाही.
1: तुम्हाला बास्केटबॉलने काय शिकवलं?
0: बास्केटबॉलने माझ्या जीवनामध्ये खूप काही परिवर्तन झालं, वेळेचं महत्व कळालं, शारीरिक दृष्ट्या फिटनेस पण महत्वाचा, आणि आजारी कधी असं वाटलं नाही की पडलो. खेळामुळं भरपूर ओळखी झाल्या, एक स्वतःला आत्मविश्वास खेळामुळे आला, आणि खेळामुळेच जी काय आज ओळख आहे. माझं नाव ज्यांनी माझे म्हणजे कोच वेतपाल तन्वर सरांनी तुम्हाला ते सुचवलं, हे माझ्यासाठी खूप भाग्याचं आहे. आणि माझे मेंटॉर म्हणजे सुनील जाधव सर, लॉ कॉलेजचे फिजिकल डायरेक्टर आहे, त्यांच्या माध्यमातून मी विद्यापीठाच्या सिलेक्टर म्हणून माझी नियुक्ती झालेली.
1: कधी कधी?
0: ही 2004-05 ची वेळेची गोष्ट आहे.
1: अरे बापरे, सिलेक्टर होता तुम्ही?
0: हो, नियुक्ती एकच वर्ष होतो.
1: मग टीम निवडण्यासाठी मग तुम्हाला काही वेगळं हे लागतं का, काही कौशल्य? काही
0: तसं कौशल्य नाही, एक चांगला खेळाडू चांगला कोचच असू शकतो असं काही नाही, पण एक ऑब्झर्वेशन असतं की पास देणाऱ्याला पास कसा दिला, त्याच्या मुव्हमेंट कशा होतात, काय नाही त्याचं कन्वर्जन कसं आहे, 3 पॉईंट टाकतो का, 11th आवरला मॅच फिरवू शकतो का, अशातून ती निवड होती. त्या समितीमध्ये पुण्याचे नंदू मेहता, नंतर अकोल्याचे दिगे सर आणि मी स्वतः, असे आम्ही तिघ जण सिलेक्टर म्हणून मॉडर्न कॉलेजला पुण्याला मॅचेस झाल्या त्या त्या स्पर्धेला माझं सिलेक्टर म्हणून.
1: पुणे विद्यापीठाच्या टीमची निवड केली तुम्ही?
0: हो हो हो.
1: अरे बापरे, क्या बात आहे. मग त्याच्यानंतर काय प्लेअरचा काय परफॉर्मन्स मिळाला का तिथून तुमच्या सिलेक्टरच्या ह्याच्यातून? अश्वमेधला वगैरे?
0: अश्वमेधला ते विनरच होते, विनर होता.
1: तुमची जी टीम निवडली तेथली विनर झाली?
0: हो, अश्वमेधला विनरच होते ते.
1: क्या बात आहे, म्हणजे एक चांगलं अचीवमेंट आहे.
0: हो, म्हणजे जाधव सरांनी काहीतरी ओळखलं आणि नाही हा ह्याला आपण सिलेक्टर म्हणून याची नियुक्ती करू, त्यांनी मला ती संधी दिली. त्यांचं खूप मोटिवेशन असतं, जसं वेदपाल सरांचं असतं, करडिले सरांचं असतं. करडिले सरांनी मला ज्युनियरला म्हणजे खूप हाताला धरून तुला प्रॅक्टिसला यावाच लागल, लेक्चर बुडून बाहेर वसायचो आणि प्रॅक्टिसला बऱ्याच वेळा येत नव्हतो मी 11वीत असताना. मी एकदा त्यांनी हात धरून मला सांगितलं की आता जर काय तू आला नाही प्रॅक्टिसला, इंटर कॉलेज आल्यात जुलै नाही तर ऑगस्ट मध्ये असायच्या इंटर कॉलेज त्यावेळेस. त्यांनी तेवढं मला म्हटले की
1: स्वतः खेळायचे,
0: स्वतः आवडीने खेळायचे. ऍक्च्युली ते कबड्डी प्लेअर आहेत,
1: बरं,
0: पण त्यांना बास्केटबॉलच्या मुलांमध्ये आणि बास्केटबॉल बद्दल खूप आस्था आणि खूप प्रेम, म्हणजे त्यांनी खूप प्रेम लावलं.
1: दिनूभाऊ सरांचं पण चांगला,
0: दिनूभाऊ सरांचं पण खूप सांगा. ते मला एकच वर्ष सिनियरला कॉलेजला असतात,
1: नंतर रिटायर झाले.
0: हो,
1: पण त्यांचा एक अप्रोच होता सगळ्यांना.
0: हो, खूप खूप.
1: आणि मैदान चालू ठेवण्यासाठी त्यांचे प्रयत्न
0: कायम धडपड त्यांची असायची.
1: बरोबर,
0: खूप एक चांगले. म्हणजे एक गोष्ट सांगू इच्छितो की स्वर्गीय सुनील मगर सर यांनी सुद्धा सारडा कॉलेजच्या माझ्या सिनियरसाठी किंवा वैयक्तिक माझ्यासाठी स्टॅमिना बिल्ड आणि टेक्निकलसाठी खूप मोठं योगदान त्या व्यक्तींचं आहे.
1: बरं,
0: कोविडच्या ह्याच्यात त्यांचं निधन झालं.
1: बरं,
0: ते सुद्धा खूप स्टॅमिना काय असतो हे त्यांनी आमच्याकडून करून घेतले. हा, मला खूप सिनियर होते ते.
1: बरं,
0: प्रताप परदेशी संजय वाईकरच्या बॅचचे होते ते.
1: बरं,
0: त्यांचं खूप मोठं योगदान आहे सारडा कॉलेजच्या टीमसाठी.
1: अरे बापरे,
0: एबीसी क्लबसाठी सुद्धा त्यांचं योगदान खूप मौल्यवान ठरलं, पण कोविडच्या मध्ये त्यांचं निधन झालं.
1: बरं, तुम्हाला एखादं अपयश आलं पण तुम्ही त्या ताकदीने पेललं बो, अशी मात केली, असा कुठला अनुभव आहे का तुम्हाला जीवनात?
0: अशी
1: खेळातून तुम्ही उभारी मिळाली त्याच्यामुळे, असं काही?
0: खेळातून उभारी ही काय मिळतच आलेली सर, हारणं जिंकणं हा म्हणजे त्याच्या मागचा काही नाही, पण येणाऱ्या ज्या गोष्टी म्हणजे संघर्ष आणि 11th hour सिच्युएशन कशी हँडल करायची आणि आपल्या टीमला कसं लीड करायचं किंवा किती एकत्रपणे राहून ती स्पर्धा जिंकण्याचा आपल्याला मोटिवेशन मिळेल, या दृष्टीने ती टीम वर्क असायचा सर. तो
1: बास्केटबॉलने शिकवलं हो तुम्हाला सगळं?
0: बास्केटबॉलने खूप आनंद, म्हणजे अजून सुद्धा बास्केटबॉलच खेळच खूप आनंद येतो आणि फिजिकली फिट राहतो, ओळखी खूप आणि खेळामुळेच ओळख जी काय आज आहे.
1: बरं,
0: ही जी काय संधी आज तुमच्या समोर मिळाली ती खेळाच्या माध्यमातूनच मिळाली.
1: नवीन खेळाडूंना काय संदेश देऊ इच्छितात?
0: नवीन खेळाडूंना संदेश असा दिला जाईन की भोवतींनी मोबाईल हे जे काही आहे नेटवर्क प्रकार ह्याच्यापासून लांब राहून खेळाच्या मैदानामध्ये जिथं जास्त वेळ देता येईल त्याच्यात पालकांचा खूप मोठा सहभाग असला पाहिजे. त्यांनी त्या विद्यार्थिनींचं खेळाच्या कडे कसं लक्ष लागेल किंवा त्यांना कशी आवड निर्माण होईल ह्या दृष्टीने पालकांनीच जास्त जागरूक राहिलं पाहिजे. ज्या शाळेमध्ये त्या मुला मुलींचं ऍडमिशन घेतात तिथं खेळाचे शिक्षक हे बीपीड एमपीडचे आहेत का, ते कोणते त्यांचे स्पेशलायझेशन आहे, ते रोज किती वेळ खेळासाठी देतात, टीम्स तयार होतात का, टीम पार्टिसिपेट होतात का, खेळ भरपूर आहेत, कोणता कोणाला खेळ आवडेल हे सांगू शकत नाही, पण तो खेळ खेळला गेला मैदानावरच विद्यार्थ्यांना पालकांना आवड होईल त्या खेळाच्या बाबत, तरच त्या खेळाचं प्रसार होऊ शकेल सर.
1: बरं, आज आपल्यासमोर श्रीपाद वाखारे ज्येष्ठ बास्केटबॉलपटू होते. त्यांनी आपल्या खेळाच्या कारकिर्दीविषयी त्यांच्या प्रसार प्रचाराच्या कामाविषयी श्रोत्यांना माहिती दिली. सर, तुम्ही आमच्या स्टुडिओत आलात चांगली मुलाखत दिली. धन्यवाद सर तुमचं.
0: आभारी आहे सर तुमचे.
2: श्रोते हो, आजच्या क्रीडा झेप या मालिकेत आपण ऐकत होता बास्केटबॉलपटू श्रीपाद वखारे यांची मुलाखत. त्यांच्याशी संवाद साधला ज्येष्ठ पत्रकार अजय धुपावकर यांनी. आता वेळ झाली आहे तुमचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूयात क्रीडा झेप या मालिकेत. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प. विधवा, परितक्ता, कुमारी माता, कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिलांना निवास, भोजन सुविधा, कायदेशीर सल्ला, समुपदेशन, गरजू शोषित महिलांना स्नेहाधार मदत करते. आज मितीस या प्रकल्पामध्ये 100 लाभार्थी लाभ घेतात. आतापर्यंत 1468 महिलांना अडचणीतून सोडवून त्यांना स्वघरी पाठवणे, विवाह पूर्ण सण करण्याचे काम या प्रकल्पाने केले. अहिल्यानगर प्रमाणेच पुणे येथेही स्नेहाधार प्रकल्प सुरू करण्यात आला. सुमारे 5,000 चौरस फुटांचे पुनर्वसन संकुल सौ सुजाता आणि श्री गजानन रामराव देसाई यांनी आंबेगाव कात्रज येथे सहयोग म्हणून दिलेल्या जमिनीवर उभारले गेले. स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प अहिल्यानगर. संपर्क क्रमांक 90 11 36 36 00. स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प पुणे. संपर्क क्रमांक 90 11 36 72 00.

इतिहासाच्या कुशीत वाढलेलं शहर, संस्कृतीचा सुगंध दरवळे दरदर, प्रगतीच्या वाटेवर निर्धार ठाम, माझं अहिल्यानगर माझा अभिमान, हे घोषवाक्य लिहिलं आहे शंकर पवार यांनी. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

बाल विवाह म्हणजे बालपणाचा अंत, शिक्षण, आरोग्य आणि संरक्षणाचा हक्क हिरावलं जाणं. त्याचे परिणाम फक्त त्या मुलीवर नाही तर तिच्या कुटुंबावर आणि समाजावरही पडतात. पण स्नेहालयाचा उडान प्रकल्प हरवलेल्या, तस्करीत सापडलेल्या आणि बालविवाहाच्या छायेत अडकलेल्या मुलांना सुरक्षित आश्रय, शिक्षण आणि आत्मसन्मानाची नवी दिशा देतो. उडान, जिथे प्रत्येक मुलाला मिळतात स्वतःचे पंख आणि नव्या भविष्याकडे उडण्याची हिंमत. मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा आमच्या 1098 ह्या हेल्पलाईनवर.

नमस्कार, मी स्क्वाड्रन लीडर विद्यासागर कोडे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी अहमदनगर, आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.
1: नमस्कार श्रोते हो, आठवणीतील गाणी या शो मध्ये तुमचे स्वागत. मी तुमची मैत्रीण आरजे अमृता आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा. जरा कान देऊन ऐका आणि रेडिओचा आवाज थोडा आणखी वाढवा, कारण आज आपल्या या लाडक्या फ्रिक्वेन्सीवर एका अशा अफाट व्यक्ती महत्वाचा आणि दणदणीत आवाजाचा जजवान सुटलाय, ज्याच्या नावाशिवाय भारतीय चित्रपट सृष्टीत ॲक्शनचा आणि स्टंटचा इतिहास पूर्णच होऊ शकत नाही. होय, आज वाढदिवस आहे आपल्या सर्वांच्या लाडक्या खिलाडी कुमारचा, म्हणजेच अक्षय कुमारचा. दिल्लीच्या गल्ली बोळातून एका सर्वसामान्य मुलाने अत्यंत संघर्ष करत सुरू केलेली ही जिद्दीची वाटचाल आज बॉलिवूडच्या अगदी सर्वोच्च शिखरावर जाऊन पोहोचली आहे. 1992 त्या ऐतिहासिक खिलाडी सिनेमापासून ते अगदी अलीकडच्या काळातील धमाकेदार आणि कोटीच्या घरात कमाई करणाऱ्या चित्रपटांपर्यंत त्यांनी आपल्या जबरदस्त फाइट्स, किक्स आणि डॅशिंग स्टाईलने संपूर्ण देशातील तरुणांना वेड लावले आहेत. विशेष गोष्ट म्हणजे आजकालच्या आधुनिक काळात VFX आणि बॉडी डबलचा जमाना आहे, पण अक्षय कुमार यांनी कोणत्याही प्रकारच्या डुप्लिकेटचा वापर न करता स्वतःचा जीव धोक्यात घालून स्वतः स्टंट्स करणारे हे बॉलिवूडचे एकमेव खरेखुरे स्टंट मॅन आहे. सायकल चालवण्यापासून ते थेट चालत्या हेलिकॉप्टरला लटकण्यापर्यंत आणि इमारतीवरून उड्या मारण्यापर्यंत त्यांनी प्रत्येक ॲक्शन सिक्वेन्स मध्ये स्वतःला 100% झोकून दिलेले आहेत. जेव्हा ते पडद्यावर एंट्री करतात तेव्हा थिएटर मधील शिट्ट्या आणि टाळ्या त्यांच्या या अफाट लोकप्रियतेची साक्ष देतात. त्यांच्या याच ॲक्शन पॅक आणि प्रेरणादायी प्रवासाला सलाम करत आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना रेडिओ नगरच्या माध्यमातून भरभरून शुभेच्छा देत आता आपण वळत आहोत एका निवांत सुंदर आणि सुपरहिट गाण्याकडे. चला तर मग ऐकूया धडकन या चित्रपटातील दिल ने ये कहा हे दिल से हे गीत. याचे गायक आहेत उदित नारायण, अलका याज्ञिक, कुमार सानू आणि संगीतकार आहेत नदीम श्रवण, गीतकार आहेत समीर हे आणि मुख्य अभिनय केला आहे शिल्पा शेट्टी व अक्षय कुमार यांनी.

नित्य हो पुन्हा एकदा तुमचे स्वागत. मी तुमची मैत्रीण आर जे अमृता आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. अक्षय कुमार ऍक्शन फिल्म्सचे बादशाह म्हणून बॉलिवूडमध्ये गाजले असतील तरी मंडळी 90 दशकात एका पूर्णपणे वेगळ्याच रूपात त्यांनी प्रेक्षकांच्या मनात आणि हृदयात ताबा मिळवला होता. फक्त फायटिंग आणि किक्सच नाही तर आपल्या गोड स्माईलने आणि घायाळ करणाऱ्या अदाकारीने लाखो चाहत्यांच्या हृदयात धडकन वाढणारा एक परिपूर्ण रोमॅन्टिक हिरो म्हणूनही अक्षय कुमार यांनी स्वतःला उत्तम प्रकारे सिद्ध केले आहेत. मोहरामधला तो पावसाळा असो किंवा नवधारच्या उत्तरधारातील त्यांची सुमधूर

त्यांच्या स्क्रीन प्रेझेन्सने चित्रपटातील गाण्यांना एक वेगळीच उंची प्राप्त करून दिली. जेव्हा पडद्यावर गाणे वाजत असे तेव्हा तरुण वर्गात त्यांची ती स्टाईल प्रचंड लोकप्रिय होत असे. आज त्यांच्या वाढदिवसाच्या या विशेष पर्वावर त्यांच्या याच गोड आठवणींना उजाळा देण्यासाठी आपण घेऊन आलो आहोत खिलाडी चित्रपटातील वादा रहा सनम हे गीत. याचे गायक आहेत उदित नारायण, अलका याज्ञिक हे आणि संगीतकार आहेत जतीन ललित, गीतकार आहेत अनवर सागर आणि मुख्य अभिनय केला आहे आयशा जुल्का आणि अक्षय कुमार यांनी.

नमस्कार श्रोते हो, पुन्हा एकदा तुमचे स्वागत. मी तुमची मैत्रीण आर जे अमृता आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. आज आपण अतिशय उत्साहात आणि संगीतमय वातावरणात साजरा करत आहोत बॉलिवूडचे ॲक्शन रोमांस आणि कॉमिक किंग अक्षय कुमार यांचा वाढदिवस. मंडळी, 90च्या दशकात अक्षय कुमार यांनी केवळ एक विशिष्ट धाटणीचे चित्रपट केले नाही तर स्वतःला सतत नवनवीन भूमिकेमध्ये सिद्ध केले. पण 1994 हे वर्ष त्यांच्या करिअरमधील सर्वात सुवर्ण वर्ष ठरले, कारण ह्या वर्षात आलेला मोहरा हा चित्रपट भारतीय सिनेमाच्या इतिहासातील सर्वात गाजलेला आणि ऑल टाइम ब्लॉकबस्टर ॲक्शन थ्रिलर मानला जातो. या चित्रपटात अक्षय कुमार यांनी साकारलेली इन्स्पेक्टर अमर ही डॅशिंग, प्रामाणिक आणि कडक पोलीस अधिकाऱ्याची भूमिका प्रेक्षकांनी थिएटरमध्ये अक्षरशः डोक्यावर घेतली होती. अक्षय कुमार आणि रवीना टंडन यांनी पडद्यावर अप्रतिम ऑन स्क्रीन केमिस्ट्री, त्यांचा रोमांस आणि सोबतीला परेश रावल व नसरुद्दीन शहा यांची दमदार साथ, यामुळे या चित्रपटाने यशाचे नवे कीर्तिमान स्थापित केले. पण या चित्रपटाचा खरा प्राण होते ते म्हणजे त्यांचे अप्रतिम आणि जबरदस्त संगीत. संगीतकार विजू शहा यांनी या चित्रपटाला दिलेले बीट्स आणि संगीत त्या काळात संपूर्ण देशातील गल्लीबोळात मंडपात गुंजत होते. महान गीतकार आनंद बक्षी यांनी लिहिलेले गाण्यांचे शब्द अत्यंत सोपे पण थेट जिभेवर बसणारे होते. चला तर मग मंडळी ऐकूया मोहरा चित्रपटातील तू चीज बडी हे मस्त मस्त हे गीत. याचे गायन केले आहेत उदित नारायण आणि कविता कृष्णमूर्ती यांनी. गीतकार आहेत आनंद बक्षी, संगीतकार आहेत विजू शहा, मुख्य अभिनय केला आहे अक्षय कुमार आणि रवीना टंडन यांनी.

नमस्कार श्रोते हो, आठवणीतील गाणी या शो मध्ये तुमचे स्वागत. मी तुमची मैत्रीण आरजे अमृता आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मंडळी, अक्षय कुमार यांच्या 3 दशकाच्या अभिनय प्रवासाकडे जेव्हा आपण मागे वळून पाहतो, आपल्याला जाणवते की ते केवळ मारधाड किंवा ऍक्शन पुरते मर्यादित राहिलेले स्टार नव्हते. ये दिलगी, आरजू आणि पुढे जाऊन धडकन यासारख्या चित्रपटांमधून आपल्या अत्यंत परिगंभीर आणि भावुक अभिनयाची चुणूक दाखवून दिली. सन 2000 मध्ये प्रदर्शित झालेला धर्मेश दर्शन दिग्दर्शित धडकन हा चित्रपट अक्षय कुमार यांच्या अभिनय क्षमतेच्या एका मैलाचा दगड ठरला. या चित्रपटात त्यांनी साकारलेली राम ही भूमिका आजही भारतीय चित्रपटांमधील सर्वात आदर्श संस्कृत आणि प्रेमळ पात्रांपैकी एक मानली जाते. एका बाजूला सुनील शेट्टींचा आक्रमक देव आणि दुसऱ्या बाजूला शिल्पा शेट्टींची द्विधा मनस्थिती. या सगळ्यात अक्षयजींनी दाखवलेली शांत संयम, संस्कार जपणारा आणि स्वतःच्या पत्नीवर मनापासून प्रेम करणारा पती प्रेक्षकांच्या थेट काळजाला भिडला. अक्षयजींनी ज्या चित्रपटाच्या संगीताने तर भारतीय म्युझिक इंडस्ट्रीत एक नवा इतिहास रचला, मात्र संगीतकार जोडी नदीम श्रवण यांनी दिलेली हृदयस्पर्श धून आणि गीतकार समीर यांचे अत्यंत काव्यात्मक शब्द यामुळे या चित्रपटातील प्रत्येक गाणे सुपर डुपर हिट ठरले. 4:15 उठून कडक व्यायाम करणे, रात्री लवकर झोपणे, कोणतीही दारू किंवा सिगारेटचं व्यसन न ठेवणे आणि आपल्या कामाशी 100% प्रामाणिक राहणे, अक्षयजींची हीच शिस्त आणि मेहनत आजच्या तरुण पिढीसाठी खूप मोठी प्रेरणा आहे. चला तर मग ऐकूया धडकन चित्रपटातील दिल ने ये कहा है दिल से हे गीत. याचे गायक आहेत उदित नारायण, अलका याज्ञिक आणि कुमार सानुहे. गीतकार आहेत समीर, संगीतकार आहेत नदीम श्रवण. मुख्य अभिनय केला आहे अक्षय कुमार, शिल्पा शेट्टी आणि सुनील.

नमस्कार श्रोते हो, आठवणीतील गाणी या शोमध्ये तुमचे स्वागत. मी तुमची मैत्रीण आरजे अमृता आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. शांत रात्र, हळूवारपणे वाहणारा मंद थंडगार वारा आणि या एकांत निवांत वातावरणात तुमच्या मनाला स्पर्श करणाऱ्या गोड आठवणींची साथ मंडळी. आजच्या या संपूर्ण विशेष भागात आपण सर्वांनी मिळून बॉलिवूडचे ऍक्शन किंग, कॉमेडीचा बादशाह आणि खराखुरा खिलाडी अक्षय कुमार यांचा वाढदिवस अतिशय उत्साहात आणि संगीतमय वातावरणात साजरा केला. 90s च्या दशकातील धोकादायक स्टंट पासून ते विविध शैलीतील भूमिकेपर्यंत अक्षयजींनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. पण 90s च्या दशकातील त्यांच्या एका अतिशय सुंदर आणि सुरेल चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर 1994 मध्ये प्रदर्शित झालेला अमानत हा चित्रपट नक्कीच आठवतो. राज एन सिप्पी दिग्दर्शित या चित्रपटात अक्षय कुमार यांनी साकारलेली साधी आणि भाबडी भूमिका प्रेक्षकांच्या मनात घर करून गेली. या चित्रपटातील संगीताला सुप्रसिद्ध संगीतकार बप्पी लहरी यांनी अतिशय वेगळा, संत आणि गोड असा मेलोडियन्स स्पर्श दिला होता. तर मंडळी, आता वेळ झाली आहे तुमचा निरोप घेण्याची. भेटूया पुढील बुधवारी याच वेळेत. पण निरोप घेण्याआधी ऐकूया अमानत चित्रपटातील तुझसे मिलना मिलकर चलना हे गीत. याचे गायक आहेत कुमार सानू आणि अलका याज्ञिक. हे गीतकार आहेत इंदिवर, संगीतकार आहेत बप्पी लहरी, मुख्य अभिनय केला आहे अक्षय कुमार आणि हिरा राजगोपाल यांनी.

0: मातीशी नातं शेतीशी बांधील की कार्यक्रम शेत शिवार।
1: शेतकरी बांधवांनो, शेतीसाठी नवनवीन तंत्रज्ञान, आधुनिक पद्धती, पीक व्यवस्थापन, बाजारभाव आणि कृषी विषयक उपयुक्त माहिती जाणून घेण्यासाठी ऐका कार्यक्रम शेत शिवार।
0: रेडिओ नगर 90.4 FM या रेडिओ चॅनल वर दर रविवारी संध्याकाळी 6 वाजता जरूर ऐका शेत शिवार।
1: आपल्या शेतीसाठी, आपल्या प्रगतीसाठी रेडिओ नगर शेतकऱ्यांचा विश्वासू साथीदार।
0: रेडिओ नगर, आवाज आपल्या मातीचा, आपल्या माणसांचा।
2: भले भले गावाची ओंबी वाऱ्याशी झोंबी कर।

0: मातीशी नातं शेतीशी बांधिलकी. कार्यक्रम शेत शिवार.
1: शेतकरी बांधवांनो, शेतीसाठी नवनवीन तंत्रज्ञान, आधुनिक पद्धती, पीक व्यवस्थापन, बाजारभाव आणि कृषी विषयक उपयुक्त माहिती जाणून घेण्यासाठी ऐका कार्यक्रम शेत शिवार.
0: रेडिओ नगर 90.4 FM या रेडिओ चॅनल वर दर रविवारी संध्याकाळी 6 वाजता जरूर ऐका शेत शिवार.
1: आपल्या शेतीसाठी, आपल्या प्रगतीसाठी रेडिओ नगर शेतकऱ्यांचा विश्वासू साथीदार.
0: रेडिओ नगर, आवाज आपल्या मातीचा, आपल्या माणसांचा.
2: शेतकरी दादा.

0: म्हणजेच स्नेहज्योत, देह व्यापारात अडकलेल्या आणि मानव तस्करीला बळी पडलेल्या महिला आणि मुलींना सोडवून त्यांचे पुनर्वसन करण्याचे कार्य स्नेहज्योत करत आहे. जिथे प्रेम आहे तिथे परिवर्तन आहे.
1: अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 90 11 36 36 00.

कधी कधी अंधार इतका दाटतो की आशेचा प्रकाश दिसेनासा होतो. पण या अंधारात 1989 साली अहिल्यानगरच्या काही संवेदनशील हृदयांनी पेटवलेली एक दिव्य ज्योत म्हणजे

माझे नाव अखिलेश अदिनाथ शेडाळे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

नमस्कार, मी सिद्धार्थ जाधव आणि तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. रेडिओ नगर 90.4 FM, आता जगभर ऐका.

0: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
1: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
0: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील अगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
1: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर आवाज तुमचा.

0: कधी कधी अंधार इतका दाटतो की आशेचा प्रकाश दिसेनासा होतो. पण या अंधारात 1989 साली अहिल्यानगरच्या काही संवेदनशील हृदयांनी पेटवलेली एक दिव्य ज्योत म्हणजेच स्नेहज्योत. देहव्यापारात अडकलेल्या आणि मानव तस्करीला बळी पडलेल्या महिला आणि मुलींना सोडवून त्यांचे पुनर्वसन करण्याचे कार्य स्नेहज्योत करत आहे. जिथे प्रेम आहे तिथे परिवर्तन आहे.
1: अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 90111 3480.

स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प, विधवा, परितक्ता, कुमारी माता, कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिलांना निवास, भोजन सुविधा, कायदेशीर सल्ला, समुपदेशन, गरजू शोषित महिलांना स्नेहाधार मदत करते. आज मितीस या प्रकल्पामध्ये 100 लाभार्थी लाभ घेतात. आतापर्यंत 1468 महिलांना अडचणीतून सोडवून त्यांना स्वघरी पाठवणे, विवाह पूर्ण सण करण्याचे काम या प्रकल्पाने केले. अहिल्यानगर प्रमाणेच पुणे येथेही स्नेहाधार प्रकल्प सुरू करण्यात आला. सुमारे 5000 चौरस फुटांचे पुनर्वसन संकुल सौ सुजाता आणि श्री गजानन रामराव देसाई यांनी आंबेगाव कात्रज येथे सहयोग म्हणून दिलेल्या जमिनीवर उभारले गेले. स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प अहिल्यानगर, संपर्क क्रमांक 90 11 36 36 00. स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प पुणे, संपर्क क्रमांक 90 11 36 72 00.

0: विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन क्लासेस, अभ्यासासाठी मदत, वोकेशनल ट्रेनिंग, करिअर काउन्सिलिंग, रीडिंग आणि रायटिंग स्किल, मॅथमॅटिक्स स्किल, स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी, हे सगळं मिळेल एकाच ठिकाणी,
1: स्नेहाला इंग्लिश मीडियम स्कूल. या ठिकाणी स्नेहाला इंग्लिश मीडियम स्कूल, एफ ब्लॉक, 239 MIDC, श्री टाइल्स चौक, अहिल्यानगर. संपर्क क्रमांक 98 23 89 34 39. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

श्रोते हो, संत ज्ञानेश्वरांच्या या विश्वात्मक प्रार्थनेबरोबरच रेडिओ नगरचे आजचे सर्व कार्यक्रम समाप्त करत आहोत. पुन्हा भेटूयात उद्या पहाटे 5 वाजता. श्रोते हो, तुम्ही जगभरामध्ये रेडिओ नगर ऐकू शकता. त्यासाठी गुगल प्ले स्टोअरवर जाऊन रेडिओ नगर 90.4 FM हे ॲप डाउनलोड करा आणि प्रसारणाचा आनंद घ्या. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: श्रोते हो नमस्कार, सुप्रभात। आपण ऐकत आहात स्नेहालय संचलित रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा। रेडिओ नगरवर प्रसारित होणारे आजचे कार्यक्रम सकाळी 7 ते 11 नगरचं अंतरंग, दुपारी 1 वाजता स्नेहवार्ता हा कार्यक्रम, त्यानंतर दुपारी 4 ते 7 वाजेपर्यंत सांजरंग, संध्याकाळी 7 वाजता नगर डायरी हा मुलाखतीचा कार्यक्रम आणि रात्री 8:30 वाजता मुंबई केंद्रावरून राष्ट्रीय बातमीपत्र आपण ऐकू शकाल। श्रोते हो, रेडिओ नगर 90.4 FM हे जगभरात ऐकू येणारं रेडिओ नगर केंद्र आहे। या केंद्रावरील सर्व कार्यक्रम आपण ऐकू शकाल, त्यासाठी गुगल प्ले स्टोअर वर जाऊन रेडिओ नगर 90.4 FM हे ऍप डाउनलोड करू शकता आणि जगभरामध्ये प्रसारणाचा हा आनंद तुम्ही घेऊ शकता। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।
1: काही आगमन अशी असतात ना ज्यांची वाट आपण वर्षभर पाहत असतो, आणि बाप्पाचं आगमन म्हणजे तर आपल्या घरातला एक खास पाहुणाच येतोय असं वाटतं।
2: पहा झाले पुरे एक वर्ष, होतो वर्षान एकदा हर्ष, गोड अन्नाचा होतो रे स्पर्श।
1: बाप्पा तुझ्या समोर हात जोडताना मोठ मोठ्या गोष्टी मागाव्याशा वाटत नाहीत, फक्त आमच्या माणसांना सुखी ठेव, घरात आनंद ठेव आणि अडचणींच्या वेळी लढण्याचं बळ दे, एवढंच मागावं।

अशाच प्रेमानं भक्तीनं आणि उत्साहानं साजरा करूया हा गणेशोत्सव. रेडिओ नगर 90.4 FM कडून, स्नेहालय परिवाराकडून सर्वांना, सर्व गणेश भक्तांना गणेशोत्सवाच्या मनापासून शुभेच्छा. गणपती बाप्पा मोरया.

मानवी तस्करीच्या विरोधात कृतीशील संघर्ष करणारे स्नेहालयाचे संस्थापक डॉ गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमराबूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमराबूरकर यांनी.

0: कधी कधी अंधार इतका दाटतो की आशेचा प्रकाश दिसेनासा होतो. पण या अंधारात 1989 साली अहिल्यानगरच्या काही संवेदनशील हृदयांनी पेटवलेली एक दिव्य ज्योत म्हणजेच स्नेहज्योत. देहव्यापारात अडकलेल्या आणि मानव तस्करीला बळी पडलेल्या महिला आणि मुलींना सोडवून त्यांचे पुनर्वसन करण्याचे कार्य स्नेहज्योत करत आहे. जिथे प्रेम आहे तिथे परिवर्तन आहे.
1: अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 90 11 36 36 00.